पण भीमसेन जोशी यांनी गायलेल्या या अभंगाबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता इथेच समाप्त होत आहे. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीला सुरुवात करत आहोत.

नमस्कार श्रोते हो, प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। श्रोते हो, सुप्रभात। आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 25 आषाढ शके 1948 अर्थात 16 जुलै 2026। सकाळचे 5:55 झाली आहेत। अस्मिता वाहिनीची

पहिली सभा आता सुरू होत आहे. पहिल्या सभेत सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. पहिल्या सभेची सुरुवात करूया मंगल ध्वनीने. मंगल ध्वनीमध्ये ऐकूया उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग प्रभात.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे 6 वाजत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकाल समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित.

0: आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:05 झाली आहेत. ऐकूया भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात.
1: श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलं प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु दीनबन्धुं कृपासिन्धुं.

0: सर्वकारणकारणं सर्वरक्षाकरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु शरणागतदीनार्तपरित्राणपरायणं नारायणविभुं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु सर्वानर्थहरं देवं सर्वमङ्गलमङ्गलं सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु ब्रह्मण्यं सर्वधर्मज्ञं भक्तकीर्तिविवर्धनं भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु शोषणं पापपङ्कस्योदीपनं ज्ञानतेजसः तापः प्रशमनं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु सर्वरोगप्रशमनं सर्वरीडानिवारणम् आपदुद्धरणं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु जन्मसंसारबन्धघ्नं स्वरूपानन्ददायकं निःश्रेयसकरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु जयलाभयशः काम दातुर्दत्तस्य यस्तवं भोगमोक्षप्रदस्येवं प्रपठेत्स कृती भवेत् इति श्रीजयलाभाधिकरं श्रीदत्तस्तोत्रं सम्पूर्णम्।
1: कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलं दत्तात्रय स्तोत्र वैशंपायन गुरुजी यांच्याकडून। श्रोते हो, कार्यक्रमात आता पुढे ऐकूया उषा आमोणकर यांनी गायलेला संत नामदेवांचा अभंग।

अरविंद चाफेकर यांनी गायलेला संत एकनाथ महाराजांचा अवंग आपण ऐकलं. कार्यक्रमात आता पुढे ऐकूया श्रीकांत दादरकर यांनी गायलेलं स्वामी स्वरूपानंद यांचं भजन.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं आनंदराव टेकाडे यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. संगीत कानू घोष यांचं होतं. मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

जगुया आनंदी। श्रोते हो, जगुया आनंदी या सदरात नियतीचा नमस्कार। तुम्हा सर्वांना मनापासून सुप्रभात। एक नवी सकाळ, नवी आशा आणि नव्या स्वप्नांची सोनेरी किरण घेऊन आजचा दिवस आपल्या भेटीला आलाय। या सुंदर सकाळी तुमचं मनपूर्वक स्वागत। जे न देखे रवी ते देखे कवी, ही म्हण ऐकली की प्रश्न पडतो, सूर्यापेक्षा जास्त कोण पाहू शकतं? तो तर पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात आपला प्रकाश पोहोचवत असतो। पर्वतरांगा, नद्या, महासागर, माणसं, प्राणी, झाडं, फुलं सगळं त्याच्या प्रकाशात स्पष्ट दिसतं। पण काही गोष्टी अशा असतात ज्या डोळ्यांना दिसत नाहीत, त्या फक्त मनाला जाणवतात आणि त्या पाहण्याची दृष्टी असते कवीकडे। खरं म्हणजे सूर्य फक्त डोळ्यांना दिसणारं जग दाखवतो आणि कवी मनातलं। कवी फक्त कविता लिहित नाहीत, तर तो भावनांना शब्द देतो। पावसाच्या प्रत्येक सरीत त्याला आनंदाची चाहूल ऐकू येते। पाखरांच्या किलबिलाटात त्याला आशेचं गाणं ऐकू येतं। सुकलेल्या पानातही तो नव्या पालवीचं स्वप्न पाहतो। आईच्या मायाळू स्पर्शात, वडिलांच्या कष्टात, मुलांच्या निरागस हास्यात, तसंच एका साध्या माणसाच्या चेहऱ्यावरील समाधानातही त्याची कविता फुलते। खरं तर प्रत्येकात एक छोटा कवी दडलेला असतो, फक्त त्याला जागं करण्याची गरज असते। एखादा प्रेमाचा शब्द, एखादं निरागस हसू, एखाद्याला केलेली छोटीशी मदत, हे क्षण जगणं अधिक सुंदर करून जातात। म्हणून आजचा दिवस फक्त डोळ्यांनी नाही तर मनानेही पाहूया, कारण जेव्हा मन जागं होतं तेव्हा प्रत्येक दिवस कविता बनतो आणि प्रत्येक क्षण जगण्याचा उत्साह वाढवतो। चला तर मग या सुंदर विचारासह आजच्या दिवसाची सुरुवात करूया। तुमचा दिवस आनंदाचा, उत्साहाचा आणि समाधानाचा जाओ, हीच मनापासून शुभेच्छा। तर श्रोते हो, तूर्तास निरोप द्या, पुन्हा भेटू अशाच एका सुंदर विचारासह। तोपर्यंत हसत रहा, आनंदात रहा आणि हो, मनातला कवी कायम जिवंत ठेवा।

0: जगूया आनंदी। जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकला अस्मिता वाहिनीवरून। श्रोते हो, 6:35 झाली आहेत। जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी। अगदी थोड्याच वेळात म्हणजे 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणीमध्ये आपण ऐकाल फर्टिगेशन्स। वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी। सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदामध्ये त्वचा विकार या कार्यक्रमाचा भाग 4 तज्ज्ञ डॉक्टर भारती चिलगर। सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसरमध्ये पावसाळा आणि गाणी। लेखन प्रोफेसर बाबूराव आंधळे। सकाळी 7 वाजता आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिकेमध्ये भक्तिगाथा या मालेत संत निवृत्तीनाथांवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांचा लेख। प्रायोजित कार्यक्रमांच्या मालेत सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था, सकाळी 7:45 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, सकाळी 9 अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन या कार्यक्रमाचा भाग 66, वाचन ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते। सकाळी 10:30 नादब्रह्ममध्ये रवींद्र सामंत यांचं वासरीवादन। सकाळी 11:05 स्वरसंवाद या डायल इन कार्यक्रमात आजचा विषय आहे छंद आनंद। संवादिका आहेत सविता गुटाळ। दुपारी 12 वनिता मंडळमध्ये प्रथम आरोग्य संवाद या अंतर्गत मन जिंका जग जिंका या विषयावर अर्चना नासरे यांची मुलाखत आणि त्यानंतर जागर आर्थिक साक्षरतेचा यामध्ये स्मार्ट स्त्री स्मार्ट अर्थकारण या अंतर्गत डॉक्टर तेजस्विनी परळकर यांची मुलाखत। दुपारी 1:40 परभणी हिंगोली जिल्हा वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल। दुपारी 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धनंजय हेगडे यांचं शास्त्रीय गायन राग गौडसारंग। संध्याकाळी 5:02 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात यज्ञेश रायकर यांचं व्हायोलिन वादन राग भीमपलास। संध्याकाळी 5:30 युवाणीमध्ये प्रथम मालिका सांजवेळ आणि त्यानंतर अनुभवाचे बोल या मालेत कीर्तन या विषयावर कीर्तनकार मृण्मयी कुलकर्णी यांची मुलाखत। 6:30 कामगार सभेमध्ये सापांची माहिती आणि पावसाळ्यात घ्यायची काळजी या विषयांतर्गत सर्पमित्र नितेश जाधव यांची मुलाखत। संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझावर माझं शिवार या कार्यक्रमात पंगस माशांचं संवर्धन यामध्ये माधव गीते यांची मुलाखत। रात्री 7:15 पुरी इथं होत असलेल्या श्री जगन्नाथ यात्रेवर आधारित आकाशवाणी वृत्तांत। आकाशवाणी दिल्लीवरून प्रसारित होणाऱ्या बातमीपत्रात रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्रीवाईड आणि 10:15 इन्साईट्स। नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रात्री 10:00 पंडित विकास कशाळकर यांचं गायन राग मालगुंजी, तर रात्री 10:30 नभोनाट्य ज्ञ लेखक रविशंकर जिगरे। श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं आज अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी। जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। काल दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलक्या पावसाची नोंद झाली। कमाल तापमान होतं कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी 33 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान होतं कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी 27 अंश सेल्सिअस। सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 81%, तर पावसाची नोंद झाली कुलाबा इथे 3.9 मिलीमीटर। पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाची शक्यता आहे। कमाल तापमान 33 तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील। 15 ते 19 जुलै दरम्यान दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीपासून 75 किलोमीटरपर्यंत दक्षिण पश्चिम अरबी समुद्र, सोमाली आणि ओमान किनारपट्टी, मन्नारचा खात, पूर्व मध्य अरब सागर या भागात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। वादळात त्यांचा वेग ताशी 65 किलोमीटर होईल। असा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान मच्छीमार बांधवांनी मच्छीमारीसाठी या भागात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. आत्ताच आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोतेहो, सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात येत्या 24 तासात काही ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता आहे असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. आजच्या कृषीवाणीचा विषय आहे फर्टिगेशन. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. फर्टिगेशन म्हणजे सिंचनामधून खतं देणं. हा ओलीत शेतीशास्त्रातील महत्वाचा भाग आहे ज्याद्वारे ठिबक सिंचनातून उभ्या पिकांना खत पुरवलं जातं. पाणी आणि खतांचा समन्वय साधून द्रवरूप, प्रवाही किंवा घनरूप विद्राव्य खतं सिंचनाद्वारे दिल्यामुळे पाणी आणि खतांच्या अधिक कार्यक्षमतेचा वापर होऊन अधिक आणि दर्जेदार उत्पादन मिळून खतांची बचत होते. सिंचनातून वापरात येणारी खतं पूर्णपणे विद्राव्य स्वरूपात किंवा

0: सहज पाण्यामध्ये विरघळणारी असतात. सिंचनातून दिल्या जाणाऱ्या खतांचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. द्रवरूप खतं, यामध्ये एक किंवा अनेक पोषक द्रव्य विरघळून द्रावणाच्या रूपामध्ये असतात. ही विरघळलेली पोषक द्रव्य द्रवरूपात स्वच्छ पारदर्शक दिसतात आणि द्रावणात तरंगणारे कण नसतात. या द्रवरूप खतांमध्ये मुख्य पोषक द्रव्यांबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य देखील असतात. द्रवरूप खतं पिकांना वेगवेगळ्या अवस्थेतील अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेऊन तयार केली जातात. घनरूप असणारी आणि पाण्यात पूर्णपणे विरघळणारी आणि अवक्षेप मुक्त खतं, ज्यामध्ये दोन अथवा अधिक मुख्य आणि सूक्ष्म पोषक द्रव्य असतात. सिंचनाबरोबर खत वापरण्याची प्रणाली शेतकरी प्रामुख्यानं फळबाग वर्गीय पिकांना ही पद्धत उपयोगात आणतात. द्रवरूप आणि घनरूप पाण्यात विरघळणारी खतं मोठ्या प्रमाणावर निर्माण केली जात नाहीत. द्रवरूप आणि घनरूप पूर्णतः विरघळणारी आणि अवक्षेप मुक्त खतं ठिबक सिंचनातून वापरल्यानं अधिक फायदेशीर, उपयुक्त आणि कार्यक्षम ठरतात. ठिबक प्रणालीद्वारे खत दिल्यास प्रत्येक झाडाला नियमित पाणी आणि पोषक द्रव्यांचा साठा पुरवठा नेमका शोषण इंद्रियाजवळ होतो, म्हणजे मुळाजवळ होतो. या योगे पिकांच्या वाढीस गती प्राप्त होते आणि उत्पादनात दुपटीनं वाढ होऊ शकते. द्रवरूप खत पिकाच्या अन्नद्रव्य लागणाऱ्या संवेदनशील अवस्था लक्षात घेऊन वेळोवेळी देता येतात. खत दोन मात्रांमध्ये देण्यापेक्षा पिकाच्या गरजेनुसार दिल्यामुळे पिकाच्या अन्नद्रव्य शोषणात लक्षणीय वाढ होते. त्यामुळे पर्यायानं पिकांना मात्रा लागू होऊन उत्पादनात भरीव वाढ होते आणि शेतमालाची प्रतही सुधारते. द्रवरूप खतांच्या रूपानं मुख्य पोषक द्रव्यांचा आणि सूक्ष्म द्रव्यांचा समतोल पुरवठा एकाच द्रावणातून दिल्यानं ती पिकं उत्तम रीतीनं शोषण करतात आणि पोषणविषयक गरज व्यवस्थित भागवली जाते. द्रवरूप खतं सिंचनातून मिसळून दिली असता तीव्र द्रावण सौम्य होतं, त्याची दाहकता अनेक पटीनं कमी होऊन पिकांच्या मुळांवर अनिष्ट परिणाम होत नाही. द्रवरूप खताच्या नियमित आणि कमी मात्रेच्या वापरानं जमिनीत अन्नद्रव्यांचा उपलब्ध साठा नियंत्रित असतो. म्हणून अतिजास्त पावसानं निचऱ्याद्वारे आणि जमिनीवरून जास्तीचं पाणी वाहून गेल्यानं पोषक तत्व वाया जात नाहीत. त्यामुळे खताची एकूण 25-30% बचत होते.
1: आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कृषीवाणीमध्ये विषय होता फर्टिगेशन्स. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा, सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचा विकाराविषयी माहिती जाणून घेत असताना पिंपल्स याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात समजून घेणार आहे पिंपल्स ऍक्ने हे काय असतं. ऍक्ने म्हणजे मुरुम. पिंपल्स याला अनेक नावं आहेत. कोणी ऍक्ने म्हणते, कोणी पिंपल्स म्हणते, कोणी मुरुम म्हणते, किंवा कोणी वयानुसार येणारे फोडं म्हणते. तर श्रोत्यांनो, गैरसमज असा असतो की हे वयानुसार पिंपल्स येतातच. जनरली हे 1-9 वर्षांनंतर सुरू होतात, तर ते हे वयाच्या 35 पर्यंत येऊ शकतात. पण हे जे पिंपल्स असतात, ऍक्ने असतात, याचे वेगवेगळे कारणं असतात. कोणाला वयानुसार येतात, कोणाला हार्मोनल चेंजेस असल्यामुळे येतात, कोणाला ऑइली स्किन असल्यामुळे येतात, तर कोणाला डँड्रफमुळे येतात. त्यामुळे हे पहिले तर आपली स्किन कशी आहे हे जाणून घ्या.

0: स्किन कशी आहे हे जाणून घेणं आजच्या काळात कसं झालं आहे की बाबा माझी स्किन ऑइली आहे, ड्राय आहे, सीझनल आहे हे जाणून याच्यासाठी घेतात की आपल्याला ऑनलाईन प्रोडक्ट मागवायचे असतात. तर तुमची स्किन कशी आहे हे जाणून घेऊ नका, पण तुमच्या स्किनसाठी योग्य काय आहे हे डॉक्टरांकडनं जाणून घ्या. जनरली आजकाल पेशंट याच्यासाठी येतात की माझी स्किन टाईप सांगा जेणेकरून मला ऑनलाईन प्रोडक्ट मागवता येतील. पण ऑनलाईन प्रोडक्ट मागवताना त्याला तुमची स्किनच माहीत नाही तर तो कसा सांगेल? प्रत्येक वेळी प्रत्येक स्किन प्रत्येक एजमध्ये बदलत असते, त्यामुळे बदलणाऱ्या स्किनला येणारे पिंपल्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ॲक्ने हे येतात कशामुळे? तर हार्मोनल चेंजेसमुळे येतात. PCOD मुळे जनरली लोकांचा गैरसमज आहे की मला PCOD आहे म्हणून मला पिंपल्स येतात. तर PCOD चे पिंपल्स हे जनरली नसतात, याच्यामुळे अनवॉन्टेड हेअर हे सगळा प्रकार असतो. बॉडीचं वेट वाढणे किंवा मग जे हेअर लॉस होणे हा सगळा प्रकार असतो. ॲक्ने हा प्रकार जनरली PCOD मध्ये येत नाही. मुलांमध्ये जनरली हे 8-9 वर्षानंतर येतात आणि मुलींमध्ये जेव्हा पहिली पाळी यायची असते त्याच्या 2-3 महिन्याआधी किंवा 6 महिन्याआधी सुरू होतात. पण मग हे जर वयानुसार येणारे पिंपल्स असतात तर मग त्याची ट्रीटमेंट कशासाठी करायची हा आपला बेसिक प्रश्न असतो. तर त्याची ट्रीटमेंट याच्यासाठी करायची असते की एक 35 नंतर तुमचे हार्मोन्स रिड्यूस होणार, तुमचं वय जाणार, पण त्याचे जे मार्क झाले ज्या पिंपल्सनी तुमचे खड्डे सोडून गेले ते कशानेच जाणार नाही. कारण देवाने तुमची स्किन छान दिली आहे, त्याला जर रप्चर झाला त्याला खड्डा झाला तर तो भरून कसा येणार? तुमचे डाग जातील, पिंपल जातील, पण खड्डे कधीच जात नाहीत. म्हणून या वयात तुम्हाला पिंपलची प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. कधी कधी कोणत्या कोणत्या क्रीमनी कोणाकोणाला रेडनेस येणं, कोणाकोणाचे पिंपल्स वाढणं किंवा कोमॅडोन्स होणं किंवा गाठी होणं हे सगळे प्रकार आजकाल बघायला भेटतात. त्यामुळे कोणती क्रीम वापरून मग डॉक्टरकडे जाऊन आपलं नुकसान करून घेतल्यापेक्षा आधीच तुम्ही तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला, बहिणीला आधी डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणजे प्रॉपर त्वचारोग तज्ज्ञाकडेच जा. तुमची स्किन कशी आहे, कोणत्या एजची आहे, तुम्हाला ट्रीटमेंट काय घ्यायला पाहिजे हे जर सगळं व्यवस्थित तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सल्ला दिला, कारण हे वयच असं असतं की कोणत्याही याला ॲडिक्शन होतं. म्हणून तुमच्या मुलांच्या स्किनवर कधीही पिंपल्स दिसले तर त्याला काही प्रयोग केल्यापेक्षा घरचे किंवा मेडिकलच्या क्रीमचे त्यापेक्षा तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा, त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घ्या, जेणेकरून तुम्हाला आजच्यापेक्षा वयाच्या 35 नंतर त्याला पस्ताव होणे की मी तेव्हा का ट्रीटमेंट घेतली नव्हती. बऱ्याच आजकाल ट्रीटमेंट आहेत योग्य आहे की नाही हे डॉक्टरांना डिसाईड करू द्या, तिने केली म्हणून मला करून द्या असं करू नका. नमस्कार श्रोत्यांनो.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना पिंपल्स विषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतलीत. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपद हा कार्यक्रम आपण ऐकला. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर
2: नमस्कार श्रोते हो. परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीनी आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळा आणि गाणी याविषयी छानशी माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही माहिती.
3: नमस्कार श्रोते हो. कडक उन्हाच्या 10 नंतर मनाला पावसाच्या सरींनी थंडगार करणारा हिरवा ऋतू म्हणजे पावसाळा. इथल्या सजीव सृष्टीला नवसंजीवनी देणारा ऋतू म्हणजे पावसाळा. आशिया खंडात आणि विशेषतः भारतीय उपखंडात जून ते सप्टेंबर या कालावधीत 1000 ते 1200 मिलीमीटर पाऊस पडतो. म्हणूनच इथं उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अशी 3 ऋतू निर्माण झाले आहेत. पावसाळा ऋतू आला की इथल्या नद्या नाले प्रभावित होतात. धरणं, ओहळ, धबधबे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरतात. शेत शिवार हिरवेगार होऊन जीवनाला आल्हाद देतात. पावसाच्या आगमनाची चाहूल लागली की पशु पक्षी आणि इथल्या सर्व जड जीवांना नवीन अर्थ येतो. कोकिळ आपल्या मधुर कंठाने गाऊ लागतो तर सुगरण आपल्या घरट्याच्या कामाला सुरुवात करतो. इथल्या डोंगर दऱ्यातून हरिण, सांबर, ससा, वाघ आणि रानडुक्कर ही जंगली प्राणी आपली वर्दी देतात. निसर्गाच्या या नव्या रुपड्याला पाहून मानवी मनाला सुद्धा कंठ फुटतो आणि पावसाळी लोकगीतं बाहेर पडतात. लोकगीतं मराठी साहित्याचा दागिना आहेत असं म्हटलं तर वावग होणार नाही. मराठी साहित्याला लोकगीताची मोठी परंपरा आहे. लावणी, पोवाडा, भारूड, ओवी, अभंग आणि कोळीगीत मराठी माणसाच्या सतत ओठावर रेंगाळत असतात. पावसाळा सुरू झाला की शेताशिवारात पेरणीची कामे सुरू होतात. शेळ्या, मेंढ्या, गाई, गुरे चरायला निघतात तेव्हा इथला शेतकरी व कष्टकरी माणूस लोकगीते गाऊ लागतो. संत ज्ञानेश्वर आपल्या ओवीत म्हणतात, जैशी वर्षी राणीची सरणी, अगाध सृष्टी जीवनदानी, तृप्त करीतसे रानो राणी न मने हीन. हा थोर संत तसेच संत तुकाराम महाराजसुद्धा आपल्या अभंगात पावसाविषयी म्हणतात, पर्जन्य पडे आपल्या स्वभावे, आपल्या दैवे पिके भूमी. प्रसिद्ध मराठी रानकवी नादो महानोर आपल्या लोकप्रिय गीतात पावसाळ्याच्या आगमनाचे वर्णन करताना म्हणतात, चिंब पावसानं रान झालं आबादानी, झाकू कशी कमळन बाई पाठीवरची गोंधणी. आला आला वारा संगे पावसाच्या धारा, पाठवणी करा सया निघाल्या सासुरा, किंवा राजा ललकारी दे अशी साथ दिली साध मला दे, बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, अशी एक नाही अनेक पावसाळी लोकगीतं आपल्या कानी पडतात. पावसाळा आणि लोकगीते यांचे हे अतूट नाते गात इथला मराठी माणूस निसर्गाच्या सानिध्यात आपली सुखदुःख झेलत जगतो. आपल्या या सुखदुःखाला हलकं करण्याचं काम पावसाळी लोकगीतं करतात. सर्व सृष्टी हिरवा शालू नेसून मानवी जीवनात सृजनाचं काम करते, त्याला आपण सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देऊ. धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमाअंतर्गत पावसाळा आणि गाणी याविषयीची छानशी माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे ठीक 7 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत निवृत्तीनाथांवरील भारती बिरजे डिग्गीकर यांचा लेख मौनमटीतील महदाकाश, भाग दुसरा.
1: निवृत्तीनाथ व्रतबंधाबद्दल उदासीन होते, कारण ते मनाने परमनिवृत्त होते. पण ज्ञानेश्वर मात्र आई वडिलांनी ज्यासाठी देह त्यागला ते शुद्धी कार्य करून घेण्यासाठी आग्रही होते. या भावंडांच्या अलौकिक सामर्थ्य प्रकटनामुळे पैठणच्या पंडितांना त्यांना शुद्धीपत्र द्यावंच लागलं. वेगवेगळ्या पण तितक्याच तीव्र तेजस्वी धारणा असलेले हे दोन भाऊ ज्ञानेश्वर आपल्या वादळी आयुष्यात

0: बद्दल पूर्ण मौन राखणारे. म्हणून ज्ञानेश्वरांच्या शब्दात जर निवृत्तीनाथांना शोधायचं असेल तर ज्ञानेश्वरीतून वेळोवेळी व्यक्त झालेल्या ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ यांच्यातील भावबंधांचा आपण स्वल्प आढावा घेणार आहोत. ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात ज्ञानेश्वरांनी अलौकिक अशी तीन वंदनं ओंकारस्वरूप आत्मरूप श्री गणेश व श्री सरस्वतीला केली आहेत. यातील गणेश वंदनात स्वतःचा पहिला वहिला उल्लेख ज्ञानेश्वर देवा तूशी गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी या शब्दात करतात. निवृत्तीदासू या पहिल्याच शब्दातून ते गुरुबद्दलचा दास्यभाव व्यक्त करतात. पुढे या तीन वंदनांनंतरचं चौथं वंदन श्री गुरुलाच म्हणजेच वडील बंधू निवृत्तीनाथांना अति आदराने व अनेक उपमा देऊन त्यांनी केलेलं आहे. दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच श्री ज्ञानेश्वर गीतार्थाचं म्हणजे साक्षात ईश्वराच्या बोलाचं विवरण करण्याचं आपण धाडस करू धजलो याचं संपूर्ण श्रेय श्री गुरुला देतात. परी येथ असे एक आधारू तेणेची बोले मी सधरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेवो म्हणे. या एकाच आधारावर मी हे धाडस केलेलं आहे असं ते म्हणतात. सहाव्या अध्यायात संस्कृतातील अतींद्रिय गीताज्ञान रसपूर्णतेने मराठीमध्ये आणण्याचा आत्मविश्वास ज्ञानेश्वर व्यक्त करतात आणि हे मी अपार श्री गुरुकृपेमुळेच करू शकणार आहे असे म्हणतात. तैसी गुरुकृपा होये तरी करिता काय आपू नोहे म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेवो म्हणे. तेणे कारणे मी बोलेन बोली अरूपाचे रूप दावेन अतिंद्रिय ते भोगवेन इंद्रियां करवी. दहाव्या अध्यायाच्या सुरुवातीला गुरूंवर नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा अशा संस्कृत प्रचुर विशेषणांचा वर्षाव करून ते म्हणतात की आपली कृपा असेल तर मुकाही बृहस्पती बरोबर वादविवाद करेल. बाराव्या अध्यायात म्हणजे भक्तियोगात कृपादृष्टी महिमान या एक ते एकोणीस ओव्यांच्या रूपकात गुरुकृपादृष्टी ही अनंताच्या खडतर प्रवासातली माय माऊली आहे असं ज्ञानेश्वर प्रतिपादन करतात. हे रूपक म्हणजे ज्ञानेश्वरांच्या मनातील गुरुप्रेमाचा बंधुप्रेमाचा उधाण समुद्र आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. हे शुद्धे उदारे प्रसिद्धे निरंतर आनंदवृष्टी अशा श्री गुरुकृपा दृष्टीदेवते विषयरूप सर्पाचं विष तू क्षणात उतरवतेस. मग ताप कसला शोक कुठला तुझ्या प्रसादाने सर्व शांत मंगलमय होतं. शेवटी ते म्हणतात मला जिथे तिथे श्रीकृष्ण गुणवर्णनात श्रेष्ठ कर. श्री गुरुकडेच ते वरदान मागतायत. श्रोत्यांना श्रवण सुखाच्या राजसिंहासनावर बसव. या मराठीच्या नगरात ब्रह्मविद्येचा सुकाळ होवो. तिचं देणं घेणं सर्वतोपरी सुखमय होवो. ये मराठेची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी देणे घेणे सुखची वरी हो देई या जगा. ज्ञानदेव सांगतात या विनवणीवर गुरुकृपादृष्टी प्रसन्न होऊन म्हणाली गीतार्थ विवरण्यास उठ आता अधिक बोलू नकोस. चौदाव्या अध्यायात अशाच गुरुस्तुतीच्या 25 ओव्या येतात तेव्हाही निवृत्तीनाथ या प्रेमाला प्रेमानेच अंकुश लावतात. हे स्तुतीच्या पांघरुणाखाली द्वैत आहे वायफळ बोलणं आहे. तव तौखोनी गुरुराजे म्हणितले विनती व्याजे मांडिले देखो दुजे स्तवन मिसे. तू माझी स्तुती करणं हे तुझ्या माझ्या द्वैतभाव आहे त्याची गरज नाही असं निवृत्तीनाथ त्यांना अंकुश लावतात त्या प्रेमाला. निवृत्तीनाथांबद्दलची अपार श्रद्धा ज्ञानेश्वरांच्या इतरही सर्वच लेखनाला अशी व्यापून आहे.
1: भक्तिगाथा या मालेत आत्ताच आपण ऐकला संत निवृत्तीनाथांवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांचा लेख मौनमटीतील महदाकाश. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:06 होत आहेत. ठीक 7:10 आपण ऐकाल प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलेरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, भारत युके मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी सुरू। मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून पहिली खेप रवाना। देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। राज्यातल्या शेतकऱ्यांचं 48,000 कोटींचं थकीत वीज बिल माफ करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा। आणि शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं देण्यासाठी धोरण तयार करणार कृषी मंत्र्यांची माहिती। आता सविस्तर बातम्या। भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार कालपासून लागू झाला आहे। या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतीही शुल्क आकारणी केली जाणार नाही। या कराराच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानिमित्त काल मुंबईत ब्रिटिश उपउच्चायुक्त कार्यालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते। या कराराअंतर्गत निर्यात मालाची पहिली खेप काल मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून रवाना झाली। रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक अशा विविध 7 प्रकारच्या निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला। हा करार लागू झाल्याच्या कालच्या पहिल्याच दिवशी भारतातून एकंदर 14 कोटी डॉलर्स किमतीचा माल ब्रिटनमध्ये पाठवण्यात आला। या मुक्त

0: व्यापार कराराचं विविध क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. भारत आणि युके यांच्यातला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होण्याबरोबरच यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होईल अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. तर हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी संधींची नवीन दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमीकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यासाठी 1,27,500 कोटी तरतूद करण्यात आली आहे. सेमीकॉन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या यशाची गती कायम राखत दुसऱ्या टप्प्यात आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यावर भर दिला जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्रिमंडळानं 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेलाही मंजुरी दिली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांचं 7.5 अश्वशक्तीपर्यंतचं वीज बिल यापूर्वीच माफ करण्यात आलं आहे. मात्र त्यांची 48,000 कोटींची जुनी थकबाकीही आता माफ केली जाणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल भाजप किसान मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांचा काल मुंबईत सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
1: एक अजून चांगला निर्णय जो आज मी जाहीर करणार आहे. आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावानी जुनं बिल आहे. प्रत्येकाच्या नावानी आहे, ते खात्यात आहे, लिहून ठेवलंय, कधीतरी वसुलीला येऊ शकतं. आणि कुठलंही दुसरं कनेक्शन घ्यायचं झालं तर तो लाईनमन चेक करतो, तुमच्यावर तर आहे जुनं बिल, मिळत नाही तुम्हाला. आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
0: सध्या कर्जमाफी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 95,000 कोटी रुपयांचं सहाय्य दिलं जात असून शेती क्षेत्र सक्षम आणि शाश्वत व्हावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यातल्या शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं उपलब्ध व्हावं, निकृष्ट अथवा बनावट बियाण्यांमुळे त्यांचं नुकसान होऊ नये, त्याचबरोबर बियाणं उत्पादन, साठवणूक, तपासणी आणि विक्री प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासन सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत उत्तरदायित्व निश्चित करणं, शेतकऱ्यांचा विश्वास वाढवणं आणि बियाणं व्यवस्थेतील प्रत्येक टप्पा अधिक सक्षम करणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे असं भरणे यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. मुंबईतल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कालपासून यशस्वीपणे सुरू झाली. एअर इंडिया एक्सप्रेसच्या अत्याधुनिक बोईंग विंगनानं काल पहाटे या विमानतळावरून अबुधाबीकडे प्रयाण केलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. गेल्या वर्षी 25 डिसेंबरला या विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली होती. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात यंदा पावसानं दमदार हजेरी लावली आहे. ऐकूया जिल्ह्यातील पाऊस पाणी आणि पीक लागवडीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पालघर जिल्ह्यात यंदाच्या मान्सूनने दमदार हजेरी लावली. वसई, पालघर, डहाणू, वाडा, तलासरी, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या सर्वच तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यमान झाल्यानं धरणं, नद्या आणि जलसाठ्यांमध्ये पाणी साठा वाढला आहे, त्यामुळे शेतीलाही मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र 6 ते 8 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने काही भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार 92.6 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. यात 719 शेतकरी बाधित झाले आहेत. सर्वाधिक फटका पालघर तालुक्याला बसला असून भात, बागायती आणि फळ पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बाधित शेतकऱ्यांसाठी 29 लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे पूर्ण करून शासनाच्या निकषानुसार मदत वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.
0: मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस

0: शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. अयोध्येतल्या राम मंदिरात भाविकांनी दान केलेल्या पैशांच्या अपहार प्रकरणी विरोधी पक्षांच्या वतीनं राज्यात काल विविध मार्गांनी निषेध करण्यात आला. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं, तर बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांविरोधात FIR नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार दाखल केली. नागपुरात आयोजित रामरक्षा महाआरती कार्यक्रमासाठी आलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले. आळंदीहून निघालेली संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुणे जिल्ह्यातल्या वाल्हे इथला मुक्काम आटोपून काल सातारा जिल्ह्यातल्या पाडेगाव इथं पोहोचली. माऊलींच्या पालखीचं सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह इतर मान्यवरांनी स्वागत केलं. नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आल्यानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं लाखो भाविकांनी दर्शन घेतलं. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल बारामती इथं होता. ओमानच्या किनारपट्टीजवळ सायप्रसचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर इराणनं केलेल्या हल्ल्यात बेपत्ता झालेल्या हेरंब करमरकर या पुण्याच्या मरीन इंजिनियरचा मृत्यू झाला. हे मालवाहू जहाज रविवारी पहाटे होर्मुझच्या समुद्रधुनीतून जात असताना हा हल्ला झाला. फिफा फुटबॉल विश्वचषकामध्ये गतविजेत्या अर्जेंटिनानं इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा एकदिवसीय सामना आज कार्डिफमधल्या सोफिया गार्डन्स इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5:30 हा सामना सुरू होईल. या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं काल पुणे सोलापूर सांगलीसह राज्यात काही ठिकाणी हजेरी लावली, तर गडचिरोलीत आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान. कोकणात बहुतांश ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत UK मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी सुरू. मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून पहिली खेप रवाना. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातील शेतकऱ्यांचं 48,000 कोटींचं थकीत वीज बिल माफ करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं देण्यासाठी धोरण तयार करणार कृषी मंत्र्यांची माहिती. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: होतं ग बाया, रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे? हा
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून शांत यावं.
2: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजा त्यो शिकवतोय ना.
2: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ.
1: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
4: वाचन म्हणजे समृद्धी.
5: वाचन संस्कृतीची वृद्धी.
4: वाचन दृष्टी देत.
5: वाचन अनोखी सृष्टी दाखवत.
4: वाचन माणूस बनवत.
5: वाचन मनांना घडवत.
4: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागू.
5: वाचन चळवळ वाढवू.
4: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
5: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
6: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं

0: पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 7:23 होत आहेत. श्रोतेहो, आता जाणून घेऊया आजच्या दिवसाचे दिनविशेष. आज 16 जुलै, हा दिवस जागतिक सर्पदिन अर्थात वर्ल्ड स्नेक डे म्हणून पाळला जातो. सापांचे संवर्धन आणि त्यांच्याविषयी जनजागृती करण्यासाठी 16 जुलै हा दिवस जागतिक सर्प दिवस म्हणून पाळला जातो. तसंच आज सुप्रसिद्ध हॉकी खेळाडू धनराज पिल्ले यांचा जन्मदिवस. धनराज पिल्ले हे भारतीय फील्ड हॉकी संघाचे माजी कर्णधार तसंच महान हॉकी खेळाडू आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या धनराज यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर जागतिक पातळीवर भारताचा दबदबा निर्माण केला. ते फॉरवर्ड खेळणारे अत्यंत वेगवान आणि कुशल खेळाडू होते. आज धनराज पिल्ले यांचा जन्मदिवस, त्यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम दिनविशेष. श्रोतेहो, आज सकाळी 11:05 स्वरसंवाद या डायल इन कार्यक्रमात आजचा विषय आहे छंद आनंद. संवादिका आहेत सविता गुटाळ. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02245154129 आणि 02245154130. तेव्हा जरूर फोन करा सकाळी 11:05 स्वरसंवाद या डायल इन कार्यक्रमात.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपलं मनापासून स्वागत करतो. श्रोतेहो, आषाढी वारी महाराष्ट्राच्या संत परंपरेचा, भक्तीचा आणि समतेचा अविस्मरणीय सोहळा. लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. या श्रद्धेच्या प्रवासात प्रत्येक वारकरी निरोगी आणि सुरक्षित राहावा यासाठी राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग अत्यंत व्यापक नियोजनासह सज्ज झाला आहे. भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची या संकल्पनेतून शासनाने आरोग्य सेवेला सेवाभावाची जोड दिली आहे. या उपक्रमामागील भूमिका, नियोजन आणि आरोग्य सुविधांविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी

0: आज आपल्यासोबत आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य सेवा आयुक्त माननीय श्री संजय काटकर सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत सर.
1: नमस्कार.
0: भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची. लाखो भाविक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत. या साऱ्या संदर्भात संपूर्ण जी आपली यंत्रणा आहे, आरोग्य यंत्रणा, याचं व्यापक जे काम आहे याबद्दल काय सांगाल थोडक्यात?
1: सर्वप्रथम मी विठोराया चरणी माझा दंडवत घालतो. महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना, या वारीत श्रद्धेनं सहभागी झालेल्या वारकऱ्यांनाही मी दंडवत घालतो. मी जेव्हा केव्हा माझ्या संवर्गाचा विचार करतो, माझा संवर्ग आहे भारतीय प्रशासकीय सेवा, आणि असेच संवर्ग म्हणजे भारतीय पोलीस सेवा, भारतीय महसूल सेवा, हे केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर महाराष्ट्र नागरी सेवा, महाराष्ट्र पोलीस सेवा, महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी सेवा, असे सेवा हा शब्द असणारे आमचे संवर्ग आहेत. आणि जेव्हा या वारीचा सेवेकरी होण्याचा मला मान मिळाला, संधी मिळाली, तेव्हा मला या सेवा या शब्दाचा व्यापक खरा अर्थ माझ्या लक्षात आला. आणि म्हणूनच मी त्या अर्थानं म्हणजे ज्या सेवेसाठी मला मोबदला मिळतो, पण कदाचित तो सेवाभाव माझ्या कामात येतो किंवा येत नाही याचं मोजमाप करण्याचा कुठला मापदंड नाही, पण विना मोबदला विठोराच्या सेवा करण्यासाठी, त्यात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी गावोगावी जागोजागी जेव्हा श्रद्धेनं लोक उभे राहतात, नागरिक उभे राहतात, तेव्हा मला असं वाटतं की आरोग्य विभागानं, जो या व्यवस्थेमधला एक महत्त्वाचा घटक आहे, की यानं सेवाभावानं जर या लोकांना सेवा दिली तर काय होऊ शकतं. आणि ही जी काय परंपरा आहे, म्हणजे वारीची परंपरा ही शेकडो वर्षाची परंपरा आहे.
0: अगदी.
1: वारीला जर मी एका नजरेतून, आणखीन वेगळ्या नजरेतून पाहतो, आमच्या सेवेमध्ये हायरार्की आहे, एक रचना आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे बॉटमला समजा आमचा जर आरोग्य विभाग पकडला तर PSC आहेत, वर ग्रामीण रुग्णालय, त्याच्यावर डिस्ट्रिक्ट रुग्णालय आणि राज्यस्तरावरचे काही रुग्णालय, आणि हे मॅनेज करणारी एक सिस्टम आहे. पण वारीकडे मी जेव्हा या सगळ्या गोष्टीकडे वारीकडे पाहतो, तेव्हा मला काय जाणवतं की वारीमध्ये कोणी प्रमुख नाही, कोणी छोटा नाही, कोण मोठा नाही, कधी एकत्र यायचं, काय एकत्र यायचं, याचे कुठले सर्क्युलर परिपत्रक निघत नाही, शासन निर्णय निघत नाहीत, कोणी कसं वागावं, कसं बोलावं, कसं वागू नये, याचे कुठलेही मापदंड निश्चित नाहीत. परंतु शेकडो वर्ष लाखो नागरिक, लाखो वारकरी एका श्रद्धेनं एकत्र येतात, विठू नामाचा गजर घेऊन पुढं जातात, आणि सर्वात महत्त्वाचं मला त्यातलं जाणवतं काय, की त्यांच्या एका गोष्टीवर श्रद्धा आहे. ती श्रद्धा काय आहे? ती श्रद्धा ही आहे की मी या वारीला जाईल, विठुरायाच्या चरणी लीन होईल, आणि हे होत असताना या प्रवासामध्ये मला जे अडथळे येतील, मग अडथळे कोणते असू शकतात, ऊन असू शकते, वारा असू शकतो, मान्सून असल्यामुळे पाऊस असू शकतो, या सर्वापासून विठुराया माझं संरक्षण करेल, ही श्रद्धा. आणि सर्वात शेवटी, कारण मीही दोनदा वारीत सहभागी झालो आहे आणि दोनदा आषाढी एकादशीला गेलेलो आहे, तर मला सर्वात महत्त्वाचं काय वाटतं की एवढा दिवस प्रवास करूनही शेवटच्या दिवशी खूप सारे लोक कळसाचं दर्शन किंवा पायरीचं दर्शन घेऊन समाधानानं परत जातात. तर मानवी आयुष्यामध्ये मला असं वाटतं की श्रद्धा आणि समाधान जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्या दृष्टीने तुम्ही वारीकडे पाहिलं पाहिजे, मॅनेजमेंटच्या अँगलनं पाहिलं पाहिजे. आणि शेवटी मी एवढंच सांगेल या सगळ्या वारीबद्दल की ज्या पद्धतीनं आज तरुण यात सहभागी होतो आहे, म्हणजे एक सिव्हिलायझेशनच्या टप्प्यामधला एक महत्त्वाचा घटक जो ही परंपरा पुढे चालणार आहे, तोही या वारीमध्ये सहभागी होतो आहे. आणि या सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी आरोग्य विभाग पूर्ण ताकदीनं सज्ज आहे. 8 मानाच्या दिंड्या आहेत.
0: बरोबर.
1: या आठही मार्गावर आमचे उपसंचालक, आमचे सिव्हिल सर्जन, आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी, त्याच्या अधीनस्थ असलेले डॉक्टर्स, परिचारिका, ॲम्ब्युलन्स, या माध्यमातून या 8ही मार्गावर आम्ही अव्याहतपणे सेवा देतो आहे. ही सेवा देताना मला एक गोष्ट फार स्ट्रॉंगली जाणवली, याचं रिपोर्टिंग पण फार प्रॉपर चालू आहे आमचं.
0: बरं.
1: आणि ही सेवा देणाऱ्याची संख्या जर तुम्हाला सांगायची म्हटलं मला, तर आमचे 363 तात्पुरते दवाखाने आहेत, आमचे 43 ICU आरोग्य कक्ष आहेत.
0: बरं.
1: आमच्या 215 मोबाईल व्हॅन्स आहेत ज्यामध्ये आमचे डॉक्टर्स बसून आहेत. 353 रुग्णवाहिका आहेत, ॲम्ब्युलन्सेस आहेत, आणि 4343 स्टाफ आहे ज्यामध्ये डॉक्टर आहेत, परिचारिका आहेत, अन्य स्टाफ आहे.
0: मला असं सर्व सेवा वारीच्या मार्गावर,
1: वारीच्या मार्गावर फक्त वारकऱ्यांसाठी,
0: विशेष त्यासाठीच या सेवा केलेल्या आहेत,
1: विशेष त्यासाठीच केलेल्या आहेत.
0: अगदीच. वारीला निघणारा जो माणूस असतो त्याला मोहाची काहीच हाव नसते आणि मागचं सारं काही बाजूला सारून तो पुढे चाललेला असतो, कारण त्याच्यासोबत असतो त्याचा सहवारकरी, त्यांचा संवादच त्यांना बळ देत असतो. कसं काय माऊली, तब्येत बरी आहे ना, हा एक संवाद उपक्रम शासनाच्या वतीने सुद्धा आता राबवण्यात येतोय, यामागची काय संकल्पना आहे?
1: मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये माऊली हा जो शब्द आहे ना, हा अतिशय आदरार्थी शब्द आहे
0: अगदी,
1: आणि सहज बोलण्यात माणसं रोजच्या जगण्यात प्रवासात वारीमध्ये माऊली नमस्कार, माऊली राम राम, माऊली बरं आहे का. मग शासन म्हणून मी फक्त प्रमाण भाषेतच बोललं पाहिजे का? तर मला असं वाटतं की मी प्रमाण भाषेत कायम नाही बोललं पाहिजे.
0: बरोबर.
1: मला वाटतं की लोकांना जी भाषा लोकांच्या मनाला हृदयाला भिडते त्या भाषेत मी बोललं पाहिजे. आणि म्हणूनच कसं काय माऊली बरं आहे का, बरं या अर्थ याचा अर्थ असा आहे की सगळ्या अर्थानं बरं आहे का, कुटुंब बरं आहे का, तुम्ही बरे आहात का, आरोग्य बरं आहे का, आणि विचारणारा कोण आहे? तर विचारणारा माझा एक आरोग्य विभागाचा अधिकारी कर्मचारी आहे. मी असं म्हणलं की तो आरोग्य सेवक आहे.
0: बरोबर.
1: आणि त्यामुळंच मग आम्ही लोकांशी कनेक्ट होत असताना, लोकांशी जोडल्या जात असताना कसं काय माऊली बरं आहे का ही संकल्पना घेऊन आमचा विभाग काम करतो.
0: बरं. एकूणच देशपातळीवर सुद्धा डिजिटलायझेशन किंवा यंत्र हाताळणं याच्यात सर्व स्तरांमधले लोक हळूहळू प्रगती करत आहेत. यंदाच्या वारीत सुद्धा आरोग्य संपन्न वारी हे मोबाईल ॲप वारकऱ्यांसाठी आलेलं आहे. या ॲपची वैशिष्ट्य काय आहेत आणि वारकऱ्यांना नेमका याचा फायदा कसा होणार आहे?
1: माझा एक प्रशासनातला अनुभव असा आहे की स्मार्टफोन हे कुठलंही ट्रेनिंग न देता आपली माणसं शिकलीत.
0: बरोबर.
1: ते ॲक्रॉस द कम्युनिटी येते. तुम्ही शहर घ्या, खेडी घ्या, शेतकरी घ्या. मी तुम्हाला मी एक छोटा किस्सा सांगतो. महाविस्तार जेव्हा गव्हर्नमेंटनं लॉन्च केलं, कृषी विभागाचं महाविस्तार ॲप लॉन्च केलं आणि या ॲपच्या माध्यमातून सल्ला देणं चालू केलं, महाविस्तार हे इंडिया या मिशन समिटमध्ये दाखल झालं, त्याचं यश हे शेतकऱ्यांच्या एन्क्वायरीत दडलेलं आहे.
0: बरं.
1: आणि भारताच्या पंतप्रधानांनी घोषणा केली की आता महाविस्तार ॲप ज्यातून आम्ही लोकांना शेतीविषयक सल्ला मार्गदर्शन देतो, हवामानविषयक मार्गदर्शन सल्ला देतो, ह्याला आम्ही आता भारत विस्तार करू.
0: बरं.
1: म्हणजे वारीत येणारा अधिकतम वारकरी हा ग्रामीण भागातून येतो आणि हा माणूस आता डिजिटली बऱ्यापैकी साक्षर झाला आहे. अशा वेळेला ह्या वारकऱ्यांना आम्ही ज्या सोयीसुद्धा देतो, त्यामध्ये स्वच्छ पाणी असेल, मुकामाच्या जागा असतील, फिरते दवाखाने असतील, ॲम्ब्युलन्स असतील, ICU असेल, याची त्याला माहिती भेटली पाहिजे. नंबर एक. त्याचं लोकेशन कुठं आहे हे त्याला ट्रॅक झालं पाहिजे, त्याच्या नातेवाईकाला कळलं पाहिजे. नंबर दोन. आणि ह्या सुविधापासून तू किती अंतरावर आहेस, आणीबाणी तुम्हाला कुणाला बोलायचं आहे, 108 नंबरला कॉल करायचा आहे का, दुसऱ्या आणखीन 112 कॉल करायचा आहे की 100 नंबरला कॉल करायचा आहे, त्याला मदत घ्यायची आहे. कारण वारीमध्ये माणसं ही भिडून चालतात, खेटून चालतात. त्यामुळे आम्ही असं गृहीत धरलं आहे की 10 एक तरी डिजिटली अतिशय साक्षर आहे.
0: हे बरोबर आहे.
1: आम्ही मग याला काय केलं की आमच्या ज्या गावागावामध्ये आशा वर्कर आहेत, शहरी भागात आशा वर्कर आहे, ह्यांच्याकडं आम्ही ही लिंक पाठवली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या भागातून जेवढे कोणी वारकरी गेले असतील
0: त्यांना याबद्दल सांगायचं,
1: त्याबद्दल माहिती द्या. आजची सकाळची माहिती घेतली मी. आजपर्यंत 40,000 वारकऱ्यांनी कुठलीही आम्ही जाहिरात प्रसिद्ध न करता हे ॲप डाउनलोड करून घेतलेलं आहे.
0: बरं.
1: आणि या ॲपचा निश्चितपणे लाभ होईल अशी मला श्रद्धा आहे.
0: निश्चितच. आपले जे कोणी नातेवाईक मित्रमंडळी वारीला चाललेले आहेत, वारीमध्ये आहेत, प्रवास सुरू झालेला आहे, त्यांना या आरोग्यसंपन्न वारी ॲपबद्दल निश्चितच सांगा. वर्षानुवर्ष आशा सेविका जे सेवेचं काम करत आहेत त्यांच्यामार्फत 40,000 डाउनलोड झालेत, हे यशसुद्धा वाखणण्याजोगच म्हणावं लागेल. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेलं जे नियोजन आहे, भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या संकल्पनेची आणि वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या आरोग्य व्यवस्थेची माहिती आयुक्त श्री संजय काटकर सर यांच्याकडून जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता ही चर्चा पुढील भागात देखील अशीच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजामस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आग्रहात.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते, आज सकाळी 11:05 स्वरसंवाद या डायल इन कार्यक्रमाचा विषय आहे छंद आनंद. संवादिका आहेत सविता गुटाळ. वेळ सकाळी 11:05 ते 11:40. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245154129 आणि 02245154130. तेव्हा जरूर फोन करा स्वरसंवाद या डायल इन कार्यक्रमात सकाळी 11:05.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 7:40 झाली आहेत. श्रोते हो, आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतेय की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
3: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
0: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्व वल्लभ आयुर्वेद.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि एअर एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आयुर्वेद ही एक महान प्राचीन वैद्यकीय चिकित्सा पद्धती आहे. यामध्ये प्रत्येक आजारावर आणि आजार न होण्यासाठी सुद्धा अनेक घरगुती साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत. त्याविषयीचीच माहिती आपण या भागामध्ये देत असतो आणि ही माहिती देण्यासाठी येत असतात पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: डॉक्टर, गेले 5 भाग आपण डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेविषयी बोलतोय. खूप महत्वाचा असा विषय आहे, कारण ती नुसती सूज नाही तर ती अगदी अंधत्वाकडे सुद्धा घेऊन जाऊ शकते. तर त्याची आपण कारणं बघितली, परिणाम बघितले, आता त्याचे आपण उपचार सुद्धा ऐकत होतो. काही उपचार आपण गेल्या भागात ऐकले, अजूनही काही उपचार सांगता येतील का?
6: खरं तर प्रामुख्यानं मूळ आजार मोठ्या आजारांचं कायमस्वरूपी आधुनिक शास्त्राची औषधं घ्यायला अजिबात हरकत नाही, पण त्याचं मूळ निदान करून ट्रीटमेंट केली गेली की हे मुळात दुष्परिणाम टाळता येतात. हे सांगायचं म्हणता बऱ्याच मला येऊन म्हणतात आयुर्वेदाची ट्रीटमेंट घ्यायला आल्यानंतर डॉक्टर, जसं ऍलोपॅथी डॉक्टर सांगतात की शुगर बीपी बरा होत नाही, तसं आयुर्वेदातली बरीचशी मंडळी म्हणतात की शुगर बरी होते, बीपी बरे होते. तर त्याचं कारण ते सांगतात ते बरोबर आहे, सगळेच पेशंट बरे होतील असे नाहीत. आयुर्वेदात त्याचे प्रकार सांगून ठेवलेत, कुठला बरा होणार आणि कुठला बरा नाही होणार सांगून ठेवलेत. काही पेशंटच्या बाबतीत बरे होतील, काही पेशंट बरे नाही होणार, पण तरी आयुर्वेद घेण्याचा हट्ट असायचाही कारण असं असावं. कारण आयुर्वेदात त्या मूळ आजाराचं म्हणजे आयुर्वेदात आता मधुमेह हा वातच प्रकार आहे, तो बरा होत नाही. प्रमेह नावाचा जो विकार आहे त्यातला मधुमेह हाच म्हणजे जे असाध्य प्रकारांमध्ये मोडणार आहे तो बरा होत नाही, त्याला आयुष्यभर सांभाळावं लागतं. पण आधुनिक आणि आयुर्वेदिक शास्त्राच्या ट्रीटमेंट मधला मेन गाभा असा आहे, मधुमेहाची ट्रीटमेंट करायला लागलो तर मधुमेह आपला कंट्रोल तर राहतोच, पण त्याचे दुष्परिणाम जे मी मगापासून किंवा बऱ्याच व्याख्यानांमध्ये सांगतोय की दोष साठायला लागतात, आपण लाक्षणिक चिकित्सा करतो असं न होता मूळ आजारावर मूळ दोषावरच ट्रीटमेंट गेल्यामुळं तो आवाक्यात तर राहतोच, पण त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे ट्रीटमेंटचा पार्ट असा होऊ नये, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर जे म्हटलं जातं ते ह्याचसाठी की जर एखादा विकार कायमचा बरा होणारा नसेल असा मोठा विकार असेल आणि त्यात आयुर्वेदाची ट्रीटमेंट असेल तर मग एवढी पत्ते पाळून का करायचं, एवढी औषधं का घ्यायची, त्याचं त्याचं उत्तर असं आहे. तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात जर एखादं औषध घेऊन जर कंट्रोल ठेवत असाल भविष्यात अंधत्वासारखे आजारपण येणार त्याच्याऐवजी सुरुवातीपासूनच जर लाईफस्टाईल सेट केली पण आयुर्वेदाची कास धरली तर तुम्हाला ते दोष साठणं आणि त्याचे पर्यवसन अंधत्वात होणं हे होत नाही. हे जसं मोठ्या आजारांच्या बाबतीत झालं तसे छोट्या छोट्या आजारांच्या बाबतीत कोणताही विकार म्हणजे हे लक्षात घ्या कोणताही विकार शरीरात जास्त काळ राहू देऊ नका, तो समूळ काढा. हे त्याचं गमक आहे, ते जर केलं तर त्या छोट्या छोट्या आजारातनं उत्पन्न होणारे मोठे मोठे डोळ्यांच्या पडद्याला येणारे वारंवार सुजेसारखे आजार आपल्याला घालवता येऊ शकते.
5: बरोबर. तर काही उपचार सांगितले डॉक्टर तुम्ही, अजूनही काही उपचार आपल्याला ऐकायचे ते ऐकूया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, अजून काय उपचार आहेत म्हणजे डोळ्याच्या पडद्याला जर सूज आली तर काय काय आपल्याला करता येऊ शकेल?
6: ह्याच्यात बरेच, जसं मी सांगतोय की मूळ कारणांच्या हिशोबाने तो वाताचा आहे, पित्तचा आहे, कफचा आहे, तो विकार तो बघितला पाहिजे. हे डोळ्याचा विकार आहे पण तो वातामुळे आहे, पित्तामुळे, कफामुळे आहे, कोणत्या अवयवामुळे आहे, त्याची शुद्धी चिकित्सा कुठून करणार आहे? म्हणजे जर कफाचे आजार असतील तर त्याला वमन लागतं, पित्ताचे विकार असतील तर त्याला विरेचन लागतं, वाताचे विकार असतील त्याला बस्ती लागतं. हे झाले शरीर देहशुद्धीचे प्रकार. ह्याच्यात नस्य रक्तमोक्षण आलेलेच आहे. रक्तमोक्षण हे रक्तदृष्टीसाठी नस्य हे ऊर्ध्व चतुर्गत म्हणजे गळ्याच्या वरच्या विकारांसाठी, मग त्यात शमन, शोधन, ब्रुहन असे वेगवेगळे प्रकार त्याच्यातही आलेत. म्हणजे काय क्षयात्मक विकार आहे तर त्याला ब्रुहन आहे, तर दोष खूप वाढलेले आहेत आपल्याला ते काढून टाकायचे तर ते शोधन आहे, कारण दोष अल्प आहे त्यांना आपल्याला ते औषधानं पचवता येणार तर त्याला शमन नसे, असे त्यात प्रकारही सांगून ठेवलेत. थोडक्यात पंचकर्मात ही प्रोसिजर त्याच असल्या तर विकार काय आहे, दोष काय आहे, त्यानुसार औषध वेगळी वापरून आपण आधी शरीर शुद्धी करायला पाहिजे. शरीर शुद्धी ही कोणताही मोठा विकार टाळण्याची खूप मोठी गुरुकिल्ली आहे जी आयुर्वेदानं सांगून ठेवली. आयुर्वेदात शरीर शुद्धी देहशुद्धीला फार अनन्य साधारण महत्व, याच्यासाठी ते पचवण्यापेक्षा काढूनच टाकलं कोठ्यातून, शरीरातून, रक्तातून, धातूतून, तर मग मोठे विकार बळावत नाहीत किंवा आजार होत नाहीत. त्यामुळं आजार असणाऱ्यांसाठी पंचकर्म आहे, आजार नसणाऱ्यांसाठी पंचकर्म आयुर्वेदानं त्यासाठी सांगून ठेवलं. कारण पंचकर्म केलं, देहशुद्धी केली, विकार कोणता येतो बघितला आणि त्यानुसार शरीर शुद्धी केली तर देहातले दोष निघून जातात. आणि मग पर्यायानं आता येणारे डोळ्यांच्या सुजीचे संबंध, जर शरीर शुद्धी शरीरातल्या दोषांमुळे डोळ्याला सूज आली आणि शरीर शुद्धी करून शरीरातले दोष काढून टाकले, आता नेत्रशुद्धी किंवा नेत्राशी संबंधित प्रोसेस करताना मग मात्र डोळ्यासाठी, डोळ्याच्या विकारांसाठी, पडद्याच्या सुजीसाठी आयुर्वेदात खूप चांगल्या वेगळ्या प्रोसेस सांगून ठेवल्या, ज्या कोणत्याही शास्त्रात आयुर्वेदाशिवाय वर्णित नाही, ते म्हणजे क्रियाकल्प. थोड्या वेळात मी तुम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर सांगतो.
5: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर डॉक्टर, आयुर्वेदाचं जे खास वैशिष्ट्य आहे की मुळापासून आधी उपचार आपण बरा करत आणायचा तर मग आपोआपच तो जो झालेला उपचार आहे तो बरा होऊ शकतो, तर त्यातली जी क्रियाकर्म ही पद्धती खूप महत्वाची आहे ती आता तुम्ही सांगणार आहात, तर त्याबद्दल सांगा.
6: क्रियाकल्प म्हणजे ते डोळ्यांसाठी उपक्रम केले जातात ते, मग ते एक पिंडी म्हणून आहे, ओल्या वनस्पतीचं वाटण करून वाट लावतो, सुक्या वनस्पतींचं चूर्ण करून लावतो त्याला बिडालक म्हणतात, डोळ्यात ड्रॉप टाकतो त्याला अच्छोतन म्हणतात, डोळ्यात काजळासारखे औषध घालतो त्याला अंजन म्हणतो, डोळ्यावरती धार सोडली जाते डोळे बंद करून त्याला नेत्रसेक म्हणतात, डोळे उघडे करून धार सोडली जाते त्याला नेत्र प्रक्षालन म्हटलं जातं, डोळ्याच्या विकारांमध्ये बऱ्याचदा मुखलेप केले जातात, जळू लावली जाते. आयुर्वेदात पाद प्रक्षालन, पाय धुणे जे म्हणतो आपण सद्गुरूंचं किंवा मोठ्या व्यक्तीचं, जे आपण पाद प्रक्षालन करतो म्हणजे औषधी काढ्याने, औषधी तेलानं, औषधी तुपानं, औषधी दुधानं पायांचं म्हणजे आपण प्रक्षालन करायला लागलो की एखादा ठराविक कालापर्यंत तरी त्याच्यावर डोळ्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं परिणाम घेत आहे. तो पाद लेप सांगून ठेवलेत, वेगवेगळ्या औषधांच्या वीर्यानं डोळ्यावरती काम करत असतं, तर ती औषधी वीर्यवान औषधांचा लेप डोळ्यावर आपल्याला पायावरती करायला लागतो, डोळ्यावरती तर होतोच पण पायावरती करायला लागतो. तर ह्या पद्धतीची जी क्रियाकल्प आहे जर ती वापरली गेली तर त्याचा परिणाम आपल्याला डोळ्याच्या सुजेवरती, जसे शरीर शुद्धी एका बाजूला झाली तशी ही डोळ्याची सूज कमी करायला खूप चांगल्या पद्धतीने वापरता येतात. आम्लपित्तातनं सूज आहे तर त्या अनुषंगानं नेत्रसेकाचं म्हणजे डोळ्याच्या वेगळ्या प्रोसिजरचे औषध निवडायला लागतात. वाताचा विकार आणि त्याची सूज आहे तर त्या अनुषंगानं प्रोसिजर त्याच पण औषध वेगळं. त्यामुळं विकार काय, दोष काय, बाधित धातू कोणता, कधीपासून आहे, हेरिडिटरी आहे की नाही, ह्या सगळ्याचा सारासार विचार केस टेकिंग करून मग आपण औषधांची निवड करतो. आणि ह्या सगळ्या क्रियाकल्पांचा वापर डोळ्याचे सर्क्युलेशन सुधारण्यासाठी, डोळ्यातील रक्तदृष्टी कमी करण्यासाठी, डोळ्यातील वातपित्त कफाचा प्रकोप कमी करण्यासाठी वापरतो. आणि कायमस्वरूपी आपल्याला पडद्याला येणारी, वारंवार येणारी सूज आहे ती घालवायला ह्या सगळ्या प्रोसिजरची मदत होते. आणि ही सूज घालून आपले डोळे निर्दोष करता येऊ शकतात. त्यामुळं योग्य वेळी, दरवेळी हेच वाक्य सांगतोय, योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं आपण योग्य ट्रीटमेंट चालू केली तर डोळ्यातले अगदी मोठ्यातले मोठे विकार सुद्धा आपल्याला नियंत्रणात आणता येतात आणि बरे करता येतात, हे लक्षात घ्या.
5: गेल्या 5-6 भागामध्ये डॉक्टर आपण सूज आणि मग डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज, इतर अवयवांच्या सूजेचा त्यावर होणारा, डोळ्यावर होणारा परिणाम, याविषयीची खूप विस्तृत अशी माहिती दिलीत. आणि नुसते परिणाम कारण नाही तर त्याच्यावर जे उपचार सुद्धा सांगितलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या भागात आपण आणखी एका वेगळ्या समस्येविषयी, डोळ्यांच्या विकारांबद्दलच्या माहिती जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
6: नमस्कार.
5: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी विद्यार्थी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261 99, 98225261 99.
0: आत्ताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. ठीक 8 वाजता आपण ऐकाल समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. ही तिन्ही बातमीपत्रं आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: Ricardo Martinez struck in the 90th minute to complete a dramatic 2-1 comeback victory for Argentina. And in men's cricket, second one-day international of the three-match series between India and England will be played at Sophia Gardens in Cardiff today. The match will start at 5:30 p.m. Indian time. And now for a look at today's newspapers, it's over to Shagun Chopra.
1: Thank you, Anuja. All the dailies have noticed the India-UK historic FTA coming into effect, setting a new path, and also the cabinet clearing major projects pushing for semiconductor chips and mobile phone production. Iran threatens regional oil blockade over US sanctions is a headline in the Hindu. Well, the paper quotes Iran saying oil and gas will either be for everyone or no one as US claims waves of strikes. As the world famous Rath Yatra in Puri begins today, President Draupadi Murmu in an op-ed in Hindustan Times has written about her childhood memory of prayers and hymns to Sri Jagannath. She has expressed her feelings saying 13 festivals are also said to be celebrated during the 12 months of the year in Kshi Kshetra. But the splendor of Rath Yatra is unique and incomparable. And finally, under the headline Power of Second Life, the Times of India writes about discarded x-ray sheets transformed into stylish dresses, orange peels creating fabric and for use for shoes refurbished for school children in Ladakh, showing India's journey towards sustainability. And with that, it's back to you, Anuja.
0: Thank you, Shagun. And now before we end the bulletin, the headlines once again. Union Cabinet clears two elevated road projects worth over 25,000 crore rupees for Varanasi in Uttar Pradesh. Railway Ministry launches new beta version of IRCTC website to make train ticket booking simpler and more user-friendly. World-famous Rath Yatra of Lord Jagannath and his two siblings begins today at Puri in Odisha. US says it launched new wave of strikes on Iran aimed at protecting vessels in Strait of Hormuz. In football, defending champions Argentina beat England 2-1 in second semi-final of FIFA World Cup to set up title clash with Spain. And in men's cricket, second ODI of three-match series between India and England to be played in Cardiff this evening. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार लागू. पहिल्याच दिवशी 14 कोटी डॉलर्स किमतीच्या मालाची पहिली खेप रवाना. सेमिकॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला तसंच मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला हरवून अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार कालपासून अंमलात आला. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतीही शुल्क आकारणी केली जाणार नाही. जागतिक स्तरावर एकात्मिक लवचिक आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या वाटचालीतील हा एक मोठा टप्पा मानला जात आहे. कराराच्या पहिल्या दिवशी भारतातून युकेमध्ये 14 कोटी डॉलर्स किमतीच्या मालाची खेप मुंबईतील न्हावाशिवा इथून करण्यात आली. औषध निर्माण सामग्री, रसायनं, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. या व्यापार कराराचा औपचारिक शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत करण्यात आला. हा करार जागतिक बाजारपेठेत भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याचं प्रतिबिंब असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. विकसित भारताच्या प्रवासातील हा एक निर्णायक टप्पा असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारत युके द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी हा करार महत्वाचा ठरेल असा विश्वास ब्रिटिश उपवाणिज्य दूत हरजिंदर कांग यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला ब्रिटिश वाणिज्य दूतावासाचे अधिकारी, निर्यातदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हा करार भारत आणि युके यांच्या भागीदारीतील एक महत्वाचा क्षण आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. तर हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी संधींची नवी दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. देशातल्या विविध उद्योग संघटनांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यासाठी 1,27,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सेमिकॉन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या यशाची गती कायम राखत दुसऱ्या टप्प्यात आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यावर भर दिला जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्रिमंडळानं 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेलाही मंजुरी दिली आहे. पुढील 5 वर्ष सुरू राहणाऱ्या या योजनेमुळे जवळपास 60,000 प्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. यामुळे एकंदर निर्यातीचं मूल्य 7.5 लाख कोटी रुपयांवरून 15 लाख कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत संश्रुतम 2026 या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन झालं. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेनं हे 3 दिवसीय चर्चासत्र आयोजित केलं आहे. आयुर्वेद आणि आधुनिक शस्त्रक्रिया क्षेत्रातील संशोधन आणि सहकार्याला या चर्चासत्रामुळे नवी दिशा मिळेल. आचार्य सुश्रुत यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 15 जुलै रोजी अशा प्रकारच्या चर्चासत्रांचं आयोजन करण्यात येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हरियाणा, चंदीगड आणि पंजाबचा दौरा करणार आहेत. हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. तसंच सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा हल्ले सुरू केल्याचं जाहीर केलं आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार इराणचा एकमेव नागरी अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या बुशेहर या दक्षिण बंदराच्या शहरावर अमेरिकेनं हल्ले केले. लष्करी क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आले आहेत असं अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयानं सांगितलं. दुसरीकडे इराणनं बहारीन आणि जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळ, हवाई दलाचे तळ, प्रमुख नियंत्रण केंद्र यावर प्रत्युत्तरादाखल हल्ले केले आहेत असं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डस कॉप्सनं म्हटलं आहे. भारत आणि बेल्जियम यांनी व्यापार, गुंतवणूक, हरित ऊर्जा, नवोपक्रम, तंत्रज्ञान, संपर्क यंत्रणा, संरक्षण, सुरक्षा तसंच परस्पर जनसंपर्क यासारख्या क्षेत्रात उभय देशांमधील सहकार्य दृढ करण्यास सहमती दर्शवली आहे. भारत बेल्जियम धोरणात्मक संवाद सत्राची पहिली बैठक काल ब्रुसेल्स इथं झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम प्रेवोट यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संवाद सत्र झालं. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं डॉ जयशंकर म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबीसाठी पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कालपासून सुरू झाली. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही करण्यात आली. गेल्या वर्षी 25 डिसेंबरला सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना 46 ठिकाणी देशांतर्गत प्रवास करण्यासाठी सेवा दिली आहे. मध्य प्रदेशातूनही अबुधाबीसाठी पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा काल सुरू करण्यात आली. इंदूर ते अबुधाबी हा प्रवास आता अवघ्या 3 तास 15 मिनिटात होणार आहे. यापूर्वी प्रवाशांना दिल्ली किंवा मुंबई मार्गे प्रवास करावा लागत होता. ओडिशामधील जगन्नाथपुरी इथं आजपासून जगप्रसिद्ध रथयात्रा सुरू होत आहे. या वार्षिक उत्सवादरम्यान भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा रथातून भाविकांना दर्शन देतात आणि गुंडीच्या मंदिराला भेट देतात. पुरी मंदिरापासून सुरू होणारी ही यात्रा सुमारे 3 किलोमीटरवर असलेल्या श्री गुंडीच्या मंदिराजवळ संपेल. गुंडीच्या मंदिरात देव 9 दिवस मुक्काम करतात आणि त्यानंतर याच रथातून श्रीमंदिरात परततात. या परतीच्या प्रवासाला बहुडा यात्रा असं म्हटलं जातं. होर्मुझ समुद्रधुनीतील ओमानच्या किनाऱ्याजवळ GFX गॅलॅक्सी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर बेपत्ता असलेले पुण्याचे 30 वर्षीय सागरी अभियंता हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला आहे. ओमान नौदलाच्या ताब्यात असलेला त्यांचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. हेरंब हे गेल्या 5 महिन्यांपासून या जहाजावर कार्यरत होते. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एक दिवसीय सामना आज कार्डिफमधील सोफिया गार्डन्स इथं होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5:30 सुरू होईल. या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. तिसरा सामना येत्या रविवारी लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या 19 आणि 23 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली आहे. 19 वर्षांखालील चंद्रिका पुजारी आणि प्राची यांनी आपापल्या वजनी गटात सुवर्ण पदक मिळवलं तर गुंजन, जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. 23 वर्षांखालील 54 किलो वजनी गटात निशाला सुवर्ण तर नितिका चंद, काजल, मुस्कान आणि प्रियांका यांना आपापल्या वजनी गटात रौप्य पदकं मिळाली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या अर्जेंटिनानं इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. 55व्या मिनिटाला अँथनी गॉर्डननं इंग्लंडसाठी पहिला गोल केला. अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिसनं 85व्या मिनिटाला बरोबरी साधली. त्यानंतर 90व्या मिनिटाला लाउटारो मार्टिनेझनं गोल करत अर्जेंटिनाला 2-1 असा विजय मिळवून दिला. अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होणार आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओडिशा इथल्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आसाम, मेघालय, बिहारसह उत्तराखंडमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरीच्या काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी $14 कोटी किमतीच्या मालाची पहिली खेप रवाना. सेमीकंडक्टर व्यवस्था उभारणाऱ्या सेमिकॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला तसंच मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताची 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला हरवून अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे ठीक 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अरुण बोडे यांनी गायलेलं गौतम सुर्वे यांचं भावगीत.

आरोही आगरकर यांनी गायलेलं बळवंत लामकाणे यांचं भावगीत आपण ऐकलं. संगीत अनिल आगरकर यांचं होतं. श्रोतेहो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया शरद जांभेकर, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वसंत बापट यांचं गीत. संगीत शांकनील यांचं आहे.

शरद जांभेकर, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं देशभक्ती गीत आपण ऐकलं. भावधारा या कार्यक्रमात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया कार्यक्रम अज्ञात मुंबई. या कार्यक्रमाचं क्रमशः वाचनाचा भाग 66.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा सातवा भाग.
1: फोर्ट स्टायकिन जहाज मुंबई बंदरात पोहोचून 2 दिवस उलटले होते. 14 एप्रिलचा दिवस उजाडला. व्हिक्टोरिया डॉकमध्ये फोर्ट स्टायकिन सारखीच आणखी 10 जहाजं लागली होती. शेजारच्या प्रिन्सेस डॉकमध्ये 9 जहाजं लागली होती. त्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासूनच या सर्व जहाजांनी विविध ठिकाणहून वाहून आणलेला विविध प्रकारचा माल उतरवून घेण्याची एकच धांदल उडाली. फोर्ट स्टायकिनवरचं सामानही उतरवून घेणं चालू होतं. दुपारचे 12:30 वाजले आणि जेवणाची वेळ झाली. माल उतरवून घेणारे हमाल आणि त्यांच्यावर देखरेख करणाऱ्या मुकादमांनी आपापल्या शिदोऱ्या सोडल्या. धक्क्यावरच ते जेवून घ्यायला लागले.

0: ही नेहमीची बाब होती. 15-20 मिनिटात जेवून ते तिथेच थोडीशी सावली पाहून लवणले. अंग मेहनत करणाऱ्या कामगारांना दुपारची अर्ध्या तासाची झोप आवश्यक असते, हे सुद्धा रुटीन होतं.
1: एप्रिल महिन्यातला मुंबईतला उकाडा उष्णतेने घाम अंगभर भरून राहिला होता. पोर्ट स्टायकिन पासून 4-5 जहाज सोडून पुढे काही अंतरावर असलेल्या एका जहाजातले 2 अधिकारी वारा खात त्यांच्या जहाजाच्या डेकवर उभे होते. त्यांचंही जेवण नुकतंच आटोपलं होतं आणि ते गप्पा मारायला डेकवर आले होते. बोलता बोलता आजूबाजूच्या परिसरावर सहज म्हणून नजर फिरवत होते. तेवढ्यात त्यांचं लक्ष फोर्ट स्टायकिनवर गेलं. फोर्ट स्टायकिनच्या 2 नंबरच्या कप्प्यातून धूर येतोय असं त्यांना वाटलं. त्यांनी आणखी काळजीपूर्वक पुन्हा तिकडे पाहिलं, पण आता धूर दिसत नव्हता. कदाचित असा भास झाला असेल म्हणून त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या गप्पा सुरू ठेवल्या.
0: दुपारी पाऊनच्या दरम्यान धक्क्यावर उभ्या असलेल्या पोलिसांनाही फोर्ट स्टायकिनच्या एका कप्प्यातून धूर येताना दिसला होता. पण बोटीवरची माणसं काय ते बघून घेतील असं म्हणून त्यांनीही तिकडे दुर्लक्ष केलं. अशा लहान सहान आगी तर लागतच असतात, त्यापैकीच ही एक असावी असं त्यांना वाटलं असावं. आणि अशा लहान आगी विझवण्याची प्रत्येक जहाजावर व्यवस्था असते आणि त्या विझवल्याही जातात, त्यामुळे त्या पोलिसांनी तिकडे लक्ष दिलं नाही.
1: दुपारचा 1:30 वाजला, जेवणाची सुट्टी संपली आणि कामगारांनी पुन्हा काम सुरू केलं. आदल्या दिवशी क्रेन न आल्यामुळे फोर्ट स्टायकिनवरचं भंगार उतरवण्याचं काम तसंच राहिलं होतं. ते त्यांनी आज करायला घेतलं. भंगार उतरवण्यासाठी जड क्षमतेची क्रेन अखेर आज आली होती. त्या क्रेनचा हुक जहाजावर सोडण्यात आला, पण तो त्या भंगार ठेवलेल्या 2 नंबरच्या कप्प्यात जाईन असा झाला. 3 वेळा प्रयत्न केल्यानंतर तो एकदाचा त्या 2 नंबरच्या कप्प्याच्या आत पोहोचला. हुकला भंगाराचा गठ्ठा अडकवला आणि क्रेनच्या चालकाला हुक वर घेण्याची सूचना केली. जसा तो भंगाराचा गठ्ठा क्रेनच्या हुकला अडकून कप्प्यातून वर आला, त्याबरोबर पांढऱ्या धुराचा एक मोठा लोळ 2 नंबरच्या कप्प्यातून भस्कन वर आला. प्रथम पांढरा आणि विरळ असलेला तो धूर हळूहळू दाट काळपट रंगाचा होऊन बाहेर यायला लागला. 2 नंबरच्या कप्प्यात खाली कुठेतरी आग धुमसत असल्याचं सर्वांच्याच लक्षात आलं.
0: लगेच जहाजावरचा फायर अलार्म वाजवला गेला. जहाजावर असलेल्या आग विझवण्याचे 3 पंप सुरू करून 2 नंबरच्या कप्प्यात पाण्याचा जोरदार मारा करण्यात आला. त्याबरोबर आग नेमकी कुठे लागली आहे हे तपासण्यासाठी जहाजावरचा एक फायरमन त्या कप्प्यात उतरायचा प्रयत्न करायला लागला, पण धुरामुळे त्याला आतवर जाताच आलं नाही. एव्हाना जहाजावरचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पुढचा धोका लक्षात यायला लागला. आग विझवण्यात दंग असलेले फायर ब्रिगेडचे कर्मचारी आणि धक्क्यावरच्या इतर फायरमनना बोटीत मोठ्या प्रमाणावर स्फोटक आहेत हे माहीत नव्हतं, म्हणून ते दूर असलेल्या ठिकाणी पाणी फवारण्याच्या कामात लागले होते. तरी आग म्हणल्यावर माणूस घाबरतोच, त्याप्रमाणे सामान उतरवून घेण्यासाठी आलेले हमाल जहाजापासून दूर जाण्याचा प्रयत्न करायला लागले आणि तेवढ्यातच कुणीतरी फायर म्हणून जोरात ओरडलं आणि एकच धावपळ सुरू झाली, जो तो जहाजापासून लांब पळण्याच्या मागे लागला.
1: जहाजावरच्या पंपाने आत कुठेतरी लागलेली आग विझत नाही हे लक्षात आल्यावर धक्क्यावर असलेले मोठ्या क्षमतेचे पंप सुरू करण्यात आले. पुढची 45 मिनिट आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. तरीही आग आटोक्यात येत नाही हे पाहून मुंबई फायर ब्रिगेडला कॉल दिला गेला. फायर ब्रिगेडच्या गाड्या दुपारी 2:25 तिथे पोहोचल्या. गोदीमध्ये तशा साधारण आगी लागतच असत, त्यापैकीच ही एक असावी म्हणून फायर ब्रिगेडने फक्त 2 गाड्या पाठवल्या होत्या. नेमकी किती मोठी आग लागली आहे आणि बोटीवर किती प्रचंड प्रमाणात स्फोटक आहेत याची त्यांना काहीच कल्पना नव्हती.
0: अजूनही आग दिसत नव्हती, मात्र धूर येत होता. धुराचं प्रमाण आणि दाटपणा वाढत चालला होता. फोर्ट स्टायकिनच्या डेकवर बोटीचा फर्स्ट ऑफिसर हेंडरसन आग विझवणाऱ्या फायरमनशी आग नेमकी कुठे लागलीय त्याचा आधी शोध घ्यावा म्हणून वाद घालत होता. आग नेमकी कुठे लागली याची काहीच माहिती नसताना तो फायरमन मात्र आग नक्की विझेल याची खात्री देत होता. आत

0: किती मोठा बॉम्ब आहे याची त्याला कल्पना नव्हती.
1: दोन नंबरच्या कप्प्यात सर्वात तळाला सोनं होतं, त्याच्यावर दारू गोळ्याचे पेटारे आणि त्याच्याही वर कापसाच्या गासड्या दाबून भरलेल्या होत्या. हेंडरसनला कापसाच्या गासड्यांना आग लागली असेल तर पुढचा विनाश अटळ आहे हे ध्यानात आलं आणि स्वतःच दोन नंबरच्या कप्प्यात आगीचा शोध घेण्यासाठी आपण उतरावं असा निर्णय त्यानं घेतला. तो आत उतरला.
0: लगेच जहाजावरचा फायर अलार्म वाजवला गेला. जहाजावर असलेल्या आग विझवण्याचे 3 पंप सुरू करून 2 नंबरच्या कप्प्यात पाण्याचा जोरदार मारा करण्यात आला. त्याचबरोबर आग नेमकी कुठे लागली आहे हे तपासण्याकरता जहाजावरचा एक फायरमन त्या कप्प्यात उतरायचा प्रयत्न करायला लागला, पण धुरामुळे त्याला आतवर जाताच आलं नाही. तेव्हाना जहाजावरचे कर्मचारी आणि अधिकारी यांना पुढचा धोका लक्षात यायला लागला. आग विझवण्यात दंग असलेल्या फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना आणि धक्क्यावरच्या इतर फायरमनना जहाजावर मोठ्या प्रमाणावर स्फोटकं आहेत हे माहीत नव्हतं. म्हणूनच ते फक्त धूर येत असलेल्या ठिकाणीच पाणी फवारण्याच्या कामाला लागले होते. तरीही आग म्हटल्यावर माणूस घाबरतोच, त्यामुळे सामान उतरवून घेण्यासाठी आलेले हमाल जहाजापासून दूर जाण्याचा प्रयत्न करायला लागले आणि तेवढ्यातच कुणीतरी फायर म्हणून जोरात ओरडलं आणि एकच धावपळ सुरू झाली. जो तो जहाजापासून लांब पळण्याच्या मागे लागला.
2: आज आपण ऐकला मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा 7वा भाग. उद्या याच गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा भाग 66 आत्ताच आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:11 झाली आहेत. गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं काळी बायको या चित्रपटातून जगदीश खेबुडकरांचं गीत, संगीत बाळ पळसुले.

काळी बायको या चित्रपटातून कृष्णा कल्याण सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकरांचं गीत आपण ऐकलं. संगीत बाळ पळसुले यांचं होतं. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल या जाहिरातींनंतर.

लीला कांसे आणि सहकार्यांनी गायलेलं कौल दे खंडेराया या चित्रपटातून एम यू पेटकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत बाळ पळसुले यांचं होतं. श्रोते हो, एक निवेदन ऐकूया. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संकपाळ, रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415-612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरता संकेतस्थळ www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधांचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जातात. निवेदन संपलं.

अजित कडकडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं देबू या चित्रपटातून अनंत खेळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अशोक पत्की यांचं होतं. श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, एक आठवण पुन्हा एकदा. आज सकाळी 11:05 आपण ऐकाल स्वरसंवाद या डायल इन कार्यक्रमात छंद आनंद हा विषय आणि संवादिका आहेत सविता गुटाळ. त्यासाठी जरूर तुम्ही दूरध्वनीवरून संपर्क करा. सकाळी 11:05 स्वरसंवाद या डायल इन कार्यक्रमात.

0: मन्नाडे आणि सहकार्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकरांचं गीत आपण ऐकलं. संगीत प्रभाकर जोग यांचं होतं. चित्रपट दाम करी काम. श्रोतेहो, गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे ठीक 9:30 वाजले आहेत.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं राम मोरे यांचं सुगम गीत. संगीत कृष्णराव गायकर यांचं आहे.

0: रतिलाल भावसार यांनी गायलेलं शंकर सखाराम यांचं नाट्यपद श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

0: शोभा जोशी यांनी गायलेलं शंकर वैद्य यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
4: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
4: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
4: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
1: प्रवेश निःशुल्क.
4: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं साधी माणसं या चित्रपटातलं गीत. योगेश यांच्या या गीतरचनेला संगीतबद्ध केलं आहे आनंद घन यांनी.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

पायगुण या चित्रपटातून उषा पुष्पा पागधरे आणि सहकार्यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत पांडुरंग दीक्षित यांचं होतं. कार्यक्रमात श्रोते हो, आता पुढे ऐकूया रामदास.

लता मंगेशकर यांनी गायलेलं अमर भूपाळी या चित्रपटातून होनाजी बाळा यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत देसाई यांचं होतं. कार्यक्रमात आता पुढे ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी. चित्रपट पवना काठचा धोंडी.

आत्ताच आपण ऐकलत जगदीश खेबुडकरांची गीतरचना संगीतबद्ध केली होती सुधीर फडके यांनी. ज्योतिबाचा नवस या चित्रपटातून हे गीत गायलं होतं उषा मंगेशकर यांनी. कार्यक्रमात आता श्रोते हो पुढे ऐकूया महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं फुकट चंबू बाबूराव या चित्रपटातून श्रीकांत नरुले यांचं गीत, संगीत आहे बाळ पळसुले.

फुकट चंबू बाबूराव या चित्रपटातून महेंद्र कपूर आणि सहकार्यांनी गायलेलं श्रीकांत नरुले यांचं गीत आपण ऐकलं, संगीत बाळ पळसुले. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया अवधूत गांधी आणि हरिदास शिंदे यांनी गायलेलं पावनखिंड या चित्रपटातलं गीत. गायक, गीतकार आणि संगीतकार आहेत देवदत्त बाजी.

0: कार्यक्रमात होते हो. शेवटी आता आपण ऐकलं पावनखिंड या चित्रपटातलं गीत, देवदत्त बाजी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
0: आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे ठीक 10:30 वाजले आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता आपण ऐकणार आहात रवींद्र सामंत यांचं बासरी वादन. राग आहे अलैया बिलावल. त्यांना तबला साथ केली आहे राजेंद्र अंतरकर यांनी. विलंबित गत 1 तालात तर द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया रवींद्र सामंत यांचं अलैया बिलावल या रागातील बासरी वादन.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रवींद्र सामंत यांचं बासरीवादन आपण ऐकलं, राग अलह्या बिलावल. यांना तबला साथ होती राजेंद्र अंतरकर यांची. श्रोत्या, आज दुपारी 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल धनंजय हेगडे यांचं गायन राग गौडसारंग. संध्याकाळी 5:02 यज्ञेश रायकर यांचं व्हायोलिन वादन राग भीमपलास. आणि रात्री 10:30 पंडित विकास कशाळकर यांचं गायन राग मालगुंजी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोता, आज सकाळी 11:05 स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमात आपण ऐकणार आहात आजचा विषय आहे छंद आनंद. आणि संवादिका असतील मी म्हणजे सविता गुट्टाळ, तर अवश्य फोन करा. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 45:15 41:29 आणि 45:15 41:30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 02 हॅस्टडी कोड अवश्य लावावा. तर अवश्य फोन करा सकाळी 11:05 सकाळी 11:40 विषय छंद आनंद. निवेदन संपलं. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 11:00 आपण ऐकू शकाल हिंदी समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 11:05 आणि 33 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वरसंवाद.

सुप्रभात आणि नमस्कार श्रोतेहो. आजच्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमात मी सविता गुटाळ सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते, आजचा आपला विषय तर तुम्हाला कळलाच असेल, छंद आनंद. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही छंद असतातच, आणि तो कधी पूर्ण होतो कधी अपूर्ण राहतो, पण तो पूर्णत्वास नेण्यास सगळेजण प्रयत्न करत असतात. तर आज आपण बोलणार आहोत आपल्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमात छंद आनंद याविषयी. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 4515 41 39 आणि 4515 41 30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा एसटीडी कोड अवश्य लावावा. आणि एक विनंती आहे, जेव्हा तुम्ही आम्हाला फोन लावताल तेव्हा तुमचा फोन रेडिओ सेटपासून लांब ठेवा, जेणेकरून आपल्या बोलण्यामध्ये व्यत्यय येणार नाही. आणि एका श्रोत्याने एकदा फोन लावल्यावर पुन्हा लावू नये, कारण दुसऱ्या श्रोत्यांनाही त्याचा लाभ होईल. तर अवश्य फोन करा आपल्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकूया एक छानसं गाणं.

0: हेलो, स्वर संवाद। हेलो,
1: हेलो। हाँ,
0: हाँ बोला।
1: मैं बोरेलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते।
0: हाँ
1: हाँ
0: हाँ बोला।
1: बोला तर मी म्हणते जी आवड आपल्या मनापासून असली ना की ती आपण करायला लागतो आणि करायला लागली ती चांगली व्हायला लागली की आपचूक छंद तयार होतो, तर ते छान व्हायला लागतं की छंद निर्माण होतो आपला त्याच्यातला। मग ते आपण करत करत राहतो आणि त्यातून मी माझ्या मला शिवणाची आवड होती खूप। माझ्या माझ्यानं मी फ्रॉक शिवत होती, एवढंच नाही तर माझ्या लग्नातले फ्रॉक, आता लग्नातला म्हणजे फ्रॉक सुंदरच असले पाहिजेत, पण तेही फ्रॉक माझ्याकडून मी भाच्यांना दोन भाच्या एक भाचा त्यांना फ्रॉक शिवला आणि सगळ्या नातेवाईकांना ते फ्रॉक आवडला। म्हणजे काय त्याच्यातून मला आनंद पण मिळाला की ते आपल्याला कपडे, नंतर थोड्या दिवसाने म्हणजे नंतर मी छोटे छोटे कपडे शिवत होती ना, म्हणूनच नंतर माझ्या डोळ्याची हे झाल्यामुळे ते काम कमी झालं, पण मनात दुसरी आवड झाल्यामुळे मला रेसिपीज करायला आवडायला लागल्या। मग त्या रेसिपी एकमेकींच्या जातीतले ह्याच्यातले सगळे वेगवेगळे रेसिपीज तयार करून त्याच्यामध्ये मी आनंद घेतला आणि त्या आवडायच्या पण, त्यामुळे मला आणखी आनंद मिळत होता। मी शेवटी शेवटी मी हे रेसिपीज करायला लागले, लाडू सगळं असं करायला आवडते, कसं पीठ त्यातल्या कळलं आपल्याला स्वतःलाच कळतं अनुभव, अनुभवाने पण चाणा होतो ना माणूस, त्याच्या मला पीठ घ्यायला लागल्या त्यामुळे तेही यायला लागलं। आणि आता मी आज एक गोष्ट सांगू का काय जी घडली माझी आज?
0: हा हा सांगा, पण थोडक्यात सांगा।
1: हा रात्री मला म्हणजे डोळ्यांवरून दुःख झालं खूप, ते कधी शेवटी स्वतःच मनाला समाधान करून मी झोपले, पण शेवटी आपल्यालाच आपल्याला त्याच्यातून निघत आणि सकाळी अलार्म पण माझ्या याच्याप्रमाणे झाला पटकन, तेव्हा परत देवाचे मी आभार मानले। दुसरं म्हणजे कार्यक्रमांना सुरुवात झाली, आपले
0: हे
1: सांगतात ना कार्यक्रम ते जगुया आनंदी मध्ये, जगुया आनंदी मध्ये हे दोघ ज्या निवेदिका आल्या होत्या त्यांनी डोळ्यांवरच सांगावं आज मला जे काय दुःख झालं ना रात्री झोपताना, तर त्यांनी सूर्यप्रकाश आपल्याला प्रकाश देतो, पण डोळे नसलेल्यांना प्रकाश नाही मिळत, त्यांना काय कधी आनंद त्याच्यातून आपल्या मनातून जे काय सांगतो ते मन आपलं आनंद करतो जे कवी, तरी त्यांनी त्यांच्या भाषेत मला सांगता येणार नाही, पण आज जे काय घडलं ना योग रात्री मला दुःख व्हायला, सकाळी मला असं व्हायला आणि त्या निवेदिकेने डोळ्यांवरच आज सांगितलं, त्यामुळे मला प्रत्यक्ष देवीच भेटली असं म्हणायला हरकत
0: आणि तुमच्या भावना अगदी त्या निवेदिकापाशी आज पोहोचले म्हणायला हरकत नाही, बरोबर आहे?
1: हरकत हो बरोबर।
0: आणि प्रतिभा ताई, तुम्हाला आणखी एक छंद लागलाय फोन करण्याचा रेडिओ मध्ये स्वर संवाद कार्यक्रमात।
1: हो हो अगदी अगदी, आणि माझ्या मैत्रिणी सुद्धा ना माझ्या विरंगुळा तोच आहे, माझ्या मैत्रिणी खूप आहेत, आम्ही खूप बोलतो, काही माझ्याकडे अगदी नाही फोन केला तरी करायला लावत हे करतात, स्वतःहून विचारणार माझी पसंती माझी तब्येत सगळं त्याच्यातून आनंद खूप घेते, मला एवढं मिळालं तरी खूप आहे।
0: धन्यवाद
1: धन्यवाद
0: धन्यवाद
1: धन्यवाद धन्यवाद।
0: हॅलो
2: हॅलो नमस्कार।
0: हा बोला।
2: मी शलाका गाडगे।
0: हा बोला शलाकाताई।
2: मला स्वतः मी सुगम संगीत आणि हार्मोनियमच्या विशारद आहे, त्यामुळे मला दम्याचा त्रास असल्याकारण आणि मला गाण्याचा एकीला गायचं म्हणजे त्रास होतो, त्यामुळे ती आवड मी हार्मोनियम वरती पुढे करते आणि सांगायचं म्हणजे रोज सकाळी कुठल्याही परिस्थितीत नोटेशन न बघता मी एक तासभर रियाज करते
0: छान
2: आणि त्याच्यावरती मला

0: बंद दिवस हा आनंदात जातो.
1: छान.
0: आणि असं म्हणतात की संगीत हे मोठं टॉनिक आहे. त्यामुळे त्याला ते संगीत हे टॉनिक खूप उपयोगी पडतं आणि त्याच्यातून मला खूप आनंदही मिळतो.
1: हा हा. आणि प्रत्येक छंद हा मोठा असू दे छोटा असू दे पण आपल्या आवडीचा असेल ना तो छंद आपण जोपासताना खूप छान वाटतं. बरोबर आहे ना?
0: अगदी अगदी करेक्ट.
1: हा ठीक
0: आहे. मला अगदी म्हणजे माझे परीक्षा आले मी परीक्षक म्हणून देखील काम करते पण मी रोज तो रियाज करते.
1: हा आणि रियाज केल्याशिवाय संगीत पूर्णच होत नाही.
0: नाही ना, नाही ना. त्यामुळे मी तो रियाज रोज करते आणि त्याच्यापेक्षा की आता माझं वय 75 आहे ना त्यामुळे नोटेशन न बघता देखील मी 20-25 गाणी वाजवू शकते.
1: बरोबर. आणि रियाज प्रत्येक गोष्टीत असतो मग तो स्वयंपाकात असू दे गाण्यामध्ये असू दे शिवणामध्ये असू दे. बरोबर आहे ना?
0: अगदी. आणि मला त्याच्याविषयी मला जमण्याचा त्रास आहे ना त्यामुळे मला गाणं म्हणजे श्वास मला पुरत नाही.
1: हा हा हा हा.
0: गाताना
1: प्राणायाम करायचं. प्राणायाम
0: माझा काही आहे 75 आहे त्रास तिखर आहे त्यामुळे मग तो आनंद हार्मोनियम वाजवून घेते.
1: हा हा. पण त्या मानाने तुम्ही 75 वय तरी पण एवढं छान प्रयत्न करता खरंच तुमचं मनाव तेवढं हे
0: आपल्याला कुठे काही करून आनंद घ्यायचा असतो.
1: हा आनंद द्यायचा आणि घ्यायचा असतो.
0: करेक्ट. ते तर निश्चित आहे पण मी हा छंद जोपासलेला आहे आयुष्यभर.
1: हा हा छान आहे. आणि असंच जोपासत राहा. धन्यवाद ताई.
0: थँक्यू.
1: हॅलो स्वरसंवाद.
2: हॅलो.
1: हा बोला.
2: मी गणेश पाटील बोलतोय.
1: हा बोला गणेश पाटील.
2: छंदाविषयी बोलायचं म्हणजे हे छंद आपण लहानपणापासून जोपासले असतात. अगदी लहान असताना आम्ही स्टॅम्प गोळा करणं पॉइंट्स गोळा करणं आणि एकमेकांची देवाणघेवाण तुझ्याकडे कुठल्या कॉइन्स आहेत माझ्याकडे कुठले सिगारेटचे पाकिट आहेत पण ते लहानपणचे झाले. मोठा झाल्यानंतर मी एक महत्वाचा छंद जोपासला म्हणजे प्रथम तुमचे हे गाण्याचे प्रोग्राम स्वरसंवाद लावणं हा दर गुरुवारचा प्रोग्राम मी छंद जोपासलाय. आणि मुख्य म्हणजे मी जेव्हा परदेशी होतो तेव्हा परदेशी असताना तिकडे अनेक छंद लागतात पण मी म्हटलं की आपण यामध्ये जरा काटकसर करावी या छंदामध्ये आणि फक्त लिहिणं आणि लिहिणं पत्र लिहिणं हा छंद मी खूप जोपासला. म्हणजे प्रत्येक घटना तिथे घडलेली परदेशामधली मी अगदी इत्थंभूत माहिती मी माझ्या मिसेसला कारण मी पत्नी इकडे होती सर्व्हिसला असल्यामुळे तर ती संपूर्ण मी लिहित असे. आणि ते त्यावेळेला म्हणजे मी 84 सालाबद्दल म्हणतोय 84 सालामध्ये फक्त पत्राची देवाणघेवाण व्हायची फोन पण नसायचे.
1: हो बरोबर
2: आहे. तर माझं पत्र तिथून 15-15 दिवसांनी इथे पोचायचं आणि मिसेसला माझं जे पत्र असायचं ना ते 20-20 पानी असायचं.
1: अरे बापरे.
2: त्यामुळे ती ऑफिसमध्ये ती बँकेत होती ती ऑफिसमध्ये म्हणायचे अगे आता पुस्तक छाप. पण खरं सांगू ह्या छंदामुळे ना मला बाकीची व्यसन सगळी दूर राहिली आणि माझी खरोखरच उत्तरोत्तर भरभराट गेली आणि ती सगळी पत्र माझ्या इतर नातेवाईकांना मी पाठवत होतो ना त्यांनी सुद्धा अजून जपून ठेवले. माझं वय 82 आहे तरी सुद्धा ते लोक कधी कधी फोन करून अरे गणेश तुझं म्हणे पत्र आम्ही जपून ठेवले वाचायला बरं वाटलं केव्हा तरी.
1: पण ते पत्र पाठवणं वाचणं तो आनंद काही वेगळाच होतं. बरोबर आहे ना?
2: अगदी अगदी अगदी. ते मिळायचं ना पत्र जेव्हा आला मेसेज कडून आलेलं ते पत्र अगदी आम्ही मी जपून ठेवायचं तिकडे तसंच पाठवलेली पत्र सुद्धा मेसेज जपून ठेवायची
1: आणि जुन्या आठवणींना उजाळा पण मिळतो ना.
2: अगदी अगदी अगदी. बरं वाटलं जरा हे छंदाचा हे कार्यक्रम तुम्ही आखलात आणि मला बोलावं असं वाटलं.
1: हा हा.
2: धन्यवाद धन्यवाद.
1: ठीक आहे ठीक आहे. हॅलो स्वरसंवाद.
3: नमस्कार मी नीता शिरे बोलते. आपण कशा आहात?
1: हो मस्त. तुम्ही कशा आहात?
3: मी दहिसर पूर्वन. मी पण पाहिजे. स्वरसंवाद मध्ये बोलायचं म्हणजे नसलेला बरा असलेला माणूस सुद्धा बरा व्हायला लागतो. तुमचे सर्वांचे अतिशय मधुर आवाज.
1: धन्यवाद.
3: तर विषय चांगला आहे तसे छंद बऱ्यापैकी जोपासला संधी मिळाली आयुष्यात आणि जोपासलेत. भरपूर डोंगर दऱ्या फिरून घेतलंय. सह्याद्री हिमालय भरपूर भटकले आणि सध्या 4 वर्षातला नवीन छंद म्हणजे लिखाण साहित्याचा आनंद घ्यायला लागली आहे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळत आहे. आणखीन महत्वाचा छंद म्हणजे आपल्या लोकांची स्वर संवाद मध्ये डायल इन मध्ये बोलणं हा अतिशय महत्वाचा भाग झाला. फक्त आजकाल इतर विषय आल्यामुळे थोडस एक दिवस आमचा कमी केलाय तुम्ही बोलता येत नाही व्हेरी बॅड असं नाही पाहिजे.
1: नाही आम्ही पण तुम्हाला हे करतो कारण आमचं पण एक दिवस गेलेला आहे तुमच्याशी बोलणं बोलण्याचा.
3: नक्की
1: हा आणि आम्हाला पण जसा तुम्हाला छंद आहे ना तसा आम्हाला पण छंद आहे की श्रोत्यांचे फोन कधी येणार आणि आम्ही कधी बोलणार.
3: नाही मी कल्पना करू शकते इतका आम्हाला आनंद आहे तितका तुम्ही आनंद घेत असता तुमच्या बोलण्यातून जाणवत मॅडम.
1: धन्यवाद. आणि प्रतिक्रिया तुमच्या खूप आम्हाला महत्वाच्या आहेत.
3: आकाशवाणी 100 वर्षात पदार्पण करते तिचं तब्येत तिचं शरीर स्वास्थ्य सांभाळा आम्हाला ती हवी आहे.
1: हो
3: कारण आमच्या दिवसाची सुरुवात सकाळी तिच्यापासून होते आणि दिवसाचा शेवट तिच्या शेवटच्या बातमीनंच होतो आमच्या घरामध्ये. इतकं आम्ही वेडी आहोत आकाशवाणीसाठी.
1: ठीक आहे.
3: फक्त सध्या आकाशवाणी थोडासा त्रास देत आधी मध्ये चॅनल बंद पडत आहेत तेवढी थोडीशी विजेची काळजी घ्या. तेवढी एकच नम्र विनंती आहे.
1: आता कसे पावसाळी दिवस आहेत ना त्यामुळे थोडस प्रॉब्लेम होणार
3: पण आला की तो मिठाचा खडा पडण्यासारखं होतं ना.
1: थोडासा खडा पडणं पण जरुरीच आहे ना.
3: तब्येतीला चांगलं असतं ते. धन्यवाद.
1: ठीक आहे. धन्यवाद ताई. धन्यवाद.
3: शुभेच्छा.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी आणि आपण ऐकत आहात स्वरसंवाद डायल इन कार्यक्रम. आणि आजचा आपला विषय आहे छंद आनंद आणि मी आपल्यासोबत आहे सविता गुटाळ. फोन घेऊयात कार्यक्रमात.

0: मी जोशी बोलतोय अंबरनाथहून.
1: हां बोला.
0: तर पहिले छंद म्हणजे काय याची व्याख्या करायला लागेल. तर माझ्या मते छंद म्हणजे अशी गोष्ट आहे की जे खूप आवडतं, जे नेहमी करावं वाटतं आणि त्याच्यामध्ये काही आर्थिक लाभ होत नाहीये, अशा गोष्टीला आपण छंद म्हणायचं अशी एक माझी कल्पना आहे. तर घरामध्ये स्वच्छता ठेवणे हा एक छंद असू शकतो आणि

0: रस्त्यावरती दळण दळायची आणि साफसफाई करायची. आता काल एक सहज संवाद मध्ये कार्यक्रम झाला ज्याच्यामध्ये प्रसिद्ध नाट्यकर्मी अतुल पेठे आले होते. तर अतुल पेठेंनी सांगितलं की मला संडा साफ करायला आवडतं, मला कपडे धुवायला आवडतं, मला इस्त्री करायला आवडतं, मला स्वयंपाक करायला आवडतो, तर मला बाथरूम धुवायला आवडतो, मला भांडी धुवायला आवडतात. आणि ज्याला हे सगळं काही करता येतो तो श्रेष्ठ नाट्यकर्मी होतो.
1: बरोबर.
0: तर आता मी स्वतः काय केलं ते मी नाही सांगत, कारण कुठल्या गोष्टी स्वतःबद्दल स्वतःला चिकटवून घेणं चुकीचं असतं. परंतु स्वच्छता हा छंद सगळ्यांना असायला हवा. बाथरूम स्वच्छ करणं, काय संडास स्वच्छ करणं, काय स्वयंपाकघर स्वच्छ करणं, भांडी धुणं, कपडे धुणं, कपड्यांना इस्त्री करणं, तर ही छंदाच्या व्याख्येमध्ये या गोष्टी बसतात. आणि बाकी गायन आहे, वादन आहे, चित्रकला आहे, नृत्य आहे, नाट्य आहे, चित्रपट पाहणे आहे, मोबाईल पाहणे आहे, सिरियल पाहणे आहे, फोनवरती बोलणं आहे, हे सगळं म्हणजे छंदामध्ये येऊ शकतंय. पण एक त्याच्यामध्ये एक की ज्याच्यामध्ये आर्थिक लाभ नाही अशी जी गोष्ट आणि जी वारंवार करावीशी वाटते त्याला आपण छंद म्हणायचं. आणि त्याच्यामध्ये स्वच्छता ही आपल्या प्रायोरिटी मध्ये टॉप असायला पाहिजे, कारण परमेश्वराच्या नंतर काय येतं तर स्वच्छता येते. तर स्वच्छता म्हणजे देव आहे असं महात्मा गांधी म्हणत होते. महात्मा गांधी खूप मोठी व्यक्ती होती आणि त्यांनी जे काही बोललं ते माझ्या तोंडावर मी बोललं. आणि मग इतर श्रोत्यांना संधी देण्यासाठी.
1: बरोबर. आणि छंद हा प्रत्येकांचा वेगवेगळा असतो आणि तो जोपासायला पाहिजे आणि त्यातून आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, हेच तुमचं तात्पर्य होतं सांगण्याचं.
0: आणखी एक गोष्ट सांगतो की एक तूळ राशीची माणसं फार स्वच्छता करतात म्हणे. तर एक अतिशयोक्ती अशी आहे की तूळ राशीची माणसं पहिले पाणी धुतात, नंतर नळ धुतात, नंतर साबण धुतात, आणि नंतर हात धुतात, आणि नंतर बाकीच्या गोष्टी धुतात. तर असा एक विनोद आहे, तो मला सांगा असं वाटला.
1: ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. हो, धन्यवाद, धन्यवाद. हॅलो, स्वरसंवाद.
2: नमस्कार.
1: हां, बोला, कोण बोलताय?
2: योगीराज मस्के, बिटोडा भोयर, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम.
1: बोला.
2: तर छंद, छंदाची आवडीची जर व्याख्या करायची झाली तर आवड आपल्या सवडीप्रमाणे करायची असते. आणि छंद म्हणलं तर छंद आपली जबाबदारी सुद्धा एक छंदच आहे. त्या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत तो छंद कायम प्रत्येकाचा आपापला तो ठरलेला असायला पाहिजे. म्हणजे छंद एक विशिष्ट प्रकारचा एक लाभातूनच तो छंद नाही, त्याची जबाबदारी आहे. तुम्ही जन्माला आले म्हणून तुमचा तो तुमची एक तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बरोबर,
1: बरोबर.
2: आणि मी कायम आकाशवाणी मी जवळपास 30-35 वर्षापासून ऐकतो, कंटिन्यू चालू आहे. आकाशवाणी शिवाय मी जगू शकत नाही. आणि आकाशवाणी सारखं माध्यम दुसरं येऊ शकत नाही.
1: धन्यवाद, धन्यवाद,
2: धन्यवाद.
1: ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. हॅलो, स्वरसंवाद.
3: सविता ताई नमस्कार.
1: हां, बोला.
3: मी रवींद्र कुडाळकर बोलतोय पुण्याहून.
1: हां, बोला.
3: खर तर माझ्या मते छंद म्हणजे ताजेतवानं तर करतातच आणि करमणूक करतात, विरंगुळ्या देतात मनाला. आपल्याला जे आवडीनिवडी निर्माण होतात किंवा जे छंद निर्माण होतात ते हृदयातून असतात, म्हणून ती आवड निर्माण होते. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर लहानपणापासून कविता करणे, निबंध स्पर्धेत भाग घेणे, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा, यातून या छंदातून माझं व्यक्तिमत्वपण विकसित झालं. रेडिओला बोलणे छंद आहे. विविध कार्यक्रमात आकाशवाणी, दूरदर्शनच्या मी अनेक वर्षांपासून सहभाग घेतो, त्यामुळे एक ओळख मिळालेली आहे. आणि सूत्रसंचालन पण छान करतो. विविध शैक्षणिक सामाजिक प्रकल्पात मी काम केलेलं असल्याने ती पण आवड आहे. आणि समाजातील जो उपेक्षित उद्दिष्ट गट आहे त्या सगळी सामाजिक काम मला कार्यालयीन कामकाजाच्या निमित्तानं करायला मिळालं. पण संवेदनशील हवा स्वभाव लहानपणापासून असल्याने संवेदनशीलता या गरजू लोकांसाठी मला पहिल्यापासून आहे. त्यामुळे प्रेम भावना उत्पन्न होते आणि या जन्मावर या जाईनावर प्रेम करण्याचा एक छंद देखील मनात आहे.

0: तो स्थायी भाव आहे. दुसरी गोष्ट विविध व्याख्यानांना जायचं, कार्यक्रमांना जायचं, तिथे सगळ्या स्थळातील मान्यवर आपल्याला भेटतात, शैक्षणिक सामाजिक सेलिब्रिटी, त्यांना भेटणे, त्यांच्यासोबत गप्पा मारणे, हितगुज करणे, त्यांच्यासोबतचा फोटो काढणे. आता कसं आहे की यातून देखील मला श्रीराम लागूंच्या घरी पण मी नेहमी जायचो वाढदिवसाला बुके घेऊन सकाळी. तर एकदा त्यांच्या घरी मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की बदामाचा शिरा आणि कॉफी पानाच्या योगाला आपले बातम्या देणारे प्रदीप भिडे सर यांच्या पण घरी मला भेटायच्या योगाला मला त्यांना पाहायचं होतं. त्यांना टीव्हीच्या चौकटीत बातम्या देताना पाहतो. त्यांनी मला एक छानशी प्लास्टिकची बाटली गिफ्ट दिली, ती अजूनही प्रदीप बिर्याणीची बाटली म्हणून घरात ठेवलेली आहे. तर या छंदातून लोकांना भेटणे, त्यांच्याशी गप्पा मारणे, जनसंपर्क वाढवणे, विकास आमटे सुद्धा माझे चांगले मित्र आहेत, त्यांना कधी फोन केला ना बोल रवी म्हणतात आणि ते अशा गप्पा मारतात की मी तर त्यांच्या पुढे पाला पाचवा. पण इतकं मला ते आपूप वाटतं की इतक्या मोठ्या व्यक्तींच्या सहवासात राहायला देखील नशीब लागतं, भाग्य लागतं. तर जनसंपर्काचीही मला आवड आहे आणि आपल्या रेडिओच्या माध्यमातून देखील मला अनेक मित्र मिळाले. विविध विषयांवर उत्स्फूर्त प्रश्न मी थेट विचारतो. हॅलो सखी सारखे कार्यक्रम दूरदर्शनचे, माझी माझ्या सारख्या कार्यक्रमात आई सोबत व रेशीम गाठी कार्यक्रमात मिसेस सोबत सहभागी व्हायचं लाभ मिळाला, आकाशवाणीच्या 8 मुलाखती झाल्या, यातून देखील समृद्ध होत गेले छानच. आता आपल्याशी मी बोलतोय तर मी पाहिलेलंही नाही सविताताईंना, पण भविष्यात जसे मी अनेक उद्घोषकांना भेटलोय तसं तुम्हालाही भेटायचं म्हणजे एक माझी इच्छा आहे. तर हे प्रातिनिधिक सांगितलं मी, पण माणसांमध्ये राहून माणूस म्हणून जगणं आणि माणुसकी जपणं प्रत्येकाने जोपासला पाहिजे असं मला वाटतं.
1: बरोबर आहे. आता तुम्ही सांगितलं, गणेश पाटील सरांनी सांगितलं की वाचणं, आणि वाचण्याने काय होतं, आपण 10 मित्र करण्यापेक्षा एक मित्र, एक पुस्तक वाचणं कधीही चांगलं. वाचाल तर वाचाल हा मी आकाशवाणीला नेहमी प्रोमो लावतच असतो, आणि जेणेकरून आपण जेवढं वाचू ऐकू ते आपल्या ज्ञानात भरच पडते. बरोबर आहे ना.
0: आणि जाता जाता सांगतो सविताताई की तत्वनीतीमूल्य ही आपण जपत जर जगलं ना त्यासारखं सुख नाही. आणि जेव्हा जेव्हा वाटतं ना मनाचा दुबळेपणा झालाय, झिटकून टाक जेव्हा दुबळेपणा मनाचा,
1: तिला
0: पहा सभोवती आनंद जीवनाचा, मग हा आनंद छंदातनच घ्यायचा.
1: हो बरोबर आहे, बरोबर आहे. धन्यवाद धन्यवाद.

श्रोता, स्वरसंवाद हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हॅलो स्वरसंवाद.

0: हाँ हेलो।
1: हाँ बोला।
0: मिमिता पाटिल बोलते है ठाण्याहून।
1: हाँ बोला।
0: हाँ आजचा विषय छानच आहे।
1: धन्यवाद।
0: प्रत्येकाला जवळ जवळ असतोच आणि तो म्हणजे ऍक्च्युली आपण मोकळ्या वेळेमध्ये असं काहीतरी असं फावल्या वेळात आपण काहीतरी कृती करतो आणि त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो आणि मनाला आनंद देणारी गोष्ट आहे। आपण खूप थकलो असलो की आपण आपला काहीतरी वेळ घालवायला म्हणून आपण मग काहीतरी ड्रॉइंग काढतो। मला स्वतःला चित्रकलेची आवड आहे आणि तुम्हाला सांगू लहानपणापासून मला अगदी कोरा कागद कुठलाही फेकून द्यायचा असेल ना तर त्याच्यावर काहीतरी चित्र काढायची आणि मग कोणाला पाहिजे ते चित्र घ्या नाही तर फेका पण मी कोरा फेकायचे नाही कागद। त्याच मला असे वेगळे खूप छंद होते। नंतर पिशव्या बनवा नंतर मला एकदा छंद असा झालेला की लहान मुलांची सॉफ्ट टॉईज बनवायची आणि मग मी काय झालं मला पुस्तक मिळालं कसं करायचं मग सॉफ्ट मार्केटला जाऊन ते सगळं आणले डोळ्याचे डोळे वगैरे सगळं आणलं कपडा आणला कापूस आणला आणि एवढी खेळणी केली ना सगळ्या लहान मुलांना वाटून टाकली।
1: अरे बापरे।
0: आता ते मोठी जमीन सांगतात बघ आम्ही तू केलेलं खेळणं अजून ठेवलंय असं त्यात मला एक आनंद मिळतो। माझ्या घरी पण एक मोठं टेडी बेअर करून मी ठेवलंय असे खूप छंद असतात।
1: आणि काय होतं नीताताई छोटे छोटे छंद आपण जेव्हा जोपासतो तेव्हा आपल्याला त्यात आनंद मिळतो आणि आपण बिझी राहतो म्हणजे आपलं कसं इकडे तिकडे मन जात नाही उदासीनता येत नाही
0: उत्साहित होतो।
1: हा आणि आनंद मिळतो आपल्याला
0: मुक्त होतो।
1: हा हा हा हा बरोबर आहे।
0: आणि खूप आपल्याला मित्रमैत्रिणी पण मिळतात आपल्या ज्ञानात भर पडते आणि आपलं स्वतःच पण मनोरंजन होतं
1: आणि आपली आवड आपण जोपासतो त्यामुळे आणखी तो एक द्विगुणित होतो आपला आनंद।
0: हा त्यातून आर्थिक फायदा होईल असं नसतं
1: आणि प्रत्येक गोष्टीत फायदा पाहायचाच नसतो जीवनामध्ये
0: काहीच बघायचं छंद म्हणजे फायदा बघायचा नाही।
1: हो हो हो बरोबर आहे।
0: आपण आनंद बघायचा मनाला मिळणार
1: समाधान
0: खरंच।
1: ठीक आहे हा धन्यवाद ताई। धन्यवाद। हॅलो स्वरसंवाद। हा बोला।
2: नमस्कार सविताताई अरुणा जोशी बोलते खारघरहून।
1: हा बोला ताई।
2: हा आजचा विषय छानच आहे।
1: धन्यवाद।
2: थोडक्यात म्हणजे माझ्या छंदांबद्दल कवितेच्या माध्यमातून चार ओळी ऐकवते तुम्हाला। हा लेखन निवेदन सादरीकरण नाटक अभिनय आणि गायन सारस मला खूप भावतं कवितेच्या गावात मन माझं रमतं रांगोळीच्या रंगात मन माझं रमतं फटकंती करताना मन माझं फुलतं आकाशवाणी ऐकताना मन कसं प्रसन्न होतं असे माझे अनेक छंद देतात मला भरभरून आनंद आणि करतात माझं जीवन समृद्ध।
1: खूप छान अरुणाताई खूप छान तुम्ही एका कवितेमध्ये सगळं सांगितलं अगदी आकाशवाणीपासून फिरण्यापासून निसर्गापासून खूप छान वर्णन केलं
2: माझे आणि खूप म्हणजे कवितेचं हेच तर वैशिष्ट्य आहे ना तुम्ही बरंच सार सांगून जाऊ शकता त्यामुळे मला कविता हे माध्यम अतिशय आवडतं आणि आकाशवाणीच्या माध्यमातून मला खूपच संधी मिळाली आतापर्यंत।
1: आज सकाळी जगू आनंदीला आमच्या निवेदिकाने सांगितलं की प्रत्येकामध्ये कवी हा दडलेला असतो फक्त तो बाहेर काढायचा असतो। बरोबर आहे ना।
2: खरंय आणि ते काम तुम्ही करता छानपणे प्रकारे करता।
1: धन्यवाद।
2: मनापासून धन्यवाद तुम्हाला।
1: हो हो तुमचं पण धन्यवाद।
2: अगदी शेवटी फोन लागला पण बरं संधी मिळाली
1: आणि तुमचा फोन लागतो सगळ्यांचा। ठीक आहे धन्यवाद। फोन लागतोच म्हटलं सगळ्यांचा। धन्यवाद।
2: धन्यवाद।

0: कार्यक्रमाच्या शेवटी एक फोन घेऊयात. हॅलो, स्वर संवाद.
1: नमस्कार.
0: हां बोला.
1: अनिल नाईक बोलवली मुंबई.
0: हां, शेवटचा फोन तुमचाच आहे अनिल नाईक, बोला.
1: प्रयत्न केला, फोन उचलला गेला नाही, हरकत नाही.
0: हां,
1: मला माणसं जोडण्याचा छंद आहे.
0: छान.
1: आणि तुमचा खरा आनंद आहे. आणि आकाशवाणीची सुरुवात गपुरुडा पहिला रेडिओ लावतो.
0: हां हां.
1: कारण आकाशवाणी ऐकल्याशिवाय माझा दिवस आनंदात जात नाही.
0: छान छान.
1: मी आकाशवाणीला फोन करणं, प्रत्येक केंद्रावरून मी फोन करत असतो, रायकोट, पुणे, आकाशवाणी मुंबई, निवेदकांशी संवाद साधणं,
0: हा
1: माझा छंद आहे आणि ह्यातच मला आनंद मिळतो.
0: छान छान.
1: आणि तुमच्याशी बोलताना खूप मला आनंद वाटतो. सगळ्या निवेदकांशी बोलताना मला आनंद वाटतो. पण त्यातले तुमची मी वाट बघत असतो, मला संवाद माहिती तुम्ही कधी येत आहे.
0: धन्यवाद.
1: तुम्ही अद्याप माझी फरमाइश पूर्ण केली नाहीये.
0: हा, तुमचे गाणे घेऊन यायचे आहे. तुमच्या तुम्ही म्हणालात की गाणे घेऊन या, मी नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करीन.
1: गाण्यांवर आधारित परसंवाद करावा.
0: घेणार घेणार अनिल, घेणार. तुम्ही सांगितलेलं माझ्या लक्षात आहे.
1: आम्हाला गाणी सुचवायला विषय पाहिजे.
0: ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद, मी नक्की घेईन.
1: धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार. बऱ्याच श्रोते हो, आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, संपलीच आहे जवळजवळ. ज्या श्रोत्यांचे फोन लागले नाही त्यांनी पुन्हा प्रयत्न करावेत पुढच्या कार्यक्रमात, आणि ज्यांचे लागले त्यांचे आभार. मी सविता गुटाळ आपला निरोप घेते, पुन्हा भेटूया. नमस्कार.

स्वरसंवाद डायल इन कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्मवरून आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित ऐकू शकता. सकाळचे 11:44 आणि 21 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: किरण पल्ली कुंदवार यांचं गीत यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं हृदय चक्रधर यांचं. श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईलवर देखील ऐकू शकता.
1: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

यशवंत देव यांची रचना आपण ऐकलीत, दशरथ पुजारी आणि प्रमिला दातार यांच्या स्वरात. श्रोतो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया रंगराज लांजेवार यांची रचना आकांक्षा नगरकर यांच्या स्वरात.

रंगराज लांजेवर यांचं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 12 वाजता आपण ऐकू शकाल वनिता मंडळ. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. वनिता मंडळ हा कार्यक्रम

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. स्वागत करते मी तुमचीच मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, बघता बघता अर्धा जुलै महिना संपला देखील. प्रत्येक ऋतू, येणारे महिने आणि सण उत्सव आपल्या आनंदात भर घालतात. आषाढ महिना म्हणजे निसर्गाच्या मनात उमटलेली हिरवी स्वप्नच जणू. उन्हाळ्याच्या तळपत्या झळा मागे पडतात आणि काळे भोर ढग आकाशात दाटू लागतात. पावसाच्या सरी आणि मातीचा दरवळ मनाला नव्या आशेचा सुगंध देऊन जातो. सगळीकडे कशी लगबग सुरू होते बघा. घरात पदार्थांची वेगळीच लिस्ट तयार होते. बाजार हिरव्यागार भाज्यांनी फुलू लागतो. निसर्ग आपलं पावसाचं रूप दाखवतो, तर इकडे शेतकरी शेतीच्या कामांना लागतो. पावसाच्या धारा आपल्याला जुन्या नव्या आठवणीत घेऊन जातात. पावसाच्या प्रत्येक थेंबात कष्ट, आशा आणि समृद्धीची चाहूल दडलेली असते. ही सगळी जादू असते आषाढ महिन्याची. बैलांच्या टापांचा आवाज आणि शेतात सुरू झालेली पेरणी हे ग्रामीण जीवनाचं सुंदर चित्र उभं करते बघा. मैत्रिणींनो, आषाढ भक्तीचा महिना. या काळात लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग म्हणत विठुरायाच्या भेटीसाठी निघतात. भक्ती, समता, प्रेम, सेवाभाव याचा संदेश देणारी वारी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अमूल्य ठेवाच. पावसाच्या सरींनी धुतलेली झाडांची पानं, मोरांचा नृत्याविष्कार, धुक्याने वेढलेले डोंगर, हे सारं आषाढाचं सौंदर्य मनाला भारावून टाकतं बघा. आणि लेखकाच्या लेखणीलाही नवी दिशा मिळते. चला, आषाढावर इतकं छान बोललोय, ऐकूया छानसं गीत.

0: मैत्रिणींनो, मुक्ता या चित्रपटातील हे सुंदर संगीत आपण ऐकलत. आता वळूया आपल्या मालिकेकडे. आरोग्य संवाद ही एक महत्वपूर्ण मालिका. आरोग्याशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन आपण मिळवत असतो. आजचा विषय देखील खूप महत्वाचा. आपलं मन बघा कसं चंचल असतं. आपल्यासोबत दुसऱ्यांचं मन बोलून वागून जर जिंकता आलं तर त्यापेक्षा मोठा आनंद कोणता मिळणार. मैत्रिणींनो, विषय घेतला आहे मन जिंका जग जिंका, आणि याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अर्चना नासरे यांच्याकडून. ऐकूया ही मुलाखत.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये अतिशय सुंदर विषय घेऊन आलोय आणि त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत मन जिंका जग जिंका. मैत्रिणींनो, जीवन जगताना आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो पण आपल्या मनाचाच विचार कधी करत नाही. आणि खरं तर आपल्या आयुष्यातलं यश अपयश हे ठरत असतं ते आपल्या मनातूनच. कारण मनात तुम्ही एखादी गोष्ट पक्की ठरवली की ती प्रत्यक्षात नक्कीच आणता येते. आपल्याला यशाकडे वाटचाल करायची असेल तर आपल्याला आपल्या मनाला जिंकणं, त्यात त्या गोष्टी पक्क्या करणं हे महत्वाचं असतं. तर आज याच छानशा विषयावर अधिक माहिती जाणून घेऊया अर्चना नासरे यांच्याकडून. तर अर्चना नासरे, आपलं या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधण्याची मला संधी दिल्याबद्दल.
1: अर्चना ताई, आजचा जो आपला विषय आहे मन जिंका जग जिंका, हा खरंच खूप छान विषय आहे. कारण आपल्या स्वतःच्या मनावर जर आपण प्रेम करू तरच स्वतःसाठी इतरांसाठी काही चांगलं करू शकू. कारण आपण आनंदी असू तर आज मन जिंका जग जिंका हा जो आपला विषय आहे याचा अर्थ नेमका काय सांगता येईल.
2: खरं तर आपण बाहेर जी परिस्थिती आपण हाताळतो ती परिस्थिती जेव्हा हाताळत असतो तेव्हा आपलं मन कसं त्या परिस्थितीला बघतो, त्या परिस्थितीला कसं समोर जातो. कारण मन हे आपल्या जीवनाचं संचालन करणारं केंद्र आहे. आपण काय विचार करतो, आपण कसे अनुभव करतो आणि मग त्या अनुभवानुसार आपण कसं वागतो याप्रमाणे आपल्या मनाची भूमिका होत असते. बाहेर जी परिस्थिती आहे ती नेमकी आपल्या नियंत्रणात नसते पण त्या परिस्थितीवर आपल्याला कशी मात करायची आहे हे कोण ठरवतं, तर हे मन ठरवतं. आणि म्हणूनच म्हटलं जातं की मन सुदृढ असेल तर आपण त्या मनाच्या सुदृढतेनुसार बाहेरची परिस्थिती हँडल करू शकतो, बाहेरच्या परिस्थितीवरती मात करू शकतो.
1: अगदी बरोबर. म्हणजे आपल्या स्वतःच्या यशामागे मनाचा खूप मोठा हात असतो हे मात्र नक्की खरं आहे.
2: कारण मनावर प्रभुत्व जर मिळवलं तर आपल्या जीवनावरती आपण प्रभुत्व मिळवू शकतो.
1: खरंच आहे. पण बरेचदा काय होतं ना की आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो, काय घालावं त्याचा विचार करतो, आपल्याला काय हवं आहे याचा विचार करतो पण आपल्या मनाला काय हवं आहे नेमकं याचाच विचार आपण कधी करत नाही.
2: अगदी.
1: तर नेमकं मन म्हणजे काय सांगता येईल अर्चना ताई, आणि ते जिंकणं म्हणजे नेमकं काय?
2: बघा, आपण मोबाईल वापरतो. मोबाईल वापरतो तो झाला हार्डवेअर, आणि त्याच्यामध्ये जे ऍप्स काम करतात तो म्हणजे सॉफ्टवेअर. सेम तसंच आपल्या शरीराबद्दल, आपलं शरीर म्हणजे हार्डवेअर आहे. मग या शरीराला कोण चालवतं? तर या शरीराला चालवतं मन. मन म्हणजे आपल्या शरीराचं सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअर जर आपण अपडेट नाही केलं तर आपला मोबाईल हँग होतो. तसंच असतं मनाचं. जर आपण मनाला अपडेट केलं तर आपण परिस्थिती, कारण परिस्थिती ही बदलत असते, काळानुसार बदलते. आधी जशा सवयी होत्या, आधी जसं वागणूक होती, आता ती बदललेली आहे कारण आता डिजिटल युग आलेलं आहे. मग आपण आपल्या मनाला अपडेट केलाय का, या सॉफ्टवेअरला अपडेट केलं का? तर मन म्हणजे आपलं सॉफ्टवेअर. त्या सॉफ्टवेअरनुसार आपलं जीवन हे चालत असतं, आपल्या शरीराची हालचाल होत असते, आपल्या विचारांची हालचाल होत असते. तर मन जर आपलं शांत असेल तर आपण निर्णय योग्य घेऊ शकतो, आणि जर ते अस्थिर असेल तर मात्र छोट्या छोट्या समस्यांमध्ये सुद्धा आपल्याला त्रास व्हायला लागतो. त्याला कसं हँडल करायचं, त्या समस्यांना कसं ओव्हरकम करायचं हे सुद्धा आपल्याला कठीण होतं. आणि परिस्थितीकडे आपण कुठल्या दृष्टीने बघतो हे आपल्या मनावर अवलंबून असतं. म्हणून मनाला अपडेट करत राहणं हे खूप जरुरी आहे.
1: खरंच. तसंच अर्चनाताई, आता तुम्ही म्हणाल्या की मनाला अपडेट करत राहणं

0: हे खूप गरजेचं आहे. तर मन जिंकण्यासाठी म्हणजे अपडेट करण्यासाठी आपलं मन कुठली कौशल्य असू शकतात यासाठी, आपलं मन जिंकण्यासाठी स्वतःच?
1: अगदी बरोबर. तर बघा, आपल्या भावना असतात, त्या भावनांवर जर आपण नियंत्रण ठेवायला लागलो तर आपण आपल्या मनाला जिंकू शकतो. मनावरती नियंत्रण कसा ठेवायचा? जर आपण प्रेझेंट मोमेंट म्हणजे अगदी या क्षणाला राहिलो तर आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो. समजा आत्ता आपल्याला एखादं कुणीतरी बोललं, कुणीतरी एखादी चापट मारली, तर आपण लगेच भावना व्यक्त करतो की आपल्याला राग येणं, कारण ती तर कुणीतरी मारलेलं आहे आपल्याला. पण ते जर आपण घेऊन बसलो, त्याचा विचार वारंवार करत बसलो, तर ते दुःख आपण कितीतरी दिवस आपण बाळगू शकू. पण जर आपण त्या भावनांवर नियंत्रण आणलं की ठीक आहे, परिस्थिती आली माझ्यासोबत, पण आता मला काय करायचंय किंवा यातनं मला काय शिकायचंय, हे झालं भावनांवर नियंत्रण ठेवणं. दुसरं म्हणजे की नकारात्मक विचार ओळखणे. आपण काय करतो की साधा चहाचा कप जरी हातात घेतला आणि तो आपण चहा पीत असलो आणि तो चहाचा कप संपेपर्यंत कितीतरी नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात. जर आपण जागरूक असलो आणि काय सुरू आहे माझ्या मनामध्ये, हा विचार नकारात्मक आहे का, हे जर आपण ओळखलं आणि त्यालाच तिथे थांब, आता मी काय विचार करते आहे, नकारात्मक करते आहे, ओके मला हे बदलवायचं आहे, मला याला सकारात्मकतेकडे वळवायचं आहे, तर ही जेव्हा आपण प्रक्रिया करतो तेव्हा आपण आपलं मनावरती ताबा मिळवतो, त्याला जिंकतो. त्यानंतर परिस्थितीचा स्वीकार करणे, कशीही परिस्थिती असो. बरेच जण आपण बघतोय की म्हणजे सगळं काही असतं त्यांच्याकडे, पण जे नाही त्याच्याकडे त्यांचा फोकस असतो की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. आणि जेव्हा आपण परिस्थितीचा स्वीकार करतो की ठीक आहे माझ्यासोबत असं झालंय, पण ते स्वीकारून जेव्हा आपण त्याच्यावरती काम करतो तेव्हा सुद्धा आपण आपल्या मनावरती नियंत्रण करतो.
0: बरोबर.
1: जसं की समजा एखाद्याला आपण बघतो ना की कुणाचा हात ऍक्सिडेंटमध्ये जातो, पण तो जर रडत बसला की नाही मला हात नाही आणि त्या निगेटिव्ह परिस्थितीमध्ये तो जगला, तर तो त्याचं आयुष्य खराब करेल. पण जर तो म्हणेल की ठीक आहे मला एक हात नाही आहे पण एक हात आहे, दोन पाय आहे, डोळे आहे, तर त्याच्यानुसार मी काय करू शकतो, म्हणजे तो परिस्थितीवरती विजय मिळवणे झाले. त्यानंतर स्वतःला समजून घेणे की मी काय आहे, मी कोण आहे, मला काय करायचंय, माझी स्वप्न काय आहे. दुसऱ्यांची तुलना न करता स्वतःची, स्वतःला समजून घेऊन काहीतरी करायचं, त्याला पण आपण मन जिंकण्याची एक प्रक्रिया म्हणू. आणि त्याचबरोबर योग्य निर्णय घेणे, कारण योग्य निर्णय हा खूप जरुरी असतो. परिस्थिती वाईट आहे, चांगली आहे, त्यात तुम्ही काय निर्णय घेता. आपण म्हणतो ना की एखादी व्यक्ती एखाद्या गड्ड्यामध्ये पडली, आता तिथनं त्याला रडत बसायचंय की कोणीतरी येईल मला बाहेर काढेल, की आपल्याला स्वतः प्रयत्न करून निघण्याचा निर्णय घ्यायचा. हे जर आपण केलं तर आपण आपल्या मनावरती मनाला जिंकू शकतो, मनावरती कंट्रोल करू शकतो.
0: खरंच खूप छान सांगितलं अर्चना ते तुम्ही, आणि मला असं वाटतं हे सगळ्यांच्याच कामाचं आहे. म्हणजे प्रत्येकाने या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यात नक्की आणायला पाहिजे, हो ना?
1: अगदी बरोबर.
0: तर अर्चना ताई, आयुष्य जगताना अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या मनाची स्थिती ही बदलत असते आणि त्यानुसार आपल्याला कसं वागायचं हे पण तुम्ही आता सांगितलं. तर मन मजबूत करण्यासाठी व्यवहारिक उपाय कुठले असू शकतात?
1: हा, हे अगदी बरोबर. कारण जर आपण आपल्या डेली रुटीनमध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षणाला जर आपण काही उपाय केले तर आपण आपल्या मनावरती ताबा मिळवू शकतो, मनाला जिंकू शकतो. मग त्यासाठी काय करायचं? तर तुम्ही रोज स्वतःसाठी वेळ द्या. आपण सगळ्या कामाला वेळ देतो, मुलांकडे लक्ष देतो, परिवाराकडे देतो, आपली जर जॉब असेल तिथे पण देतो, पण कधी आपण स्वतःकडे लक्ष देतो का, स्वतःला चार्ज करतो का आपण? मग काय करायचं? तर रोज सकाळी 10 मिनिट श्वासांवर लक्ष ठेवणे म्हणजे मेडिटेशन किंवा ध्यान, आणि सोबतच आपली श्वसन क्रिया कशी आहे यावरती लक्ष देणे अतिशय जरुरी आहे.
0: कारण म्हणजे आपला येणारा श्वास आणि जाणारा श्वास याच्याकडे
1: बघत राहायचं.
0: अच्छा, डोळे बंद करून.
1: डोळे बंद करून त्यामुळे काय होतं की आपली अवेअरनेस, आपली जागरूकता त्याकडे होते. आपला ब्रीदिंग पॅटर्न, जो आपला श्वास येतो जातोय, तुम्ही बघा ना, तुम्ही धावपळ करत येता तेव्हा तुमचा श्वास बघा कसा फुललेला असतो आणि अगदी छोटा झालेला असतो. आता हा मेसेज काय करतो, ब्रेनला जातो की ही व्यक्ती तणावामध्ये आहे. बघा, तुम्ही तणावात असलं की आपला श्वास कसा खूप जोराचा होतो, खूप फास्ट ब्रीदिंग
0: वाढतो.
1: तर तुम्ही जर श्वासाकडे लक्ष ठेवलं तर आपोआप मन शांत व्हायला लागतं. श्वास आपला अगदी बेली ब्रीदिंग ज्याला म्हणतात, नाभीपासून जो श्वास आहे तो यायला लागतो, यालाच आपण दीर्घ श्वसन प्रक्रिया सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा जर आपण उपाय बघितला तर तो आहे कृतज्ञता. अगदी मी माझी जीवनाची सकाळ या कृतज्ञतेपासून करते, म्हणजे धन्यवादची शक्ती की आपल्याकडे काय आहे. पण जर आपल्याकडे काय आहे याकडे जर लक्ष ठेवलं आणि तो सराव केला, जीवनात जर तो सराव केला तर आपलं मन मजबूत करायला खूप काही मदत होते. आता ही कृतज्ञता करायची कशी? बरेच जण म्हणतात की माझ्याकडे गाडी नाही, घर नाही. आपल्याला श्वास मिळालेला आहे, हा श्वासाची किंमत किती आहे ही केव्हा कळेल आपल्याला? जेव्हा आयसीयू मध्ये एखादा पेशंट व्हेंटिलेटरवर असेल, त्याला ऑक्सिजन लागलेला असेल, तेव्हा त्याची किंमत कळते. पण निसर्गाने आपल्याला हा श्वास मोफत दिलेला आहे, याची किंमत आपण करत नाही. पण जेव्हा आपण म्हणतो की धन्यवाद मला हा श्वास दिल्याबद्दल, या निसर्गाने आपल्याला बरंच काही दिलेलं आहे. आपले एवढे सुंदर डोळे दिलेले आहे. आज जर एखादी व्यक्ती म्हणतील की करोडो रुपये देतो तुम्ही मला तुमचा डोळा द्या, आपण देऊ का? नाही. मग ह्या डोळ्यांची किती किंमत आहे? पण आपण त्याला कधी धन्यवाद म्हणत नाही. आपले हात, आपलं हृदय, आपली किडनी, कितीतरी अशा वस्तू आहे की जे आपण कृतज्ञता आपण त्यासाठी करू शकतो. सर्वच शरीरातले अवयव झाले, प्रत्येक क्षण तुम्हाला जेवायला मिळतंय, दोन वेळेस जेवण मिळतंय, डोक्यावरती छत आहे तुमच्या, पाणी मिळतंय. शेतकरी एवढं धान्य पिकवतं, ते आपल्यापर्यंत यायला कितीतरी प्रक्रियेमधनं जावं लागतं. पण आपल्याला ते अगदी साधं आणि सोपं मिळतं, अगदी सहज मिळतं. पण आपण कृतज्ञ राहत नाही, ती कृतज्ञता ठेवायला पाहिजे. आज मी देखील खूप कृतज्ञ आहे की या माध्यमातनं मला श्रोत्यांपर्यंत माझा आवाज जाण्याची संधी मला मिळाली. तर ही कृतज्ञता आपण अगदी प्रत्येक क्षणाला बाळगू शकतो. मी माझ्या जीवनात याचा सराव सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत की मला झोप छान दिली. कारण कितीतरी लोक असतात की जे रात्री झोपतात आणि सकाळी उठतच नाही. आपल्याला दुसरा दिवस बघायला मिळतो, तो सूर्य अगदी सतत आपल्याला ऊर्जा देत असतो. खूप गोष्टी आहेत कृतज्ञतेच्या. त्यानंतर आपल्या शरीराची काळजी घेणे, याला आपण सेल्फ लव्ह पण म्हणू. स्वतःवरती प्रेम करणे. कधी स्वतःला आपण आय लव्ह यू म्हटलंय का? म्हणायला पाहिजे. स्वतःवर प्रेम करायला पाहिजे, स्वतःसाठी सजायला पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या फंक्शनला जातो आपण सजतो, पण घरी कधी बघतो का की माझे गाल किती छान आहे, माझे डोळे किती छान आहे? तर स्वतःकडे जर आपण लक्ष दिलं तरी आपण आपलं मन मजबूत करू शकतो.
0: खरंच एक एक गोष्ट आपल्या स्वतःतली आपल्याला आवडायला
1: लागतो
0: ना. हे खूप जास्ती गरजेचं आहे की स्वतःमधल्या प्रत्येक गोष्टी आवडणं आणि आपल्या मनाला त्या चांगल्या आहेत हे भासवून देणं.
1: आणि जेव्हा हे भासवतं तेव्हा मन आनंदी होतं आणि जीवनाचा शेवटचा जो काही एम आहे तो आहे आपल्याला आनंद, खुश राहणे हाच आहे. त्यानंतर आपल्या मनाशी संवाद करणे, स्वतःशीच बोलणे, त्याला आपण अफर्मेशन सुद्धा म्हणू शकतो की मी खूप छान आहे, मी खूप आनंदी आहे, मी खूप हेल्दी आहे, माझ्यासोबत सगळं छान होत आहे, अशा गोष्टी मनाला वारंवार बोलणे. कारण जेव्हा आपण वारंवार त्या गोष्टी बोलतो तेव्हा आपले न्यूरॉन्स प्रोग्राम होत जातात. कारण आपण नेहमी बघा, माझ्यासोबत हे चांगलं होतच नाही, माझ्या जीवनात नेहमी दुःखच आहे. बघा तुम्ही, बरेच लोक स्वतःशी निगेटिव्ह टॉक, नकारात्मक संवाद करत असतात. पण जेव्हा आपण हा संवाद सकारात्मकतेकडे वळवतो की मी खूप छान आहे, मी खूप यंग दिसते, मी खूप सुंदर दिसते, माझ्या जीवनात सगळं काही अगदी इझिली मिळतं, अगदी सहज मिळतं, आणि बघा तेव्हा आयुष्य कसं सुंदर होतं, आपलं मन आपल्या ताब्यात यायला लागतं.
0: बरोबर.
1: आणि शेवटचा एक मुद्दा म्हणजे डिजिटल डिटॉक्स. कारण आजच्या युगामध्ये खूप गरजेची गोष्ट आहे की तुम्ही दिवसातला एक तास, दोन तास, आठवड्यातला एक दिवस तुम्ही मोबाईलशी किंवा डिजिटली तुम्ही दूर राहायला पाहिजे. तेव्हा तुम्ही तुमच्या मनावरती कंट्रोल करू शकता, मनाला मजबूत करू शकता आणि हे जग सुद्धा तुम्ही जिंकू शकता.
0: नक्की. म्हणजे माणसाच्या यशामध्ये मनाची भूमिका ही खूप महत्वाची आहे, आता जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे. तर अर्चनाताई, आपले विचार आपल्या जीवनावर कसा परिणाम करतात आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण कसं मिळवता येतं?
1: विचार हे एखाद्या, जसं आपण सीड, बीज जेव्हा आपण एखाद्या मातीमध्ये टाकतो तेव्हा त्यातनं कुठनं झाड येणार? जे आपण टाकलं. जर आपण एखादं कारल्याचं बी पेरलं, आपण म्हणतो ना की जसं तुम्ही पेराल तसं ते उगवेल, तर जर आपण कारल्याचं बी पेरलं तर त्यातनं कारलेच येणार आणि तो त्याचा स्वाद जो आहे तो कडू आहे, तर तो कडूपणाच देणार. तसंच आपल्या विचारांचं असतं. जेव्हा आपण आपल्या मनामध्ये एखादा नकारात्मक विचार टाकतो, मग आता त्याचं झाड कुठलं येणार? नकारात्मकतेचं. तसंच आपण जर एखादं सकारात्मकतेचं बीज टाकलं तर आपल्याला सकारात्मकच विचार येणार, त्यापासून त्या भावना तयार होणार. आणि मग जशा आपल्या भावना असतील तसं आपलं वर्तन राहील. म्हणजे समजा मी म्हटलं की मी सगळ्यांची मदत करते हा विचार किंवा हे विचारांचं बीज मी माझ्या मनामध्ये टाकलं, आता काय झालं की माझ्या भावना कशा होतील, तर मी दुसऱ्यांना मदत करते म्हणजे दुसऱ्यांबद्दल प्रेम आदर या भावना माझ्यामध्ये आल्या, मग माझं वर्तन कसं असेल, मी तशाच पद्धतीने माझं वर्तन करेल. म्हणजे विचार हा आपल्या जीवनावर किती प्रमाणात काम करतो हे यातनं आपल्याला लक्षात येतं.
0: बरोबर.
1: जर आपण यशाचा विचार आपल्या मनामध्ये पेरला की मला यश अगदी सहज मिळतं आणि त्यासाठी काय काय करावं लागतं हे सुद्धा मी सहज करू शकते, जेव्हा आपण असं विचारांचं बीज आपल्या मनामध्ये टाकू तर आपल्याला तसंच आपल्या जीवनामध्ये होईल आणि आपल्याला ते यश सुद्धा मिळेल.
0: अर्चनाताई, तुम्ही एक समुपदेशक आहात, तर आपल्या मनाला जर स्ट्रॉंग करायचं असेल, मजबूत करायचं असेल, तर समुपदेशकाकडे जाणं हे किती आवश्यक असतं?
1: अतिशय गरजेचं. कारण की आपल्याला ताप आला, सर्दी खोकला झाला, आपण डॉक्टरकडे जातो, पण कधी मन दुखलं म्हणून आपण कधी डॉक्टरकडे जातो का? कारण याकडे आपण खूप दुर्लक्ष करतो. पण जर आपण मनाचे घाव असेच सहन करत राहिलो मात्र त्यातनं आपल्याला मानसिक आजार व्हायला सुरुवात होते, ज्याला सायकोसोमॅटिक डिसीज असं म्हणतात. त्यामध्ये ताणतणाव म्हणजे स्ट्रेस. आता माझ्याकडे एक 27 वर्षाचा युवक आला, तर त्याला मनावर नियंत्रण ठेवता येत नव्हतं. इल्युजन डिसऑर्डर हा प्रकार त्याला होता. मग त्यामध्ये काय होतं की मनावरती नियंत्रण ठेवता येत नाही, मन वेगवेगळे विचार तयार करून वेगवेगळे दृश्य तयार करायला लागतो आणि मग ती व्यक्ती त्याच प्रकारे वागायला लागते. तर हे का बरं झालं, तर हे त्याच्या मनावरती त्याचा ताबा नव्हता, कंट्रोल नव्हता, म्हणून झालं. तर तो माझ्याकडे आला समुपदेशनासाठी. मग मी त्याला त्याच्या मनावर कसं कंट्रोल करायचं, त्यांना कसे विचार करायचे, दिवसभर काय अफर्मेशन करायचे हे त्याला मी सांगितलं आणि 8 ते 10 दिवसांमध्ये तो अगदी सुरळीत झाला. तर समुपदेशन हे अगदी गरजेचं असतं आणि हे जर आपण पहिल्या टप्प्यामध्ये घेतलं तर त्याचे फायदे आपल्याला 100% मिळतात. म्हणून कुठलाही मनाची जर अवस्था खराब असेल, मन निगेटिव्ह विचार करत असेल, तर समुपदेशन करणे हे खूप गरजेचे आहे. जसं डॉक्टर औषध देतात तसंच समुपदेशक त्यांना मनाला कसं चालवायचं हे त्यांना शिकवतं.
0: बरोबर.
1: कारण एक असं बोलतात की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीवरून त्यातून तुम्हाला निघायचं आहे, ती त्याच्यावरची परिस्थिती आहे, तिथे तुम्ही जाऊच शकत नाही.
0: बरोबर.
1: तिथे जायसाठी तुम्हाला ती समोरची परिस्थिती ज्याच्याकडे तो समजू शकतो त्याच्याकडेच तुम्हाला जावं लागेल.
0: खरंच खरंच. आणि खरंच या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला निघायला एक समुपदेशक अगदी योग्य पद्धतीने आपल्याला मदत करू शकतो ना.
1: बरोबर.
0: तर अर्चनाती, तुम्ही बऱ्याच दिवसांपासून या क्षेत्रात काम करताय, कौन्सिलर म्हणून काम करताय, तर तुम्हाला पण आलेले काही अनुभव असतील की आपल्या आजच्या या विषयाप्रमाणे मन जिंका जग जिंका, तर त्याविषयी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे तुमच्या स्वतःच्या आयुष्यातले.
1: माझ्या तर अतिशय आहे, कारण मी खूप ओव्हर थिंकिंग करायची सुरुवातीला. काही प्रसंग काही घटना माझ्या आयुष्यामध्ये घडल्या होत्या, पण मी जेव्हा याचा अभ्यास सुरू केला मन कसं जिंकायचं, कारण मन जिंकल्याशिवाय त्या कमजोर मनाने आपण काहीच करू शकत नाही. मी माझ्या मनावरती काम केलं आणि मनाला इतकं स्ट्रॉंग केलं. आधी तर मी विचार कसे बदलवायचे, जसं मी मगाशी बोलले ना की सीड, जेव्हा आपण एखादं बीज रोवतो, मी सुरुवातीला ते बीज रोवण्याचं काम केलं आणि मग मी या क्षेत्राकडे वळले, मनाला स्ट्रॉंग करून माझं मन इतकं पक्क झालेलं आहे की मी दुसऱ्यांच्या मनाला सावरण्याचं काम करत आहे. त्या परिस्थितीला मला कसं समोर जायचंय, त्यातनं मला काय शिकायचंय आणि कसे अनुभव घ्यायचे आहे की जे अनुभव मला दुसऱ्यांना सुद्धा देता येईल. तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल की याच अनुभवातून निघून मी माझं एक पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे.
0: अच्छा.
1: त्याचं नाव आहे द हिलिंग सोल आणि त्याच्यामध्ये आहे की स्वतःला भेटण्याची यात्रा असं त्याचा अर्थ आहे. आणि ते आपल्या मनाकडे कसं वळायचं, मनाला कसं भेटायचं, अगदी सुंदर पद्धतीने त्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे. आणि यामध्ये मी स्वतःला ओळखण्याचा जो मार्ग सांगितला आहे तो म्हणजे मन जिंकण्याचा आणि मग जग जिंकण्याचा. तर मनाला जिंका, तुम्ही जगाला नक्की जिंकू शकाल.
0: खरंच खूप छान. अर्चनाताई, तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये काम करत असताना आलेले अनुभव सांगता येतील का?
1: हो, माझ्याकडे असे बरेच क्लायंट येतात की जे मनाने कमकुवत असतात. तर त्यामध्ये एक 26 वर्षांचा एक मुलगा ज्याची जॉब गेलेली होती, परत त्याच्याकडे काही असं परिस्थिती होती घरी, पैशांचे काही इश्यूज चालू होते, तो डिप्रेशनमध्ये गेला होता आणि बस मला जीवन संपवायचं आहे या मनस्थितीमध्ये होता. आणि एक प्रसंग असा झाला होता की अगदी ते टोकाला पोहोचलेलं होतं आणि तसंच मग मला त्याच्या आईने कॉल केला की अशी अशी कंडिशन आहे तर तुम्ही आता सांभाळा. तर मग मी त्या मुलाशी बोलले, त्याला सांगितलं की जीवनात असे प्रसंग घडणारच, आज एक घडला उद्या दुसरा घडेल, मग जर तू असे मार्ग शोधशील तर ते तुझ्या जीवनाला खराब करणारे असेल. आज तुझं आयुष्य खूप आहे. मग मी त्याच्या मनाला मजबूत करण्यासाठी त्याची काउन्सिलिंग केली, माइंड प्रोग्रामिंग केलं, माझ्याकडे काही थेरपीज आहेत त्या मी त्याच्यावरती केल्या आणि सुरुवातीला त्याला मी मनाला मजबूत करणं शिकवलं. त्याचे वारंवार सेशन झाले आणि आज तो मुलगा चांगल्या कंपनीमध्ये जॉबवरती आहे. शिवाय त्याचे त्याच्या आईशी आणि बहिणीशी अतिशय संबंध खराब झालेले होते, अगदी भांडण

व्हायची, म्हणजे आपण म्हणतो ना ब्लेम गेम खेळणं, बस त्या प्रकारे की तुझ्यामुळे असं झालं, मग तुझ्यामुळे असं झालं, तर यातनं तो निघाला. आज त्याच्या आईशी त्याचे संबंध सुधारले, त्याच्या बहिणीशी त्याचं चांगलं नातं झालं, चांगल्या जॉबवरती पण आहे, शिवाय तो खूप आनंदी आहे आणि आता समाजासाठी सुद्धा मला काही करायचंय ही वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण झाली. म्हणजे जेव्हा त्यांनी मनावरती ताबा मिळवला तेव्हा तो आज

0: स्वतःला स्वीकारा. तुम्ही जसे आहात, तुमच्यासोबत जेही होत आहे तुम्ही स्वीकारा. मी सुद्धा हेच केलं. आधी मी स्वतःला स्वीकारलं की मी अशी आहे. कारण जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो तेव्हा सुरुवात होते. त्यानंतर आपण वर्तमान क्षणामध्ये राहणे. जसं मी सुरुवातीला बरंच बोलले या विषयावर की तुम्ही आत्ता या क्षणाला जे सुरू आहे त्याच्यात तुमचा 100% द्या. ना तुम्ही भूतकाळातही राहू नका, भविष्यातही राहू नका. कारण पास्ट बदलता येत नाही, भूतकाळ बदलता येत नाही, भविष्य घडणार आहे ते तुमचं या मोमेंटला या क्षणाला राहूनच घडणार आहे. त्यानंतर नातेसंबंध जपा. कारण एकटं जगत असताना आणि नातेसंबंध कमी जास्त सुरूच असतं, पण त्यातही तुम्ही स्वतःला जपा. तुम्ही जीवन आनंदी ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही स्वतःची आरोग्याची काळजी घ्या, तुमच्या मनाची काळजी घ्या, कृतज्ञ राहा. जसं की मगाशी याबद्दल आपण बरंच काही बोललो की तुम्ही कृतज्ञ राहा, इतरांना मदत करा. आपल्याला वाटतं की मदत फक्त पैशानेच करावी लागते असं नाही. तुम्ही साधी एक स्माईल जरी कोणाला दिली, त्याच्या चेहऱ्यावर आनंद जरी आणला, तरी ती मदतच होते. त्यामुळे इतरांना मदत करा. आनंद हा बाह्य जगापेक्षा आपल्या मनाच्या दृष्टिकोनावरती अवलंबून असतो. तुम्ही मन चांगलं ठेवा, आपोआप बाहेरचं जग चांगलं व्हायला लागतं. जीवनामध्ये सर्व युद्ध ही बाहेर नसतात, अनेक युद्ध हे मनामध्ये चालू असतात. जो स्वतःच्या मनावरती विजय मिळवतो तो खऱ्या अर्थाने जग जिंकतो. म्हणूनच म्हणतात मन जिंका जग जिंका.
1: खरंच तर खूप छान. अर्चना नासरे, आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आरोग्य संवाद या मालिकेमध्ये मन जिंका जग जिंका याविषयी खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
1: अर्चनाताई, जाता जाता आपल्या या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: मन उधान वाऱ्याची.

आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत मन जिंका जग जिंका याविषयी अर्चना नासरे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आपण आत्ताच ऐकलीत. मैत्रिणींनो, आपली पुढील मालिका देखील अशीच एक महत्त्वपूर्ण आहे. मालिका आहे जागर आर्थिक साक्षरतेचा. आज या मालिकेअंतर्गत स्मार्ट स्त्री स्मार्ट अर्थकारण याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर तेजस्विनी पारळकर. ऐकूया ही मुलाखत.

0: विसरूनी जा काल काय झाले, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा, दिल खुलास राहावे।
1: मैत्रिणींनो नमस्कार। जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक युगात परिस्थिती बदलत चालली आहे। स्त्रिया आता फक्त घर सांभाळण्याच्या व्यक्ती नाही, तर आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी आणि निर्णयक्षम असलेल्या व्यक्ती बनत आहेत। आर्थिक साक्षरता स्त्रियांसाठी केवळ पैशाची बचत किंवा गुंतवणूक करण्याचं कौशल्य नाही, तर ती स्वतःच्या जीवनावर नियंत्रण घेण्याची क्षमता आहे। ही क्षमता स्त्रियांना आत्मविश्वास देते, त्यांच्या कुटुंबाचं आणि भविष्याचे निर्णय योग्य रीतीनं घेण्यास त्यांना सक्षम बनवते आणि समाजातील त्यांचा सन्मान वाढतो। आर्थिकदृष्ट्या साक्षर स्त्री ही केवळ स्वतःसाठीच नव्हे तर समाजासाठीही प्रबळ स्त्रीत्वाचं प्रतीक ठरते, हो ना? चला तर आज याविषयीच अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आमंत्रित केलाय प्राध्यापिका डॉक्टर तेजस्विनी पारळकर यांना। तेजस्विनीताई नमस्कार।
2: नमस्कार।
1: आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत।
2: धन्यवाद।
1: तेजस्विनीताई, आजच्या आपल्या मुलाखतीचा विषय आहे स्मार्ट स्त्री आणि स्मार्ट अर्थकारण। तर स्मार्ट अर्थकारण याची नेमकी काय व्याख्या करता येईल आणि स्त्रियांच्या दृष्टीनं याचं काय महत्व सांगता येईल?
2: नक्कीच। स्मार्ट अर्थकारण म्हणजेच उत्पन्नाचे नियोजन, नियंत्रण आणि सुज्ञपणे उपयोग करून आर्थिक सुरक्षितता आणि भविष्यातील उद्दिष्ट साध्य करणे होय। हे केवळ कमी खर्च करण्यापुरते मर्यादित नसून योग्य आर्थिक निर्णय क्षमता घेण्याची प्रक्रिया सुद्धा आहे। साधारण सांगायचं झालं तर जसं गृहिणींसाठी स्मार्ट बजेटिंग मध्ये घरगुती खर्च असतो, किराणा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असतो आणि कुटुंबाच्या मासिक उत्पन्नातून बचत करण्याचे नियोजन, या सगळ्यांचा यात समावेश असतो। आणि काही स्त्रिया ज्या वर्किंग वुमन आपण ज्यांना म्हणूया, यांच्यासाठी बजेटिंग मध्ये वैयक्तिक खर्च, कौटुंबिक जबाबदाऱ्या, त्यानंतर बचत, गुंतवणूक, कर्ज परतफेड आणि निवृत्त नियोजन यांचा समतोल साधणे हे सगळ्यात महत्वाचं आहे।
1: अगदी।
2: आणि कसं आहे की स्मार्ट बजेट मध्ये महिलांना अनावश्यक कर्ज टाळता येतात।
1: अगदी।
2: आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी सुद्धा करता येईल। आपत्कालीन परिस्थिती याला आपण इमर्जन्सी, जे काही आपल्याला फंड वगैरे लागतात ते सुद्धा आपण या तयारी मार्फत करू शकतो। आर्थिक उद्दिष्टे साध्य करता येतात जर आपण योग्य रीतीने आपण अर्थकारण केलं तर। आर्थिकदृष्ट्या स्त्रीला स्वावलंबी सुद्धा होता येतो। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक रुपयामध्ये एक उद्देश असला पाहिजे।
1: अगदी बरोबर। तर मग तेजस्विनीताई, प्रत्येक महिलेसाठी, मग ती गृहिणी असो किंवा व्यावसायिक असो, बजेटिंगचं काय महत्व सांगता येईल?
2: बजेटिंग महत्वाचे आहे कारण महिलांची कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थापनात मध्यवर्ती भूमिका असते।
1: अगदी।
2: बजेटमध्ये महिलांना साधारण उत्पन्न, खर्चाचा मागोवा घेता येतो, त्यानंतर अनावश्यक खर्च ओळखता येतात, नियमित बचत करता येते, आपत्कालीन परिस्थिती आत्मविश्वासाने हाताळता येते, त्यानंतर मुलांचे शिक्षण असो, घर खरेदी असो किंवा निवृत्ती यांसारखी दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य सुद्धा करता येतात महिलांना या मार्फत। आणि गृहिणींसाठी बजेटमध्ये घरांचे आर्थिक व्यवस्थापन प्रभावीपणे करता येतं। कामकाजी महिलांसाठी बजेटिंगमध्ये वर्तमान जीवनशैली, कशा पद्धतीने महिला आपले वर्तमान जीवन जगते आहे आणि भविष्यातील काही आकांक्षा ज्या असतील यांचा समतोल सुद्धा तिला राखता येतो। मला असं वाटतं की आजची आर्थिक शिस्त उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करते।
1: अगदी बरोबर। मग एखाद्या महिलेला बजेटिंग सुरू करण्यासाठी सगळ्यात पहिलं पाऊल मग तिने कुठलं उचलावं?
2: पहिले पाऊल म्हणजे उत्पन्नाचे स्त्रोत जाणून घेणे आणि त्याची सर्व खर्चांची नोंद करून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे। अत्यावश्यक खर्च जे असतात, ज्यामध्ये अन्नधान्य आहे, खरेदी, किराणा खरेदी असतो, वीज बिल, पाणी बिल आणि इतर उपयुक्तता सेवा ज्या आपल्याला हव्या असतात, ज्या आपल्या मासिक आपण ज्याला खर्च असं म्हणूया, शाळेची फी भरायची असते, मुलांची आरोग्य खर्च असतो आणि प्रवास खर्च असतो, तर ह्या अत्यावश्यक खर्च आपल्याला जसं करणं गरजेचंच असतं. अनावश्यक किंवा वैयक्तिक खर्च जो असतो, तर हा जसं ऑनलाईन खरेदी, आजकाल आता जे एक नवीन फॅड जी आलाय मार्केटमध्ये की ऑनलाईन खरेदी करण्याची जी पद्धत जी सुरू झालेली आहे, खूप सारे आपण बघतो की खूप सारे ऍप्स जे आहेत, प्लॅटफॉर्म ज्याला आपण म्हणता येईल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जिथे वेगवेगळ्या आपण वस्तू, चायनीच्या वस्तू आपण जे विकत घेऊ शकतो आणि हे अगदी तुम्हाला वन क्लिकवर जे अवेलेबल आहे, तर ते अगदी सहज झालेलं आहे. आणि पेमेंट पण, म्हणजे आपण ज्याला असं म्हणतो की पैसे पण जे द्यायचे असतात, पेमेंट जे करायचे असतात, ते पण आता इझी, खूप ज्याला आपण सहज जे म्हणतो ते खूप होऊन गेलेलं आहे. वन क्लिकवर आपण पेमेंट केलं की लगेच आपल्याला ती वस्तू आपल्या राहत्या ठिकाणी आपल्याला ती अवेलेबल होते. तर मला असं वाटतं की ऑनलाईन खरेदी आपण जितकी अनावश्यक जी असते टाळता येईल ते आपण प्रयत्न नक्कीच करायला हवेत. दुसरं म्हणजे हॉटेलमध्ये जेवण असो, महिन्यातनं दोन वेळा म्हणा, आठवड्यातनं एकदा तरी, असं काही ज्याला आपण म्हणू की फॅमिलीजचं असं ठरलेलं राहतं की आपल्याला 15 दिवसातनं किंवा महिन्यातनं एकदा तरी आपल्याला हॉटेलचं जेवण हवंच. मनोरंजन, मग ते सिनेमा बघणं असो किंवा वेगवेगळ्या चैनीच्या वस्तू ज्या आपल्याला हव्या असतात त्याच्यासाठी आपण पैसे खर्च करणं असो, ह्या सगळ्या गोष्टी आपण अनावश्यक किंवा वैकल्पिक, ज्याला ऑप्शनल असा एक्सपेन्सेस म्हणतो, हे आपण थोडं
3: म्हणजे मुख्य खर्च झाल्यानंतर या खर्चाकडे वळता येईल.
2: आणि कसं आहे, एक समजा तुम्ही एक नियम बघितला, एक तज्ज्ञ जे नेहमी या फील्डमधले जे तज्ज्ञ असतात त्यांचा एक नियम आहे ठरलेला, 50-30-20. 50-30-20 हा जो नियम असतो यामध्ये असं असतं की 50% हे तुमचं आवश्यक गरजांसाठी जे राखून ठेवायला हवं किंवा ते तुम्हाला पैसे लागतातच, 50%. 30% हे जीवनशैली आणि वैयक्तिक आवडींसाठी आणि 20% हे जे आहे बचत आणि गुंतवणुकीसाठी हे तुम्ही करायलाच हवे. म्हणजे साधारणतः मी तुम्हाला एक सांगायचं झालं, समजा आता कुठल्या महिलेचा 20,000 हा मासिक पगार असेल, हो ना, तर यामध्ये तिला जीवनशैली किंवा वैयक्तिक आवडीसाठी 30% म्हणजे 20,000 30% म्हणजे 6,000 आपण ज्याला असं म्हणू, 6,000 ती समजा इन्व्हेस्टमेंट करत राहिली आणि तिला समजा असं तिचं असेल इच्छा की आपल्याला एक चांगला स्मार्टफोन घ्यायचा आहे ज्याची किंमत खूप जास्त आहे, है ना, तर अशा केसमध्ये काय होऊ शकतं ना की ती स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून 30% वर्षभरानंतर ती वस्तू ती विकत घेऊ शकते. तर अशा पद्धतीने पण ती स्मार्टली ज्याला आपण म्हणू थोडं इन्व्हेस्टमेंट करून आपल्या चैनीच्या वस्तू पण विकत घेऊ शकते, जेणेकरून तिला त्याचं इम्पॉर्टन्स किंवा महत्व समजेल.
3: अगदी
2: अशा प्रकारे आपण नक्कीच करू शकतो.
3: नक्कीच, म्हणजे गृहिणीला बचतीचं महत्व एकदा कळलं तर ती आपल्या चैनीच्या वस्तूही त्या बचतीतून नक्कीच घेऊ शकते. मग काही ठिकाणी गृहिणीचं जर स्वतःचं उत्पन्न नसतानाही कुटुंबाच्या संपत्ती निर्मितीमध्ये ती कसं योगदान देऊ शकते?
2: बऱ्याच वेळा कसं असतं बघा, गृहिणी अनेक कुटुंबाच्या मुख्य आर्थिक अधिकारी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये चीफ फायनान्शियल ऑफिसर CFO असे म्हणतो त्यांना,
3: अगदी
2: ज्याला होम मिनिस्टर पण आपण बऱ्याच वेळा अशा शब्दाने संबोधतो, कशा पद्धतीने करू शकतो किंवा त्या प्रकारे योगदान कसं काय देऊ शकतो आपण हे इथे आता थोडं म्हणजे चर्चा करू या बाबतीत. कुठल्या पण गृहिणीला तिचे जे पुरुष मंडळी जे असतात, समजा ती अविवाहित असेल त्या ठिकाणी तिचे वडील, जे आपण तिचे वडील म्हणूया, समजा ती दुसरी कोणी महिला जी विवाहित असेल तिथे तिचे पती, हे तिला महिन्याला जे काही एक अमाऊंट ज्याला आपण म्हणतो की फिक्स अमाऊंट किंवा घर खर्चाला जे काही पण पैसे असं म्हणतो ते नक्कीच देत असतील. उदाहरण समजा ते 20,000 तिला देत असतील महिन्याला, तर तिने त्याचं नियोजन योग्य प्रकारे कसं करावं हे तिला अगदी समजायला हवं, ती तशी सक्षम असायला हवी. मला असं वाटतं की सर्वप्रथम तिने समजा तिचा 20,000 महिन्याचा खर्च असेल तर त्यातले त्यात तिने सगळे खर्च न करता सर्वप्रथम तिने त्यातले जितके शक्य होत असल्यास 18-19,000 पर्यंतच तिने तो खर्च करावा. हे सगळं करत असताना तिला सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे तिला कुठल्या कुठल्या ऑफर सुरू आहे, स्कीम सुरू आहे मार्केटमध्ये, कुठल्या कुठल्या पद्धतीचे वेगवेगळे तिला डिस्काउंट मिळू शकतात का याची जाण असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना तिने त्यातले 18-19,000 समजा खर्च केले फॉर एक्झाम्पल, तर 1,000 तिच्याकडे उरतात. खरं तर 1,000 उरल्यानंतर त्याचं तिने मग सेव्हिंग करून त्याचं इन्व्हेस्टमेंट सुरू करता येईल तिला. आणि हे इन्व्हेस्टमेंट अगदी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, मी तुम्हाला सांगू इच्छिते की वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू ज्याला आम्ही म्हणतो ते अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे बघा, साधारण आपण ट्रॅडिशनल पारंपरिक ज्याला इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यूज म्हणू, जसं आहे की बँक FD, फिक्स्ड डिपॉझिट आपण ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर रिकरिंग डिपॉझिट ज्याला RD असं म्हटलं जातं, म्युच्युअल फंड SIP एक हे सगळ्यात चांगलं उत्तम ज्याला आपण म्हणू ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. अशा विविध प्रकारची इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यूज आहे जेणेकरून महिन्याला 1,000 रुपये जे काही तिने सेव्हिंग केलेलं आहे त्याचं ती इन्व्हेस्टमेंट करून नक्कीच फ्युचरमध्ये किंवा भविष्यामध्ये त्यातनं ती रिटर्न चांगल्या पद्धतीने घेऊ शकते.
3: नक्कीच. तर तेजस्विनीताई, महिलांकडे त्यांना खर्चाला जे पैसे दिले जातात किंवा करिअर वुमन असेल तर त्यांचा जो पगार असेल यामध्ये मग त्यांच्याकडे आपत्कालीन असा निधी किती असावा त्यांच्याकडे?
2: हो नक्कीच, प्रत्येक महिलेकडे ना किमान 6 ते 12 महिन्यांचा आवश्यक खर्चा इतका आपत्कालीन निधी असावा. जसं आता साधारण बघा की कुठल्या एका महिलेचा मासिक खर्च जो आहे, म्हणजे आपण जो आता नियम आपण जसं डिस्कस केला 50-30-20, 50% आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये तिचा हा अत्यावश्यक खर्च आहे, तिला हा खर्च करणंच आहे. ओके, तर आता समजा फॉर एक्झाम्पल तिचा 40,000 हा जर मासिक खर्च असेल जो 50% जो येतो, तर आपत्कालीन निधी जो आहे हा 40,000 6 ते 12 महिन्या इतका असावा. म्हणजे साधारण आपण ज्याला असं म्हणू की 4 × 6 = 24 आपण ज्याला असं म्हणू, म्हणजे 2,40,000 ते 12 महिन्यांपर्यंत, म्हणजे साधारण पुन्हा 12 × 48 म्हणजे साधारण 6 ते 12 महिने म्हणजे ते झाले 2,40,000 ते 4,80,000 इतका तरी तिच्याकडे या रेंजमध्ये ज्याला आपण म्हणू की इतका निधी तिच्याकडे असावा.
3: म्हणजे उत्पन्नानुसार याची व्याख्या बदलत जाईल. 50-30-20 हे प्रमाण लक्षात ठेवायचं आणि जसं तुमचं उत्पन्न असेल त्या प्रमाणात तसा खर्च करायचा.
2: आणि या व्यतिरिक्त सुद्धा तिला हा निधी अशा प्रकारे स्वरूपात ठेवता येतो, पहिले म्हणजे बचत खाते, दुसरा आहे फिक्स्ड डिपॉझिट ज्याला आपण मुदत ठेवी पण असं म्हणतो, आणि आहे तिसरं लिक्विड म्युच्युअल फंड.
3: बरेचदा स्त्रिया या गुंतवणूक करण्यासाठी थोड्या संकोच करतात, म्हणजे त्यांची प्रायोरिटी गुंतवणुकीकडे नसते तर घरच्या घरीच पैसे कसे वाचवता येईल याकडे असते. पैशावर पैसा कमवणं हे तेवढंसं त्यांना घरच्या गृहिणींना उमगत नाही, तर त्यांनी मग कोणत्या मूलभूत गुंतवणूक पर्यायांचा प्रामुख्यानं विचार करावा काय सांगाल?
2: हो नक्कीच, महिलांनी उत्पन्नाच्या पातळीची पर्वा न करता लवकरात लवकर, जितक्या लवकर होत असेल शक्य असल्यास गुंतवणूक करण्यास सुरुवात करावी. इथे गृहिणींसाठी मला एक असा सल्ला द्यावासा वाटतो की त्या बेसिकली RD ज्याला आपण आवर्ती ठेव रिकरिंग डिपॉझिट जे म्हणतो, म्हणजे कसं असतं साधारण बघा की कुठल्या महिलेकडे एक रकमी अशी ठेव नसेल तिच्याकडे, तिच्याकडे महिन्याला 500 रुपये 1,000 रुपये इतकेच तिच्याकडे काही जे सेव्हिंग मध्ये असतात जमा होतात किंवा जे काही उरतात तिच्याकडे, तर हे ती आवर्ती ठेव ज्याला आपण रिकरिंग डिपॉझिट जे म्हणतो या स्वरूपात ती लगेच सुरू करू शकते. तर यामध्ये कसं असतं की यामध्ये रिस्क खूप जी कमी असते, लो रिस्क ज्याला आपण म्हणतो, जेणेकरून तुम्हाला यावर रिटर्न मिळतीलच, तर ह्या पद्धतीने ते करू शकते. दुसरं एक साधारण म्हणायचं तर पारंपरिक पद्धतीचं जे इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू जे आहे, जे म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट आपण ज्याला म्हणतो, यामध्ये पण ती FD बनवू शकते. तर ते डिपेंड करतं की तुम्हाला कुठल्या टाइम पिरियड पर्यंत इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. साधारण आपण मार्केटमध्ये बघायला गेलं तर बँक्स जे आहेत, कमर्शियल बँक्स जे असतात, त्या साधारण 7 ते 10 वर्ष असं FD आपण त्यामध्ये म्हणजे सुरू करू शकतो. आणि तिसरं म्हणजे गोल्ड ETF ज्याला गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स असं पण म्हटलं जातं. जसं महिलांचा एक हा मोठा आकर्षणाचा विषय असतो सोने विकत घेणे, पण आज आपण मार्केटमध्ये बघितलं तर सोन्याचा भाव हा प्रति तोळा जर आपण बघितलं तर आता हा गगनाला भिडलेला आहे, 1,50,000-52,000 पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. अशा वेळी समजा कुठली स्त्री किंवा कुठली गृहिणी समजा प्लॅन करत असेल की मला कुठला अमका ढमका दागिना विकत घ्यायचा आहे किंवा गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट पण करायचं आहे, तर या ठिकाणी तिला थोडं डिफिकल्टी जाईल. तर गोल्ड ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड्स ह्या पर्टिक्युलरली, म्हणजे ऍक्च्युली हे गोल्ड पेपर फॉर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट असतं, तर यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतो आणि तुम्हाला

0: ऐकून थोडस म्हणजे गंमत पण वाटेल की यामध्ये आपण 60 ते 70 रुपयांपासून पण इन्व्हेस्टमेंट गोल्ड ETF मध्ये सुरू करू शकतो. तर एक हे अगदी साधं सोपं असं इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू गृहिणींसाठी आहे. म्युच्युअल फंड SIP जे आपण म्हणू सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्याला असं म्हणतात, हे अगदी जे आजच्या क्षणाला जे आपण म्हणू की खूप जास्त मार्केटमध्ये हाईप आहे किंवा एक चांगले इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू अव्हेलेबल आहे, याच्यामध्ये असं असतं की तुम्ही म्हणजे तुम्हाला अगदी आश्चर्य वाटेल की आपण 10 रुपये समजा आता मला तुम्ही सांगा की तुमच्याकडे तुम्ही गृहिणी आहात आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तुमच्याकडे महिन्याला 500 रुपये पण नाही, तर तुम्हाला असं वाटेल की मी आता काय इन्व्हेस्टमेंट करू शकते.
1: हो ना, अगदी बरोबर.
0: मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही अगदी 10 रुपयांपासून पण इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता
1: आणि याचीच माहिती स्त्रियांना नसते.
0: येस, खरंच खरं. आणि कसं आहे मार्केटमध्ये अशा बऱ्याचशा कंपनीज आहे, तर अशा काही कंपन्या आहेत ज्या नामांकित आहे आणि त्या कंपन्यांमध्ये तुम्ही 10 रुपयांपासून पण SIP सुरू करू शकता. म्हणजे कुठला एक लहान मुलगा पण झाला, समजा तो 15-16 वर्षाचा आहे, त्याला पॉकेट मनी मिळत असेल, मग किती गृहिणी पण असो, तिला महिन्याला तिच्याकडे 100 रुपये असतील, 500 रुपये असतील, 1000 रुपये असेल, तर कमीत कमी पैशामध्ये तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्युच्युअल फंडच्या अंडर सुरू करू शकता.
1: तेजस्विनीताई, आजकाल बचत गटाच्या माध्यमातूनही अगदी गृहिणी जरी असल्या तरी त्या बऱ्याच त्यांना बचतीचं महत्व पटायला लागलं आहे आणि असे ग्रुप्स तयार होतात की ज्यामुळे त्या बचत करतात, त्याच्याद्वारे कर्जही मिळवतात आणि आपली कुठलीही अडचण सहज दूर करण्यास प्राधान्य देतात. म्हणजे आता बऱ्याच आयडिया गृहिणींना पण येत चालल्या आहे. पण महिला या साधारणतः कर्जाच्या जाळ्यात अडकणं शक्यतोवर पसंत करत नाही, कारण कुठल्याही महिला या शक्यतोवर स्वतःच्या पैशातूनच खर्च करू इच्छितात. कर्ज काढून खर्च करणं हे त्यांना तितकंसं मान्य नसते. तर मग कर्जाच्या जाळ्यात अडकणं आणि अनावश्यक खर्च त्या कसा टाळू शकतील?
0: डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे अनेकदा अचानक आणि अनियोजित खरेदी वाढते. तुम्हाला सांगायचं झालं तर आणि महिलांनी अशा प्रकारचे जे उपाय जे अवलंबायला हवेत ते आपण आता थोडं म्हणजे चर्चा करूया यावर. मला असं वाटतं की कुठली पण खरेदी करण्यापूर्वी त्यांनी सर्वप्रथम यादी तयार करावी,
1: अंदाजपत्रक एक बनवावं,
0: अगदी
1: की आपल्याकडे किती पैसा आहे आणि आपल्याला किती खर्च करून किती वाचवायचं आहे.
0: नक्की, सर्वप्रथम आपला इनकम किती आहे, त्यानंतर आपल्या आवश्यक किती वस्तू आपल्याला लागतील
1: गरजेचे
0: आणि त्यानुसार गरजेच्या ज्या आपण वस्तू म्हणू त्या आपल्याला खरंच हव्या आहेत नको आहेत ह्यानुसार आपण ती यादी तयार करावी, जेणेकरून आपण अनावश्यक जो खर्च तो आपण नक्कीच टाळू शकतो. आणि महाग वस्तू खरेदी करण्यापूर्वी मला तरी असं वाटतं, म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं होतं ना की मला अमकी ढमकी वस्तू हवी आहे, मला ब्रँडेड पर्स हवी आहे, मला ब्रँडेड स्मार्ट वॉच हवी आहे किंवा मला ब्रँडेड मोबाईल फोन हवा आहे. आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्टफोन अवेलेबल आहेत, तर सगळ्यांची इच्छा असते की हा फोन माझ्याकडे पण असावा. पण या चैनीच्या वस्तू जेव्हा आपण खरेदी करण्याचा विचार करतो तर आपल्याला नंतर हे रिअलायझेशन होतं किंवा आपल्याला अशी जाणीव होते अरे हा तर अनावश्यक खर्च आहे, हे तर फीचर्स आपल्याला दुसऱ्या अँड्रॉइड सारख्या मोबाईलमध्ये पण मिळाले असते ना. तर अशा केसमध्ये मला असं वाटतं की सर्वप्रथम महिलांनी आपली यादी तयार करून घ्यावी आणि कुठली पण महाग वस्तू खरेदी करण्यापूर्वी 24 तासांचा विचार कालावधी त्यांना घ्यावा, अगदी महत्वाचं आहे.
1: अगदी.
0: आता अजून आपण मार्केटमध्ये बघतो की वेगवेगळ्या बँक्सचे क्रेडिट कार्ड अवेलेबल आहेत, तर याचा पण मर्यादित वापर करणं हे खूप जास्त गरजेचं आहे,
1: कारण शेवटी क्रेडिट कार्डचे बिल हे तुम्हालाच द्यायचे आहे,
0: हे आपल्यालाच द्यायचे आहे. क्रेडिट कार्डच्या थ्रू आपल्याला जे काही पेमेंट करायचे असतात ते आपण नक्कीच टाळू शकतो. गरज आणि इच्छा यामधील आपल्याला नक्कीच फरक समजून घ्यायला हवा, ज्याला आपण जसं आम्ही म्हणजे या फील्ड मधले जे आपण म्हणूया तर नीड आणि डिझायर यातला समजा तुम्हाला फरक कळला तर नक्कीच आपण खर्चावर नियंत्रण ठेवू
1: शकतो. खूप छान सांगितलं. तर मग आजच्या काळामध्ये या स्मार्ट बजेटिंग मध्ये डिजिटल आर्थिक साक्षरतेची भूमिका काय आहे?
0: मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला ना आजच्या काळात आता म्हणजे डिजिटल साक्षरता असणं अत्यंत गरजेची झालेली आहे, कारण हा प्रत्येक महिलेच्या म्हणा किंवा एका ह्युमन बिईंगच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. महिलांना अशा प्रकारचे ज्ञान ठेवणे खूप जास्त गरजेचे आहे तिच्या दैनंदिन जीवनात, जसं की UPI व्यवहार ती जी करते रेग्युलर बेसिसवर

0: मोबाईल बँकिंग आजकाल हे खूप जास्त याचं प्रस्थ वाढलेलं आहे. आजकाल हे पण खूप जास्त सोयीचं पण झालेलं आहे. म्हणजे सांगायचं झालं तर की बँकेत पैसे विड्रॉ करणे किंवा डिपॉझिट करणे हे जे आता आपण बँकिंग मोबाईलच्या थ्रू करतोय हे अगदी सहज आणि सोपं झालेलं आहे.
1: आणि महिलांना पर्स जवळ ठेवायची गरज नसते. एक फोन असला की त्यांचं सगळं बिलिंगचं काम अगदी सहज सोपं होऊन जातं. हे डिजिटल युगाचा फायदाच म्हणावा.
0: खरंय, अगदी खरंय तुमचं. आणि हे सोयीचं झालेलं आहे तर त्यामुळे काय होतं की वेगळे मोबाईल बँकिंग ऍप्स जे आहे त्याच्या थ्रू आपण मोबाईल बँकिंग करू शकतो. इंटरनेट बँकिंग हा पण एक म्हणजे आपल्याकडे जो ऑप्शन आहे जेणेकरून आपण वेगवेगळ्या ठिकाणी पेमेंट्स करू शकतो. गुंतवणूक ऍप्स पण ज्या मार्केटमध्ये आहे किंवा आपल्याला आपल्या स्मार्टफोन्सच्या थ्रू आपण प्ले स्टोअरच्या अंडर वेगवेगळे आपण गुंतवणूक ऍप्स पण जे अवेलेबल असतात त्याचा पण उपयोग करून घेऊ शकतो. जेणेकरून आपल्याला असं कळू शकतं की आपला किती खर्च होतोय. आपण जी आपली काही नोंद वही जी डायरी आपण जी मेंटेन करतो तर ती आजकाल ऍप्सच्या स्वरूपात मला असं वाटतं की मेंटेन करणं जास्त सोयीचं आणि सुखकारक झालेलं आहे. आणि खर्च व्यवस्थापन ऍप्स पण असे अवेलेबल आहेत. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूक ऍप्स जे अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि खर्च व्यवस्थापन ऍप्स जे स्मार्टफोन जे कोणी युजर्स असतात महिला असो पुरुष असो कोणी पण तर त्यांच्या पण मोबाईलमध्ये स्मार्टफोन्समध्ये खर्च व्यवस्थापन ऍप्समध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काही आपले खर्च होत असतात त्याची आपण नोंद करून ठेवू शकतो. जेणेकरून आपण जे पारंपरिक पद्धतीने डायरी जे काही मेंटेन करायचो पहिले ज्याला आपण खर्च वही जे आपण म्हणतो ते आजकाल आता न करता ऍपच्या स्वरूपात पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला सहज झालेलं आहे.
1: नक्कीच तेजस्विनीताई, अगदी खरं सांगितलं की डिजिटल युगामुळे बऱ्याचशा गोष्टी अगदी सहज सोप्या झाल्या आहे आणि अगदी स्त्रिया त्या अगदी सराईतपणे वापरताना आपल्याला दिसतात आहे. मग वर्किंग महिलांनी दीर्घकालीन आर्थिक स्वातंत्र्यासाठी कोणतं नियोजन करणं अगदी आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं?
0: मला असं वाटतं की आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागू नये. वर्किंग वुमननी सर्वप्रथम तिने हे या बाबींवर लक्ष तिला देणे जास्त गरजेचं आहे. सर्वप्रथम म्हणजे मुलांचे शिक्षण, म्हणजे तिला आता फ्युचरमध्ये एज्युकेशन लोन जे तिला रिक्वायर्ड राहील त्यासाठी ती आजच्या डेटपासनं किंवा आजच्या तारखेपासनं कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करते आहे हे तिला नक्की त्याच्याकडे लक्ष द्यावे लागेल. घर खरेदी जे होतं तर घर खरेदीमध्ये पण जे रेग्युलर बेसिसवर ती जे काही ईएमआय पेमेंट करेल तर नक्कीच तिला जसं आपण म्हणू की इन्कम टॅक्स जे काही स्लॅब्स असतात त्यामध्ये पण तिला त्याचा एक बेनिफिट मिळू शकतं. निवृत्ती नियोजन ती नक्कीच करू शकते. निवृत्ती नियोजनासाठी आता सरकारचे वेगवेगळ्या स्कीम्स अवेलेबल आहे. नॅशनल पेन्शन सिस्टीम ही एक गव्हर्नमेंट स्कीम आहे, पेन्शन स्कीम आहे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलं तर आपलं रिटायरमेंट नंतरचं जे आपलं आयुष्य आहे ते आपलं चांगल्या पद्धतीने आपण व्यतीत करू शकतो. तर त्यांनी हे सगळं करत असताना नियमित SIP द्वारे गुंतवणूक करावी मला असं वाटतं वर्किंग वुमननी. हे त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. पुरेसे आरोग्य विमा संरक्षण त्यांनी घ्यावे ज्याला आपण लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असं म्हणतो. हे असणं अगदी गरजेचं आहे कुठल्या पण वर्किंग वुमनकडे. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी जेव्हा कुठली काही इमर्जन्सी असेल घरामध्ये म्हणा की स्वतःच्या बद्दल पण तर इमिजिएट बेसिसवर तिला, कारण आपण आता मार्केटमध्ये बघतो बऱ्याचशा लाईफ इन्शुरन्स कंपनीज ज्या असतात हेल्थ इन्शुरन्स कंपनीज ज्या असतात बेसिकली हेल्थ इन्शुरन्स की तुम्हाला कुठला आजार पण आलेला आहे इमर्जन्स बेसिसवर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडल्यास अशा वेळी कंपनी तुम्हाला पहिले असं म्हणते की पहिले तुम्ही तुमच्या जवळचे पैसे खर्च करा नंतर आम्ही तुम्हाला पेमेंट करू. तर तुम्ही पहिलेच जी कुठली तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पण घेत असाल तर सर्वप्रथम तुम्ही हे जाणून घ्यायला हवं की कॅशलेस पद्धतीच्या ज्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज आहे त्या तुम्ही घ्यायला हवा जेणेकरून तुम्ही अशा जेव्हा कुठल्या अडचणी जेव्हा किंवा कचाट्यात जेव्हा सापडलेलं असता तर नक्कीच तुम्हाला हे हेल्थ इन्शुरन्स नक्कीच फायदेशीर ठरेल. आणि त्याही व्यतिरिक्त असं मला वाटतं की तुमचं जेव्हाही केव्हा करिअर सुरू होतं तुम्ही आज अ वर्किंग वुमन म्हणून तर तुम्हाला त्या पहिल्या महिन्यापासून जरी आपण म्हटलं तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं किंवा गुंतवणूक करणं अगदी सुरू करायलाच हवं.
1: नक्कीच खूप छान सांगितलं तेजस्विनीताई, खूप छान सांगितलं तेजस्विनीताई. मग आता स्मार्ट अर्थकारण आणि आर्थिक सक्षमीकरणाबाबत महिलांसाठी आमच्या तुम्ही काय टिप्स द्याल?
0: प्रत्येक महिला मग ती गृहिणी असो किंवा वर्किंग वुमन असो तिने आर्थिक निर्णय प्रक्रियेत सक्रिय तिने सहभाग घ्यावाच. महिलांनी विशेषतः कुटुंबाचे उत्पन्न आणि खर्च जाणून घ्यावा. बऱ्याच वेळा असं असतं ना स्त्रियांना माहिती नसतं की आपलं उत्पन्न किती आहे आपल्या पतीचे किंवा

0: पण ती सगळी मला असं वाटतं की ही जाण करून घ्यावी तुमच्यामध्ये दोघांमध्ये म्हणजे पती आणि पत्नी यांच्यामध्ये हे तुमचं ज्याला आपण असं म्हणूया की डिस्कशन व्हायला हवं, ह्या सगळ्या बाबी तुम्ही जाणून घ्यायला हवं ज्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न किंवा खर्च, खर्चाला किती पैसे लागतात, तर तुम्ही पतीला हे सांगायला हवं की हा इतका खर्च आहे, तर त्या पद्धतीने ते तुम्हाला तेवढे एक पर्टिक्युलर अमाऊंट घर खर्चायला देतील. स्वतःची बचत राखावी, जसं आपण आता जे डिस्कस केलं होतं, त्यानंतर नियमित गुंतवणूक त्यांनी सुरू करायलाच हवी, जसं मी तुम्हाला SIP किंवा RD स्वरूपात जे म्हणाले. आर्थिक ज्ञान सतत ठेवणं ह्या महिलेला, मग ती वर्किंग असो किंवा मग गृहिणी असो, तिला हे खूप महत्वाचं आहे. आता आपण सध्या बघतोय मार्केटमध्ये परिस्थिती काय सुरू आहे, युद्ध सिच्युएशन म्हणजे वॉर सिच्युएशन जी सुरू आहे, याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण जे काही गुंतवणूक करतो त्याच्यावर अफेक्ट होतो, तर हे तिला पण कळायला हवं की आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करतो आहे ते त्याच्यावर किती आपल्याला रिटर्न मिळत आहे किंवा रिटर्न कमी होत आहेत का, ह्या सगळ्या गोष्टीची जाण तिला असणं खूप जास्त महत्वाचं आहे. तर तिचं हे ज्ञानार्जन ज्याला आपण असं म्हणतो हे नक्कीच तिने करणे गरजेचं आहे. कुटुंबासोबत आर्थिक उद्दिष्टांवर तिने नक्कीच चर्चा करायला हवी. घरामध्ये जितकेही म्हणू की फॅमिली मेंबर्स असतील, पती असो किंवा आपले जे काही अपत्य असो, ज्यांना ह्या सगळ्या गोष्टीमधलं थोडंसं आता ज्ञान म्हणा किंवा मॅच्युरिटी आली आहे, तर मला असं वाटतं की नक्कीच त्यांच्यासमोर ह्या विषयांवर चर्चा तिने करायला हवी. आणि हे नक्की लक्षात ठेवायला हवं की आर्थिक स्वातंत्र्य हे तुम्ही किती कमवता यावर अवलंबून नसेल, तर तुम्ही तुमच्या पैशाचे व्यवस्थापन आणि वृद्धी किती शहाणपणाने करता यावर अवलंबून असते. तर मला असं वाटतं की एकच मला असा संदेश द्यावासा वाटतो की आर्थिक साक्षर महिला ही केवळ स्वतःचे भविष्य घडवत नाही, तर ती संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीचा मजबूत पाया रचते.
1: नक्कीच खूप छान सांगितलं तेजस्विनीताई, कारण एक स्त्री जर आर्थिकदृष्ट्या साक्षर झाली तर ती सगळ्या कुटुंबाच्या भल्याचाच विचार करेल यात शंकाच नाही. प्राध्यापक डॉक्टर तेजस्विनी, आज आपण इथं आलात आणि स्मार्ट स्त्री आणि स्मार्ट अर्थकारण याविषयी इतकं छान मार्गदर्शन आमच्या मैत्रिणींना केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद
2: मैत्रिणींनो. जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत स्मार्ट स्त्री स्मार्ट अर्थकारण याविषयी डॉक्टर तेजस्विनी पारळकर यांची मुलाखत ऐकलीत आणि मुलाखत घेतली होती कविता कोहळे आपल्या या मैत्रिणीनं. मैत्रिणींनो, बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्षेपित केला आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यांत ठीक 1 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून.
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 आणि 42 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया झेंडा या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं.

अमित राज यांनी संगीतबद्ध केलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं हर्षवर्धन मावरे आणि आनंदी जोशी यांनी, आणि चित्रपट होता तगडी चाळ. श्रोता, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. एक निवेदन ऐका, राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयी. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा असेल 1500 ते 2000 इतकी. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेची अधिक माहितीकरता संकेतस्थळ www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जातात. पत्ता पुन्हा ऐका, कार्यवाहक मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 आणि संकेतस्थळ www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिले जातात. आणि खुल्या गटाकरिता विषय असेल युद्धाचे हवामानावर परिणाम आणि विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि शब्दमर्यादा असेल 1500 ते 2000. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि कार्यक्रम ऐकत आहात गीत बहार. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पोस्टर गर्ल या चित्रपटातील मृण्मयी शिरीष दडके, प्रगती मुकुंद जोशी आणि रसिका गणू यांनी गायलेलं वैभव जोशी यांचं गीत. संगीत आहे अमित राज यांचं.

0: श्रोतेहो अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30.
1: श्रोतेहो आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला 5:05.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: श्रोतो गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया माझं घर माझं संसार या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

या गीताबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 परभणी हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या. आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. पायाभूत सुविधांच्या विकासाकरता अनुकूल परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. वार्षिक जगन्नाथ रथयात्रेला पुरी आणि अहमदाबादमध्ये प्रारंभ. अमेरिकेच्या हल्ल्यांविरोधात विनाशक हल्ले करण्याचा इराणचा इशारा. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धा

0: भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे. हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युअल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेश निर्मित आहे. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे. केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ केली असून आजपासून हे नवे दर लागू झाले. सुधारित दरांनुसार डिझेलवर प्रतिलिटर 15.5 रुपये तर विमान इंधनावर प्रतिलिटर 14.5 रुपये निर्यात शुल्क लागू होईल. पेट्रोलवरील निर्यात शुल्कात मात्र प्रतिलिटर 2.5 रुपये कपात करण्यात आली आहे. इंधनावरच्या उत्पादन शुल्कात कोणतेही बदल झालेले नाहीत. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाची उपलब्धता नियमित राखण्याच्या दृष्टीनं गेल्या 27 मे पासून इंधनावरच्या विविध आकारांचा आढावा दर 15 दिवसांनी घेतला जातो. प्रगत पायाभूत सुविधा हे विकसित संस्कृतीचं लक्षण असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आयोजित बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या तांत्रिक परिसंवादाला ते संबोधित करत होते. पायाभूत सुविधांचा विकास ही केवळ सरकारची जबाबदारी नसून उत्कृष्टतेला चालना देणारी परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचंही सिंह यांनी अधोरेखित केलं. उद्योग क्षेत्र, शैक्षणिक संस्था, अभियंते आणि प्रशासक यांनी देखील ही जबाबदारी घ्यावी असं आवाहन सिंह यांनी यावेळी केलं. आज उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा आगामी काळात देशाच्या संस्कृतीची ओळख ठरवतील असंही ते यावेळी म्हणाले.
1: हम यह समझते हैं कि जिस देश का इंफ्रास्ट्रक्चर मजबूत होगा उसी देश का फ्यूचर भी सबसे अधिक मजबूत होगा. हमने इंश्योर किया दूर दराज के किसी भी क्षेत्र में रहने वाला कोई भी नागरिक मेन स्ट्रीम से कटा हुआ महसूस न करे. और साथियों हमने ऐसा इसलिए किया क्योंकि हमने कनेक्टिविटी को सिविलाइजेशन के डेवलपमेंट का एक अनिवार्य अंग माना.
0: अटल बोगदा उमलिंगला इथे जगातल्या सर्वाधिक उंचीवरचा रस्ता आणि सुमारे 13,000 फूट उंचीवर बांधलेला सेला बोगदा यासारखे महत्वपूर्ण प्रकल्प हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या क्षमतेचे साक्षीदार आहेत अशा शब्दात त्यांनी संस्थेचं कौतुक केलं. ओदिशात जगन्नाथ पुरी इथं लाखो भाविकांच्या उपस्थितीत जगन्नाथ रथयात्रेला आज सुरुवात झाली. यात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ आपली बहीण सुभद्रा आणि बंधू बलराम यांच्यासह रथात विराजमान होऊन गुंडीच्या मंदिरासाठी प्रस्थान करतात. 9 दिवस या मंदिरात त्यांचा मुक्काम असतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महाप्रभू जगन्नाथांच्या कृपेनं देश आणि देशवासियांच्या सुखसमृद्धीत निरंतर वृद्धी होत राहो असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा भारताच्या कालातीत आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक तेजस्वी आविष्कार आहे. रथयात्रेशी संबंधित परंपरांनी भारत आणि जगभरातल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही जनतेला रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरात यात्रेला प्रारंभ होत असून अहमदाबाद इथं जमलपूर परिसरातल्या 400 वर्ष जुन्या श्री जगन्नाथ मंदिरात झालेल्या मंगलआरतीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहभागी झाले. या मंदिरापासून आज 149व्या श्री जगन्नाथ महाराजांच्या रथयात्रेची कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरुवात झाली. आषाढ शुक्ल द्वितीयेला ही रथयात्रा दरवर्षी आयोजित केली जाते. त्यावेळी श्री जगन्नाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने एकत्र येतात. दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोमन वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवावं आणि दररोज सरकारी डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र आणि दिल्ली राज्य सरकारला दिले आहेत. जीवन हा अनमोल ठेवा असल्याचं न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठाने सांगितलं. नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार उघडकीला आल्यानंतर काँग्रेस जनता पार्टी या संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनाच्या पाठिंब्यात वांगचुक यांनी 28

जूनपासून उपोषण सुरू केलं. तेव्हापासूनच्या 19 दिवसात त्यांचं वजन 9 किलोनं घटल्याचं त्यांना तपासणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. वांगचुक यांच्या प्रकृतीची दररोज तपासणी केली जावी अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली असून त्यावर सुनावणी होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं इराणवर हल्ले वाढवल्यानंतर इराणच्या संयुक्त सेनादलांनी अधिक तीव्र प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. प्रत्युत्तरातल्या हल्ल्यात आखाती प्रदेशातल्या पायाभूत सुविधांचा संपूर्ण विध्वंस होऊ शकतो असं इराणच्या लष्कराचे प्रवक्ते कर्नल इब्राहिम झोल्पागडी यांनी खातम अल अनबिया या मुख्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. होर्मुझ समुद्रधुनीच्या दळणवळणात अमेरिकेसारख्या परकीय देशाला इराण कदापि हस्तक्षेप करू देणार नाही असं या पत्रकात म्हटलं आहे. जागतिक पुरवठा साखळीतल्या अडथळ्यांसह विविध आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी बिम्सटेक सदस्य देशांमध्ये अधिक सहकार्य गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अधोरेखित केलं आहे. नवी दिल्लीत आज झालेल्या बिम्सटेक देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांच्या 5व्या बैठकीत ते बोलत होते. दहशतवाद, सीमापार संघटित गुन्हेगारी, सायबर धोके आणि सागरी सुरक्षेपुढची आव्हानं यांचा सामना करण्याच्या दिशेनं सदस्य देशांनी सहकार्य बळकट केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बेल्जियममध्ये ब्रुसेल्स इथं भारतीय उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधी मंडळांशी संवाद साधला. या शिष्टमंडळात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, असोचॅम आणि इतर प्रादेशिक संघटनांच्या सदस्यांचा समावेश होता. भारत युरोपियन महासंघ मुक्त व्यापार करार भारतीय उद्योगांसाठी कशा प्रकारे संधीची नवी दारं खुली करू शकतो, तसंच भारतातले व्यवसाय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी हा करार कसा फायद्याचा होईल यावर गोयल यांनी चर्चा केली. जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टियोद्धा स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. 19 वर्षाखालील 51 किलो वजनी गटात भारताच्या चंद्रिका पुजारीनं आणि प्राचीन सुवर्ण पदक जिंकलं. याच गटात गुंजन जॉयश्री, चाहत अंशिका, मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. दुसरीकडे 23 वर्षाखालील 54 किलो वजनी गटात भारताच्या निशा हिनं जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. या गटात नितिका चंद, काजल, मुस्कान आणि प्रियंका यांना रौप्य पदकं मिळाली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओडिशा येथील काही ठिकाणं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आसाम, मेघालय, बिहारसह उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुच्चेरीच्या काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. पायाभूत सुविधांच्या विकासाकरता अनुकूल परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. वार्षिक जगन्नाथ रथयात्रेला पुरी आणि अहमदाबादमध्ये प्रारंभ. अमेरिकेच्या हल्ल्यांविरोधात विनाशक हल्ले करण्याचा इराणचा इशारा. आणि आशियाई मुष्टियोद्धा स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: ते हो 1:40 आणि 36 सेकंद झाली आहेत।
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र।
2: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत परभणी जिल्ह्यातल्या 5,73,000 शेतकऱ्यांचे विमा अर्ज दाखल। परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के। आणि श्री क्षेत्र औंढा नागनाथ इथं मिठाईच्या दुकानांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे छापे।
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती।
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या 5,73,302 शेतकऱ्यांनी विमा अर्ज दाखल केले असून 3,84,725 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवण्यात आला आहे। सोयाबीन पिकासाठी पीक कापणी प्रयोगावर आधारित बाबींअंतर्गत 124 कोटी रुपयांची विमा रक्कम मंजूर झाली आहे। परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते कॉमन इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन झालं। कृषी उत्पादनांना मूल्यवर्धन करून अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी बोलताना परभणीसह मराठवाड्यात कृषी आधारित उद्योग, महिला बचत गट आणि उद्योजकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि अकोला इथल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्यात चिया या पिकाच्या सुधारित वाणांच्या संशोधन, बीज उत्पादन आणि व्यापारी करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला। या उपक्रमामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना दर्जेदार चिया बियाणे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातल्या कामाला गती मिळाली आहे। आतापर्यंत सुमारे 12.5 लाख गणना फॉर्म मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी वितरित केले आहेत। तसंच 3,23,000 फॉर्मचं डिजिटायझेशन तर 3,22,000 फॉर्मची पडताळणी पूर्ण झाली आहे। जिंतूर तालुक्यातल्या कसर इथं कृषी विभागाच्या वतीनं BBF तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आलं। या कार्यक्रमाला पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष शेतात जाऊन पेरणीची पाहणी केली, तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केलं। खरीप हंगाम 2026 पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना DAP खताचा पुरेसा पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी संरक्षित ठेवण्यात आलेल्या DAP खताच्या साठ्याचं वितरण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे। 800 मेट्रिक टन DAP खताचा संरक्षित साठा जिल्ह्यातल्या 9 तालुक्यातल्या अधिकृत खत विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार असून तो तात्काळ शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे। परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात भूकंपाचे धक्के जाणवले। हिंगोलीत या भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली। वसमत तालुक्यातलं पांगरा शिंदे शिरळी ही गावं तर औंढा तालुक्यातला काकड धाबा या परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू होता। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पांगरा शिंदे खापरखेडा या भागात जाऊन पाहणी केली। परभणी जिल्ह्यातल्या काही भागांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले। दरम्यान अलीकडच्या काळात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच इतर नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे। नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित सूचना आणि इशारा देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात पब्लिक अॅड्रेस सिस्टीम कार्यान्वित करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। 7/12 नाव नसलेल्या ग्रामस्थांनाही पीक खरडणीचा मदत निधी दिल्याप्रकरणी हिंगोली जिल्ह्यात कृषी सहायकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2024-25 मध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना कृषी सहायकानं 7/12 नाव नसलेल्या व्यक्तींनाही शासकीय मदत मिळवून दिली। अनेकांचं वाढीव क्षेत्र दाखवत शासकीय मदत निधीचा अपहार केल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। श्री क्षेत्र औंढा नागनाथ इथं देवस्थानजवळील मिठाईच्या दुकानांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं छापे टाकले। त्यामध्ये औंढा इथल्या 10 मिठाई विक्रेते आस्थापनांची या कारवाईदरम्यान चौकशी करण्यात आली। चुकीच्या पद्धतीनं साठवून ठेवलेला 93 किलो मिठाईचा साठा नष्ट करण्यात आला तर काही ठिकाणी खवा आणि पेढा तपासणीसाठी जप्त करण्यात आला। परवाना नसलेल्या मिठाई विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। आषाढी एकादशी वारीसाठी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी नरसी नामदेव इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली। हिंगोलीतल्या रामलीला मैदानावर पालखीचं पहिलं अश्वरिंगण उत्साहात पार पडलं। शेगाव इथली संत गजानन महाराजांची पालखी हिंगोलीतील 3 दिवसांच्या मुक्कामानंतर पंढरपूरकडे मार्गस्थ झाली। कळमनुरी तालुक्यातल्या शेनोडी गावाची केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी स्मार्ट व्हिलेज योजनेसाठी निवड करण्यात आली आहे। हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून जिल्ह्यातल्या वृक्ष लागवड मोहिमेला प्रारंभ झाला। राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातल्या संशयित हृदयविकारग्रस्त विद्यार्थ्यांसाठी हिंगोली इथल्या जिल्हा रुग्णालयात इको 2D तपासणी शिबीर घेण्यात आलं।
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
3: आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 1:45 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया

किशोर मुघल यांचं गीत आपण ऐकलं, संकेत नागपूरकर यांच्या स्वरात. श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया गौतम सुर्वे यांची रचना मोहिनी बर्डे यांच्या स्वरात.

मोहिनी बर्डे यांनी गायलेलं गौतम सुर्वे यांचं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1:55 होत आहे. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत निवृत्तीनाथांवरील भारती बिरजे डिग्गीकर यांचा लेख मौनमटीतील महदाकाश भाग दुसरा.
1: निवृत्तीनाथ व्रतबंधाबद्दल उदासीन होते, कारण ते मनाने परमनिवृत्त होते. पण ज्ञानेश्वर मात्र आई वडिलांनी ज्यासाठी देह त्यागला ते शुद्धी कार्य करून घेण्यासाठी आग्रही होते. या भावंडांच्या अलौकिक सामर्थ्य प्रकटनामुळे पैठणच्या पंडितांना त्यांना शुद्धीपत्र द्यावंच लागलं. वेगवेगळ्या पण तितक्याच तीव्र तेजस्वी धारणा असलेले हे दोन भाऊ, ज्ञानेश्वर आपल्या वादळी आयुष्याबद्दल पूर्ण मौन राखणारे, म्हणून ज्ञानेश्वरांच्या शब्दात जर निवृत्तीनाथांना शोधायचं असेल

0: तर ज्ञानेश्वरीतून वेळोवेळी व्यक्त झालेल्या ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ यांच्यातील भावबंधांचा आपण स्वल्प आढावा घेणार आहोत. ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात ज्ञानेश्वरांनी अलौकिक अशी तीन वंदनं ओंकारस्वरूप आत्मरूप श्री गणेश व श्री सरस्वतीला केली आहेत. यातील गणेश वंदनात स्वतःचा पहिला वहिला उल्लेख ज्ञानेश्वर देवा तूशी गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी या शब्दात करतात. निवृत्तीदासू या पहिल्याच शब्दातून ते गुरुबद्दलचा दास्यभाव व्यक्त करतात. पुढे या तीन वंदनांनंतरचं चौथं वंदन श्री गुरुलाच म्हणजेच वडील बंधू निवृत्तीनाथांना अति आदराने व अनेक उपमा देऊन त्यांनी केलेलं आहे. दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच श्री ज्ञानेश्वर गीतार्थाचं म्हणजे साक्षात ईश्वराच्या बोलाचं विवरण करण्याचं आपण धाडस करू धजलो याचं संपूर्ण श्रेय श्री गुरुला देतात. परी येथ असे एक आधारू तेणेची बोले मी सधरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेवो म्हणे. या एकाच आधारावर मी हे धाडस केलेलं आहे असं ते म्हणतात. सहाव्या अध्यायात संस्कृतातील अतींद्रिय गीताज्ञान रसपूर्णतेने मराठीमध्ये आणण्याचा आत्मविश्वास ज्ञानेश्वर व्यक्त करतात आणि हे मी अपार श्री गुरुकृपेमुळेच करू शकणार आहे असे म्हणतात. तैसी गुरुकृपा होये तरी करिता काय आपू नोहे म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेवो म्हणे. तेणे कारणे मी बोलेन बोली अरूपाचे रूप दावेन अतींद्रिय ते भोगवेन इंद्रियां करवी. दहाव्या अध्यायाच्या सुरुवातीला गुरुंवर नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा अशा संस्कृत प्रचुर विशेषणांचा वर्षाव करून ते म्हणतात की आपली कृपा असेल तर मुकाही बृहस्पती बरोबर वादविवाद करेल. बाराव्या अध्यायात म्हणजे भक्तियोगात कृपादृष्टी महिमान या एक ते एकोणीस ओव्यांच्या रूपकात गुरुकृपादृष्टी ही अनंताच्या खडतर प्रवासातली माय माऊली आहे असं ज्ञानेश्वर प्रतिपादन करतात. हे रूपक म्हणजे ज्ञानेश्वरांच्या मनातील गुरुप्रेमाचा बंधुप्रेमाचा उधाण समुद्र आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. हे शुद्धे उदारे प्रसिद्धे निरंतर आनंदवृष्टी अशा श्री गुरुकृपा दृष्टीदेवते विषयरूप सर्पाचं विष तू क्षणात उतरवतेस. मग ताप कसला शोक कुठला तुझ्या प्रसादाने सर्व शांत मंगलमय होतं. शेवटी ते म्हणतात मला जिथे तिथे श्रीकृष्ण गुणवर्णनात श्रेष्ठ कर. श्री गुरुकडेच ते वरदान मागतायत. श्रोत्यांना श्रवण सुखाच्या राजसिंहासनावर बसव. या मराठीच्या नगरात ब्रह्मविद्येचा सुकाळ होवो. तिचं देणं घेणं सर्वतोपरी सुखमय होवो. ये मराठेची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी देणे घेणे सुखची वरी हो देई या जगा. ज्ञानदेव सांगतात या विनवणीवर गुरुकृपादृष्टी प्रसन्न होऊन म्हणाली गीतार्थ विवरण्यास उठ आता अधिक बोलू नकोस. चौदाव्या अध्यायात अशाच गुरुस्तुतीच्या 25 ओव्या येतात तेव्हाही निवृत्तीनाथ या प्रेमाला प्रेमानेच अंकुश लावतात. हे स्तुतीच्या पांघरुणाखाली द्वैत आहे वायफळ बोलणं आहे. तव तौखोनी गुरुराजे म्हणितले विनती व्याजे मांडिले देखो दुजे स्तवन मिसे. तू माझी स्तुती करणं हे तुझ्या माझ्या द्वैतभाव आहे त्याची गरज नाही असं निवृत्तीनाथ त्यांना अंकुश लावतात त्या प्रेमाला. निवृत्तीनाथांबद्दलची अपार श्रद्धा ज्ञानेश्वरांच्या इतरही सर्वच लेखनाला अशी व्यापून आहे.
1: भक्तिगाथा या मालेत आत्ताच आपण ऐकला संत निवृत्तीनाथांवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांचा लेख मौनमटीतील महदाकाश. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

ऐसी अक्षरसिके हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:25 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानात मोठा फारसा बदल नाही. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात फर्टिगेशन याविषयी माहिती ऐकणार आहात. वाचक स्वर आहे सुवर्णा.

0: कुलकर्णी यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, फर्टिगेशन म्हणजे सिंचनामधून खतं देणं हा ओलित शेतीशास्त्रातील महत्त्वाचा भाग आहे, ज्याद्वारे ठिबक सिंचनातून उभ्या पिकांना खत पुरवलं जातं. पाणी आणि खतांचा समन्वय साधून द्रवरूप, प्रवाही किंवा घनरूप विद्राव्य खतं सिंचनाद्वारे दिल्यामुळे पाणी आणि खतांच्या अधिक कार्यक्षमतेचा वापर होऊन अधिक आणि दर्जेदार उत्पादन मिळून खतांची बचत होते. सिंचनातून वापरात येणारी खतं पूर्णपणे विद्राव्य स्वरूपात किंवा सहज पाण्यामध्ये विरघळणारी असतात. सिंचनातून दिल्या जाणाऱ्या खतांचे प्रामुख्यानं दोन प्रकार आहेत. द्रवरूप खतं, यामध्ये एक किंवा अनेक पोषक द्रव्य विरघळून द्रावणाच्या रूपामध्ये असतात. ही विरघळलेली पोषक द्रव्य द्रवरूपात स्वच्छ, पारदर्शक दिसतात आणि द्रावणात तरंगणारे कण नसतात. या द्रवरूप खतांमध्ये मुख्य पोषक द्रव्यांबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य देखील असतात. द्रवरूप खतं पिकांना वेगवेगळ्या अवस्थेतील अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेऊन तयार केली जातात. घनरूप असणारी आणि पाण्यात पूर्णपणे विरघळणारी आणि अवक्षेप मुक्त खतं, ज्यामध्ये दोन अथवा अधिक मुख्य आणि सूक्ष्म पोषक द्रव्य असतात. सिंचनाबरोबर खत वापरण्याची प्रणाली शेतकरी प्रामुख्यानं फळबाग वर्गीय पिकांना ही पद्धत उपयोगात आणतात. द्रवरूप आणि घनरूप पाण्यात विरघळणारी खतं मोठ्या प्रमाणावर निर्माण केली जात नाहीत. द्रवरूप आणि घनरूप पूर्णतः विरघळणारी आणि अवक्षेप मुक्त खतं ठिबक सिंचनातून वापरल्यानं अधिक फायदेशीर, उपयुक्त आणि कार्यक्षम ठरतात. ठिबक प्रणालीद्वारे खत दिल्यास प्रत्येक झाडाला नियमित पाणी आणि पोषक द्रव्यांचा साठा पुरवठा नेमका शोषण इंद्रियाजवळ होतो, म्हणजे मुळाजवळ होतो. या योगे पिकांच्या वाढीस गती प्राप्त होते आणि उत्पादनात दुपटीनं वाढ होऊ शकते. द्रवरूप खत पिकाच्या अन्नद्रव्य लागणाऱ्या संवेदनशील अवस्था लक्षात घेऊन वेळोवेळी देता येतात. खतं दोन मात्रांमध्ये देण्यापेक्षा पिकाच्या गरजेनुसार दिल्यामुळे पिकाच्या अन्नद्रव्य शोषणात लक्षणीय वाढ होते. त्यामुळे पर्यायानं पिकांना मात्रा लागू होऊन उत्पादनात भरीव वाढ होते आणि शेतमालाची प्रतही सुधारते. द्रवरूप खतांच्या रूपानं मुख्य पोषक द्रव्यांचा आणि सूक्ष्म द्रव्यांचा समतोल पुरवठा एकाच द्रावणातून दिल्यानं ती पिकं उत्तम रीतीनं शोषण करतात आणि पोषणविषयक गरज व्यवस्थित भागवली जाते. द्रवरूप खतं सिंचनातून मिसळून दिली असता तीव्र द्रावण सौम्य होतं, त्याची दाहकता अनेक पटीनं कमी होऊन पिकांच्या मुळांवर अनिष्ट परिणाम होत नाही. द्रवरूप खताच्या नियमित आणि कमी मात्रेच्या वापरानं जमिनीत अन्नद्रव्यांचा उपलब्ध साठा नियंत्रित असतो. म्हणून अतिजास्त पावसानं, निचऱ्याद्वारे आणि जमिनीवरून जास्तीचं पाणी वाहून गेल्यानं पोषक तत्व वाया जात नाहीत. त्यामुळे खताची एकूण 25-30% बचत होते.
0: मंडळी, आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात फर्टिगेशन याविषयी माहिती ऐकलीत. वाचक सूर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: कृषी आणि ग्रामीण जीवनाचा हुंकार,
3: माझा आवार माझा शिवार,
2: शेतीविषयक प्रश्नांचं यथायोग्य निरसन,
3: ज्येष्ठ कृषी तज्ञांचं अनमोल मार्गदर्शन,
2: कुक्कुट, रेशीम, मत्स्य आणि पशुपालन,
3: समृद्ध होईल शेतकऱ्यांचं जीवन,
2: तंत्रज्ञानाला जोड मनोरंजनाची
3: वेळ, काय बरं माझा आवार माझा शिवारची
2: अस्मिता वाहिनीवर दररोज सायंकाळी 7:30 अवश्य ऐका.
3: शिवार फुलवायचा कानमंत्र अजिबात चुकवू नका.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, दुपारचे ठीक 2:05 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
4: श्रोते हो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचा विकाराविषयी माहिती जाणून घेत असताना पिंपल्स याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
5: नमस्कार श्रोत्यांनो, आज आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात समजून घेणार आहे पिंपल्स, ऍक्ने. हे काय असतं? ऍक्ने म्हणजे मुरुम. पिंपल्स याला अनेक नावं आहेत. कोणी ॲक्ने म्हणते, कोणी पिंपल्स म्हणते, कोणी मुरुम म्हणते, किंवा कोणी वयानुसार येणारे फोडं म्हणते. तर श्रोत्यांनो, गैरसमज असा असतो की हे वयानुसार पिंपल्स येतातच. जनरली हे 1-9 वर्षानंतर सुरू होतात, तर ते हे वयाच्या 35 पर्यंत येऊ शकतात. पण हे जे पिंपल्स असतात, ॲक्ने असतात, याचे वेगवेगळे कारण असतात. कोणाला वयानुसार येतात, कोणाला हार्मोनल चेंजेस असल्यामुळे येतात, कोणाला ऑइली स्किन असल्यामुळे येतात, तर कोणाला डँड्रफमुळे येतात. त्यामुळे हे पहिले तर आपली स्किन कशी आहे हे जाणून घ्या. स्किन कशी आहे हे जाणून घेणं आजच्या काळात कसं झालं आहे की बाबा माझी स्किन ऑइली आहे, ड्राय आहे, सीझनल आहे, हे जाणून याच्यासाठी घेतात की आपल्याला ऑनलाईन प्रोडक्ट मागवायचे असतात. तर तुमची स्किन कशी आहे हे जाणून घेऊ नका, पण तुमच्या स्किनसाठी योग्य काय आहे हे डॉक्टरांकडनं जाणून घ्या. जनरली आजकाल पेशंट याच्यासाठी येतात की माझी स्किन टाईप सांगा जेणेकरून मला ऑनलाईन प्रोडक्ट मागवता येतील. पण ऑनलाईन प्रोडक्ट मागवताना त्याला तुमची स्किनच माहीत नाही तर तो कसा सांगेल. प्रत्येक वेळी प्रत्येक स्किन प्रत्येक एजमध्ये बदलत असते, त्यामुळे बदलणाऱ्या स्किनला येणारे पिंपल्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ॲक्ने हे येतात कशामुळे, तर हार्मोनल चेंजेसमुळे येतात. PCOD मुळे जनरली लोकांचा गैरसमज आहे की मला PCOD आहे म्हणून मला पिंपल्स येतात. तर PCOD चे पिंपल्स हे जनरली नसतात. याच्यामुळे अनवॉन्टेड हेअर हे सगळा प्रकार असतो. बॉडीचं वेट वाढणे किंवा मग जे हेअर लॉस होणे हा सगळा प्रकार असतो. ॲक्ने हा प्रकार जनरली PCOD मध्ये येत नाही. मुलांमध्ये जनरली हे 8-9 वर्षानंतर येतात, आणि मुलींमध्ये जेव्हा पहिली पाळी यायची असते त्याच्या 2-3 महिन्याआधी किंवा 6 महिन्याआधी सुरू होतात. पण मग हे जर वयानुसार येणारे पिंपल्स असतात तर मग त्याची ट्रीटमेंट कशासाठी करायची हा आपला बेसिक प्रश्न असतो. तर त्याची ट्रीटमेंट याच्यासाठी करायची असते की 35 नंतर तुमचे हार्मोन्स रिड्यूस होणार, तुमचं वय जाणार, पण त्याचे जे मार्क झाले ज्या पिंपल्सनी तुमचे खड्डे सोडून गेले ते कशानेच जाणार नाही. कारण देवाने तुमची स्किन छान दिली आहे, त्याला जर रप्चर झाला, त्याला खड्डा झाला तर तो भरून कसा येणार. तुमचे डाग जातील, पिंपल जातील, पण खड्डे कधीच जात नाहीत. म्हणून या वयात तुम्हाला पिंपलची प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. कधी कधी कोणत्या कोणत्या क्रीमनी कोणाकोणाला रेडनेस येणं, कोणाकोणाचे पिंपल्स वाढणं किंवा कोमॅडोन्स होणं किंवा गाठी होणं हे सगळे प्रकार आजकाल बघायला भेटतात. त्यामुळे कोणती क्रीम वापरून मग डॉक्टरकडे जाऊन आपलं नुकसान करून घेतल्यापेक्षा आधीच तुम्ही तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला, बहिणीला आधी डर्मॅटोलॉजिस्ट म्हणजे प्रॉपर त्वचारोग तज्ज्ञाकडेच जा. तुमची स्किन कशी आहे, कोणत्या एजची आहे, तुम्हाला ट्रीटमेंट काय घ्यायला पाहिजे हे जर सगळं व्यवस्थित तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सल्ला दिला. कारण हे वयच असं असतं की कोणत्याही याला ॲडिक्शन होतं. म्हणून तुमच्या मुलांच्या स्किनवर कधीही पिंपल्स दिसले तर त्याला काही प्रयोग केल्यापेक्षा घरचे किंवा मेडिकलच्या क्रीमचे त्यापेक्षा तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा, त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. जेणेकरून तुम्हाला आजच्यापेक्षा वयाच्या 35 नंतर त्याला पस्ताव होणे की मी तेव्हा का ट्रीटमेंट घेतली नव्हती. बऱ्याच आजकाल ट्रीटमेंट आहेत योग्य आहे की नाही हे डॉक्टरांना डिसाईड करू द्या. तिने केली म्हणून मला करून द्या असं करू नका. नमस्कार श्रोत्यांनो.
4: श्रोत्यांनो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना पिंपल्स विषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतलीत. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे ठीक 2:10 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर. परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळा आणि गाणी याविषयी छानशी माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं, ऐकूयात ही माहिती.
2: नमस्कार श्रोते हो, कडक उन्हाच्या 10 मनाला पावसाच्या सरींनी थंडगार करणारा हिरवा ऋतू म्हणजे पावसाळा. इथल्या सजीव सृष्टीला नवसंजीवनी देणारा ऋतू म्हणजे पावसाळा. आशिया खंडात आणि विशेषतः भारतीय उपखंडात जून ते सप्टेंबर या कालावधीत 1000 ते 1200 मिलीमीटर पाऊस पडतो. म्हणूनच इथं उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा असे 3 ऋतू निर्माण झाले आहेत. पावसाळा ऋतू आला की इथल्या नद्या नाले प्रभावित होतात. धरणं, ओहळ, धबधबे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरतात. शेत शिवार हिरवेगार होऊन जीवनाला आल्हाद देतात. पावसाच्या आगमनाची चाहूल लागली की पशु पक्षी आणि इथल्या सर्व जड जीवांना नवीन अर्थ येतो. कोकिळ आपल्या मधुर कंठाने गाऊ लागतो तर सुगरण आपल्या घरट्याच्या कामाला सुरुवात करतो. इथल्या डोंगर दऱ्यातून हरिण, सांबर, ससा, वाघ आणि रानडुक्कर ही जंगली प्राणी आपली वर्दी देतात. निसर्गाच्या या नव्या रुपड्याला पाहून मानवी मनाला सुद्धा कंठ फुटतो आणि पावसाळी लोकगीतं बाहेर पडतात. लोकगीतं मराठी साहित्याचा दागिना आहेत असं म्हटलं तर वावगं होणार नाही. मराठी साहित्याला लोकगीताची मोठी परंपरा आहे. लावणी, पोवाडा, भारूड, ओवी, अभंग आणि कोळी गीत मराठी माणसाच्या सतत ओठावर रेंगाळत असतात. पावसाळा सुरू झाला की शेताशिवारात पेरणीची कामे सुरू होतात. शेळ्या, मेंढ्या, गाई, गुरे चरायला निघतात तेव्हा इथला शेतकरी व कष्टकरी माणूस लोकगीते गाऊ लागतो. संत ज्ञानेश्वर आपल्या ओवीत म्हणतात, जैशी वर्षी राणीची सरणी, अगाध सृष्टी जीवनदानी, तृप्त करीतसे रानो राणी, न म्हणे हीन. हा थोर संत. तसेच संत तुकाराम महाराज सुद्धा आपल्या अभंगात पावसाविषयी म्हणतात, पर्जन्य पडे आपल्या स्वभावे, आपल्या दैवे पिके भूमी. प्रसिद्ध मराठी रानकवी नादो महानोर आपल्या लोकप्रिय गीतात पावसाळ्याच्या आगमनाचे वर्णन करताना म्हणतात, चिंब पावसानं रान झालं आबादानी, झाकू कशी कमळन बाई पाठीवरची गोंधणी. आला आला वारा संगे पावसाच्या धारा, पाठवणी करा सया निघाल्या सासुरा, किंवा राजा ललकारी दे अशी साथ दिली साध मला दे, बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला, अशी एक नाही अनेक पावसाळी लोकगीतं आपल्या कानी पडतात. पावसाळा आणि लोकगीते यांचे हे अतूट नाते गात इथला मराठी माणूस निसर्गाच्या सानिध्यात आपली सुखदुःख झेलत जगतो. आपल्या या सुखदुःखाला हलकं करण्याचं काम पावसाळी लोकगीतं करतात. सर्व सृष्टी हिरवा शालू नेसून मानवी जीवनात सृजनाचं काम करते, त्याला आपण सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देऊ. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमाअंतर्गत पावसाळा आणि गाणी याविषयीची छानशी माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
0: परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 2:15 आपण ऐकू शकाल दोपहर समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 43 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात धनंजय हेगडे यांचं गायन आपण ऐकणार आहात, राग गौडसारंग. विलंबित बंदिश तिलवाडा तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत पाती झराकिया बेलरिया इरिमा. द्रुतबंदिश 3 तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत पियो पालन लागी मोरी अखिया. यांना साथ संगत अशी आहे, तबला साथ आहे प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियमची साथ आहे विनोद पडगे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धनंजय हेगडे

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धनंजय हेगडे यांचं गायन आपण ऐकलं. राग गौडसारंग यांना साथ संगत अशी होती. तबला साथ होती प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियमची साथ होती विनोद पडगे यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते, आज संध्याकाळी 5:02 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल यज्ञेश रायकर यांचं व्हायोलिन वादन राग भीमपलास. आणि रात्री 10 आपण ऐकू शकाल पंडित विकास कशाळकर यांचं गायन राग मालगुंजी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक दुपारी 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातली रणनीती आखण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसच्या बैठका. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात वाढ. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. येत्या सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी भाजपाच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक काल झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अनेक महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित होते. यापूर्वी अशा 4 बैठका झाल्या असून त्यातल्या एका बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून उपस्थित होण्याची शक्यता असलेल्या मुद्द्यांवर सरकारच्या विविध विभागातल्या समन्वयावर तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातल्या बदलाच्या शक्यतेवर आगामी विधानसभा निवडणुकीतल्या रणनीतीवर आणि भाजपा संघटनाबद्दल या बैठकीत निर्णायक चर्चा झाल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीतीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे. हरियाणा जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युएल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेश निर्मित आहे. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे. केंद्र सरकारनं डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात वाढ केली असून आजपासून हे नवे दर लागू झाले. सुधारित दरांनुसार डिझेलवर प्रति लिटर 15.5 रुपये तर विमान इंधनावर प्रति लिटर 14.5 रुपये निर्यात शुल्क लागू होईल. पेट्रोलवरील निर्यात शुल्कात मात्र प्रति लिटर 2.5 रुपये कपात करण्यात आली आहे. इंधनावरच्या उत्पादन शुल्कात कोणतेही बदल झालेले नाहीत. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाची उपलब्धता नियमित राखण्याच्या दृष्टीनं गेल्या 27 मेपासून इंधनावरच्या विविध शुल्कांचा आढावा दर 15 दिवसांनी घेतला जातो. देशभरातल्या 120 नवीन ठिकाणांशी संपर्क व्यवस्था सुधारणं आणि पुढच्या 10 वर्षात 4 कोटी प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणं हे उडान योजनेच्या पुढच्या टप्प्याचं उद्दिष्ट असल्याचं नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू आज म्हणाले. नवी दिल्ली इथं उडानच्या पुढच्या टप्प्याबाबत आयोजित एका कार्यशाळेत ते बोलत होते. सरकारने या टप्प्यासाठी 29,000 कोटी रुपयांची तरतूद यापूर्वीच केली असून पुढील दशकात आणखी 100 विमानतळ आणि 200 हेलिपोर्ट्स विकसित करण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं ते म्हणाले. या सुधारित योजनेमुळे आर्थिक व्यवहार्यतेतली तफावत भरून काढण्यासाठीची अनुदान पात्रता विस्तारल्याचं ते म्हणाले. या अंतर्गत विमान कंपन्यांना मिळणाऱ्या मदतीचा कालावधी 3 वर्षांवरून 5 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे आणि निवडक 2-टियर आणि 3-टियर विमानतळांसाठी परिचालन आणि देखभाल सहाय्य सुरू करण्यात आल्याचंही नायडू म्हणाले. मुसळधार पावसामुळे प्रभावित झालेल्या कोकण विभागातल्या मतदार नोंदणीचं काम ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अर्थात SIR मोहिमेच्या प्रगतीचा केंद्रीय निवडणूक आयोगानं काल मुंबईत आढावा घेतला, त्यावेळी हे आदेश दिले. आता प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी आणि संगणकीकरणाचं काम पूर्ण करण्यासाठी केवळ 2 आठवडे उरले आहेत, असं आयोगाने सांगितलं. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी मतदान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीला अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावं आणि त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण द्यावं अशा सूचना त्यांनी दिल्या. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S. चोक्कलिंगम आणि जिल्हा निवडणूक अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे या बैठकीला उपस्थित होते. बालकांच्या लसीकरणाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांच्या ताज्या अहवालानुसार भारतात जन्मानंतर पहिल्या वर्षात एकही प्रतिबंधात्मक लस न मिळालेल्या बालकांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. 2024 लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांची संख्या सुमारे 9 लाख होती. 2025 ही संख्या घटून 6,79,000 इतकी झाली. देशातल्या 95% बालकांचं संपूर्ण लसीकरण पूर्ण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाला दिले आहेत. हे धोरण निश्चित करून येत्या 3 महिन्यात देशभरात समान व्यवस्था लागू करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे. न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं एका जनहित याचिकेवर हा आदेश देताना नवी कार्यपद्धती ई प्रिझन्स पोर्टलवर उपलब्ध करून द्यावी असंही सांगितलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात 9व्या इयत्तेत त्रिभाषा धोरण लागू करण्याविषयी आज सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. तमिळनाडूमध्ये प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरू करण्याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध तमिळनाडू सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर ताण वाढण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांना या बदलाशी जुळवून घेता यावं यासाठी इयत्ता 5वी किंवा 6वीपासून त्रिभाषा सूत्र लागू करावं अशी सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. रेल्वे मंत्रालयानं आयआरसीटीसीच्या वेबसाईटची सोपी आणि सुलभ आवृत्ती वापरकर्त्यांच्या चाचणीसाठी सादर केली आहे. www.irctc.co.in/e-ticket/train-search या लिंकवरून ही नवीन वेबसाईट वापरता येईल. या वेबसाईटवरून तिकीट आरक्षित करताना सर्व श्रेणीतल्या उपलब्ध तिकीटांची माहिती एकाच वेळी इथं उपलब्ध होते. जलद आणि कमी टप्प्यात तिकीट आरक्षित करता येतं. या वेबसाईटवर प्रवाशांची माहिती साठवून ठेवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय या वेबसाईटवर अनावश्यक कॅप्चा विचारले जात नाहीत, जाहिराती किंवा इतर व्यवधानं येत नाहीत असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. 19 वर्षांखालील 51 किलो वजनी गटात भारताच्या चंद्रिका पुजारीनं आणि प्राचीनं सुवर्णपदक जिंकलं. याच गटात गुंजन, जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा शोकंद आणि प्राची तोकस यांनी रौप्य पदकं मिळवली. दुसरीकडे 23 वर्षांखालील 54 किलो वजनी गटात भारताच्या निशा हिने जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. या गटात नितिका चंद, काजल आणि मुस्कान आणि प्रियांका यांनी रौप्य पदकं मिळवली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. यवतमाळ जिल्ह्यात कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई सुरू असून 151 कृषी केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यासंदर्भात 832 तक्रारी दाखल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तपासणी सुरू केली. या कारवाईत जिल्ह्यातल्या 38 केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 15 परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत तर 8 प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आंघोळीसाठी उतरलेल्या 4 मुलांपैकी 3 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यापैकी 1 मुलाला वाचवण्यात यश आलं असून 2 मुलांचा शोध अद्याप सुरू आहे. अर्नाळा सागरी पोलीस, जीवरक्षक आणि आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने ही शोधमोहीम राबवण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातल्या काळ नदीच्या पात्रातील बेटावर फिरायला गेलेली 2 जण पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे अडकून पडली होती. त्यांना पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने केलेल्या त्वरित कारवाईत वाचवण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातली रणनीती आखण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसच्या बैठका. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10:20 झाली आहेत. अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेतील कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत म्हणजे सायंकाळी 4:58. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकत रहा. नमस्कार.

या आर मराठी DTH उपकरवाहिनी ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 3:12 आणि 20 सेकंद होत आहेत. जाणून घेऊया आज सकाळी 8:30 नोंदीनुसार प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली नाही. तसंच कोकण, उत्तर कोकण, मराठवाडा आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. पावसाच्या नोंदी याप्रमाणे: कोकण, कर्जत, रायगड येथे 33 किलोमीटर प्रतितास, पालघर 31 किलोमीटर प्रतितास, मध्य महाराष्ट्र, कालवण, नाशिक 57 किलोमीटर प्रतितास, नंदुरबार 54 किलोमीटर प्रतितास, मराठवाडा, लातूर 52 किलोमीटर प्रतितास, बीड 50 किलोमीटर प्रतितास. तसंच गडगडाटासह आणि विजेच्या कडकडाटासह 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने पाऊस तसंच वादळी वाऱ्यांची नोंद झाली आहे. आणि उद्या गडगडाट आणि विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. आणि वारे वाहतील, वादळात हा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. तसंच मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. घाट परिसरात तसंच विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता आहे. वादळात हा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रतितास राहील. नैऋत्यकडनं ताशी 45 ते 55 किलोमीटर वादळी वारे वाहतील. वादळात हा वेग 65 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. या दरम्यान उत्तर तसंच काही भागात दक्षिण अरबी समुद्रात लगतच्या सोमालिया आणि ओमन बंदरात मच्छीमार बांधवांनी या दरम्यान जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. येत्या 48 तासात मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम तसंच गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान 32 अंश सेल्सिअस ते 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हा अंदाज आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानात मोठा फारसा बदल नाही. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. दुपारचे 3:15 आणि 35 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

वनिता मंडळ ह्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत योग जीवनी या मालेत डॉक्टर सुजाता भिडे यांचं भाषण भाग 6 सादर करत्या नेहा खरे.

हरि ओम. मागच्या भागात पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांकडून काय शिकायचं, त्यांना गुरु का मानायचं हे आपण ऐकलं. आता या भागात त्या पुढे पाहूयात. पंचमहाभूतांपासून पुढे जी सृष्टी निर्माण झाली त्या निसर्गातल्या कोणत्या गोष्टींचा उल्लेख गुरु म्हणून झालाय ते पाहूया. आकाशात सूर्य, चंद्र, तारे अव्याहतपणे अगदी अखंडपणे दिसतात. त्यांना नेमून दिलेली कामं ते अचूक करतात. आपण म्हणतो रोज सकाळी सूर्य उगवला की आपला दिवस सुरू झाला आणि मावळला की रात्र सुरू झाली. हा झाला आपल्या बाजूचा विचार. प्रत्यक्षात सूर्य हा कायमस्वरूपी आहे, तिथेच आहे. त्याच्या भोवती आपली पृथ्वी फिरते म्हणून दिवस आणि रात्र होते. त्याच्यापासूनच तेज, ऊर्जा, प्रकाश आपल्याला मिळतं. संपूर्ण जीवसृष्टीमुळे सूर्यामुळे जिवंत आहे. सकाळ, दुपार, सायंकाळचा सूर्य म्हणजे आपला बाल्य, तारुण्य, वृद्ध या अवस्थाच आहेत. चंद्र हा रात्री दिसतो. त्याचा प्रकाश शांत, मंद, शीतलता देणारा आहे. अमावस्या ते पौर्णिमा आणि पुन्हा पौर्णिमा ते अमावस्या तो एक एक कलेने आधी वाढतो आणि नंतर एक एक कलेने कमी होतो. हे त्याचं वाढणं आणि कमी होणं हे आपल्या मनाशी जोडलं जातं. वाढणं हे सुखाशी आहे तर कमी होणं हे दुःखाशी आहे. समुद्राची भरती आणि ओरटी सुद्धा चंद्रकलेनुसार बदलत असते. समुद्राला अनेक नद्या येऊन मिळतात. त्या सगळ्यांना समुद्र सामावून घेतो. प्रत्येक लाटेबरोबर कचरा, घाण, नको असणाऱ्या त्याज्य गोष्टी किनाऱ्यावर टाकून देतो आणि सुंदर सुंदर शंख, शिंपले, मोती, प्रवाळ यासारख्या वनस्पती, रत्न आपल्या पोटात साठवतो. म्हणून तर त्याला रत्नाकर असं म्हणतात ना. आपणही या समुद्राप्रमाणे सर्व नकारात्मक विचार दूषित बाहेर टाकायचे आणि सर्व सद्गुण, सद्विचार जे जे चांगलं आहे तेवढंच साठवायचंय. आणखीन एक बघा, समुद्राचं पाणी खारट आहे पण तो काय करतो, खारटपणा मिठाच्या रूपात स्वतःकडे ठेवतो. सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची बाष्पीभवन होऊन वाफ होते आणि तिला थंडावा लागला की गोड्या पाण्याच्या स्वरूपात पावसामार्फत आपल्याला गोड पाणी मिळतं. म्हणजे समुद्राप्रमाणे सर्वांना सामावून घेणं, फक्त सद्विचार, सद्गुण बाळगणं आणि नकारात्मक विचार फेकून देणं, तसंच चंद्राच्या अमावस्या ते पौर्णिमा आणि पौर्णिमा ते अमावस्या या चक्रानुसार सुख काय किंवा दुःख काय, कोणतीच घटना कायमस्वरूपी टिकत नाही. मग खेदही नको आणि हर्षही नको, असा समन्वय साधणं, तसंच सूर्याप्रमाणे तेज, चैतन्ययुक्त जगणं, मुख्य म्हणजे निसर्गाप्रमाणे परतफेडीची अपेक्षा न धरता सतत सतत देत राहणं, या गोष्टीचे धडे निसर्ग आपल्याला देतो. निसर्ग खूप काही शिकवतो बरं का. म्हणून आपण निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत गुरुत्व शोधतो, त्याला देवता मानतो. मग ते पशु, पक्षी

किडे प्राणी वृक्ष कोणी असत. आता कपोत पक्षाचं आपण उदाहरण पाहू. कपोताचे कपोतीवर मुलाबाळांवर निस्सीम प्रेम असतं. आपण सुद्धा आपल्या बायका मुलांवर घरावर वाडीवर वतनावर अतोनात प्रेम करतो. पण कपोताचं प्रेम आंधळ असतं बरं. म्हणजे कसं, सकाळी पिल्ले घरट्यामध्ये ठेवायची, चारा पाणी आणायला दोघांनी बाहेर पडायचं, संध्याकाळी घरी परत येतात तर काय पारध्याने जाळं लावलेलं असतं, त्यामध्ये आधी कपोती आणि नंतर कपोत असे दोघेही अलगत अडकतात. आंधळेपणाने आपला नाश ओढून घेतात. सर्वनाश टाळायचा असेल हा तर आपण प्रेम करावं, पण ईश्वरावर करावं. नाश होणाऱ्या संसारावर आंधळ प्रेम कपोतासारखं नक्कीच नको. पण कदाचित एक विचार असाही मनात येईल, हा देवदेव करून संसाराकडे दुर्लक्ष तर नाही होणार, मग प्रपंचाचं काय? अहो तो तर नेटका करायलाच हवा, विवेकीपणाने करायलाच हवा, पण कुठे थांबायचं तेही कळायला हवं ना. आणि त्यासाठी अजगराचं उदाहरण पाहूया. अजगर हा सुस्त पडून असतो. पक्ष जे मिळेल ते, जसं मिळेल तसं, समोर येईल तसं तो स्वीकारतो. त्याच्यावरच त्याची गुजराण होते. तरीही त्याचं सामर्थ्य अपाट आहे बरं का. एकदा का अजगराचा विळखा पडला की सुटका होणं कठीण. त्याचा अल्प आहार, मित आहार हा सामर्थ्यशाली त्याला बनवतो, शांती देतो. म्हणूनच आपल्याला एकभुक्त राहा, उपवास करा, लंघन करा असे संयम शिकवणारे नेम व्रत आपल्या पूर्वजांनी सांगितलेले आहे. यानंतर मधमाशी कुंभारमाशीबद्दल काय सांगतात हे ऐकूया. मधमाशीपासून दोन प्रकारचे गुण समजतात. एक, जी मध गोळा करून मोहळात उंच जागी साठवते ती मधमाशी. गोळा केलेला मध घेण्यासाठी आलेला मनुष्य मोहळाच्या खाली आग पेटवतो, त्यात माशा जळून जातात. मग मोहळ झोडतो, आता माशा मरतात. माशीच्या संग्रही वृत्तीमुळे ती मरते. म्हणून संग्रह साठा करू नये हा एक धडा या माशीपासून मिळतो. दुसरी ही साधी माशी, आपल्या घरातली वावरणारी, साखरेवर गुळावर गुडावर बसणारी. ही काय, हे आत्तासाठी हवंय, हे संध्याकाळसाठी हवंय, हे उद्यासाठी हवंय असं काहीही साठवत नाही. तेव्हा तिच्याप्रमाणे संग्रह नको ही सुद्धा शिकवण आपल्याला मिळते. आणि करायचाच तर धर्माचा करावा, शुद्ध आचरणाचा करावा, चांगल्या वागणुकीचा करावा अशी शिकवण ही माशी आपल्याला देत असते. आता कुंभार माशी काय करते, तिच्या भक्ष्याला म्हणजे आळीला भिंतीशी मातीच्या घरामध्ये कोंडून ठेवते. आपण आता म्हणणार, या धास्तीने आळी सतत कुंभार माशीचा ध्यास घेते. जसा कंसाने कृष्णाचा म्हणजे आठव्या देवकी पुत्राचा घेतलेला होता तसा ह्या ध्यासाने काय होतं, आळीला माशीप्रमाणे पंख फुटतात आणि ती आकाशात उडते, मुक्त होते. आणि कंस सुद्धा कृष्णाच्या ध्यासाने कृष्णमय झाला आणि मुक्त झाला. तेव्हा तीव्र ध्यासच आपल्याला ध्येयापर्यंत घेऊन जातो, यशस्वी करतो, ही शिकवण आपल्याला कुंभार माशीकडून मिळाली. पाहणं, ऐकणं, बोलणं, चव घेणं, वास घेणं, स्पर्श करणं हे आपल्या इंद्रियांचे विषय आहेत. त्यामुळे ज्ञान मिळतं, आनंदही मिळतो, पण त्याचा अतिरेकी उपभोग मात्र नाशाला कसा कारणीभूत ठरतो ही शिकवण देण्यासाठी काही प्राणी आपण पाहूया. हत्तीला हत्तीचा संघ हा प्रिय असतो. तिच्या स्पर्शासाठी तो वेडा पिसा होतो. हत्तीला पकडण्यासाठी जंगलात एक खड्डा खणतात, तिथे हत्तीला बांधतात. आता काय होतं, हत्तीच्या मागावरती हत्ती आपसूक येतो आणि तिचा मोहापाळी इथेच फसतो आणि अलगत खड्ड्यात जाऊन पडतो आणि पकडला जातो. मोहापाई घात करणारा हत्तीसारखा आणखीन एक चपळ पण सुंदर प्राणी म्हणजे हरिण. अतिशय चपळता हा त्याचा गुण आहे. त्याचे कानही तीक्ष्ण असतात, म्हणजे ऐकणं पळणं या गोष्टीमध्ये तो श्रेष्ठ आहे. मंजूळ आवाज सुद्धा त्याला आवडतो. मग पारधी काय करतो, मधुर संगीत ऐकवतो. त्यामुळेच मोहापाई हरिण पारध्याच्या जाळ्यामध्ये फसत. सहा पायाचा षटपात कीटक म्हणजे पतंग. त्याला बघा, लाल ज्वाळांचा मोह होतो, तो ज्योतीवरती झेप घेतो आणि भस्म होतो.

त्याच्या मागचा पतंग ते बघतो बर का, आता त्याने तरी शहाणं व्हावं की नाही, पण नाही तोही त्याच्या पाठोपाठ ज्योतीवरती झेपावतो आणि भस्म होतो. म्हणजे पुन्हा पुन्हा त्याच त्याच घातक चुका करू नये हे शहाणपण शिकवणाऱ्या पतंगाला म्हणून गुरु मानले आहे. फुला फुलावर गुंजारव करणारा भ्रमर किंवा भुंगा हा प्राणी

त्याला पाकळ्या मिटत हे भान रस घेण्याच्या मोहात तो विसरतो आणि रात्रभर कमलात अडकतो. केवळ हा रसाचा लोभ त्याच्या नाशाला कारणीभूत ठरतो. असाच रसनेचा मोह असलेला मासा हा पाण्यात राहणारा म्हणजे जलचर प्राणी आहे. त्याला पकडण्यासाठी पाण्यात गळ टाकतात, त्याच्या टोकाला मासाचा तुकडा किंवा किडा लावतात. त्या मोहापायी मासा अलगद गळ्यात अडकतो, पकडला जातो. प्रत्येक प्राण्याला एक एक इंद्रिय प्रबळ देऊन सुद्धा केवळ मोहामुळे नाश होतो. मग माणसाचं तर काय, इंद्रिय सगळेच प्रबळ आहेत आणि लोभ मोह इच्छा त्याही प्रबळ आहेत. हे सगळं थांबवण्यासाठी, नाश टाळण्यासाठी तात्कालिक सुखापेक्षा हरिचरणाचे खरे सुख मिळवा ही शिकवण हे सर्व प्राणी आपल्याला सांगत असतात. असा विचार तर करून पाहूया, खूप काही शिकता येईल आपल्याला. पाहूया पुढच्या भागामध्ये. हरिओम.

मैत्रिणीनो, आत्ताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात योग जीवनी या मालेत डॉक्टर सुजाता भिडे यांचं भाषण ऐकलं, भाग 6, सादरकर्त्या नेहा खरे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. बऱ्याच मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला ते आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 3:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया वैशाली सामंत यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत. संगीत आहे निलेश मोहरीर आणि अवधूत गुप्ते यांचं.

या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला ते आर मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारचे 3:35 आणि 11 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम बलसागर भारत हो.

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, जीवन जगताना अर्थार्जनाचं साधन म्हणून नोकरी किंवा व्यवसाय आपण करत असतो, पण आपण स्वतःला सतत नवनवीन कौशल्य आत्मसात करून अद्ययावत ठेवलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या आव्हानांना आपण तोंड देऊ शकू. कारण सतत गोष्टी बदलत असतात आणि बदल हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तर कौशल्य म्हणजे काय, ती कशासाठी आत्मसात करायला हवीत आणि कशी आत्मसात करायला हवीत, या सगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत कुंजन सावरटकर, जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल मुंबईचे संचालक आहेत. नमस्कार सर, आमच्या स्टुडिओत आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार
0: सर. आत्ता मी म्हणाले तसं कौशल्य विकास हा खूप आवश्यक असा आपल्या जीवनातला एक घटक आहे. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किलची जी स्थापना झाली ती कोणत्या उद्देशाने झाली, कशाप्रकारे त्याची स्थापना झाली?
1: धन्यवाद आणि मला कार्यक्रमात बोलवल्याबद्दल धन्यवाद. आज तर मी इथे सांगू इच्छितो की जसं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगसाठी सगळ्यांना माहिती आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मॅनेजमेंटसाठी सगळ्यांना माहिती आहे आणि जगभर प्रसिद्ध आहेत. तसंच 2017 जेव्हा आदरणीय पंतप्रधान मोदीजी सिंगापूरला गेले होते तेव्हा त्यांना असं वाटलं की स्किलिंगसाठी म्हणजेच व्होकेशनल एज्युकेशनसाठी भारतात एक फ्लॅगशिप इन्स्टिट्यूट असलं पाहिजे, जे की आय आय टी, आय आय एम आणि आय आय एस असे तीन मुख्य इन्स्टिट्यूट इंडियामध्ये असले पाहिजेत. आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स असं एक नवीन इन्स्टिट्यूट स्थापन करायचा निर्णय घेतला. तिकडून जे चालू झालं ती एक मोठी वाटचाल होती, जिथे टाटा त्याच्यामध्ये उतरले. आणि जेव्हा 2018 हे सगळं निर्णय घेतला गेला, तिकडून 1890 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांची स्थापना केली होती भारतासाठी. आणि जेव्हा भारतामध्ये काही विज्ञानाचं गरज होती तिथपासून टाटासनी ह्याच्यामध्ये उतरायची जबाबदारी घेतली होती. आणि ती जबाबदारी आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्ससाठी 2020 टाटा आय आय एस ही कंपनी 2020 बनवली गेली. ती टाटा ट्रस्टच्या अंतर्गत आहे आणि मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप, जी आपली भारतीय कौशल मंत्रालय म्हणून आपण त्यांना ओळखतो, त्यांनी टाटासना हा प्रकल्प बनवायला दिला आहे. मुंबई आणि अहमदाबादमध्ये ही दोन मोठी कॅम्पसेस येणार आहेत. आणि त्याचा उद्देश असाच आहे की ज्या लोकांना शिक्षणाचा चान्स मिळत नाही, जो आय आय टीज, आय आय एम्स, इंजिनिअरिंगमध्ये लोक मुलं जातात, डिप्लोमामध्ये जातात, आय टी आयजमध्ये जातात, आणि पण भरपूर अशी मुलं आहेत जी 10वी 12वी आय टी आयनंतर पुढे शिकू शकत नाहीत. आणि नवीन इंडस्ट्रीज ज्या येत आहेत इंडियामध्ये त्यांना अशा लोकांची खूप गरज आहे जी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करतील. आता आपण बघतोय की नवीन फॅक्टरीज टेस्ट आहेत, ह्या सगळ्या फॅक्टरीजना जी लोकं गरजेची आहेत मॅन्युफॅक्चरिंगमध्ये त्यांना कौशल्य देण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स स्थापित केलं गेलं आहे.
0: अच्छा, पण मग यात कोणकोणती कौशल्य शिकवली जातात सर?
1: सध्या जसं मी म्हणालो की मेक इन इंडिया जो प्रकल्प चालू केला होता त्याच्या अंतर्गत मॅन्युफॅक्चरिंगच्या साठी जी कौशल्य लागतात ती आपण आता मुंबई आणि अहमदाबाद या दोन कॅम्पसेसमध्ये शिकवतो. त्याच्यामध्ये रोबोटिक्स येतं, मेकॅट्रॉनिक्स येतं, वेल्डिंग येतं, रोबोटिक वेल्डिंग येतं, इलेक्ट्रिक व्हेकल्स येतं, इलेक्ट्रिक व्हेकल डिझाईन, इलेक्ट्रिक व्हेकल टेक्निशियन, 3D प्रिंटिंग येतं, CNC मशीनिंग येतं. ह्या सगळ्या ज्या आधुनिक टेक्नॉलॉजी आहेत त्याची गरज जी आता इंडस्ट्रीला आहे आजच्या दिवशी, त्या सगळ्या आपल्याकडे शिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध नाही आहेत. आजच्या दिवशी मुलांना शिक्षणाचं बेसिक खूप चांगलं मिळतं, आय टी आयजमध्ये असो, डिप्लोमामध्ये असो, इंजिनिअरिंगमध्ये असो, पण जेव्हाही मुलं कंपनीमध्ये काम करायला जातात तेव्हा त्यांना ॲक्च्युली कंपनीमध्ये काय करायचं आहे हे त्यांना माहिती नसतं.
0: अच्छा.
1: आणि कंपनीज 6 महिने ते 1 वर्ष ट्रेनिंग देतात मुलांना, जेणेकरून ते तयार होतात या सगळ्या मशीन्सवर काम करायला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचा उद्देश हाच आहे की ह्या सगळ्या मशीन्स ज्या कंपनीजला पाहिजेत त्या आपण कॅम्पसेसमध्ये लावल्या आहेत.
0: अच्छा.
1: आणि आपण 80% जे शिकवतो ते पूर्णपणे मशीन्सवर शिकवतो.
0: अरे वा.
1: फक्त 20% आपण थिअरी शिकवतो इथे.
0: अच्छा.
1: आणि त्या हिशोबाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्समध्ये एकच क्लासरूम मिळेल लोकांना. आणि बाकी सगळे लॅब्स आहेत, सगळे मशीन वर्कशॉप आहेत. तर जेव्हा मुलं इथे येतात कॅम्पसमध्ये तेव्हा त्यांना असं जाणवतं की ते फॅक्टरीमध्येच आहेत.
0: अरे वा.
1: आणि त्यामुळे जेव्हा ते बाहेर जातात तेव्हा त्यांना काही वेगळं नाही सापडत. कारण कॉलेजमधून जेव्हा ते बाहेर जातात तेव्हा त्यांना असं वाटतं की आपण कुठल्या तरी नवीन जगात आलो आहे. आणि मग ते चाचपडत असतात की आपल्याला काय करायचं आहे इंडस्ट्रीमध्ये येऊन, पण ते आपल्याला इकडे गरज नाही लागत. आणि तो एक मुख्य उद्देश होता. आणि आता सध्या आम्ही चालू केलं आहे मॅन्युफॅक्चरिंगच्या कौशल्यांपासून, त्याच्यासोबत आपण चालू केलं आहे एक रिटेल कोर्स चालू केला आहे. त्याच्यामध्ये जे शोरूम आपल्याला माहिती आहेत जे सोने आणि हिऱ्यांचे दागिने विकतात, त्या स्टोर्ससाठी जे स्टाफ लागतात त्या स्टाफला पण आपण ट्रेनिंग देतो. 35 ते 40 दिवसांचं ट्रेनिंग देतो आपण. आणि
0: ज्वेलरी डिझाईन
1: नाही, ज्वेलरी सेल्स.
0: अच्छा.
1: तर त्यांचं ट्रेनिंग आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्समध्येही देतो.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यासोबत आपण अहमदाबादमध्ये आता इन हॉटेलमध्ये आपण कलिनरी स्किल्सचं ट्रेनिंग देतो. म्हणजे जे 5-स्टार हॉटेल्समध्ये तुम्हाला मुलं काम करताना दिसतात, मुलं मुली जे रेस्टॉरंटमध्ये काम करताना दिसतात, त्यांचं ट्रेनिंगसुद्धा आपण ताजच्या किचनमध्ये देतो. आणि जेव्हा मुलं अशा वातावरणात शिकतात जे ॲक्च्युली त्यांना काम करण्याला वातावरण मिळणार आहे, तेव्हा त्यांना नोकऱ्या ह्या खूप सहजी मिळतात. आमच्याकडे कंपनी अशा इंटरव्ह्यूसाठी येत नाहीत, ते येतात बघतात मुलांना काम करताना आणि त्यांना घेऊन जातात.
0: अरे वा, म्हणजे प्रत्यक्ष कामाचा अनुभव तुम्ही मुलांना तिथे देता जो त्यांना बाहेर गेल्यानंतरच्या जगात मिळणार असतो.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामुळे मुलांना अधिक कॉन्फिडन्स येतो असं आपण म्हणू शकतो.
1: बरोबर.
0: पण मग नेमकी कोणकोणती कौशल्य त्यांना शिकवली जातात?
1: तर आता आम्ही कसं करतो,

0: ह्याच्यामध्ये ना तीन प्रकारची कौशल्य देतो आपण, आणि ह्याच्यामध्ये 10वी 12वी ITI डिप्लोमा डिग्री सगळ्या परीक्षा संपल्यावर मुलं येतात आपल्याकडे. तर त्या मुलांना तर आधी आपण बेसिक शिकवतो, जे त्यांना शिकायचे आहेत सब्जेक्ट.
1: म्हणजे
0: सब्जेक्ट्स म्हणजे आता मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सब्जेक्ट्स वेगवेगळे असतात. जर मुलं 10वी 12वी ITI नंतर आली तर त्यांना EV टेक्निशियन किंवा वेल्डिंग किंवा CNC ऑपरेशन्सचे कोर्स उपलब्ध असतात. त्याच्यामध्ये त्यांना बेसिक्स ऑफ मॅथमॅटिक्स, बेसिक्स ऑफ जॉमेट्री, बेसिक्स ऑफ ड्रॉइंग, त्यांना ड्रॉइंग वाचता आले पाहिजेत. जर इलेक्ट्रिक व्हेकल उघडायची असेल तर त्याचं ड्रॉइंग वाचता आलं पाहिजे, सर्किट ड्रॉइंग. जर CNC मशीनमध्ये काही लावायचं असेल तर ते त्यांचं ड्रॉइंग वाचता आलं पाहिजे, इंजिनिअरिंग ड्रॉइंग वाचणं. हे सहजासहजी येत नाही.
1: अच्छा,
0: ते एक फंडामेंटल होतं. त्याच्यानंतर आम्ही एक लेवल देतो ज्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल स्किल्स त्याला आम्ही म्हणतो. हे ॲक्च्युली सगळ्या मुलांना शिकवतो आपण 10वी ते 12वी.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये आपण सेफ्टी, कारण वर्कशॉपवर काम करताना सेफ्टी हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर आम्ही AI पण शिकवतो त्यांना. AI कसा वापरावा ज्याच्यामुळे त्यांना नॉलेज वाढता येईल आणि त्यांचं नॉलेज अप टू डेट राहता आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना टेक्नॉलॉजी यूज पण शिकवतो.
1: अच्छा.
0: मुलांना कम्प्युटर वापरून त्यांचे डेटा इनपुट करता आले पाहिजेत, कारण ते शॉप फ्लोअरवर खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या जगात. नवीन फॅक्टरीजमध्ये तुम्ही बघितलं तर पेपरलेस फॅक्टरीज असतात, आपण तेही आपण त्यांना शिकवतो. मग आपण त्यांना टेक्निकल कौशल्य देतो ज्याच्यामध्ये ते लोक मशीन वापरायला शिकतात.
1: अच्छा.
0: आणि मग मशीनचं ते, जसं मी म्हटलं, 80% प्रॅक्टिस ते लोक मशीनवर करतात. आणि त्या मशीनचं एकदा त्यांना पूर्ण नॉलेज आलं, त्याच्यानंतर आपण त्यांना इंटरव्ह्यू प्रिपेरेशन, CV प्रिपेरेशन, लिंक्डइन प्रोफाईल बनवणं,
1: अरे वा,
0: आणि त्याच्यासोबतच कम्युनिकेशन स्किल्स, जे त्यांना रोजच्या कामामध्ये बोलावं लागतं सुपरवायझरशी किंवा आपल्या टीमशी, तेही आपण त्यांना शिकवतो. त्याच्यानंतर आपण त्यांना फॅक्टरीवर पाठवतो. जसं तुम्ही म्हणालात, बाय द एंड ऑफ दिस कोर्स त्यांना पूर्ण कॉन्फिडन्स असतो की आपल्याला करायचं काय आहे इंडस्ट्रीवर जाण्यात.
1: छान, खूप चांगलं. आणि जसं आपण म्हणतो की फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष त्यांना ज्ञान देऊन त्याच्यातून ही मुलं तयार केली जातात. पण मग हॉटेल व्यवसायात जाणाऱ्या मुलांच्यासाठी काय काय कौशल्य असतात?
0: हॉटेल व्यवसायात जाणाऱ्या मुलांसाठी आपण खूपच बेसिक देतो, कारण त्याच्यामध्ये कसं असतं, कौशल्य हे खूप लोकांना असं वाटतं की मुलांनी 2 महिने 3 महिने केलं की त्यांना येतं, पण ते खरं नाही आहे. कौशल्य हे आयुष्यभर शिकलं तरी कमी आहे असं एक गोष्ट आहे. तर तिथे कसं असतं की मुलं जेव्हा 3 महिने आपल्याकडे काढतात आणि जे शिकतात त्याच्यामध्ये फक्त त्यांना कटिंग म्हणजे भाज्या कापणं किंवा काही जे काही खाद्यपदार्थ आहेत ते कापणं, वेगळ्या प्रकारच्या ग्रेव्ही बनवणं आणि सर्व्ह कसं करतात.
1: अच्छा.
0: आणि बेसिक चहा, कॉफी आणि सँडविच ह्या गोष्टी कशा बनवतात आणि कशा सर्व्ह करतात एवढंच त्यांना शिकायला मिळतं.
1: अच्छा.
0: जर त्यांना जाऊन ॲक्च्युली काम करायचं असेल तर तिथून त्यांची सुरुवात होते हॉटेलमध्ये. एवढ्या शिकल्यावर त्यांना हॉटेलमध्ये ॲज अ पॅन्ट्री लेवल एम्प्लॉई मिळतं. तिथे ते लोक रेस्टॉरंटमध्ये सर्व्ह करतात, कॉफी बनवतात, चहा बनवतात आणि लोकांना सर्व्हिस देतात.
1: अच्छा.
0: तेवढं पण ते शिकू शकतात. त्याच्यानंतर त्यांना त्यांचं पूर्ण जबाबदारी असते की त्यांनी
1: पुढे शिकायचं
0: आणि जेवढं ते शिकतील आणि जेवढं ते दाखवतील आपलं कौशल्य त्याच्या हिशोबाने त्यांची वाढ होते.
1: अरे वा. पण मग या व्यतिरिक्त जे इतर गोष्टी आहेत त्याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टी शिकवल्या जातात?
0: मुलांच्या व्यतिरिक्त आम्ही आता कंपनीजना पण शिकवतो.
1: अच्छा.
0: आणि आम्ही ITIच्या प्राध्यापकांना पण शिकवतो.
1: अच्छा.
0: सर, आता कसं झालं आहे, कारण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स मुंबईमध्ये आणि अहमदाबादमध्ये ज्या मशिनरी आहेत त्या इंडस्ट्रीपेक्षा पुढच्या मशिनरी आहेत.
1: ओके.
0: कारण जे उद्देश होतं ते IIT IIM IIS बनवायचं होतं. तर आपल्याला माहिती आहे की IIT बॉम्बे किंवा IIM अहमदाबाद जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या भारतातल्या सगळ्यात चांगल्या इन्स्टिट्यूट आहेत.
1: खरं.
0: तसंच IIS मुंबई आणि IIS अहमदाबादनं इंडस्ट्रीच्या पुढे राहायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं की भारतीय कौशल मंत्रालय जे आहे त्यांनी ITIच्या प्राध्यापकांना लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम असा एक 10 दिवसाचा प्रोग्राम करायला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स मुंबई आणि अहमदाबादमध्ये नॉमिनेट केलं आहे.
1: अरे वा.
0: आतापर्यंत आम्ही 300 प्राध्यापकांना इथे शिकवलं आहे लीडरशिप डेव्हलपमेंटसाठी. कारण जसं इंडस्ट्री बदलते आणि मुलं बदलत आहेत, जे आपण जेन झी बोलतो आज, त्यांना कसं शिकवावं आणि नवीन टेक्नॉलॉजी कशा शिकवल्या गेल्या पाहिजेत आय टी

0: एआयमध्ये, ह्याचं आपण एक छोटासा कोर्स आपण प्राध्यापकांना सुद्धा देतो.
1: अरे वा.
0: याच्या व्यतिरिक्त आपण कंपनीजलाही आता कंपनीच्या वर्कर्सना सुद्धा आपण अपस्किलिंग ज्याला म्हणतात ते कोर्सेस आपण सध्या चालवतोय मुंबई आणि अहमदाबाद दोन्हीमध्ये.
1: अच्छा.
0: सगळ्या कंपनीजच्या कामगारांना आपण पुढच्या टेक्नॉलॉजी शिकवतोय, कारण कंपनी जेव्हा अपग्रेड करतात टेक्नॉलॉजी तेव्हा आत्ताच्या कामगारांचं काय होणार, आत्ताचे जे वर्कर आहेत त्यांना सुद्धा अपग्रेड केलं पाहिजे.
1: बरोबर.
0: तर ह्या सगळ्या कंपनीज पुढाकार घेत आहेत आणि त्यांच्या आत्ताच्या स्टाफला हे प्रशिक्षण देत आहेत ज्याच्यामुळे ते लोक पुढच्या टेक्नॉलॉजीवर काम करू शकतात. तर ह्या तिन्ही प्रकारच्या जर मी म्हणेन स्टुडंट्सना आम्ही शिकवतोय सध्या.
1: म्हणजे जसजसं काळ बदलतो तसतसं तंत्रज्ञान बदलतं आणि त्या बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी म्हणून तुम्ही मुलांना तयार करत असता असं आपण थोडक्यात म्हणू शकू.
0: बरोबर बरोबर.
1: पण मग ही कौशल्य जी आहेत त्याचा नेमका फायदा काय होतो?
0: फायदा खूप आहे. सर सगळ्यांना माहिती आहे की आता टेक्नॉलॉजी जेवढ्या पटापट बदलत आहे, म्हणजे एआय पण आपल्याला माहिती आहे की मॉडेल रोजच बदलत आहेत, नवीन नवीन कंपनी येत आहेत, नवीन नवीन मॉडेल येत आहेत, आणि त्याच्यासोबत जर आपण अप टू डेट नाही राहिलो तर आपण मागे पडतो आणि कंपनी पुढे जात आहेत, कंपनीज थांबणार नाही आहेत. ते खूप महत्त्वाचं आहे की जे काही लोक काम करत आहेत किंवा जे काही व्यवसायात आहेत त्यांना सगळ्यांना आत्ताच्या जगात अप टू डेट राहणं खूप गरजेचं आहे.
1: खरे.
0: आणि ही कौशल्य नसली तर करिअरची वाढ किंवा तुम्ही म्हणालात जर व्यवसायाची वाढ ही होऊ शकत नाही. आजच्या जगामध्ये
1: मागे पडू आपण कुठेतरी,
0: मागे पडतात लोक. आणि त्याच्यासोबतच जर नवीन मुलं जी बाहेर येत आहेत शिक्षण संस्थेमधनं त्यांना जर जॉब हवा असेल तरी पण त्यांना ही कौशल्य गरजेची आहेत. जसं की आता आम्ही जे बघतो, मुलं जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा त्यांना वेल्डिंगचं काही माहिती नसतं जास्त करून, आणि नवीन वेल्डिंगचं अजिबातच माहिती नसतं. जेव्हा ते शिकतात तेव्हा कंपनी त्यांना सरळ
1: नोकरी
0: देतात. आपण जे बघतो ते मुलांना पहिलं ट्रेनिंग पिरियड मिळतो नंतर मग परमनंट करतात, इथे तसं होत नाही. जेव्हा एकदा वेल्डिंग बघतात मुलांचं तेव्हा त्यांना परमनंट करतात डायरेक्टली,
1: म्हणजे पूर्ण प्रशिक्षित माणूस त्यांना मिळतो.
0: बरोबर बरोबर. तसंच जसे आमच्याकडे आले त्यांच्या मेंटेनन्सच्या लोकांना जेव्हा गरज होती पुढचं शिकायची तेव्हा ते आमच्याकडे 4 दिवसाच्या कोर्ससाठी आले. आमचे जे फॅकल्टी आहेत ते सगळे इंडस्ट्रीमधनं येतात, त्यांनी ह्या सगळ्या कौशल्यांवर काम केलं आहे फॅक्टरीमध्ये, त्यांनी ॲक्च्युली काम करून ते लोक आमच्याकडे येतात. मग ते लोक जाऊन ॲक्च्युली काही प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व्ह करतात त्यांचे. त्या हिशोबाने काय होतं की कंपनीजना पण कॉन्फिडन्स येतो, आणि ही जर कौशल्य नसली तर कंपनीजला सुद्धा प्रॉब्लेम होतं, कारण जर कौशल्य नसलं तर कंपनीजचे प्रोडक्शन बंद होतात. आणि जसं आपल्याला माहिती आहे भारत आज मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पुढे जायचा जो प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये जर आपल्याला किंमत कमी ठेवता नाही आली तर आपण कॉम्पीट नाही करू शकत जगासोबत. ज्या दुसऱ्या कंपनीज आता मॅन्युफॅक्चरिंग करतायत त्यांच्यासोबत जर आपल्याला बरोबर उभं राहायचं असेल तर गरज अशी आहे की आपण चुका नाही कराव्या.
1: बरोबर.
0: आणि त्या न करायला कौशल्याची गरज खूप जास्त आहे, आणि तिथे लोकांना माहिती नाही आहे. ज्याला आपण कॉस्ट ऑफ क्वालिटी म्हणतो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, क्वालिटी बरोबर नसल्यामुळे नुसतंच एक प्रोडक्ट नाही जात, मशीन चालवायचा वेळ जातो, कंपनीचे प्रोडक्शन बंद होतं, तेवढं आउटपुट कमी होतं, तेवढा लोकांचा पगार जातो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात आणि तिथून मग कौशल्याचं महत्त्व येतं.
1: अच्छा. या प्रशिक्षणात प्रवेश घेण्यासाठी काही वयाची मर्यादा असते की कशा प्रकारे प्रवेश मिळतो?
0: प्रवेश हा आता सध्या आम्ही नॅशनल स्किल्स टेस्ट आम्ही घेतो. जसं IIT साठी JEE असते, IIM साठी CAT असते, तसं IIS साठी NST असते.
1: अच्छा.
0: आणि नॅशनल स्किल टेस्ट द्वारे आपण त्यांना एंट्रन्स देतो. वयाची मर्यादा नाही, 17 वर्षापासून कितीही वयापर्यंत
1: कोणीही
0: घेऊ शकतं. तर जसं मी म्हणालो मुलांना प्रवेश आपण नॅशनल स्किल्स टेस्टद्वारे देतो. कॉलेजेस सुद्धा मुलांना पाठवतात इंटर्नशिप करायला, 2 आठवडे 1 महिना 3 महिने वगैरे. ITI प्रिन्सिपल्सना मंत्रालय स्वतः नॉमिनेट करते शिक्षणासाठी, आणि आमच्याकडे ITIचे प्राध्यापक जे आहेत ते 50 वर्षापेक्षाही अधिक वयाचे लोक आलेली आहेत शिक्षणासाठी. आणि कंपनीजसुद्धा जी माणसं पाठवतात

0: येतात आमच्याकडे त्यांचे स्टाफ शिकायला, त्यांचंही वय कितीही असू शकतं. त्याच्यामुळे वयाची मर्यादा कौशल्यासाठी नसते हे आम्ही धरूनच चालतो.
1: पण मग या सगळ्याचा फायदा नोकरीसाठी होतो की व्यवसायासाठी होतो?
0: ह्याचा फायदा आम्ही बघितलाय की दोन्हीसाठी होतो.
1: अच्छा.
0: मुलांना जसं मी म्हणालो की कंपनीज जेव्हा मुलांना बघतात काम करताना तेव्हा त्यांना इंटरव्ह्यू वगैरे द्यायची गरज नाही पडत. आणि आम्ही अहमदाबादमध्येही चालवतो आणि सगळ्यांना माहिती आहे की गुजरातमध्ये एक व्यवसाय करायची जी वृत्ती असते लोकांची ती खूप जास्त असते. आमच्याकडे मुलं येतात किंवा कंपनीचे फाउंडर येतात जे शिकायला बघतात की त्यांच्या कंपनीमध्ये जर त्यांना ग्रोथ करायची असेल तर पुढची टेक्नॉलॉजी काय आहे आणि ते स्वतः येऊन आमचे कोर्सेस करतात. सध्या आम्ही MSME असोसिएशनसाठी गुजरातमध्ये एक कोर्स चालवतो आहे.
1: अच्छा.
0: ज्याच्यामध्ये आम्ही MSME ओनर्सना हे एक ट्रेनिंग देतोय नवीन प्रकारच्या टेक्नॉलॉजीजचं ॲज अन अवेअरनेस.
1: अरे
0: वा. तर आम्हाला एवढं कळलं की मुलांनी आणि जसं की हॉटेल व्यवसायात अहमदाबादमध्ये आम्ही तो कोर्स चालवतो आहे खूप मुलांनी हा कोर्स घेऊन आपले स्वतःचे कॅफे चालू केले.
1: अरे वा.
0: खूप मुलांनी वेल्डिंगचे कोर्स घेऊन स्वतःचे वर्कशॉप टाकलेत. इलेक्ट्रिक व्हेकल टेक्निशियनचे कोर्स घेऊन मुलं त्यांचे स्वतःचं सर्व्हिस सेंटर करू शकतात. असं आम्ही खूप बघितलं की व्यवसाय मुलं चालू करतात आणि जॉबसाठी तर आम्ही बघतोच आहे 3000 जास्त मुलं ऑलरेडी आम्ही ट्रेन केली आहेत आणि 90% जास्त मुलांना जॉब्स मिळतात इथून. त्याच्यामुळे दोन्ही प्रकारे आम्ही बघतोय की कौशल्याचा फायदा कसा होतो ते.
1: खूप छान. आणि मला वाटतं की नोकरी देणारे आणि नोकरी घेणारे या दोघांसाठीही हा जो कोर्स आहे तो खूप उपयुक्त आहे. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल की कौशल्य विकास जीवनात किती महत्त्वाचा आहे?
0: जाता आता मी एवढं सांगू इच्छितो की कौशल्य हे सगळीकडे आहे. कधीतरी आपण बाहेर जातो आणि बघतो की खूप स्वच्छ दिसतात आपल्याला काहीतरी आणि आपण म्हणतो की हे किती स्वच्छ ठेवलंय. पण आपण असं नाही विचार करत की हे कोणी स्वच्छ ठेवलंय. आपण फक्त बघतो की हे खूप छान दिसतंय. ते पण एक कौशल्य आहे. आणि जर आपण बाहेर गेलो, भारताच्या बाहेर गेलो, तर जपानमध्ये किंवा जर्मनीमध्ये कौशल्याला जेवढा आदर मिळतो तेवढा भारतात आपण बघितला नाही आहे. आपण म्हणतो की हे वर्कर आहेत किंवा हे लोक मशीनवर काम करतात आणि त्यांना कमी लेखलं जातं. पण जे कौशल्य त्यांच्याकडे असतं ते दुसरा कोणी काम करू शकत नाही.
1: स्पेशलायझेशन आहे.
0: तर तो एक मला एक मेसेज द्यायचा आहे की तुम्ही सगळ्यांकडे ॲज अ स्किल्ड पर्सन बघा. तुम्ही असं बघा की त्यांच्याकडे काय कौशल्य आहे. आज जेव्हा आम्ही बसतो तेव्हा आपण बघतो की रेटिंग चांगलं आहे ड्रायव्हरचं, कारण त्या माणसाने ते शिकलंय की मी कस्टमरशी चांगलं बोललो तर माझं रेटिंग वाढेल. तर हे आपण कधी विचार नाही करत जी गाडी लोक घेतात. पण एक नवीन गाडी घेताना आपण बघतो की गाडी किती छान आहे, पण गाडी बनवणाऱ्या माणसांना आपण वर्कर्स म्हणतो. पण ते एक जर आपण आपलं दृष्टिकोन जर बदलला की लोकांकडे, प्रत्येक माणसाकडे आपण कौशल्यवान माणसांसारखं बघावं, तर आय थिंक भारताला पुढे जाण्यापासून कोणी थांबू शकणार नाही.
1: खूप छान. याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. सर, तुम्ही मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतकं चांगलं मार्गदर्शन आणि माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद
1: मंडळी. याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव हो।

0: बलसागर भारत हो हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन के संबंधित प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
4: श्रोते हो, रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरता संकेतस्थळ www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जातात. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 4:38 होत आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया चोरीचा मामला या चित्रपटातील गम्मत जम्मत या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांताराम नांदगावकर यांची रचना, सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हार्डीकर यांच्या स्वरात. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि चित्रपट आहे धूमधडाका.

0: वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं, चित्रपट हेच माझं माहेर आणि संगीत होतं अशोक पत्की यांचं. गीतबहार कार्यक्रम याबरोबर संपला. आता ऐकूया मालिका विशेष.
1: लावण्य रंग

0: ಲಾವಣ್ಯ ರಂಗ.
1: श्रोतेहो नमस्कार. लावण्यरंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत.
2: श्रोतेहो, संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा चौथा भाग आज आपण ऐकणार आहोत.
1: सोंगाड्या चित्रपटानंतर साधारणपणे एक वर्षानं एकटा जीव सदाशिव हा चित्रपट प्रदर्शित झाला. ते साल होतं 1972. या चित्रपटानं ते संपूर्ण वर्ष चांगलंच गाजवलं. खरं तर या चित्रपटात अगदी चारच गाणी होती, पण दादा कोंडके यांचे शब्द आणि राम कदमांचं संगीत यामुळं ही चारही गाणी अफाट लोकप्रिय झाली. आणि याचंच फलित म्हणजे 11व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात राम कदम यांना उत्कृष्ट संगीताचं, जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांना उत्कृष्ट पार्श्वगायनाचं पारितोषिक मिळालं. आणि जयवंत कुलकर्णी याचं सगळं श्रेय राम कदमांनाच दिलेलं आहे. काल रात्रीला सपान पडलं, सपनात आला तुम्ही न बाई मी गडबडले, अशा संवादात्मक भासणाऱ्या प्रश्नांना राम कदमांनी ज्या पद्धतीनं संगीतबद्ध केलंय ती चाल खरंच नाचायला आणि डोलायला लावणारी अशीच आहे. या चित्रीकरणावेळचा एक किस्सा असा सांगितला जातो. या गीताचं चित्रीकरण पन्हाळगडावर झालंय. अभिनेत्री उषा चव्हाण या चित्रपटात धनगरीण दाखवली आहे. ती गडावरच्या माळरानामध्ये आपली मेंढरं राखत असताना चित्रपटाचे अभिनेते दादा कोंडके, या चित्रपटात त्यांचं नाव सदाशिव आहे, हा सदाशिव येतो. दोघांमध्ये संवाद सुरू होतो. चित्रपटाचं चित्रण सुरू व्हायच्या आधी धनगरणीच्या वेशात असलेली उषा चव्हाण मेंढरांच्या बरोबर माळरानावर फिरू लागली. तिथं तिघी चौघी धनगरणी आपली मेंढरं घेऊन राखण करत होत्या. त्यांनी या नव्या धनगरणीला पाहिलं. ही कोण ग बया, तुझं पाल कुठलं, किती मेंढरं आहे ती, अशी एकमेकींमध्ये प्रश्नोत्तर झाली. उषाचं म्हणलं गंमत वाटत होती. आपण धनगरीण आहोत असं दाखवताच ती बोलत होती. बोलता बोलता बाजूला असणाऱ्या चित्रीकरणाच्या ठिकाणी उषा चव्हाण गेली. चित्रीकरण सुरू झालं. तिथं सदाशिव आला. त्याच्या गळ्यात हात टाकून उषा गाऊ लागली. चित्रीकरण ओके झालं. उषा चव्हाण खळखळून मोठ्यानं हसल्या आणि हर्र करून मेंढ्यांना आवाजही दिला. तिचं सदाशिवच्या गळ्यात हात टाकणं, मोठ्यांदा हसणं यामुळं तिथं असणाऱ्या अस्सल धनगरिणींचा तिळपापड झाला. एकीनं उषा चव्हाणचा हात धरला आणि म्हणाली, अगं काही लाज लज्जा तुला, खुशाल उघड्या माळरानावर परक्या बापाच्या गळ्यात हात घालतेस, बट्टा लावलास ग बाई, असं करून त्या ताडताड निघून जाऊ लागल्या. तेव्हा त्यांना थांबवून उषा चव्हाणनं स्वतःची त्यांना ओळख करून दिली. त्याच वेळेला चित्रित झालेलं गाणं आपण ऐकूया. काल रात्रीला सपान पडलं.

0: लाजो नको।
1: शांताराम बापूंचा पिंजरा हा चित्रपट 14 एप्रिल 1972 रोजी झळकला। या पिंजऱ्यामध्ये अक्षरशः लक्षावधी मन स्वखुशीनं बंदिस्त झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण उदंड लोकप्रियता मिळवून देणाऱ्या, व्यावसायिकदृष्ट्या अनेक उच्चांक निर्माण करणाऱ्या या चित्रपटानं वेगवेगळे विक्रम केलेले आहेत। या चित्रपटातली सगळीच गाणी गाजली, ग साजणीपासून कशी नशिबानं थट्टा आज मांडली यापर्यंत सगळ्या गाण्यांना लोकांनी डोक्यावर घेतलं। राम कदम यांचं अस्सल मराठमोळी संगीत महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात, शहरात, वाड्यावस्त्यांवर सर्वदूर सातत्यानं वाजू लागलं, घुमू लागलं।
2: अशी कुठं

0: コラジ、コラジのコラジ、ヤジタヤジ、ラジのコラジのコラジのコラジの
1: पिंजरा चित्रपट निर्मितीच्या दृष्टीनं दिग्दर्शक अनंत माने हे 1970 साली शांताराम बापूंना भेटले. पण गंमत अशी की चित्रपटाचं कथानक त्याआधी 25 वर्ष अनंत माने यांच्या मनात घोळत होतंच. या कथानकाचं मूळ जर आपण शोधलं तर 1905 साली हेनरिच मान या जर्मन लेखकानं प्रोफेसर वुनरंट ही प्रमुख व्यक्तिरेखा कल्पून स्मॉल टाउन टायरंट नावाची जी कादंबरी लिहिली होती त्याच्यामध्ये आपल्याला सापडतं. एका गावात एंजल नावाच्या नाईट क्लबमध्ये एक लोला लोला नावाची कॅबरे नर्तकी काम करत असते. तिचा मधुर आवाज, बिजलीप्रमाणे थिरकणारा कमनीय बांधा आणि नृत्याविष्कार यामुळे ती पंचक्रोशीत लोकप्रिय होते. एके दिवशी प्रोफेसर वुनरंट यांचे बरेचसे विद्यार्थी शाळेत न येताना लोला लोलाचं नृत्य पाहायला जातात. त्यांचा पाठलाग करत प्राध्यापक वुनरंटही तिथे जाऊन पोहोचतात. विद्यार्थ्यांना मज्जाव करता करता स्वतःच नर्तकीच्या प्रेमबंधनात अडकतात अशी ही कादंबरी. पिंजरा चित्रपटातलीच आणखीन काही गाणी आपण ऐकूया.

या एंजल गावातली लोला लोला जेव्हा गाव सोडून जाते तेव्हा प्रोफेसरही तिच्याबरोबर जातात. त्यांचं अधपतन होतं असं या कादंबरीचं कथासूत्र आहे. आणि या कथानकावरूनच 1930 द ब्ल्यू एंजल या चित्रपटाची जर्मन आणि इंग्रजी भाषेत निर्मिती झाली. हा चित्रपट अनंत मान्यांनी पाहिला होता. त्याचवेळी एका डॉक्टरवर स्वतःचा खून केल्याचा आरोप येतो. असं कथासूत्र असलेला नोरा प्रेंटिस हा इंग्रजी चित्रपटही त्यांनी पाहिला होता. या दोन्ही चित्रपटांच्या कथानकातून एक मराठी कथा पटकथा त्यांच्या मनात रुजली. तब्बल 25 हे कथानक त्यांच्या मनात घोळत होतं. पण त्यावर आधारित चित्रपट तयार करण्यासाठी मात्र 1970 हे वर्ष उजाडावं लागलं.

दिग्दर्शक अनंत माने हे शांताराम बापूंना गुरुस्थानी मानत असत. 1970 ते बापूंना भेटले. अनंत माने यांनी स्वतःच्या मनातलं कथानक बापूंना ऐकवलं. कथानक ऐकून शांताराम बापू फारच प्रभावित झाले आणि या कथानकावर मला चित्रपट बनवायला आवडेल असे उद्गारही त्यांनी काढले. आणि त्याच वेळेला अनंत माने यांनी पिंजराचं कथानक गुरुचरणी अर्पण केलं. या चित्रपटासाठी जयश्री गडकर ही अभिनेत्री असावी असं अनंत मानेंना वाटत होतं. मात्र शांताराम बापूंनी संध्याचा आग्रह धरला. श्रीधर गुरुजी म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू आणि नर्तकी चंद्रकला म्हणजे संध्या अशा प्रमुख कलाकारांना घेऊन पिंजरा चित्रित झाला.

मालिका विशेष या अंतर्गत आपण ऐकत होतो लावण्य रंग या मालिकेचा भाग 16. सादर करते अभिराम सराफ. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून, त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

यानंतर थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं सायंकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

0: नमस्कार आणि शुभ संध्या श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजले आहेत. सायंकालीन प्रसारणाला आता सुरुवात होत आहे. सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी प्रज्ञा जांभेकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना या विषयावर संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. या अधिवेशनात जर यासंदर्भातलं घटनादुरुस्ती विधेयक सरकार मांडणार असेल तर त्यावर सर्व पक्षांशी व्यापक चर्चा होणं आवश्यक असल्याचं खरगे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे. हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. केंद्र सरकारनं डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात आजपासून वाढ केली आहे. डिझेलवर प्रति लिटर 15.5 रुपये तर विमान इंधनावर प्रति लिटर 14.5 रुपये निर्यात शुल्क लागू होईल. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात मात्र प्रति लिटर 2.5 रुपये कपात करण्यात आली आहे. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगानं आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाला दिले आहेत. हे धोरण निश्चित करून येत्या 3 महिन्यात देशभरात समान व्यवस्था लागू करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत यज्ञेश रायकर यांचं व्हायोलिन वादन राग भीमपलास. विलंबित तसंच द्रुतगत 3 तालामध्ये आहे. त्यांना तबला साथ अजित पाठक यांनी केली आहे. यज्ञेश रायकर यांचं व्हायोलिन वादन राग भीमपलास.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात यज्ञेश रायकर यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकलं. राग भीमपलास त्यांना तबला साथ अजित पाठक यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी

नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज 16 जुलै भारतीय हॉकीच्या इतिहासातील सर्वात महान खेळाडूंपैकी एक म्हणजे धनराज पिल्ले यांचा आज जन्मदिवस. धनराज पिल्ले आपल्या भारताचे दिग्गज माजी फील्ड हॉकीपटू आणि राष्ट्रीय संघाचे माजी कर्णधार. महाराष्ट्रातील पुणे येथे एका सामान्य कुटुंबातून जन्मलेल्या धनराज पिल्ले यांनी आपल्या जिद्दीनं आणि आक्रमक खेळाच्या जोरावर जागतिक हॉकीमध्ये भारताचा दबदबा निर्माण केला. 1989 मध्ये भारतीय संघात पदार्पण करून त्यांनी 15 वर्षांपेक्षा जास्त काळ देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी भारतासाठी सुमारे 339 अधिक सामने खेळून 170 पेक्षा जास्त गोल केले आहेत. आणि मित्रांनो, 4 ऑलिम्पिक, 4 विश्वचषक, 4 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 4 आशियाई स्पर्धा खेळणारे ते एकमेव भारतीय खेळाडू आहेत. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतानं 1998 बँकॉक आशियाई खेळांमध्ये 32 वर्षांनंतर सुवर्ण पदक पटकावलं होतं. मित्रांनो, ध्येय गाठायचं असेल तर परिस्थिती कशीही असली तरी मेहनतीला पर्याय नाही. आणि याची प्रचिती धनराज पिल्ले यांच्या जीवन प्रवासातूनही येते. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या धनराज यांनीही त्यांची हॉकी बद्दलची प्रचंड आवड जपायला आणि देशासाठी खेळण्याचं स्वप्न सत्यात उतरवायला सर्व अडचणींवर मात करत मेहनत, शिस्त आणि सातत्य कायम राखलं आणि जिद्दीनं वाटचाल करत आपल्या खेळात प्राविण्य मिळवलंच. बेताची आर्थिक परिस्थिती असताना सरावासाठी हॉकी साहित्य उपलब्ध न होणं हे तर आलंच, पण यशस्वी व्यक्तीचं वेगळेपण अशाच तर परिस्थितीतून दिसतं. धनराज यांनीही हॉकी साहित्य नसतानाही तुटलेल्या हॉकी स्टिक आणि जुन्या चेंडू सोबतच तासन तास सराव केला, दिवस रात्र कठोर सराव केला. आणि तेव्हाच तर त्यांच्या वेगवान धावण्याची क्षमता, उत्कृष्ट ड्रिबलिंग, चेंडूवरील नियंत्रण आणि गोल करण्याची शैली यामुळे ते लवकरच सर्वांचं लक्ष वेधून घेऊ लागले. आणि याच संघर्ष मेहनतीच्या जोरावर शेवटी 1989 भारतीय हॉकी संघात निवड होण्याचं त्यांचं स्वप्न त्यांनी साकारलं. आणि त्यानंतर मात्र धनराज पिल्ले यांनी जी अद्वितीय कामगिरी केली ती संपूर्ण भारतीयांसाठी आणि जगासाठीही स्वप्नवत ठरली, अद्भुत ठरली. आणि मित्रांनो, म्हणूनच त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि भारतातील 4था सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देऊन धनराज पिल्ले यांना गौरवान्वित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. आणि मित्रांनो, निवृत्तीनंतरही ते हॉकीशी जुळलेले आहेत. ते एअर इंडिया स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड मध्ये सहसचिव म्हणून कार्य पाहत आहेत आणि सोबतच गुजरातच्या

0: सीएजी हॉकी अकॅडमी मधून उत्तम हॉकीपटूही घडवत आहेत. त्यांचा जीवन प्रवास आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, आत्मविश्वास, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि परिश्रम यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते. म्हणूनच तर धनराज पिल्ले यांचं नाव आज भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदा सोबत. मित्रांनो, आता ऐकूया सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण अंकिता पोहरकर हिच्या सोबत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. सांजवेळ या मालेत मी अंकिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. अगदी प्रामाणिकपणे स्वतःशीच उत्तर द्या बरं का. समजा आठवड्याभराच्या धावपळीनंतर आज संध्याकाळी तुम्हाला घरी शांतपणे पुस्तक वाचत किंवा एखादी छानशी वेबसिरीज पाहत बसायचं असेल आणि अचानक तुमच्या एका मित्राचा फोन येतो आणि तो म्हणतो, चल यार बाहेर जाऊया, खूप बोर होतंय. तुम्हाला खरं तर जायचं नसतं आणि तुमचा पाय सुद्धा निघत नसतो, पण तरीही तुम्ही काय उत्तर देता? हो चल ना, येतो मी. का करतो आपण असं? मनात प्रचंड नाही असतानाही आपल्या ओठांवर हा हो येतो कुठून? आज याच हो आणि नाहीच्या गोड गुंत्याबद्दल आपण बोलणार आहोत. मी आज आपल्यासाठी विषय घेऊन आलेली आहे द आर्ट ऑफ सेईंग नो, म्हणजेच नाही म्हणण्याची एक सुंदर कला. खरं सांगू का मित्रांनो, लहानपणापासूनच आपल्याला काय शिकवलं जातं? प्रत्येकाला मदत करा, नेहमी सगळ्यांशी जुळून घ्या, उद्धटपणे वागू नका. आणि हे शिकता शिकता आपण एक मोठ्या सापळ्यात अडकतो. ते शिकणं चुकीचं आहे का? तर नाही, तेही तितकंच महत्वाचं आहे. पण पीपल प्लीजिंग म्हणजे समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून स्वतःचा बळी देणं. आपल्याला भीती वाटत असते की जर मी नाही म्हटलं तर माझ्या मित्राला राग येईल का? मला ग्रुपमधून बाहेर काढतील का? माझ्या ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? मला रूढ समजतील का? आणि सर्वात मोठं कारण म्हणजे आजकाल आपण म्हणायला गेलो तर फोमो, म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट, की आपण नाही गेलो तर मागे पडू. पण या सगळ्या भीतीच्या पोटी जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीला हो हो म्हणत सुटतो ना, तेव्हा नकळत आपण स्वतःवर प्रचंड ताण आणून ठेवतो. आपण एकाच वेळी 10 ठिकाणी असू शकत नाही हे माहिती असूनही आपण सगळ्यांना होकार देतो आणि शेवटी चिडचिड होते ती आपली स्वतःचीच. मित्रांनो, आजच्या या भागात मला तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन द्यायचा आहे. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला किंवा त्याच्या कामाला नाही म्हणताना, तेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेला, स्वतःच्या आरोग्याला आणि स्वतःच्या मानसिकतेला, मानसिक शांततेला हो म्हणत असता. इट्स नॉट सेल्फिशनेस, इट्स सेल्फ केअर. ही स्वार्थी वृत्ती नाही तर ही स्वतःची काळजी घेण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे दिवसात फक्त 24 तास आहेत ना, आणि तुमची ऊर्जा सुद्धा मर्यादित आहे ना. जर तुम्ही ती ऊर्जा अशा गोष्टींवर खर्च करत राहिलात ज्या तुम्हाला करायच्याच नाही, तर तुमच्या स्वप्नांसाठी, तुमच्या महत्वाच्या कामांसाठी तुमच्याकडे काय उरेल सांगा बरं. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही नाही म्हणता तेव्हा तुम्ही कोणाचा अपमान करत नसता, तर तुम्ही तुमच्या आयुष्याची बाउंड्री, म्हणजेच एक मर्यादा ठरवून देत असता. आणि ज्यांना तुमची किंमत आहे ते तुमच्या या मर्यादेचा आदर नक्कीच करतील. आता तुम्ही मला म्हणाल की अगं मला सगळं पटतंय, पण नाही बोलायचं कसं, समोरच्याला वाईट न वाटता हे सांगायचं कसं? तर याचं काही सोपे आणि स्मार्ट मार्ग आहेत जे तुम्ही अगदी सहजपणे वापरू शकता. सगळ्यात आधी म्हणजे बी पोलाइट बट फर्म, म्हणजेच पोलाइटली नकार द्यायचा. आता तो कसा? थँक्यू यार, तू मला विचारलंस याबद्दल. मला खरोखरच यायला आवडलं असतं, पण आज ना मला थोडं वैयक्तिक काम आहे, आज मला विश्रांतीची गरज आहे. सो आय एम सॉरी हा, यावेळी नाही जमणार. बघा, यात तुम्ही त्याचा आदरही राखलात आणि स्पष्टपणे नकारही दिला. दुसरं म्हणजे आपण असं करू शकतो की आपण वेळ मागू शकतो, बाय सम टाइम. जर तुम्हाला लगेच नकार द्यायला भीती वाटत असेल तर सांगा, मी माझं शेड्यूल चेक करतो आणि तुला अर्ध्या तासात सांगतो. त्यामुळे तुम्हाला विचार करायला आणि नकार तयार करायला वेळ मिळतो. आणि तिसरं म्हणजे ऑफर द्या, म्हणजेच त्याला कुठला तरी पर्याय द्या. आज मला सिनेमाला यायला नाही जमणार, पण आपण वीकेंडला कॉफीसाठी नक्की भेटूया. याने समोरच्याला हे समजतं की तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल प्रेम आहे, फक्त त्या वेळेला तुमची अडचण आहे. चौथं म्हणजे कारण देऊ नका, नो नीड टू ओव्हर एक्सप्लेन. बरेचदा आपण नाही म्हटल्यावर 10 खोट्या गोष्टी सांगतो

0: माझी खरं तर काहीच गरज नसते, आज मला जमणार नाही, हे एक पूर्ण वाक्य आहे, यासाठी स्पष्टीकरण देण्याची काहीच गरज नसते। तर मित्रांनो, आज आपण स्वतःला एक वचन देऊया, सगळ्यांना खुश ठेवता ठेवता स्वतः सुद्धा खुश राहूया, स्वतःच्या मनाचा आवाज ऐकूया। ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देत नाही, ज्या गोष्टी तुमचा वेळ वाया घालवतात आणि जिथे तुम्हाला स्वतःला संकोच करावा लागतो, तिथे अगदी हसून शांतपणे नम्रपणे पण ठामपणे नाही म्हणायला शिका। कारण नाही म्हणायची ही कला ज्याला जमली, त्याच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल त्याच्या स्वतःच्या हातात येतो। आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।
1: मित्रांनो, आताच आपण सांजवेळ ही मालिका ऐकलीत आपली मैत्रीण अंकिता पोहरकर हिच्यासह। आता ऐकूया अनुभवाचे बोल ही मालिका। या मालिकेत ऐकूया कीर्तन या विषयावर कीर्तनकार मृण्मयी कुलकर्णी यांची आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत।
2: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात आपण नागपुरातील नामवंत कीर्तनकार मृण्मयी कुलकर्णी यांच्याशी बातचीत करणार आहोत। मृण्मयी कुलकर्णी मागच्या 28 वर्षांपासून कीर्तन करत असून राष्ट्रीय कीर्तन रत्न डॉक्टर दिलीप डबीर यांच्या मार्गदर्शनातून नारदीय कीर्तन परंपरेतील आजवर जवळजवळ 3000 अधिक कीर्तनांचं सादरीकरण त्यांनी केलं। तसंच शृंगेरी येथील कीर्तनकार संमेलनात गत 12 कीर्तनकार म्हणून आमंत्रित केलं जात असून मागच्या 10 त्या कीर्तन शिबिरांचं आयोजन करत आहेत आणि प्रशिक्षण देत आहेत। मृण्मयीताई, तुमचं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत।
3: धन्यवाद।
2: आपल्या गप्पांना सुरुवात करण्याआधी आम्हाला आपल्याबद्दल आणखीन डिटेलमध्ये जाणून घ्यायला आवडेल, तर काय सांगाल?
3: तसं तर तुम्ही सगळं सांगितलंच आहे। सगळ्यात पहिल्यांदा मला इथे अनुभवाचे बोल या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। आणि कीर्तन क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर कीर्तन आतापर्यंत गुरुकुल पद्धतीने सगळीकडे शिकवलं जातं हे आपल्याला माहिती आहे,
2: बरोबर।
3: पण त्याला थोडासा फाटा देऊन आता सध्या कालिदास युनिव्हर्सिटीने कीर्तनाचं महाविद्यालय चालवलं आणि ते कीर्तन महाविद्यालय आमच्या वैदर्भीय हरिकीर्तन संस्थेने 25 चालवलं आणि आता काही कारणास्तव ते महाविद्यालय बंद झालेलं आहे। पण या महाविद्यालयातून BA कीर्तनशास्त्र आणि MA कीर्तनशास्त्र अशा कीर्तनशास्त्राची पदवी आपण दिली आणि अजूनही ही कीर्तनशास्त्राची पदवी कालिदास विद्यापीठातर्फे दिली जाते आणि तिथे सुद्धा मार्गदर्शक म्हणून मला आमंत्रित केलं जातं।
2: अरे
3: वा, आनंद आहे। त्यामुळे आणि कीर्तन क्षेत्रात काम करत असताना टाइम्स ऑफ इंडियानी टाइम्स हिरो हा पुरस्कार प्रदान केला आणि तो आपल्या नागपुरातले ज्येष्ठ असलेली हस्ती आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते मिळाला, याचा विशेष आनंद आहे। आणि आपण केलेल्या कार्याचं कुठेतरी कुणीतरी दखल घेत आहे, ती दखल घेतली गेली पाहिजे ही अपेक्षा कधीच नसते, पण ती अपेक्षा नसताना जेव्हा अनपेक्षित अशी दखल
2: त्याचा
3: आनंद वेगळा।
2: अगदी अगदी।
3: आणि त्यामुळे छान वाटतं खरं तर, आपल्या आवडीचं कार्यक्षेत्र जेव्हा आपण निवडतो तेव्हा आपल्याला त्यात काम करताना
2: छानच
3: मिळत असतं।
2: अगदी अगदी। 28 वर्षांपासून ह्या क्षेत्रात तुम्ही आहात, तर सुरुवात कशी झाली?
3: 98 मी कीर्तन करायला सुरुवात केली आणि तेव्हा मी 10 होते। कीर्तन शिबिर दरवर्षी राष्ट्रसेविका समितीतर्फे आयोजित केलं जातं रामनगरच्या श्री शक्तीपीठात। आस्था काय ते शिबिर सातत्याने चालू आहे। आता त्या शिबिरामध्ये मी स्वतःच मार्गदर्शक म्हणून जात असते, कीर्तन शिकवत असते। पण आनंदाची गोष्ट ही की त्याच शिबिरातून माझ्या कीर्तनाला सुरुवात झाली। तिथे मी शिबिरार्थी म्हणून गेले आणि तिथे शिबिर करून घरी आल्यानंतर आई बाबा महाराष्ट्र दर्शनला गेले होते। ते आल्यानंतर त्यांच्या त्या महाराष्ट्र दर्शन यात्रेचं मावंद होतं, त्यानिमित्ताने त्यांनी माझं पहिलं कीर्तन तिथे ठेवलं आणि तेव्हा मी 16 होते आणि ते पहिलं कीर्तन मी स्वतः संवादिनी वाजवून आणि सच्चिदानंद बाबा कुलकर्णी जे भावार्थ दीपिकेचे लेखक आहेत ज्ञानदेवांचे, तर त्यांचं चरित्र मी पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा माझ्या कीर्तनातनं सादर केलं आणि ते ती माझी खूप छान आठवण आहे। कारण तेव्हा मी स्वतः पेटी वाजवून ते कीर्तन केलेलं आणि ते कीर्तन झाल्यानंतर मग कीर्तनाला कधी मला थांबावं लागलंच नाही, कारण एकातून दुसरं दुसऱ्यातून तिसरं अशी बोलवणी येत गेली आणि कीर्तन पुढे जात गेलं।
2: ते आवड म्हणून सुरू झालेला प्रवास हळूहळू प्रोफेशन मध्ये बदलला असं म्हणता येईल. एक उत्तम कीर्तनकार होण्यासाठी कोणत्या गोष्टींची तयारी असावी लागते?
3: आम्ही कीर्तनाला 1000 गुणांचा खंडोबा म्हणतो. त्याचं कारण असे आहे, कारण कीर्तनकाराला सगळे गुण त्याच्या अंगी असणं आवश्यक आहे. आणि एकदा कीर्तनकार नारदांच्या गादीवर उभा राहिला की त्याला एकाच वेळेस 9 रस आपल्या वक्तृत्वातून प्रकट करावे लागतात. मग ते सगळं काही करण्याकरता तुमच्याकडे वक्तृत्व असायला हवं, अभिनयाची कला असायला हवी, संगीत तर यायलाच हवं. आणि हे करत असताना कीर्तनाला लागणारा जो साहित्य ते प्रकार आहे, म्हणजे त्यात संस्कृत सुभाषिता आली, मोठ्या मोठ्या संतांचे अभंग आलेत, संतांनी सांगितलेले दृष्टांत आलेत, हे सगळं करत असताना हे सगळं एका कीर्तनकाराला त्याचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू असायला हवं. आणि त्याला हे सगळं जेव्हा आत्मसात असतं किंवा त्याला येत असतं तेव्हा त्याचं कीर्तन हे सहज पद्धतीने सहजगत्या ओघवत्या प्रवाहासारखं होतं. म्हणजे ओढून ताणून एखादी गोष्ट मुद्दा मांडली गेली आहे असं व्हायला नको, ती सहज आली पाहिजे. तर असं जर ओघवतं कीर्तन व्हावं असं वाटत असेल तर त्याकरता कीर्तनकाराला वाचनही भरपूर हवं, त्याचं पाठांतरही भरपूर हवं, स्मरणशक्तीचं चांगलं वरदान त्याला असायला हवं, वक्तृत्व हवं, गाणं हवं, अभिनय हवा. ह्या सगळ्या कला जेव्हा व्यक्तीमध्ये एका ठिकाणी येतात तेव्हा तो एक उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून श्रोत्यांसमोर उभा राहतो.
2: अष्टपैलू व्यक्तिमत्व असणं आवश्यक आहे थोडक्यात. मग कीर्तन करत असताना निरूपणासाठी अभंगांची निवड तुम्ही कशा पद्धतीने करता?
3: अभंगांची निवड शक्यतोर, म्हणजे आता कीर्तन हे विषयानुरूप असतं, कधी पुण्यतिथी असते, कधी जयंती असते, कधी आता जसं रामनवमीचं जर कीर्तन असेल किंवा जन्माष्टमीचं जर कीर्तन असेल तर मग त्याचा विषय हा रामजन्म कृष्ण जन्म हा असतो, त्या जन्माची कथा सांगतो. मग त्यानुसार संतांनी लिहिलेला एखादा छान अभंग, किंवा जसं गोपाल काल्याचं कीर्तन करताना गोकुळीच्या सुख अंतपार नाही लेखा हा तुकाराम महाराजांचा अभंग, की जो सगळ्या गोपगोपिकांचं आणि गोकुळातल्या सुखाचं आणि पर्यायाने कृष्णावरच्या भक्तीचं वर्णन करतो. मग विषयानुरूप आमची अभंगाची निवड असते, जसा विषय तसा अभंग.
2: अच्छा, ओके. तुम्ही जसं आता कीर्तन ह्या क्षेत्रात प्रोफेशनल म्हणून उतरलात, आजच्या युथला समजा कीर्तन हे प्रोफेशन म्हणून निवडायचं असेल तर त्यांनी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे?
3: छान प्रश्न आहे हा. पण म्हणजे मला सांगायला आवडेल, कारण आता मी गेली 20 झाले कीर्तनाचं अध्यापनाचं सुद्धा कार्य करते आहे, आणि ते अध्यापन कार्य करत असताना हे अनुभव बऱ्याच अंशी येतात.
2: आणि तुम्ही शिबिर सुद्धा घेताय, सो त्याचा पण अनुभव येत असेल, सो ते पण सांगाल.
3: तर शिबिरात मुख्यत्वे करून मला तुम्ही जो वर्ग म्हटला की तरुणांकरता किंवा बालांकरता युवांकरता विशेषत्वाने सांगायला आवडेल की कीर्तन शिकत असताना आजच्या परिस्थितीप्रमाणे वातावरणानुसार काळानुसार प्रत्येकाची इच्छा काय असते की पटकन प्रसिद्धी आणि पटकन पैसा हे आज प्रत्येकाला हवंय. त्यात काही चूक नाही, गैरही नाही. पण आपण बघतो की आम्ही आमच्या क्षेत्रात बघतो की अनेक मोठे मोठे कीर्तनकार आहेत की त्यांची 50-50 वर्षांची तपश्चर्या आहे, अभ्यास आहे, व्यासंग आहे, आणि मग इतकं सगळं झाल्यानंतर जे वजन कीर्तनाला प्राप्त होतं. तर आजच्या युगात असं झालंय की आम्हाला एखादं कीर्तन आम्ही शिकलो आणि ते आम्हाला आत्मसात झालं आणि ते आम्ही एखाद्या ठिकाणी केलं की दुसऱ्या ठिकाणी जेव्हा कीर्तन करायची वेळ येते तेव्हा त्या विद्यार्थ्याला किंवा त्या व्यक्तीला नवीनच काहीतरी हवं असतं. पण मला हे तुम्हाला सांगायला आवडेल की मी जेव्हा कीर्तन शिकले माझ्या गुरूंकडे, म्हणजे आदरणीय डॉक्टर दिलीपबुवा डबीर यांच्याकडे, तेव्हा त्यांचं एक वाक्य मी कायम लक्षात ठेवलंय की ते मला नेहमी म्हणायचे की मृण्मयी, एक पूर्वरंग आणि एक आख्यान आपण जोपर्यंत 100 किमान आपल्या वाणीतून काढत नाही तोपर्यंत तो सिद्ध होत नाही ते कीर्तन. आणि मग आपल्या वाणीतून कीर्तनाला सिद्ध करायचं असेल तर किमान 100 एकच आख्यान लावावं. हा जे आज नव्यानी बालकीर्तनकार, तरुण आणि युवा कीर्तनकार कीर्तनाच्या क्षेत्रात आलेले आहेत ना, त्यांच्याकरता माझा हा मुलाचा सल्ला असेल की कुठल्याही क्षेत्रामध्ये तितिक्षा म्हणजे सहनशीलता ज्याला आपण म्हणतो किंवा पेशन्स म्हणजे धीर हा हवा असतो. जेवढा आपण धीर धरू, जेवढा आपण अगदी नेट लावून अभ्यास करू, किंवा जेवढा आपण काय म्हणतात त्याला की धीर प्रत्येक गोष्टीत आवश्यक आहे. एखादी कला शिकायची म्हटल्यानंतर आज मी एखादं गाणं शिकले तर लगेच मला उद्या स्टेजवर जाऊन ते गाणं म्हणायला मिळावं ही अपेक्षा नसावी, आणि ती असून उपयोगाची सुद्धा नाही. म्हणजे कारण उथळ पाण्याला खळखळाट फार अशी म्हण आहे आपल्याकडे.
4: अगदी अगदी.
3: तर त्या म्हणी

0: म्हणल्याप्रमाणे आपण इतकं उथळ व्हायचं की इतकं सखोल व्हायचं की आपल्या सखोलतेतून बाकी येणाऱ्याला सुद्धा आपल्या ज्ञानातून त्यांच्या ज्ञानाच्या घागरी भरून नेता येतील. इतकी सखोलता आपल्याकडे असावी कुठल्याही ज्ञानाच्या संदर्भात. तर मला आजच्या विद्यार्थ्यांना नवोदित कीर्तनकारांना हा सल्ला द्यायला आवडेल की घाई करू नका, खूप मिळवण्याची घाई करू नका. जे मिळवलं आहे ते छान अभ्यास करून आत्मसात करा, पूर्णत्वास न्या, सिद्धत्वास न्या, आणि आपोआप जशी जशी कला पुढे जात जाते तशी तशी ती प्रगल्भ होत जाते आणि ती प्रगल्भ झाली की आपोआप त्याला वजन प्राप्त होतं.
1: मगाशी बोलता बोलता तुम्ही असं म्हणालात की कवी कुलगुरु कालिदास विद्यापीठात बीए आणि एमए ह्या पदवी मिळत आहेत कीर्तन ह्या विषय घेऊन. तर ह्या व्यतिरिक्त अजून कुठले महाविद्यालय आहेत का की जिथे कीर्तनाच्या बाबतीतले शिक्षण दिलं जातं, शास्त्रशुद्ध शिक्षण?
0: महाविद्यालय पुष्कळ ठिकाणी आहेत. पुण्याला आहे, औरंगाबादला आहे, अकोल्याला आहे, नागपूरला आतापर्यंत होतं, किंवा आता तिरुपती वगैरे त्या भागात सुद्धा कीर्तन महाविद्यालय आणि कीर्तन शिकवण्याकरता सुरुवात झाली आहे विद्यापीठीय स्तरावर. पण ते सगळे जेवढे आहेत तेवढे सगळे संस्कृत विश्वविद्यालयाशी संलग्नित आहेत. म्हणजे अजून विद्यापीठांनी बाकी दुसऱ्या कुठल्याही कीर्तनाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण विद्यापीठीय माध्यमातून सुरू केलेलं नाही संस्कृत विश्वविद्यालयाच्या व्यतिरिक्त.
1: कीर्तन हे असं माध्यम आहे ज्याद्वारे अनेक वर्षांपासून समाज प्रबोधन सुद्धा केलं जात आहे. तर आताचा काळ पाहता असे कुठले विषय आहेत जे प्रामुख्याने कीर्तनाद्वारे आपल्याला मांडावेसे वाटतात?
0: आत्ताच्या काळानुसार जर सांगायचं झालं तर मला असं वाटतं की सध्या ज्या ज्वलंत सामाजिक समस्या आपल्याला भेडसावत आहेत, मग त्यामध्ये स्वच्छतेची समस्या असेल किंवा वृक्ष लागवडीची समस्या असेल किंवा पाणी, आजकाल पाण्याची टंचाई आपण बघतो जागोजागी, तर अशा ज्या सगळ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आहेत तर ह्या सगळ्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून ह्याच्यावर कीर्तन सादरीकरण व्हावं. आणि मुख्यत्वे करून ज्यांनी स्वच्छता अभियाना संदर्भात किंवा पाण्याच्या उपलब्धतेच्या संदर्भात किंवा वृक्ष लागवडीविषयी असं काही ठोस काम केलेलं आहे अशांची चरित्र ह्या माध्यमातून मांडली जावीत. आता जसं मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की नागपूरच्या विज्ञान महाविद्यालयामध्ये, धरमपेठ विज्ञान महाविद्यालयात त्यांच्या सायन्स कॉन्फरन्समध्ये त्यांनी समारोपाचं कीर्तन ठेवलं होतं माझं. जेव्हा मी तिथे गेले तेव्हा त्यांची मागणी अशी होती की एखादं मुलांना आवडेल असं चरित्र द्या. आणि गेले मी तेव्हा त्या सगळ्या तरुण मुला मुलींच्या चेहऱ्यावरचे भाव की आता कीर्तन म्हणजे नेमकं आपल्याला काय ऐकायला कसं, कारण कधीच कोणी ऐकलं नव्हतं. ज्यांनी ऐकलं होतं त्यांना कीर्तन म्हणजे जय जय राम कृष्ण हरी
1: अगदी.
0: पण त्या सगळ्या मुलांसमोर मी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं चरित्र ठेवलं आणि त्यांचं सगळं कार्य त्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गायन प्रकार त्यात घेऊन, मग पोवाडा असेल, कटाव असेल कीर्तनातले, तर ते सादर करून तर ते त्यांना इतकं अपील झालं, आवडलं. नंतर सगळ्यांनी त्यांनी मला पुढची 4 वर्ष सलग तिथे बोलावलं आणि त्यांना आवडलं की म्हणजे ताई कीर्तन अशाही पद्धतीने होऊ शकतं हे आम्ही पहिल्यांदाच.
1: बरोबर.
0: म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की आपण जे समाजाला हवंय ते दिलं आणि त्यामुळे आताचे जे सामाजिक प्रश्न आहेत, आता समस्या आहेत, त्याच्यावर तोडगा काढणारं एखादं चरित्र जर ठेवलं तर ते विशेषत्वाने भावतं असं मला वाटतं. म्हणून असे सामाजिक विषय, राष्ट्रीय ऐतिहासिक विषय असे कीर्तनातून यायला हवेत.
1: आताचा हा काळ पाहता कीर्तन सादर करताना सादरीकरणात काही बदल अपेक्षित आहेत की पारंपरिक पद्धतीने जे कीर्तन आजवर होत आलं आहे तसंच होणं अपेक्षित आहे कीर्तनकार म्हणून, काय वाटतं तुम्हाला?
0: आता तसं तर जगाचा नियम असा आहे की जग हे बदलत राहणार आहे, जसं जसं ते पुढे पुढे जाणार आहे तसं तसं थोडाफार बदल सगळे. आता आपण हेच बघतो ना की आमच्या पिढीमध्ये आणि माझ्या मुलांच्या पिढीमध्ये याच्यात भरपूर फरक आहे. आत्ताची पिढी ही पूर्ण म्हणजे पूर्ण सगळ्याच पद्धतीने पुढे गेलेली पिढी आहे. तर असा प्रत्येक पिढ्यांपिढ्यांनुसार प्रत्येकच गोष्टीत बदल होणार आहे. अगदी प्राचीन म्हणजे जेव्हा देवर्षी नारदांनी किंवा संत तुकारामांनी, ज्ञानेश्वरांनी, नामदेव महाराजांनी जेव्हा कीर्तनाची सुरुवात केली तेव्हा जी कीर्तनाची पारंपरिक पद्धत होती ती जर आपण आजच्या काळात वापरतो म्हटलं तर तेव्हाचं कीर्तन फक्त एकतारीवर आणि मृदंगावर सादर केलं जायचं.
1: बरोबर.
0: ते आताच्या काळात शक्य नाही, कारण आताच्या काळात एकतारी हे वाद्यच आपल्याला दिसत नाही फारसं. मग हळूहळू पुढे जाता जाता त्या कीर्तनामध्ये मृदंगाच्या ऐवजी तबला आला, इकडे संवादिनी आली म्हणजे पेटी आली. मग आताच्या काळात, अलीकडच्या काळात आलो आपण 90-95 नंतर, तर आता कीर्तनात सगळी पाश्चात्य वाद्य सुद्धा यायला लागली आहे, कीबोर्ड वाजव

0: ला जातो, ऑक्टोपॅड वाजवला जातो. तर असे पिढीनुसार आणि काळानुसार प्रत्येक गोष्टीत बदल होत असतो. पण शेवटी असं आहे की जुनं ते संपूर्णपणे आपल्याला टाकूनही देता येत नाही, कारण जुनं ते सोनं. म्हणून जुनं आणि नव्याची योग्य सांगड घालून, योग्य तो बरोबर बदल करून जर ती कला किंवा भक्ती आपण योग्य पद्धतीने पुढे नेली तर ती त्या त्या पिढीला आवडण्याकरता आणि त्यांच्या हृदयात स्थान मिळवण्याकरता खूप छान होईल असं मला वाटतं.
1: जाता जाता आपल्या युवा श्रोत्यांना काय संदेश द्याल?
0: आजची तरुण पिढी ही आता मी बोलले तसं पाश्चात्य संस्कृतीकडे जास्त वळताना दिसते आपल्याला, आणि त्या माध्यमातून मला असं सांगावंसं वाटतं की आता विश्वविद्यालयांनी ही जी कीर्तनशास्त्र पदवी किंवा पदविका सुरू केलेली आहे त्या माध्यमातून ती पदविका किंवा ती पदवी प्राप्त केल्यानंतर कीर्तनाच्या क्षेत्रात सुद्धा व्यावसायिक पद्धतीने आपण विचार करू शकतो. त्यामुळे तरुणांना मी हा संदेश नक्की मला द्यायला आवडेल की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या अभ्यासक्रमाकडे सुद्धा वळावं आणि विश्वविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा मोठ्या प्रमाणावर त्यांनी लाभ घ्यावा. आणि तरुणांनी तशीच तरुण पिढी इकडे कमी वळते, कारण आपलं आता आजकाल एक मोठा विषय असा आपल्याला दिसतो डोळ्यांनी की आपलं जे आहे ते सगळं वाईट आहे आणि दुसऱ्यांचं जे आहे ते सगळं चांगलं आहे, पण असं नाही आहे. म्हणजे जेव्हा की आपली भारतीय संस्कृती ही सगळ्या पद्धतीने गुणात्मक आहे आणि गुणग्राहक आहे असं आपण म्हणतो आणि म्हणायला हवं. त्यामुळे माझा सगळ्या तरुणाईला हा संदेश आहे की त्यांनी कीर्तनाकडे वळावं आणि तरुण पिढी कीर्तनाकडे वळावी ह्याकरता सगळ्या कीर्तनकारांनी सुद्धा प्रयत्नरत व्हावं असं मला वाटतं. कारण प्रत्येक वेळी कीर्तनकार जर आपल्या पद्धतीने देत राहिला तर तरुणांना त्यांच्या पद्धतीने ते अपील होत नाही आणि मग जास्तीत जास्त तरुणांचं मत काय होतं की अरे अच्छा कीर्तन म्हणजे काय, जय जयराम कृष्ण हरी आणि तेच म्हणजे पुराण कथा असं. पण कीर्तनातही आपण आधुनिक पद्धतीने आधुनिक पद्धतीचे विषय घेऊन तशी चरित्र घेऊन त्याची मांडणी करून ते शिकू शकतो आणि ते जगासमोर ठेवू शकतो. आजकाल तर कार्पोरेट कीर्तन किंवा मोठ्या यांनी म्हणजे आता असे कीर्तनातही अनेक प्रकार आलेले आहेत. मोठे मोठे इंजिनियर झालेले लोक सुद्धा कार्पोरेट कीर्तनाकडे वळतायत आणि पीपीटीच्या माध्यमातून जसं आपण प्रेझेंटेशन आपलं एखाद्या विषयाचं देतो तशी पद्धत आता कीर्तनातही येऊ घातली आहे आलेली आहे आणि ती आजच्या तरुण पिढीला खूप जास्त भावलेली आहे. तर त्यामुळे ह्या इकडे पण तरुणांनी यावं, कारण शिवाजी महाराज झाले, समर्थ रामदास स्वामी झाले, यांनी आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून बिझनेस मॅनेजमेंट सांगितलं, कीर्तनाच्या माध्यमातून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकवलं.
1: बिलकुल.
0: मग हे सगळं आजच्या तरुण पिढीला जास्त आवश्यक आहे ना, कारण एवढं सगळं करत असताना आपण बघतो की इतकं सगळं हाताशी असून इतके सगळे आपल्याला मार्ग सापडलेले असून मिळालेले असूनही ही तरुण पिढी झपाट्याने नैराश्याकडे किंवा डिप्रेशनकडे चाललेली आहे. एवढ्या तेवढ्या कारणाने ती आत्महत्या करते, एवढ्या तेवढ्या कारणाने काही काही घडत आहे, एकमेकांचे जीव घेण्यावर लोक उठतायत. तर या काळामध्ये कीर्तन हे माध्यम इतकं प्रभावी आहे की ते सगळ्यात पहिले तर मन सशक्त करतं. एकदा मन सशक्त झालं की आपल्याला बाकी कुठल्या गोष्टी फारशा प्रयत्नपूर्वक कराव्या लागत नाहीत, त्या साधल्या जातात. त्यामुळे हा संदेश मी विशेषत्वाने देईन की कीर्तनाकडे वळा, कीर्तनाचा अभ्यास करा, कीर्तनाचा व्यासंग करा आणि कीर्तनाची आवड जोपासा.
1: क्या बात आहे, याहून उत्तम शेवट या मुलाखतीचा होऊ शकत नाही. खूपच छान संदेश तुम्ही जाता जाता आपल्या सगळ्या युवा श्रोत्यांना दिला आणि नवीन आणि जुन्या गोष्टींची सांगड घालत तुम्ही जो काही प्रयत्न करताय कीर्तन शिकवण्याचा, सादर करण्याचा, तर येत्या काही वर्षात युवा पिढी अधिक संख्येने या क्षेत्राकडे वळेल यात काही शंकाच नाही. त्यामुळे तुम्ही आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना केलं, कीर्तनाविषयी माहिती दिली, त्याबद्दल मी नागपूर आकाशवाणी तर्फे आपले खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण अनुभवाचे बोल या मालिकेत कीर्तन या विषयावर कीर्तनकार मृण्मयी कुलकर्णी यांची स्वर्णिमा कमलवार या आपल्या मैत्रिणीनं घेतलेली मुलाखत ऐकली. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे सादर करते होते अतुल साखरकर. मग मित्रांनो, भेटूया पुन्हा युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

संध्याकाळी 6 वाजता हिंदीतून आणि त्यानंतर 6 वाजून 5 मिनिटांनी इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही सहक्षेपित करू.

गीतबहार कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं आनंदी जोशी आणि कुणाल गांजावाला यांनी गायलेलं 1 2 3 4 या चित्रपटातलं सचिन अंधारे यांचं गीत, संगीत होतं अमित राजे यांचं.

आशा भोसले यांनी गायलेलं किशोर कदम यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट सुखी संसाराची 12 सूत्रे, संगीत होतं आर डी बर्मन यांचं. याबरोबरच श्रोते हो गीतबहार कार्यक्रम आता संपला. 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सापांची माहिती आणि पावसाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयी सर्पमित्र नितेश जाधव यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. कामगार बंधू भगिनींनो, पावसाळा सुरू झाला की मानवी वस्तीमध्ये साप आढळण्याचं प्रमाण वाढतं आणि त्यातूनच सापांना मारण्याच्या घटना आणि सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. पावसाळा सुरू झाला की सापांच्या बिळामध्ये पाणी साचतं आणि सुरक्षित जागेच्या शोधात साप मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात. म्हणून या काळात नागरिकांनी साप दिसला तर घाबरून न जाता ही आपत्कालीन परिस्थिती सुरक्षितपणे हाताळण्याची माहिती घ्यायला हवी. त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे सर्पमित्र नितेश जाधव यांना. नितेश जाधव हे एनजे ॲनिमल रेस्क्यू सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 25 वर्षांपासून रेस्क्युअर म्हणून कार्यरत आहेत. नितेश जाधव, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: नितेश जाधव, आपण गेल्या 25 वर्षांपासून प्राणीमित्र म्हणून काम करत आहात, तर मला हे विचारायचं की हे एवढं धाडस तुमच्यामध्ये येण्याचं कारण काय, म्हणजे तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली?
1: ही प्रेरणा म्हणजे माझे जे वडिलांचे भाऊ होते मोठे, तर ते फॉरेस्ट मध्ये होते. ते आम्हाला घेऊन जायचे जंगलामध्ये फिरायला, किंवा बरेचसे काही अॅनिमल रेस्क्युअर जे लोक असायचे ते काही जखमी झालेले प्राण्यांना नीट करून सोडायचे किंवा साप वगैरे पकडून आणायचे ते सोडायचे. मग तिथून मला त्या प्राण्यांबद्दल एक लगाव झाला आणि प्रेम माझ्या मनामध्ये निर्माण झाला आणि तेव्हापासून मला ही त्याच्याबद्दल आवड निर्माण झाली. मी ठरवलं की बाबा नाही, मला पण सापांना वाचवायचं, जे जखमी झालेले प्राणी आहे त्यांना वाचवायचं. तर मी तिथं हे काम करत गेलो. काम करत असताना तिथं संभाजीनगर मध्ये फॉरेस्टवाल्यांनी बोलवलं की बाबा तुमचं काम छान आहे, तर मला एक ओळखपत्र देण्यात आलं आणि ओळखपत्र देण्यात येऊन आम्ही तिथून पुढे हे कामाची सुरुवात केली.
0: तेव्हापासून
1: जॉईन झालो डिपार्टमेंटला.
0: आता पावसाळा सुरू झाला आहे, तेव्हा पावसाळा सुरू होतो तर अशा वेळेला आपल्याला साप मोठ्या प्रमाणात आढळून येतात, तर ह्याच्या मागचं कारण काय आहे? बरं,
1: कारण काय होते की ह्या पावसाळ्यामध्ये पहिला पाऊस आला की त्यांच्या नळ्यामध्ये पाणी शिरतं आणि ते पाण्यामुळे काय करतात, ते वरती येतात. बाहेर आल्याच्या नंतर त्यांना एक सुरक्षित जागा शोधण्यासाठी ते इकडे तिकडे फिरत असतात. त्या टायमाला काय करतात, एखाद्या माणसांच्या कोणाच्या तरी नजरेस पडतात आणि ते आम्हाला कॉल करतात.
0: तर साधारण सापाच्या किती जाती असतील अशा?
1: तसं जर पाहिलं तर 2000 पेक्षा जास्त जाती आहेत. तर विषारीमध्ये फक्त 4 ते 5च विषारी साप आढळतात. त्यामधून आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये 4 प्रकारचे साप आढळतात.
0: आणि ते कोण
1: विषारी? ते विषारी

0: आप एक मणार आहे, घोणस आहे, फुरशी आहे आणि कोबरा नाग.
1: हे साधारण कुठल्या भागामध्ये आढळतात जास्त करून?
0: हे आपल्या सिटी एरियामध्ये जर म्हटलं तर एक कोबरा आणि रसल्स हे आढळतात. फुरशी आणि मण्यार हे थोडेसे डोंगर भाग आढळून आलेले आहे.
1: जेव्हा तुम्हाला कॉल येतो त्याच्यानंतर ते साप तुम्हाला त्या ठिकाणी सापडतात का? त्याच्यासाठी तुम्हाला
0: नाही, त्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतात मॅम. की पूर्ण कधी कधी काय होते की बऱ्याचशा लोकांच्या आजूबाजूला, घराच्या परिसराच्या आजूबाजूला स्क्रॅप पडलेलं असते, घाण असते. मग त्या घाणीमुळे काय होते की हे उंदीर येतात, मग उंदिरांना खाण्यासाठी हे साप येतात. हे साप आढळले की कुठेतरी लपून बसतात, तर मग त्याला शोधण्यामध्ये आम्हाला खूप वेळ जातो. कधी कधी तर ते असं होते की नळ्यामध्ये जाऊन बसतात, तर दोन दोन तीन तीन तास आम्हाला त्यांना वेट करून त्यांना ते काढावं लागते, पाणी वगैरे सोडून त्यांना काढावं लागतं. मग तेव्हा ते रेस्क्यू करतो. त्यावेळेस ते ज्यांच्या शेतात किंवा ज्यांच्या घरामध्ये निघाला त्यावेळेस ते असं सुकून महसूस करतात की नाही बाबा हा साप पकडला. नाही तर माणसाच्या मनामध्ये खूप सारी भीती आहे मॅम.
1: नितेश, मग तुम्ही आजपर्यंत किती साप म्हणा किंवा किती प्राणी त्यांची तुम्ही सुटका केलेली आहे? बरं,
0: आतापर्यंत जरी म्हटलं तरी आमचं ऑन रेकॉर्ड आहे की आम्ही 5,000 जास्त प्राण्यांना आणि स्नेकला वाचवलेलं आहे.
1: त्यात जास्त करून कोणकोणते प्राण्यांची सुटका तुम्ही केलेली आहे?
0: त्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही स्नेकला, त्यानंतर निलगाय, हरिण, पक्ष्यांमध्ये घुबळ, त्यानंतर वटवाघूळ, बरेचसे काही पक्षी वगैरे, कोकिळा, हे यांना सगळ्यांना आम्ही रेस्क्यू करून त्यांना त्यांच्या आदिवासामध्ये सोडतो.
1: पण एकूणच महाराष्ट्रामध्ये कोणकोणते विषारी साप सापडतात? बरं,
0: ऑल महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर मॅम एक 5 प्रकारचे साप आढळतात. ते म्हणजे मण्यार, फुरशे, घोणस आणि नाग आणि एक चापळा. हे साप आढळून येतात. बिनविषारी भरपूर आहे मॅम. जसं धामीन आहे महाराष्ट्रामध्ये, आपण धामन म्हणतो, तस्कर म्हणतो, ट्रिंकेट, असे वेगवेगळे प्रजातीचे साप आहेत. कुकरी आहे, सैलाटी वगैरे, हे सगळे बिनविषारी सापामध्ये आढळून येतात.
1: जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये साप निघतो त्यावेळेला नक्की त्यांनी आधी काय करावं की तुम्ही येईपर्यंत त्यांनी काय करणं अपेक्षित असतं?
0: आमचं अपेक्षा एवढीच असते की बाबा त्याच्यावरती तुम्ही प्रॉपर लक्ष ठेवा. लक्ष जर ठेवलं स्नेक वरती तर आम्ही त्याला व्यवस्थित पकडून त्याला आम्ही घेऊन जाऊ शकतो, म्हणजे जास्त वेळ पण नाही लागत. आणि बऱ्याचशा वेळेस काय होते की न लक्ष ठेवलं तर तो कुठेतरी मिस होतो, म्हणजे तो कुठेतरी जाऊन बसतो आणि तो आपल्याला शोधल्याने सुद्धा सापडत नाही. त्यावेळेस सोडून द्यावं लागते. तो पुन्हा येण्याची चान्सेस असतात आणि पुन्हा येण्याचं ते भीतीच निर्माण होते ना. बाय चान्स आम्ही गेलो घरी किंवा रात्रीच्या वेळेस निघाला, आपण बरेचसे मुलं बाळ खेळत असतात किंवा रात्रीच्या वेळेस जर म्हटलं निघाला तर झोपलेले असतात, त्यावेळेस जर काही स्नेक बाईट वगैरे झाला तर खूप परेशानी होऊ शकते.
1: आणि लोकांमध्ये पण ती एक प्रकारची भीती
0: कायम राहते की हा बाबा आता तो पकडल्याने गेला, कधी आम्हाला दिसल का चावून, कधी काय होईल सांगता येत नाही.
1: तर आता ह्याच्यामध्ये जर समजा एखाद्या व्यक्तीला साप दिसलाय तर त्यांनी तो कसा ओळखावा की हा विषारी आहे की बिनविषारी आहे?
0: त्यासाठी तर जे 4 प्रजातीचे साप असतात ना मॅम, तर त्यांची ओळख अशी आहे की जो कोबरा असतो तो फन काढतो आणि जो मण्यार असतो त्याच्यावरती पूर्ण ब्लॅक असून त्याच्यावरती व्हाईट कलरचे टिपके टिपके असतात, तो पण एक ओळखायला सोपा आहे. त्यानंतर घोणस हा साप जो आहे त्याच्या पाठीवरती रुद्राक्ष असलेल्या अशी माळासारखी अशी डिझाईन असते, तोही ओळखता येतो. आणि यांची स्वभाव पण त्यांचा थोडा वेगळा आहे. कोबरा जर असेल तर कोबरा लगेच आपली मान वरती करून फन काढतो आणि स्वतः आपल्या समोर उभा राहतो,
1: न घाबरता.
0: हा हा हा, आपल्याला समोरच्याला घाबरवायचे प्रयत्न करतो. आणि जो फुरशे साप असतो तो स्वतःचं शरीर स्वतःला घासून असा करवती सारखा आवाज करतो आणि तो छोटा असतो, आपल्या अंगठ्यासारखा साईज असतो आणि 1 ते 1.5 फुटापर्यंत त्याची लंबाई असते. हा बिग साईजचा जर असला तर. आणि त्यानंतर आपला रसल वायफर असा आहे की रसल वायफर असा एळा मारून बसतो, जर त्याच्या जवळ कोणी गेला ना तर कुकरच्या शिट्टी सारखा आवाज करून असा स्प्रिंग सारखा स्पीड करून असा आपल्याला लगेच चावून बाजूला होऊन जातो, असा त्याचा स्वभाव आहे. तर हे चारही जे विषारी साप आहे हे ओळखणं खूप सोपं आहे, फक्त त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जरी घेतली आपण.
1: आणि जेव्हा बिनविषारी साप असतात तर त्यांचे साधारण काय आहेत म्हणजे ओळखण्याची त्यांची लक्षणं?
0: बिनविषारी म्हटलं तर सर्वसाधारण तर आपल्या इथं संभाजीनगरमध्ये धामणस आढळतात जास्तीत जास्त. त्यानंतर तस्कर आहेत, ते तस्करचा साप जो असतो तो स्लो चालतो. त्यानंतर एक मांडूळ नावाचा साप आहे ज्याला 2 तोंडाचा साप म्हणतात, बरेचसे लोक त्याची तस्करी करतात. आता एक मागच्या वेळेसच आपल्या इथं एक केस अशी आढळून आलेली, तर एका मुलांनी मांडूळाची तस्करी करताना त्या डिपार्टमेंटनी खूप छान एक सापळा रचला आणि त्याला रंगे हात पकडून घेतलं, त्याच्यावरती कारवाई झाली आणि आता तो हर्सूलमध्ये आहे.
1: मग आता समजा एखादा साप घरात आलाच आहे तर त्यावेळेला त्या घरातल्या व्यक्तीने नेमकं आधी काय करावं?
0: जर घरात साप आलेलाच आहे तर त्यावेळेस तर सगळं प्रथम की सगळ्यांना घराच्या बाहेर काढायचं, जेणेकरून तो इकडे तिकडे जाऊन कोणाला बाईट करणार नाही, आणि त्याच्यावरती वॉश करायचं. जर अवेलेबल असेल तर जवळच्याच कोणाला तरी बोलून प्राणीमित्राला किंवा सर्पमित्राला बोलवायला पाहिजे, नाही तर फायरवाले तर असतातच, फायरवालेची सुद्धा मदत घेतली तर ते मदत करतात. आणि लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे, म्हणजे तो मिस जर झाला तर
1: हो बरोबर नंतरच्या वेळेस तो पळून गेल्यानंतर तुम्ही सुद्धा त्याला शोधणं अवघड होऊन जातं.
0: बरोबर,
1: आपण बघतो की जेव्हा साप दिसतो तर लोक आधी घाबरूनच जातात आणि त्यांच्याकडनं काहीतरी चुका होतात, तर त्यांनी नेमक्या अशा काय चुका टाळाव्यात?
0: आता बरेचसे लोक काय करतात की कोणी शूटिंग घेण्यासाठी कोणी काठी घेऊन मारायला येतात, तर त्यावेळेस हे सगळं असं नाही केलं पाहिजे. बाय चान्स काय होते की तो एखाद्या कोपऱ्यामध्ये दडून बसला, त्याला एखादा फटका वगैरे लागला, म्हणजे तो जर इंजोर्ड झाला आणि तो जाऊन बसला नळ्यामध्ये, पुन्हा आपण शोधला तर नाही सापडला तर तो एक इंजोर्ड असतो. इंजोर्ड असल्यामुळं काय होतं की त्याला खूप त्रास होतो, त्रास झाल्यामुळं त्याच्या समोर जे भी काय आलं ना तो चावा घेतल्याशिवाय सोडणार नाही. तर तशा वेळी तेच केलं पाहिजे की बाबा त्याला न मारता सुरक्षितपणे वाचवा, आणि स्वतःचाही जीव वाचवावा आणि त्याचाही जीव वाचवावा.
1: समजा एखाद्याला साप चावलाच तर तत्काळ आधी त्यांनी काय प्रथम उपचार करणं गरजेचं?
0: तर त्यांनी प्रथम उपचार हेच करायला पाहिजे मॅम की ब्लेट वगैरे न मारता. ब्लेटनी काय होते की बऱ्याच वेळेस नसा वगैरे कट होतात. बऱ्याच वेळेस काय होते की शेतामध्ये किंवा कुठं काम करत असताना हे साप असे डायरेक्ट घेऊन तर काही चावा घेत नाहीत, हे कुठंतरी असे दळून बसलेले असतात. आपण काहीतरी वस्तू घेण्यासाठी किंवा ते त्यांच्या अंगावरचे जे कचरा वगैरे काही असेल ते काढण्यासाठी ज्यावेळेस जातो आपण हात टाकतो त्यावेळेस ते हाताला बाईट करू शकतात. शक्यतोवर तर पायाला किंवा हातालाच होतो. मग तशा वेळेस काय केलं पाहिजे, जर विषारी साप जर असेल तर तुम्हाला लगेच तो ओळखू येतो, आणि जर विषारी साप असलाच तर त्याचे सिम्पटम पण लगेच तुरंत एक दोन मिनिटात तुम्हाला लक्षात येतात.
1: की
0: ते सिम्पटम्स असे असतात मॅम की तुम्हाला बोबडी ओढणे, डोळ्यासमोर अंधारे येणे, आणि त्यामध्ये सापांचं जे विष असते ते पण वेगवेगळं असते. जसं जर नाग चावला तर हा नाग आपल्या माइंडवरती अटॅक करतो, त्याचं जे विष असते हे माइंडवरती अटॅक करते, आणि जो रसल वायफर असतो तो रसल वायफर आपल्या ब्लडवरती अटॅक करते, त्याचं जे विष आहे ते आपल्या रक्ताच्या जे गाठी वगैरे बनवायचं क्रिया करतात. तर अशा वेळेस तेच केलं पाहिजे की बाबा त्याला बाईट जर झाला, सर्वप्रथम उपचार म्हणजे त्याला वॉश करणं जिथं बाईट झाला, म्हणजे काय होते की या स्नेकच्या तोंडामध्ये खूप सारे बॅक्टेरिया वगैरे असतात, तर ते जर वॉश करून जर आपण तिथं त्याच्या 1 ते 2 इंचाच्या पाठीमागे जर आपण आवडपट्टी जर बांधली तर ते विष कमी प्रमाणात आपल्या शरीरामध्ये जाते आणि आपण लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाण्याचे प्रयत्न करावे. अशा वेळेस काय होते की स्वतःला खूप कंट्रोल करावं लागते, घाबरायचं बिलकुल नाही. जर आपण घाबरलो ना मॅम तर ज्या ठिकाणी आपण समजा 1-2 ची मोटर लावली त्या ठिकाणी 4 ची मोटर लागल्यासारखं आपलं ब्लड आपल्या पूर्ण शरीरामध्ये पसरून जाते. मग ते जेवढा फास्ट आपल्या शरीरामध्ये पसरण हे तेवढा आपल्याला लवकर त्रास होतो आणि लवकर आपण कोमात जाण्याचे पण चान्सेस असतात. त्यासाठी मी तर सगळ्यांना हे सांगणार आहे की स्नेक बाईट जर झाला तर न घाबरता पटकन तुम्ही जवळच्याच हॉस्पिटलमध्ये जा आणि तिथे तुमचा उपचार 100% होतो. मृत्यू तर एवढा लवकर होत नाही, कारण त्याला कमीत कमी वेळ पूर्ण बॉडीमधून हे होण्यासाठी पूर्ण 3 तास लागतात मॅम. तर असं होत नाही, पण ताबडतोब जर म्हटलं तर जर तुम्ही हॉस्पिटलपर्यंत नाही गेले 1 तासाच्या आतमध्ये तर तुम्ही कोमात जाऊ शकता, ट्रीटमेंट वगैरे अवघड राहते. पण मी तर म्हणतो की सगळ्यांनी शुद्धीवर राहण्याचेच प्रयत्न करावं, स्वतःला कंट्रोल करूनच आपलं डोळे मिटू नये किंवा बोलत राहावं, कोणीतरी त्यांच्या सोबत असल्यावर त्यांना एक धीर द्यायचा की बाबा तुला काही होत नाही, तो बिनविषारी साप होता असं सांगून त्याला थोडस गोष्टींमध्ये गप्पांमध्ये त्याला हॉस्पिटलपर्यंत जर नेलं तर 100% तो बरा होतो. आणि मॅम असं मी याच्यामध्ये पण पाहिलेलं आहे बुकमध्ये, एका संशोधन करण्यासाठी एका जणाला ते स्नेक बाईट केला, तर ती स्नेक बाईट झाल्यानंतर बाबा आपल्या शरीरामध्ये काय चेंजेस होतात हे पाहण्यासाठी एक लॅबमध्ये त्यांनी एका व्यक्तीला शिक्षा झाली होती फाशीची. फाशीची शिक्षा झालेली असताना त्याला म्हटले की बाबा तुला आता फाशीची शिक्षा झाली, परंतु आम्ही तुला फाशी न देता तुला स्नेक बाईट करू, स्नेक बाईटनी तुझा मृत्यू 100% होतो. ऑलरेडी साप जर म्हटलं भीतात घाबरतात, आम्ही फाशी न देता तुला स्नेक बाईट करून किंवा साप चावूनच मारणार असं त्याला आदल्या दिवशी सांगितलं. दुसऱ्या दिवशी त्याला बोलवलं, त्याला स्ट्रेचर वरती झोपवलं, झोपवल्यानंतर एक साप आणला आणि त्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधून त्याला स्पर्श करायला लावलं की हे बघ हा साप आणलेला आहे, हा नाग आहे आणि आता हा नाग आम्ही तुला चावणार. त्यावेळेस काय केलं, झोपल्याच्या नंतर त्याला 2 टास्पिन लावल्या दोन तास पिनानी त्याला महसूस केलं की बाबा आता तुला साप चावला. तशा केसेसमध्ये तो माणूस एक्सपायर तर झाला पण त्याच्या पोस्टमॉर्टम मध्ये असं निघालं की त्याच्या शरीरामध्ये त्याच्या माइंडनी ते विष तयार केलं. भीती एवढी त्रासदायक आहे की म्हणजे माणसाने जे विचार केले ना ते तुमच्या समोर येतात आणि तसं तुमचा बदलाव होतो तुमच्या शरीरामध्ये. फक्त तुम्ही तुमचा विचार स्ट्रॉंग पाहिजे की नाही मला काही होणार नाही.

0: 100% बरा होईन, तर तुम्ही 100% बरा होता. आणि हाच एक्सपिरियन्स स्वतः माझा आहे, कारण मला स्वतःला स्नेक बाईट झाला होता. 2012 मधली गोष्ट आहे मॅम. चिकलठाणा MIDC मध्ये एक गट्टूची कंपनी होती. त्या गट्टूच्या कंपनीमध्ये मी कोबरा पकडला. कोबरा पकडल्याच्या नंतर त्याला मी बॅग मध्ये टाकलं. बॅग मध्ये टाकल्याच्या नंतर मी गोणी पकडतात ना जशी, ज्या ठिकाणी आपण त्याला बांधायचं आपल्याला, त्या ठिकाणी मी त्याने हाताने पकडलेलं होतं. आणि ती गोणी थोडीशी ट्रान्सफर होती, म्हणजे त्याला दिसत होतं. तेवढ्या वेळात वरती येऊन कोबरा त्यांनी माझ्या हाताला बाईट केला. ज्या व्यक्तीने मला बोलवलं होतं तो अर्धा घाबरला, तो तिथेच त्याला घाम फुटायला लागला की आता या माणसाला साप चावला, आता सगळं माझ्यावर येणार. पण मी त्याला म्हटलं की बाबा मला काही होत नाही, तू टेन्शन घेऊ नको. लगेच मग मी त्या कोबराला बांधून, गोणीतच बांधून मी माझ्या डिक्कीमध्ये ठेवून दिलं सेफ. मी काय काय घाबरलो नाही काही नाही. आणि लगेच मला ते सिम्पटम चालू झाले की जसे माझ्या डोळ्यासमोर अंधार येणार, माझी बोबळी ओळाली आणि मला झोप येण्यासारखं होत होतं. तर त्यांनी त्यांच्या 2-व्हीलर वरती बसवलं आणि तिथं मला ऍडमिट केलं. फर्स्ट ट्रीटमेंट जे काय मेडिसिन होतं ते त्यांनी आणून दिलं. त्याच्यानंतर मग माझ्या घरच्यांना त्यांनीच कळवलं आणि ते सगळे आले. मग तिथून पुढे माझी ट्रीटमेंट चालू केली मॅम. तर मग मी 2 दिवस कोमात होतो, तर मी कोमातून बाहेर आलेला माणूस आहे. आणि हे सगळं प्राण्यांचाच आशीर्वाद मी समजतो. कोणाला तरी वाचवलं, कुठल्या तरी प्राण्यांना म्हणा, म्हणून माझा सुद्धा जीव वाचला.
1: मग हे साप चावल्यानंतर प्रथमोपचार करणं तर गरजेचं आहे. काय गोष्टी अशा आहेत की ज्या करू नयेत?
0: साप चावल्यानंतर जसं टीव्हीवर दाखवतात की त्याला ज्या ठिकाणी साप चावला त्या ठिकाणी लोक तोंडाने ओळायचे प्रयत्न करतात, किंवा ब्लेड जास्त मारायचे प्रयत्न करतात, जडीबुटी आणा किंवा हा पाला लावा ते लावा असं न काही करता तुम्ही जर हॉस्पिटल पर्यंत जाण्याचे प्रयत्न केले तर 100% त्या व्यक्तीचा जीव वाचतो.
1: पूर्वीच्या काळी हे सगळ्या गोष्टी घडत होत्या कारण त्यांना त्या सगळ्या झाडपाल्यांची माहिती
0: होती. बरोबर,
1: आपण ह्या गोष्टी
0: टाळणं गरजेचं आहे. आणि बरेचसे लोक काय करतात, या बाबा जोडण्या तो बाबा झाडपूस देतो आणि ते सापाचं विष उतरते, ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहे.
1: पण नितेश, तुम्ही आतापर्यंत खूप प्राणी वाचवलेले आहात. तुमच्या रेस्क्यू मधले सगळ्यात आव्हानात्मक म्हणा असा रेस्क्यू तुमचा की जो खूप तुमच्या स्मरणात राहिलाय, त्याच्याबद्दल काय सांगा?
0: आम्हाला तर तसं जर 1-2 कॉल होते. एक तर हरणीचा कॉल होता, विहिरीत पडलेली हरण होती. त्यावेळेस सिच्युएशन अशी होती की आमच्याकडे काही साधन वगैरे नव्हतं. बऱ्याच वेळेस असं होतं ना की आम्ही बाहेर असतो, कॉल आला तर आम्हाला जाणं गरजेचं असते. तर मग आमच्याकडे काही साधन नसल्यामुळं त्या ठिकाणी त्या हरणीला काढण्यासाठी खूप आम्हाला मेहनत करावी लागली. एक नीलगाय सुद्धा होती, फसलेली होती चिखलामध्ये. तर तिथं फक्त माणसालाच जाता येत होतं आणि ते पण एका साईडनं जाता येत होतं, दुसऱ्या साईडनं बिलकुल दलदल होती. तिथं अक्षरशः JCP सुद्धा जात नव्हता ना क्रेन जात होती. एवढं अवघड जागेवरून आम्हाला ते नीलगायला काढावं लागलं. आम्ही काढला आणि तिला व्यवस्थितपणे रेस्क्यू करून आम्ही ट्रीटमेंट घेऊन तिला जंगलात तिच्या आदिवासामध्ये सोडून दिलं. तो एक एक्सपिरियन्स आम्हाला खूप जास्त हे होता. बाजूला उभे राहिलो आणि ते बघत होती. बघून आम्हाला म्हणजे असं म्हणत होती की बाबा तुमचा सगळ्यांचा धन्यवाद की मला सुखरूप त्या चिखलातून बाहेर काढलं आणि आता मला माझ्या आदिवासामध्ये आणून सोडलं. तर तशा वेळेस बरेचसे अॅग्रिशू सुद्धा ॲनिमल जे असतात ना मॅम, की ते आपल्याला एक धन्यवाद करण्यासाठी थांबतात आणि बघतात सगळीकडे आणि नंतर मग त्यांचा प्रवास सुरुवात करतात.
1: ज्यांना तुम्ही वाचवले त्या प्राण्यांनी उलटा तुमच्या
0: कधी? नाही, आतापर्यंत तर माझ्यासोबत कधी असं झालेलं नाही.
1: त्यांच्यामध्ये सुद्धा
0: हे राहतात हो, प्रेमभाव 100%. हो मॅम,
1: प्राणी निवासाच्या ठिकाणी सोडायचं असतं तर तुम्ही त्यांना नेमकं सोडतात कुठे?
0: सोडायचं तेच त्यांच्या आदिवासामध्ये, म्हणजे जसं फॉरेस्ट एरिया असतो की त्यांनी जसं सांगितलेलं असतं, तुम्ही गवताळा अभयारण्य झालं, जसं की सारोळा झालं, त्या ठिकाणी आपण त्यांना रिलीज करतो. इथले जे कोणी RFO किंवा राऊंडर ऑफिसर असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला त्यांना ते रिलीज करावं लागतात. सापांना जसं की जंगलामध्ये ज्या ठिकाणी आजूबाजूला कोणी गाव वगैरे नाहीये त्या ठिकाणी त्यांना आपण रिलीज करतो, म्हणजे जेणेकरून त्यांचा पुढचा प्रवास सोपा जाईल. म्हणजे कोणी मारणार पण नाही आणि त्यांना खाद्य सुद्धा उपलब्ध होईल, पाणी उपलब्ध होईल, अशा जागेवर आपण त्यांना रिलीज करतो. साप असो किंवा इतर कोणतलाही अॅनिमल असो.
1: नितेश जाधव, तुम्ही आज 25 वर्षापासून हे काम करताय, वन्यजीव संरक्षणाचं महत्व तुमच्या दृष्टीने काय आहे, काय सांगाल त्याबद्दल?
0: आधी बरेचसे राजे महाराजे वाघाची शिकार करायचे, त्यांचे नख, त्यांची स्किन हे ते, तर त्याच्यावर कुठेतरी एक असा कंट्रोल झालं. करणारे लोक खूप तस्करी करतात. आता हत्तीचे दात सुद्धा विकले जातात, वाघाचे नख सुद्धा विकले जातात, मोराचे पंख. आता हे मोराचे पंख म्हणजे ओरिजिनलच आहे ना मॅम, जरी हे मार्केटमध्ये विकायला येतात तर कुठेतरी मोर पकडून त्यांची कत्तल करूनच हे मार्केटमध्ये आलेले असतात ना. काय होते की बऱ्याच वेळेस सगळं काही गव्हर्नमेंटच नाही करू शकत, त्यासाठी आपल्याला सुद्धा, जसे की आम्ही अॅनिमल रेस्क्यूअर आहे, आम्ही सुद्धा त्याला कुठेतरी मार्गदर्शन करतो की बाबा मोरांना न मारलं पाहिजे. प्राण्यांना वाचवलं पाहिजे, झाडं तोडले नाही पाहिजे, झाडं लावले पाहिजे, त्यापासून काय फायदे होतात, काय नुकसान होते हेही आम्ही त्यांना सांगत असतो. तर हे सगळी चांगली गोष्ट आहे की जे कायद्यामध्ये बसलेलं आहे त्याच्यावर थोडंसं आम्हाला हे करता येतं. आता मागच्या याच्यामध्ये पाहिलं तुम्ही, उन्हाळा खूप जास्त टेम्परेचर होतो, कशामुळे होते की आपली झाड तोंड हे थांबली पाहिजे, कुठेतरी झाडं लावले पाहिजे. आता आज 100-100 वर्षाचे झाड तोड होते, कोणी लावत नाही झाडं, वातावरण आहे हे चेंज होऊन जाते ना, की जसं पाऊस वेळेवर येत नाही, ऊन टेम्परेचर खूप जास्त होते, मग ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतात. जमीन कमी आणि कॉन्क्रिटिंग जास्त होऊ लागली, बरेचसे डोंगर भाग तोडायला लागले, बरेचसे अॅनिमलांना जागा शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरावं लागते, भटकावं लागते, त्यावेळेस पण ते अॅनिमल गावामध्ये हा येतात, ओळायला लागले.
1: आज तुम्ही सर्पमित्र म्हणा किंवा प्राणी मित्र म्हणून जेव्हा हे काम करताय, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची काळजी घेणं काय आहे आणि याच्यासाठी काय प्रशिक्षण घेणं आवश्यक असतं?
0: सर्पमित्र म्हणून खूप झालेले आहे आणि सर्पमित्र म्हणजे तुमचा एक पहिला पाऊल आहे. ज्या ठिकाणी खूप तुम्हाला रिस्क वाटते त्या ठिकाणी रिस्क न घेता तुम्ही इन्स्ट्रुमेंटचा उपयोग केला पाहिजे. जसं की सर्पमित्र जर असेल तर त्यांनी टॉंग घेतली पाहिजे, हुक घेतली पाहिजे, हँड ग्लोव्ह वापरले पाहिजे, पायात शूज असला पाहिजे प्रॉपर, आणि तेव्हा स्नेक असो किंवा कुठलाही अॅनिमल असो त्याला रेस्क्यू केलं पाहिजे. नाहीतर काय होईल की तो साप पकडायला गेला, आता स्टन वगैरे करतात तर बऱ्याच वेळेस त्यांचा मृत्यू झालेला आहे. पण तशा वेळेस काय होते की तुम्ही स्वतः तर जीवाने जाणार, पण तुमच्या मागची जे फॅमिली आहे, जसे तुमचे मुलं झाले, आई वडील झाले, यांनी काय करायला पाहिजे, मग नंतर त्यांचा विचार सुद्धा करून तुम्ही ह्या क्षेत्रात उतरायला पाहिजे आणि प्रॉपर अभ्यास करूनच तुम्ही हे काम करायला पाहिजे.
1: भविष्यात याची जनजागृती करण्यासाठी तुमचं काही नियोजन आहे का?
0: भविष्यामध्ये जनजागृती करण्यासाठी हेच आम्ही प्रत्येक वेळेस मी ज्या ठिकाणी जातो, इतर राज्यामध्ये सुद्धा गेलो तर मी त्यांना सांगतो की बाबा झाडे वाचवा, झाडे लावा, प्राण्यांना वाचवा, प्राण्यांना जीव लावा. तर हे सगळं आम्ही करत असतो. निसर्ग वाचला म्हणजे आपण वाचणार. तर मग आमचा इथून पुढचाही प्रवास तोच राहील की आम्ही आम्हाला जेवढं जास्त होईल तेवढं आम्ही प्राण्यांना वाचवणार आणि पर्यावरण वाचवणार.
1: तर मग ह्या क्षेत्रामध्ये आणखीन कोणी तरुण येऊ इच्छितील तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल?
0: या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर सर्वप्रथम मला हेच म्हणायचं की साप पकडायला जर यायचं असेल तर तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस काय होते की बिनविषारी साप म्हणून विषारी सापांना हातळतो माणूस आणि त्याचा जीव गमावा लागतो. मग त्यामुळं मी सगळ्यांना हेच म्हणणार आहे की बाबा तुम्ही त्याच्याबद्दल पहिले अभ्यास करा, अभ्यास करूनच मग त्या स्नेकला तुम्ही पकडण्याचे प्रयत्न करा. इतर प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा ते लेपटला जरी तुम्हाला रेस्क्यूला जायचं असेल तर लेपटसाठी सुद्धा एक सेफ्टी ड्रेस येतो, शूज येतात, हेल्मेट, जॉकेट ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि हे डिपार्टमेंट तुम्हाला सपोर्ट करते त्याबद्दल. हे सपोर्ट घेऊनच तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही उतरायला पाहिजे, मला तरी हे सांगायचंय. प्राणी मित्र म्हणून मी हे सांगणार की बाबा आता झाडं लावा किंवा झाडं तोडी थांबवा. एखादा प्राणी जर तुम्हाला आढळून आला तर तुम्हाला नाही वाचवता आला तर कुठल्या तरी एखाद्या प्राण्या मित्रांना बोलवा आणि त्याला ते वाचवण्याची एक संधी द्या. आज गीत संपलेले आहे आज तर ते एक सफाई कामगार म्हणून होते, तर हे जे मेलेले जनावर असायचे हे ते खाऊन त्यांना पूर्ण नष्ट करून टाकायचे. पण आज तुम्ही बघताय की डॉग्स, कॅट, रानडुकर हे मरून पडलेले असतात, त्यांना साईडला सुद्धा कोणी करत नाही मॅम, आणि त्यांना सफाई कामगार आहेच नाही. पक्षी हे त्यांना घेऊन खायचे, त्यांचंही पोट भरायचं आणि आपल्या सृष्टीसाठी सुद्धा ते एक सफाई कामगार म्हणून होते, हे नष्ट झालेले. मग असं एक जर प्रजाती नष्ट होत गेली तर मग आपलं काय होईल, निसर्गाचं काय संतुलन बिघडून जाईल. तर त्यासाठी कुठेतरी सगळ्यांनी हे एक संकलन केलं पाहिजे, बचाव केला पाहिजे,
1: ही निसर्गाची साखळी आपण जपली पाहिजे.
0: हो मॅम.
1: रितेश जाधव, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना प्राणी मित्र म्हणून खूप छान प्राण्यांचं संरक्षण कसं करणं गरजेचं आहे याबद्दल माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: सापांची माहिती आणि पावसाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयी सर्पमित्र नितेश जाधव यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. बरं आहे तर कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांनी गायलं होतं. संगीतकार मंदार आपटे. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 7 वाजता. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात पावसानं ओढ दिल्यानं पेरण्या मंदावल्या. काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट. ऑनलाईन परीक्षा पुढच्या वर्षी ऑगस्टपासून घेण्याची मुख्यमंत्र्यांची एमपीएससीला शिफारस. काँग्रेसकडून आंदोलन स्थगित. होर्मुझ समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश. आणि वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलीची हत्या. 3 जण ताब्यात. राज्यात मान्सूनच्या पावसानं ओढ दिल्यानं खरीप पेरण्यांचा वेग मंदावला असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणी झालेल्या पिकांनाही ओलाव्याची गरज आहे. मात्र पाऊस नाही त्यामुळे दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हंगामात राज्यातल्या सरासरी 1,57,00,000 हेक्टरपेक्षा जास्त असलेल्या खरीप क्षेत्रापैकी 87,82,772 हेक्टर म्हणजे केवळ 56% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ऊसाचं क्षेत्र विचारात घेतलं तर हे क्षेत्र 60% जातं. खरीपात भाताची 16%, ज्वारी 13%, बाजरी 22%, तर सोयाबीन आणि कापसाची प्रत्येकी 74% पेरणी झाली आहे. पुढच्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला तर रखडलेल्या पेरण्यांना वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हवामान बदलाचं आव्हान असूनही भारतानं यंदा 37,60,00,000 टन अन्नधान्य आणि 37,70,00,000 टन फलोत्पादन केल्याची नोंद झाली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. खेत बचाओ अभियानाअंतर्गत 1,657 वैज्ञानिक पथकांनी 728 जिल्ह्यांमध्ये सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. याशिवाय 100 क्लायमेट स्मार्ट गावं विकसित केली जाणार असून ती वातावरण बदलाच्या समस्येवर मात करून शाश्वत शेतीची आदर्श मॉडेल ठरतील असं ते म्हणाले. भारतीय कृषी संशोधन परिषदेनं गेल्या वर्षभरात 44 पिकांच्या 386 सुधारित जाती विकसित केल्या आहेत. त्यातल्या 94% जाती हवामान बदलाला तोंड द्यायला सक्षम आहेत आणि 29 जाती पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी अशी शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाला केली आहे. सातत्यानं विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसंच राज्याचे मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत मुंबईत बैठक घेतली. त्यात टप्प्याटप्प्यानं सुधारणा राबवल्या जाव्यात यावर त्यांनी भर दिला. यानंतर काँग्रेसनं आंदोलन तात्पुरतं मागे घेतलं. तरी एमपीएससीच्या सर्व परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाईन पद्धतीनंच व्हाव्यात या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे. राज्यातल्या लोकायुक्तांमध्ये गेल्या वर्षाखेर 4,080 प्रकरणं प्रलंबित आहेत. 2025 एकूण 8,965 पैकी 4,885 प्रकरणं निकाली काढल्याचा अहवाल लोकायुक्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना नुकताच सादर केला. वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे 8,547 नवीन तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी 3,869 तक्रारी विविध कारणांमुळे नोंदवल्या नाहीत असंही अहवालात नमूद केलं आहे. राज्यभरातल्या सर्व पोलीस ठाण्यांमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेण्यासाठी आणि त्यातला डेटा किती कालावधीसाठी जतन केला जातो याचा अहवाल सादर करण्यासाठी तथ्यशोध मोहीम राबवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. एका फौजदारी रीट याचिकेवरच्या सुनावणीत न्यायालयानं हे निर्देश दिले. याचिकाकर्त्यानं घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही चित्रणाची मागणी केली होती. मात्र 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ चित्रण ठेवत नसल्याचं पोलिसांनी त्यांना सांगितलं होतं. राज्याच्या मुख्य सचिवांनी यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची क्षमता वाढवण्याविषयी हमी दिली होती असं नमूद करत या विषयाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
पश्चिम आशियात संघर्ष सुरू असताना होर्मुस सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर शक्यतो भारतीय खलाशांची नेमणूक करू नये असं नौवहन प्रशासन महासंचालनालयानं सांगितलं आहे. जहाज मालक, व्यवस्थापक तसंच खलाशांची भरती करणाऱ्या प्लेसमेंट संस्थांसाठी डीजीएमएनं एक पत्रक जारी केलं आहे. पर्शियन आखात आणि होर्मुझची सामुद्रधुनी या परिसरातून प्रवास करताना सुरक्षाविषयक सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं असंही त्यात म्हटलं आहे. होर्मुज पार करताना अल बाहिया आणि मुंबासा या जहाजांवर हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना सरकारनं दिल्या आहेत. या जहाजांवर मिळून 30 भारतीय कर्मचारी होते, त्यातल्या एकाचा हल्ल्यात मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले होते. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावरच्या भारतीय कर्मचाऱ्याची माहिती सातत्यानं प्रसिद्ध करावी असं नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी डीजीएमएला सांगितलं आहे. वर्धा शहरालगत असलेल्या रोठा परिसरात एका 12 वर्षाच्या मुलीची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. धावत्या लोकलमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये काल झालेल्या वादामुळे 3 जण जखमी झाले. मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते ठाकुर्ली स्थानकांदरम्यान हा प्रकार झाला. या तिघांना सायन रुग्णालयात दाखल केलं असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. भरधाव गाडीची झडक बसून आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी चालणाऱ्या वारकऱ्याचा काल रात्री बारामतीत मृत्यू झाला. कर्जत आणि लोणावळा रेल्वे मार्गावरची दुसरी मार्गिका पूर्ववत झाल्यामुळे पुणे मुंबई दरम्यानची रेल्वेसेवा पूर्ववत झाली असल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे. त्यामुळे डेक्कन इंटरसिटी या गाड्या आजपासून नियमित वेळापत्रकाप्रमाणे धावतील तर सिद्धेश्वर, उद्यान, महालक्ष्मी या गाड्या उद्यापासून सुरू होतील. आषाढी यात्रेसाठी यंदा पंढरपूर आणि पालखी मार्गात 5G वॉकीटॉकी, QR कोड, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन कॅमेरे यांची मदत घेतली जाणार आहे अशी माहिती सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं भाविकांची संख्या मोजली जाणार आहे. यामुळे गर्दीचं अचूक व्यवस्थापन आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीनं उपाययोजना करायला मदत होईल. ड्रोन कॅमेरे, वॉच टॉवर, बॉम्बशोधक आणि नाशक पथकं तसंच सुमारे 350 CCTV कॅमेरे सतत परिस्थितीवर नजर ठेवतील. यंदा प्रथमच तात्पुरती बसस्थानकं, वाहनतळ आणि महत्वाच्या ठिकाणी QR कोड लावण्यात येणार आहेत. या कोडद्वारे भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर, चंद्रभागा नदी, 65 एकर दर्शन परिसर, वाहनतळ, दर्शन रांग आणि इतर महत्वाच्या सुविधांची माहिती मोबाईलवर सहज उपलब्ध होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा नातेपुते इथं आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अकलूजमध्ये दाखल झाल्यापासून संपूर्ण पालखी मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात असेल. पंढरपूरकडे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उद्यापासून शहरात येणाऱ्या जड वाहनांवर तात्पुरती बंदी घातली जाईल. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यातला दुसरा एकदिवसीय सामना आज कार्डिफ इथं सुरू आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 21व्या षटकात 3 बाद 111 धावा झाल्या होत्या. शुभमन गिल 31, रोहित शर्मा 26 आणि ईशान किशन 1 धाव काढून बाद झाले. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरीत काल गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आणि 4 जण जखमी झाले. दोन गटांमधल्या जुन्या वादाचं हिंसेत रुपांतर झाल्यानं हा वाद झाला. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलं आहे.

0: तर 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई गुन्हे शाखेनं कांदिवली इथल्या 12 खोल्यांमधून 558 लिटर भेसळयुक्त दूध काल जप्त केलं. तपासादरम्यान 2 नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये दूषित पाणी मिसळलं जात असल्याचं तसंच ते दूध ग्राहकांना पुरवलं जात असल्याचं उघड झालं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पावसानं ओढ दिल्यानं पेरण्या मंदावल्या, काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट. ऑनलाईन परीक्षा पुढच्या वर्षी ऑगस्टपासून घेण्याची मुख्यमंत्र्यांची MPSCला शिफारस, काँग्रेसकडून आंदोलन स्थगित. होर्मुझ समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश. आणि वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलीची हत्या, 3 जण ताब्यात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव, तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता।
2: श्रोते हो रविवारी 19 जुलैला 12:00 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता।
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी अनकही विरासत।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, राज्य मंत्रिमंडळानं नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली. याच पार्श्वभूमीवर या योजनेचं स्वरूप, लाभ आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या दिशेनं अपेक्षित उपाययोजनांशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष मध्ये करणार आहोत. श्रोते हो, कधी नापिकी तर कधी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या अंमलबजावणीला मान्यता दिली आहे. महत्वाचं म्हणजे या योजनेच्या लाभार्थ्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकारने यापूर्वीच्या अनेक अटीही शिथिल केल्या आहेत. या अंतर्गत याआधीची 50,000 रुपयांच्या लाभाच्या मर्यादेची अट शिथिल करून 2,00,000 रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. सरकारच्या या सुधारित निर्णयामुळे राज्यातील तब्बल 56,00,000 शेतकरी बांधवांना 36,585 कोटी रुपयांचा थेट लाभ मिळणार आहे. त्या अनुषंगानेच या योजनेचं अटी शिथिल केल्यानंतरचं स्वरूप आणि अंमलबजावणीविषयी अधिक सांगतायत सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे.
1: महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केलेली आहे आणि नुकतंच 2 जूनच्या कॅबिनेटमध्ये याला मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी 1/4/19 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जांची 30/9/2025 अखेर थकीत असलेली व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2,00,000 आहे अशा शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज खात्यात 2,00,000 कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत 1/4/19 ते 31/3/2025 पर्यंत वाटप झालेल्या अल्पमुदत पीक कर्जांचे पुनर्गठन फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रुपांतर झालेल्या कर्जाची 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2,00,000 असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. परंतु या योजनेची रक्कम 2,00,000 जास्त असेल तर त्या 2,00,000 वरची रक्कम संबंधित शेतकऱ्याने भरल्यानंतर 2,00,000 लाभ त्यांना या योजनेच्या अंतर्गत देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये लाभ मिळालेला होता अशा शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन फेरपुनर्गठन यांची थकलेल्या हप्त्यांची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम अगोदर फक्त 50,000 पर्यंत आपण लाभ देत होतो ती रक्कम 2,00,000 रुपयापर्यंत वाढवलेली आहे. जवळजवळ 11.58 लाख शेतकऱ्यांना असा लाभ होणार आहे आणि यामुळे शासनावरती 4,683 कोटी रुपयांचा अधिकचा बोजा पडणार आहे. या योजनेच्या अंतर्गत सुरुवातीला जवळजवळ 56,00,000 शेतकऱ्यांना मिळून 36,585 कोटी रुपये तरतूद लागणार होती ती आता वाढून 4,643 कोटी रुपये वाढीव रक्कम लागणार आहेत आणि ती रक्कम 36,585 कोटीवरनं 41,268 कोटी रुपये होणार आहे. तर यामुळे अधिकच्या 11.58 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ जो अगोदर फक्त 50,000 रुपयापर्यंत देणार होतो तो लाभ त्यांना आता 2,00,000 रुपयापर्यंतचा कर्जमाफीचा लाभ होणार आहे. कर्जमाफी

0: 2017-2019 नंतरही 2026 ची खूप मोठी कर्जमाफीची योजना आहे आणि यामुळे मला वाटतं की सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होईल आणि अधिकतम शेतकऱ्यांचा सातबारा पुरा होण्यासाठी मदत होणार आहे. यामध्ये ओटीएस योजनेचा देखील अंतर्भाव आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जांची एक किंवा अनेक बँक सर्व कर्ज खात्यांची मुद्दल व्याजासह 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या एकत्रित थकबाकीची रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेल्या थकीत रकमेची बँकेस पब्लिक संस्थेस परतफेड करणे आवश्यक असेल आणि ही परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्याला एक वेळचा समझोता म्हणून 2 लाखापर्यंतच्या रकमेचा लाभ या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये देण्यात येणार आहे.
1: श्रोते हो, या ऐतिहासिक योजनेअंतर्गत अटी शिथिल केल्यामुळे यापूर्वी पात्र नसलेले अनेक शेतकरीही कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. या योजनेमुळे वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरीही त्याचा समांतरपणे लाभ राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी होणारच आहे. या कर्जमाफीमुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना आपला शेती व्यवसाय पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी थेट हातभार लागणार असून बँकांकडून नव्याने संस्थात्मक पीक कर्ज मिळण्याचे मार्गही मोकळे होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर या सर्वात मोठ्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा आणि योजनेच्या अंमलबजावणीविषयीच्या अपेक्षांबद्दल बोलताहेत कृषी पत्रकार बाळासाहेब पाटील.
2: राज्य सरकारने नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. काही लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांमधनं मागणी होत होती की या कर्जमाफीचे जे काही अटी आणि शर्ती निकष जे आहेत त्यामध्ये शिथिलता आणावी. त्याच्यामध्ये एक मुख्य अट होती अशी की 2019 राज्य सरकारने महात्मा गांधी कर्जमुक्ती योजना आणली होती. तर या योजनेमध्ये सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी केली होती. त्या शेतकऱ्यांना आता पुन्हा कर्जमाफी द्यायची आहे की नाही याच्यामध्ये बराच खल झाला आणि त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा सरकारनं निर्णय घेतला होता. मात्र खरं तर तेच शेतकरी होते जे शेतकरी आताही थकबाकीदार आहेत. मग या शेतकऱ्यांच्यावर अन्याय का असं झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच पावसाळी अधिवेशनामध्ये या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी देऊ असं जाहीर केलं आणि त्या संदर्भातला कालच्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतला की या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी देऊ. खरं तर हा दिलासादायक निर्णय आहे कारण बहुतांश शेतकरी जे 2017 पात्र होते ते 2019 कर्जमाफीमध्येही पात्र झाले आणि आता जे शेतकरी थकबाकीदार आहेत ते सुद्धा 2019 कर्जमाफीचा लाभ घेतलेच होते. त्यामुळे बहुतांश शेतकरी या कक्षेच्या बाहेर जात होते. राज्य सरकारने घेतलेला हा जो निर्णय आहे तो उत्तम आहे जेणेकरून याच्यामध्ये बहुतांश शेतकरी समाविष्ट केले जातील. खरं तर या दोन्ही योजनांमध्ये साधारणतः 20 ते 22 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे प्रत्येकी. मात्र या योजनेमध्ये राज्य सरकारने घोषित केले आहे की 36,000 कोटींची आणि 56 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारी किंवा लाभ देणारी ही योजना आहे. मला वाटतं की आतापर्यंतची सर्वात मोठी योजना आहे आणि राज्य सरकारची सुद्धा कसोटी आहे की राज्य सरकारनं ही जी आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना जी आणलेली आहे राज्याच्या पातळीवरची, त्याच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं 2 लाखाच्या वरती जर कर्ज असेल तर ते कर्ज त्यांनी वरची रक्कम भरायची आहे आणि त्यानंतर त्यांना 2 लाखाचा लाभ देणार आहे. आता या कर्जमाफीची अंमलबजावणी नीट झाली पाहिजे. ही अंमलबजावणी करण्याची जबाबदारी बँकांची आहे तशी सहकार खात्याची आहे आणि ज्या बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज पुरवठा करणार आहेत त्या बँकांची खरी कसोटी आता सुरू झालेली आहे कारण आता खरीप हंगाम सुरू झालेला आहे आणि या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मशागतीच्या कामांसाठी पैसे लागतात. तर हे पैसे उपलब्ध होण्यासाठी त्यांना कर्ज काढावं लागतं आणि ही कर्जाची प्रक्रिया आता सुरू करणं हे बँकांसमोरचं मोठं आव्हान आहे. खरं तर जुलै एंड पर्यंत ही कर्जमाफी इम्प्लिमेंट होईल असं दिसतंय आणि बँकांनी गरजू शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची नीट यादी म्हणजे याच्यामध्ये 2-3 योजना आहेत. एक आहे ओटीएस जे 2 लाखाच्या वरचे कर्जदार आहेत त्या कर्जदारांना त्यांची वरची रक्कम भरून घेणं आणि त्यांना लाभ देणं. दुसरं आहे 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी जे 2 लाखाच्या आतमध्ये कर्जदार शेतकरी आहेत त्यांना त्याचा लाभ देणं आणि दुसरं जे नियमित परतफेड करतात त्या नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मागील वर्षी खरीपामध्ये जे घेतलेलं कर्ज होतं ते भरण्याची अट राज्य सरकारनं आधीच्या निर्णयामध्ये घातली होती. मात्र पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीही अट शिथिल केलेली आहे. त्यामुळे प्रोत्साहनपर लाभ जो आहे तो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळेल असं दिसतंय. प्रोत्साहनपर अनुदान हे शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे की तुम्ही कर्ज भरता. म्हणजे एकीकडे थकबाकीदार शेतकऱ्यांची तुम्ही कर्जमाफी करता आणि आम्ही नियमित कर्ज भरतो तर आमची काय चूक आहे असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. तर अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी की तुमची कोणतीही चूक नाही, तुम्ही नियमित भरता तर तुम्हाला प्रोत्साहन राज्य सरकारकडून हे देण्यात येत आहे, म्हणून ही योजना दिलेली आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये घेतलेलं कर्ज भरण्याची जी अट घालण्यात

0: घेतली होती. ही अट म्हणजे मागील कोणत्याही म्हणजे 3 पैकी 2 वर्षांमध्ये जर कर्ज नियमित भरला असेल तर त्याला 50,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. आणि या दोन घोषणांच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजनेच्या कक्षेत येईल. आणि त्यामुळे राज्य सरकारने सांगितलेला 56 लाखांचा आकडा वास्तविक राज्य सरकारचे आकडे सांगतात तिथपर्यंत पोहोचणं कठीण असतं, पण कदाचित या दोन घोषणांच्यामुळे हा आकडा साध्य करणं सरकारला सोपं जाईल असं वाटतंय.
1: श्रोते हो, केवळ तात्पुरती कर्जमाफी न करता शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढत त्यांच्या कर्जमुक्तीसाठी पावलं उचलणं तितकंच गरजेचं आहे. या दृष्टीनंच शेतकऱ्यांची थकीत वीज बिलं माफ करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा एक सकारात्मक पाऊल ठरलं आहे. मात्र त्याचवेळी शेतकऱ्यांची सावकारी पाशातून पूर्ण मुक्ती करण्याकरताही सक्षम पीक विमा व्यवस्था, हमी भाव आणि खरेदीची हमी, गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता आणि कृषी पतपुरवठा संस्थांचं सक्षमीकरण अशा व्यापक पातळीवरच्या उपाययोजनांची गरजही आहेच. त्याचविषयी कृषी पत्रकार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केलेलं मत आता ऐकूया.
0: शेतकरी कर्जबाजारी का होतो याची छोटी छोटी छोटी कारणं असतात. म्हणजे जसा एखादा नोकरदार आपलं घर चालवण्यासाठी त्याच्या पगारावरती अवलंबून असतो, तसा शेतकरी त्याचं घर चालवण्यासाठी त्याच्या शेतीवर अवलंबून असतो. आणि शेती हा व्यवसाय असा आहे की त्याच्यामध्ये दर महिन्याला तुम्हाला उत्पादन मिळेलच असं नाही. तर अशा वेळी आपल्याला शाश्वत शेती हा एकमेव उपाय आहे. तुम्हाला जे लागतं ते तुमच्या शेतीमध्ये टिकलं पाहिजे, म्हणजे तुमचं बाजारपेठेवरचं अवलंबित्व कमी झालं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे जास्त खर्चिक शेती होण्यापाठीमागं, शेतकऱ्याची शेती आहे ती खर्चिक होण्यापाठीमागचं कारण असं आहे की सध्या यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ते प्रत्येक शेतकऱ्याला परवडतच असं नाही. आपल्याकडे लँड होल्डिंग म्हणजे जमिनीची धारण क्षमता प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या आपल्या राज्यामध्ये 90% वर आहे. आणि एवढी छोटी छोटी शेती असल्यानंतर त्याच्यामध्ये यांत्रिकीकरण करता येत नाही आणि अलीकडे मांगभिन्नतेची कामं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा तुटवडा आहे. आणि हा तुटवडा असल्यामुळं शेतीमध्ये प्रचंड खर्च वाढलेला आहे. असं जरी असलं तरी शेती पिकते, शेतकरी पिकवत असतो आणि अशा शेतकऱ्यांना शाश्वत शेती त्यांना जरी केली तरी त्याच्या शेतीला शाश्वत हमी भाव जो म्हणतो तो दिला पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी आपल्याकडे नाफेड कापूस खरेदी करतं, नाफेड सोयाबीन खरेदी करतं, नाफेड हरभरा खरेदी करतं, तूर खरेदी करतं, मात्र या खरेदीमध्ये बाजारभाव आणि नाफेडचा हमीभाव याच्यामध्ये प्रचंड तफावत असते. ही सगळी यंत्रणा व्यापाऱ्यांच्या ताब्यात असते आणि सरकारनं जर आपल्यावरचा दबाव कमी करायचा असेल तर पहिल्यांदा ही जी साखळी आहे हे मोडून काढलं पाहिजे. सध्या आपल्या राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाते. ही पीक विमा योजना काय आहे तर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाल्यास त्याला विमा मिळेल. मात्र राज्य सरकारने सुधारित पीक विमा योजना आणली, त्याच्यामध्ये केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित आपण त्याला भरपाई देतो. वास्तविक आपल्याकडे हवामान बदलाचा इतका मोठा फटका बसतोय शेतकऱ्यांना आणि यावर आधारित काही जे ट्रिगर आहेत ते राज्य सरकारनं लागू केले तर राज्य सरकारवरचा दबाव कमी होईल, शेतकऱ्याला पीक विमा कंपन्या भरपाई देतील. दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना नीट पतपुरवठा झाला पाहिजे. आपल्याकडे 2022 ते 2026 या काळांमध्ये सहकारी राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण विकास बँकांच्या कर्ज घेणारे कर्जदार शेतकरी होते त्यांच्यामध्ये 18 लाखाची घट झालेली आहे. तर ही घट अतिशय चिंताजनक आहे. हे शेतकरी कर्ज घेत होते परंतु ते सध्या आपल्या बँकिंग प्रणालीमध्ये नाही आहेत, म्हणजे ह्याचा अर्थ ते कुठं वळले, हे वळलेले आहेत सावकारांच्याकडे आणि सावकारी पाश त्यांच्या भोवती पडलेला आहे. आणि या व्यक्तींना कायद्यानं चालणारी बँकिंग प्रणाली आहे, या बँकिंग प्रणालीमध्ये त्यांना आणण्याची गरज आहे. आणि ही बँकिंग प्रणाली सक्षम करण्यासाठी आपल्याला शेतकरी नियमित पतपुरवठा करणं, त्याची वसुली नीट होणं आणि ही वसुली नीट होण्यासाठी मूळ मुद्दा आहे की त्याच्या शेतमालाला नीट भाव मिळणं. आणि ही व्यवस्था जो आपण बळकट करणार नाही तोपर्यंत बँकिंग प्रणाली बळकट होणार नाही आणि तसा शेतकरी सुद्धा बळकट होणार नाही. आणि हे बळकट करायचं असेल तर आपल्याला कृषी, सहकार, पणन, जलसंपदा विभाग आणि मदत आणि पुनर्वसन विभाग या विभागांची मोठी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच एका कार्यक्रमामध्ये मुंबईतला सांगितलं की जुनी वीज बिलं जी आहेत ती आपण माफ करू. खरं तर वीज बिलं माफ करण्याचा हा त्यांचा निर्णय स्तुत्य आहे आणि कौतुकास्पद आहे. याआधी त्यांनी 7.5 हॉर्स पॉवरच्या आतमध्ये ज्यांची मोटर्स आहेत किंवा त्यांची लोड आहे तर त्याची वीज बिलं आता सध्या माफ केली जातात. आणि दिवसा वीज देण्यासाठी त्यांनी सौर ऊर्जीकरणाचा मोठे प्रकल्प राज्यामध्ये हाती घेतलेले आहेत आणि ऊर्जा खातं स्वतः त्यांच्याकडे आहे, त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात वेगानं सुरू आहे. काही फिलर हे वळवलेले आहेत, दिवसा काही ठिकाणी मिळते वीज आणि दिवसा वीज मिळणं हे शेतकऱ्यांची गरज आहे. खरं तर म्हणजे पूर्वी जसं रात्री आणि दिवसा बदली वीज असायची तर त्याचा मोठा त्रास शेतकऱ्यांना व्हायचा आणि सरकारनं या काही बाबतीत म्हणजे दिवसा शेतीला वीज मिळाली तर आपण शेतीमध्ये काही प्रयोग पण करू शकतो आणि ते शक्य होतं. त्यामुळे सरकारनं सुरू केलेला जो उपक्रम आहे तो स्फूर्त्य आहे. त्याची अंमलबजावणी लवकर केल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि आपण जी शाश्वत शेती म्हणतो त्या शाश्वत शेतीकडे वळत असताना शेतकऱ्यांनी ह्याच्यातले बदल हे दोन तीन टप्प्यांच्यावरती आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना स्वतःमध्ये बदल करून घेणं, जो शाश्वत शेती आपल्याला जेवढं गरजेचं आहे जे गरजेचं आहे ते शेतीमध्ये पिकवणं, दुसरी गोष्ट आहे नगदी पिकं जी आहेत त्याच्या संदर्भात आधुनिक शेतीकडे वळणं, आधुनिक शेतीमध्ये अतिशय खर्चिक शेती न करणं सरकारच्या पातळीवर.

0: होऊ शकतो असं मला वाटतं.
1: श्रोते हो, सरते शेवटी कोणतीही योजना असो ती आकडेवारी पुरती मर्यादित राहू नये आणि बळीराजा कर्जमुक्त व्हावा हीच अवघ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंजेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आणि आता शेतकरी बंधू भगिनींसाठी माझं आवार, माझं शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंगस माशांचं संवर्धन याविषयी प्राध्यापक माधव गीते यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, पंगस माशाचं संवर्धन हाच आपला विषय आहे. आपण बघतो की विविध प्रकारच्या माशांचं संवर्धन हे आपल्याकडे होत असतं. मग या पंगस माशाचं असं काय वैशिष्ट्य आहे किंवा या माशाचं संवर्धन करताना तुम्हाला काय काय नेमक्या गोष्टी बघणं गरजेचं आहे, म्हणजे कोणकोणत्या पद्धतीनं याचं संवर्धन केलं जातं आणि हा मासा कशा पद्धतीनं बाजारामध्ये सुद्धा त्याला चांगला बाजारभाव मिळणं किंवा एकंदरीतच आपल्या आहाराच्या दृष्टीनं सुद्धा याचं महत्व आहे, तर या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. ही सगळी माहिती देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे प्राध्यापक माधव गीते सरांना. गीते सर हे कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील मत्स्यशास्त्राचे विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, आता या पंगस माशाचे जे फायदे आहेत किंवा उपयुक्तता किंवा आपण वैशिष्ट्य म्हणू तर काय सांगाल तुम्ही?
2: पारंपरिक मत्स्य संवर्धनामध्ये आपण जो विचार केला तर कतला, रोहू, मृगल ह्याच जातीमध्ये आपण संवर्धन करत आहोत पारंपरिक पद्धतीमध्ये. त्याचा संवर्धन कालावधी जास्त आहे. पंगस माशाचा जो विचार केला तर याचा संवर्धन कालावधी हा कमी आहे कतला रोहू मृगलच्या तुलनेत. त्यामुळे हा मासा संवर्धन करण्यासाठी उपयुक्त आहे, याला फार चांगली डिमांड आहे. पंगस माशांची उपयुक्तता जर आपण विचारात घेतली तर हा कॅटफिश जातीचा असून तो नदी, मोठ्या जलाशयात, धरणात, तलाव व इतर ठिकाणी हा आपल्याला आढळतो. हा मासा विविध प्रकारचे खाद्य खाऊन त्याची वाढ चांगली होते. याला आपण ओमनिवरस म्हणतो, म्हणजे मिश्र आहारी आहे तो. त्याचबरोबर भाताचा कोंडा किंवा शेंगदाणा पेंड हे दिल्यानंतरही त्याची वाढही चांगली जोमात होते. हा जनरली तलावाच्या तळाशी जे काही कुजलेले खाद्य पदार्थ आहेत वगैरे ह्याचं ग्रहण करतो. त्याचबरोबर जे काही कवचधारी प्राणी असतील, कीटक असतील व इतर सडलेले जे काही प्राणी आहेत त्याचं हा सेवन करून तलाव स्वच्छ ठेवण्यासही आपल्याला त्याच्या माध्यमातून मदत होते. हा, आणि त्याचबरोबर कमी प्राणवायू सुद्धा हा मासा चांगला सर्व्हाइव्ह करतो, जे इतर माशांच्या तुलनेत हे फार चांगलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे.
1: तो तग धरून राहू शकतो.
2: हो हो. ह्यामध्ये पंगेशियसच्या काय जाती आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पंगेशियस सूची ह्या जातीचा मासा संवर्धनासाठी उपयुक्त आहे. तसंच काही वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला, हा कणखर आहे, वाढ चांगली होते. हा मासा साधारण 8 ते 10 महिन्यात 1 ते 1.5 किलो पर्यंत वाढतो. कतला, रोहू, मृगल ह्या माशांसोबतही संवर्धन करू शकतो. आपण म्हणतो सर्वात महत्वाचा भाग जो आहे मत्स्य संवर्धनात, पाणी जर समजा थोडंफार मिसमॅनेजमेंटमुळे दूषित झालं असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तो तग धरू शकतो. अशी काही ह्या माशाची वैशिष्ट्ये आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारच्या पाण्यात तग धरून राहतो हे मी आपल्याला सांगितलंच आहे. या माशाची पिल्ले जो विचार केला तर कृत्रिम खाद्य नाही मिळालं तर सुरुवातीचा कालावधी जो आहे तर ते एकमेकांना खाऊ शकतात किंवा स्वजाती भक्षण आपण म्हणतो. पण नंतर जशी त्याची वाढ होते मग ही कॅनिबलिझम त्यांची जी सवय आहे ती नाहीशी होते. पण हा मासा चांगला वाढ होणारा आहे, कृत्रिम खाद्य सहज स्वीकारणारा आहे आणि

0: फायदा देणारा मासा आहे.
1: म्हणजे यांचं संवर्धन जर करायचं आहे आपल्याला तर याच्यासाठी तलाव कसे असायला हवे?
0: मत्स्य संवर्धन कोणत्याही माशांचं आपल्याला करायचं झालं तर तलाव जो आहे तो आयताकृती असणं अपेक्षित आहे, जेणेकरून जो ओढ जाळ असतं शेवटी हार्वेस्टिंग करावं लागतं त्यावेळी त्या जाळ्यावरचा खर्च कमी होतो. त्याची जी रुंदी आहे ती वाऱ्याच्या दिशेने असेल तर ऑक्सिजनचं मिसळण्याचं प्रमाण पाण्यात हे जास्ती होतं, हा एक त्याचा फायदा होतो. दुसरं तलावाचे बांध व्यवस्थित पिचिंग करून घेणं गरजेचं आहे, त्याला स्लोप असणं गरजेचं आहे 1:1.5 जेणेकरून त्यात बांधाची धूप होणार नाही. मग ह्या तलावाच्या आकारांचा जर विचार केला तर आपल्याला संवर्धन करायचं असेल तर कमीत कमी 20 गुंठ्याच्या पुढेच म्हणजे अर्धा एकरच्या पुढेच ही तलाव असणं गरजेचं आहे व्यावसायिक दृष्टीने. साधारण ह्या तलावांचं आपण असं ह्या पद्धतीने रचना करू शकतो.
1: आता याच्यासाठी सर पूर्वतयारी जर करायची असेल आपल्याला तर काय करता येईल?
0: जसं आपण इतर शेतीमध्ये पूर्व मशागतीची कामं म्हणतो तसंच ह्या मत्स्य संवर्धनामध्ये सुद्धा पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे. यामध्ये काय, एक पीक काढून झाल्यानंतर माशांची काढणी झाल्यानंतर तलावातील पूर्ण पाणी हे कमी करणं किंवा पूर्ण आटवणं गरजेचं आहे. तलाव पूर्ण उन्हात सुकवणं गरजेचं आहे जेणेकरून त्याला तडे जातील आणि जे काही गॅसेस आहेत H2S वगैरे हे सगळे त्या तलावातून निघून जातील. कारण आपण जे खाद्य टाकतो माशांची जी विष्ठा असते ती तळाशी राहते, त्यामुळे तो सुकवणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला तिथे नांगरणी करणं गरजेचं आहे जेणेकरून त्या मातीची सुपीकता अजून वाढते. मग त्यानंतर तलावामध्ये चुन्याची मात्रा देणं गरजेचं आहे. चुना याच्यासाठी की माशांना साधारण जो आपण पीएच म्हणतो सामू जो आहे तो 6.5 ते 8.5 या रेंजमध्ये असेल तर माशांची वाढ ही जोमात होते. त्यामुळे आपल्याला ह्या चुना देणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मग पाणी भरून आपल्याला त्याला खत व्यवस्थापन करायला लागतं. आता खत व्यवस्थापनामध्ये काय तर शेणखत 3 ते 4 टन प्रति हेक्टरी या दराने टाकणं आवश्यक आहे, ते मत्स्य बीज सोडण्याच्या 15 दिवस अगोदर, जेणेकरून शेणखत जे आहे त्याचं विघटन होऊन त्यातनं पान वनस्पती ज्या आहेत त्या तयार होतात. सूक्ष्म पान वनस्पती म्हणूया, वनस्पती प्लवंग खरं तर आपण त्याला म्हणतो प्लँक्टन, आणि वनस्पती प्लवंगाबरोबरच आपल्याला प्राणी प्लवंगही त्याला आढळतात. म्हणजे सुरुवातीला पाणी हिरवं होतं आणि नंतर गोल्डन ग्रीन असा त्याचा कलर येतो. म्हणजे वनस्पती प्लवंग आणि प्राणी प्लवंग याचा विपुल प्रमाणात त्या तलावामध्ये साठा होतो आणि हे माशांचं नैसर्गिक खाद्य आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. जर आपल्याकडे शेणखत नसेल तर पोल्ट्रीची विष्ठा सुद्धा आपण तिथे टाकू शकतो, पण त्याची मात्रा 1 ते 1.5 टन प्रति हेक्टरी एवढीच ठेवावी. ह्या पद्धतीने त्याची पूर्वतयारी करावी लागते. आणि जर काही शेतकऱ्यांकडे अडचण अशी असते की त्यांना पूर्णपणे पाणी काढताच येत नाही, बारामाही त्यांच्या ह्याच्यात पाणी राहतं, मग अशा परिस्थितीमध्ये काही पावसाच्या पाण्यासोबत म्हणा किंवा आपल्या चुकीमुळे इतर मासे आलेले असतात, मग ते भक्षक मासे असू शकतात किंवा भक्षक जरी नसले तरी पण हे मासे कॉम्पीट करतात पुढच्या ज्यावेळी आपण बीज सोडू त्यांना. अशा माशांचं निर्मूलन करणं फार गरजेचं आहे. मग अशा माशांना जेवढं पाणी कमी होईल तेवढं कमी करून जाळी ओढून ते मासे काढून टाकणं गरजेचं आहे. तरीही नियंत्रण नाही झालं तर 35% क्लोरीन 300 किलो प्रति हेक्टरी त्या तलावामध्ये टाकणं गरजेचं आहे जेणेकरून सर्व मासे मरून जातील. आणि 3 ते 4 दिवसानंतर पुढील जे चुना टाकणं असेल किंवा खत देणं असेल ही प्रक्रिया फॉलो करायची आहे. या पद्धतीने आपण तलावाची पूर्वतयारी करणं गरजेचं आहे.
1: नक्कीच नक्कीच. सर आता स्टॉकिंग किंवा आपण जे बीज संचयन म्हणतो तर याविषयी काय सांगाल?
0: हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. म्हणजे संचयन जे करतो आपण बीज ते किती करायचं केव्हा करायचं हे फार महत्वाचं आहे. सोप्या गोष्टी आहेत. संचयन करतावेळी प्रमुख काळजी घेणं गरजेचं आहे की शेतकरी येतात आणि पटकन ते बीज आपल्या तलावात आणून सोडतात असं करायला नकोय. याने माशांवरती ताण येतो कारण तलावातील पाण्याचं तापमान आणि आपण ज्या पिशवीतनं ते बीज आणलेलं आहे त्याचं तापमान ह्याच्यात फरक असतो. 12 तास किंवा 36 तास तो ट्रान्सपोर्ट होऊन ते बियाणं आलेलं असतं तर सडनली आपण तोडलं तर त्यांना स्ट्रेसमध्ये येतात ते लागलीच मरतूक होत नाही पण त्यांचं खाण्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग ते रोगाला बळी पडून असे मरतूक होण्याचे चान्सेस असतात. तर बऱ्याच शेतकरी म्हणतातही आम्हाला असं झालं वगैरे. मग त्यामुळे एक साधारण 1/2 ते 1 तास त्या पिशव्या त्या पाण्यावरती तरंगत ठेवणे आणि तलावातील पाणी मगणे त्या पिशवींमध्ये भरणे 1/2 पिशवी आणि नंतर ते सीड त्या तलावांमध्ये सोडणं खूप गरजेचं आहे. याच्यामुळे माशांवर त्या बीजांवरती ताण येत नाही. मग हे सोडायचं किती तर प्रत्येक तलावाची एक कॅरिंग कॅपॅसिटी असते त्याप्रमाणे ते संचयन दर त्या माशाच्या जातीप्रमाणे ठरवायला लागतो. आज आपण कतला रोहू मृगलचा जो विचार केला तर 5 ते 6 हजार मत्स्य बोटुकली सोडणं गरजेचं

0: आहे.
1: बर
0: तिलापियाचा जर विचार केला तर हे 20,000 प्रति हेक्टरी आपल्याला सोडणं गरजेचं आहे, आणि पनगॅसियसचा जर विचार केला तर हा सुद्धा आपल्याला 20,000 प्रति हेक्टरी मत्स्यबीज सोडणं गरजेचं आहे. ते पण 5 ग्रामच्या साईजचं किंवा 5 ग्रामहून पुढच्या साईजचं सोडणं गरजेचं आहे पनगॅसियसचं बीज.
1: अच्छा, आता सर आपण जेव्हा खाद्य व्यवस्थापन बघतो माशांसाठीचं, तर मग त्यात काय म्हणजे काळजी घ्यायची?
0: हा एक फार महत्वाचा भाग आहे किंवा घटक आहे, कारण 60-70% संवर्धनातला जो खर्च आहे हा खाद्यावरती होतो. आता आपण खत व्यवस्थापन तर करतोच, कशासाठी? तर त्यांचं नैसर्गिक खाद्य तयार होण्यासाठी. पण त्याच्यावरतीच त्याची वाढ होणार नाही, कारण ते नैसर्गिक अधिवासात नाही आहेत. नैसर्गिक अधिवासात त्यांना नैसर्गिक खाद्य कमी पडलं तर ते स्थान बदलतात, पण इथे आपण बंदिस्त ठेवतो यांना. तर मग अशा वेळी त्यांना पूरक खाद्य देणे गरजेचं आहे. साधारण 25-30% प्रोटीनयुक्त तरंगणारं खाद्य आज बाजारात उपलब्ध आहेत. बऱ्याचशा कंपनीज आहेत, कोणत्याही एक कंपनीचं आपण घेऊन ते त्यांच्या गरजेअनुसार टाकणं महत्वाचं आहे. आता किती टाकणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ज्यावेळी आपण संवर्धन करतो म्हणजे 5 ग्रामच्या पुढची बोटुकली आपण तिथे आणून सोडतोय, तर सुरुवातीला माशाच्या टोटल बायोमास म्हणजे माशांच्या एकूण वजनाच्या 5% सुरुवात करायची आहे. नंतर ती आपल्याला हळूहळू कमी करायची आहे, म्हणजे 5 वर्ण 4, 2 महिने 5%, नंतर 4%, आणि राहिलेल्या कालावधीत 3 आणि 2% ह्या पद्धतीने आपल्याला माशाला ते खाद्य द्यायचं.
1: बरोबर, अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं.
0: हा,
1: संवर्धन जेव्हा आपण करणार आहोत या दरम्यान जी काळजी घ्यायची आहे आणि देखभाल ती कशी असायला हवी?
0: सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण मासे सोडतो आणि परत नाही आता काळजी, ओके आपण पाण्यात सोडलं, शेतकऱ्यांचा साधारण समज असतो ते वाढतील आपण खाद्य टाकतोय, पण असं नाही. आपण जसं गुरांना वगैरे पाहू शकतो, काय त्याला इजा झाली तर कळतं, पण माशांच्या बाबतीत आपल्याला असं समजत नाही. त्यामुळे 15 दिवसानंतर किंवा महिना भराने आपण सॅम्पलिंग करणं गरजेचं आहे, म्हणजे पाक टाकून मासे गोळा करणं, त्यांचं वजन करणं, आणि ते करत असताना आपल्याला त्याला काही इजा झाली आहे का हे लक्षात येतं. मग काही उपाययोजना त्याच्यासाठी करायची असेल तर ती आपण करू शकतो. त्यामुळे हे सॅम्पलिंग तितकंच महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याची सद्य परिस्थिती काय आहे, किती वाढलेला आहे, म्हणजे आपण फीड कमी अधिक करण्याचा सुद्धा त्या माध्यमातून समजू शकतो. त्यामुळे हे सॅम्पलिंग तितकंच महत्वाचं आहे,
1: म्हणजे ही काळजी घेणं आवश्यक आहे,
0: खूप आवश्यक आहे.
1: सर आता काढणी जेव्हा केली जाते तर म्हणजे कशी पद्धत आहे त्याची?
0: आता आपण नैसर्गिक अधिवासात मासेमारी करतो आपण, आता हा आपला बंदिस्त हे आहे, त्यामुळे आपल्याकडे ओढ जाळं असणं आवश्यक आहे त्यासाठी, जेणेकरून 100% मासे जे आपण तलावात सोडलेले आहेत ते सर्वसाधारण एकाच आकाराचे आपल्याला भेटतात, पनगेशियस किंवा तिलापिया, ते एकत्रच काढण्यास आपल्याला मदत होते. तर ओढ जाळ्याचा वापर करणं गरजेचं आहे. ओढ जाळ्याने ते काढून व्यवस्थित बर्फात साठवणूक करून ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून माल फ्रेश राहील. किंवा एक्सपोर्ट करायचा असेल तर त्या कंपनीजचा व्हॅन येईस तोपर्यंत चिल्ड कंडिशनमध्ये ठेवणं गरजेचं आहे. किंवा आपल्याला लोकल बाजारमध्ये जरी न्यायचा असेल तरी तो माशाची आपण जी प्रत म्हणतो किंवा क्वालिटी म्हणतो ती त्याच्यामुळे
1: पाहिजे.
0: हा,
1: साठवणूक चांगलं
0: हा साठवणूक व्यवस्थित करणं तितकंच गरजेचं आहे बर्फासह. त्याचबरोबर वाहतुकीची व्यवस्था आपल्याकडे तत्पूर्वी करून ठेवणं गरजेचं आहे, कारण मासा हा पेरिशेबल प्रॉडक्ट म्हणतो, म्हणजे पटकन
1: खराब होऊ शकतो.
0: हा खराब होऊ शकतो, त्यामुळे वाहतुकीची व्यवस्था म्हणजे हे पूर्व नियोजन करणं खूप गरजेचं आहे. आणि ओढ जाळ्याने काढून मग आपण बर्फामध्ये साठून ह्या पद्धतीने मासळी आपल्या मार्केटमध्ये पोहोचू शकतो.
1: सर आता हे सगळं झालं, पण म्हणजे आपण हे संवर्धन करतो, पण जेव्हा आपण जलाशयातील जो पिंजरा पद्धत आहे तर त्यामध्ये सुद्धा पनगॅसियस माशाचं संवर्धन केलं जातं, तर मग हा जलाशयांचा जो प्रकार आहे किंवा त्याचा जो वापर आहे तर त्याच्याविषयी काय सांगाल?
0: ही एक नवीन टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान आपण म्हणतो आज पिंजऱ्यातील मत्स्य संवर्धन, याच्यामध्ये आपण पनगेशियस, तिलापिया आणि इतर जातींचं संवर्धन करतो. याच्यामध्ये कमी जागेमध्ये आणि जास्त घनतेमध्ये संचयन केल्यामुळे याच्यातून आपल्याला उत्पन्न जास्त मिळतं. तुम्ही म्हणालात की जलाशयाचे प्रकार आपण तत्पूर्वी जाणून घेऊया. जलाशय म्हटल्यानंतर आपण सर्वसाधारण भाषेत धरण म्हणतो किंवा गावतळी असतील किंवा तलाव या नावाने ओळखतो. तर जलाशयाचेही प्रकार आहेत. आता त्यामध्ये 5,000 हेक्टरच्या वरती असेल तर मोठे जलाशय आपण त्याला संबोधतो. 1,000 ते 5,000 हेक्टर असेल तर मध्यम जलाशय आपण त्यांना संबोधतो. आणि 1,000 हेक्टरच्या खाली जेवढे जलाशय आहेत त्यांना आपण लघु जलाशय म्हणून संबोधतो. आता याचा वापर कसा होतो? काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी किंवा औद्योगिक वसाहतींना पुरवण्यासाठी, वीज निर्मितीसाठीही ह्या धरणांचा उपयोग होतो, पिण्यासाठी होतो, पूर नियंत्रणासाठी काही बंधारे बांधलेले असतात, त्याचबरोबर मत्स्य उत्पादनासाठी आणि सगळ्यात महत्वाचं हल्ली पर्यटनासाठी सुद्धा यांचा उपयोग हा होतो. त्यात आपण जर पिंजरा पद्धतीने जर मत्स्य संवर्धन केलं तर त्यातनं निश्चितपणे आपल्याला चांगला अर्थार्जन होऊ शकतो.
1: सर, आता जलाशयातील मत्स्य व्यवसाय जो आहे तर याची सद्यस्थिती काय सांगाल?
0: हे जे जलाशय आहेत भारतापुरता जर विचार केला तर आज आपण मासेमारी करून त्या जलाशयातनं त्याला कॅप्चर फिशरी आपण म्हणतो आणि कल्चर म्हणजे हे पिंजरा पद्धतीने किंवा आपण बीज सोडून नंतर त्याची हार्वेस्टिंग करणे किंवा काढणे अशा पद्धतीने करतो. पण जागतिक पातळीवर पाहिलं तर चीन हा प्रति हेक्टरी 700 किलोहून अधिक उत्पन्न घेतो जलाशयातनं, तेच श्रीलंका 300 किलो प्रति हेक्टरी घेतो. पण भारताचा जो विचार केला तर आपण फक्त 82 किलो प्रति हेक्टरी एवढंच उत्पन्न घेतो. याच्या मागे कारणही तशीच आहेत. त्या कारणांवरती जाण्यापूर्वी साधारण जे 500 किलो प्रति हेक्टरी, 250 किलो प्रति हेक्टरी आणि 100 किलो प्रति हेक्टरी लघु मध्यम आणि मोठ्या जलाशयातून उत्पन्न घेऊ शकतो. म्हणजे आपण जे पोटेन्शियल म्हणतो ते आहे आपल्याकडे, पण आपण घेतोय की ते 82 किलो प्रति हेक्टरी. ह्याची बरीचशी कारणं आहेत, म्हणजे योग्य बीज उपलब्ध नसणे, त्याचबरोबर ह्या धरणांमध्ये जे काही बोल्डर्स आहेत, दगडं आहेत, झाडांची खोडं आहेत, ती व्यवस्थित काढल्या नसल्यामुळे हे अशी बरीचशी कारणं आहेत ज्याच्यामुळे मासेमारी करणं कठीण जातं. मग याला उपाय म्हटल्यानंतर आज आपण पिंजरा पद्धतीने संवर्धन अशा जलाशयांमध्ये करू शकतो.
1: नक्कीच. सर, आता या पद्धतीमध्ये मत्स्य शेतीसाठी काही मार्गदर्शक अशी तत्व असतील तर ती काय सांगा?
0: हो, एक राष्ट्रीय समिती केंद्र शासनाने 25 एप्रिल 2016 रोजी स्थापित केली होती. त्यांनी काही मार्गदर्शक तत्वे त्याच्यासाठी निश्चित केली होती, ज्यामध्ये पारंपरिक मच्छीमारांना त्रास न होता राष्ट्रीय मत्स्य उत्पादन वाढविणे हे एक त्याचं देशमना किंवा तत्व, दरडोई मत्स्य प्रतिने उपलब्धता आज देशाची वाढवणे हा एक त्याच्या मागचा उद्देश होता, त्याचबरोबर मच्छीमारांचे उत्पन्न वाढविणे व शाश्वत व्यवसाय त्यांना देणे हा एक उद्देश होता, आणि जैवविविधता सांभाळून शाश्वत उत्पन्न वाढविणे हे सगळ्यात महत्वाची बाब समितीने नेमून दिली होती.
1: सर, आपण पिंजरा म्हणतोय तर हा पिंजरा म्हणजे काय, याविषयी काय सांगाल तुम्ही?
0: पिंजरा म्हटलं तर आपण तो साधारण त्याचा आकार गोल, आयताकृती किंवा चौकोनी आपण ठेवू शकतो, आणि याच्यामध्ये सुद्धा तरंगते पिंजरे मधल्या कॉलमला आणि बॉटमला असेही पिंजरे असतात. पण मॅनेजमेंटच्या म्हणजे व्यवस्थापनाच्या दृष्टीने तरंगणारे पिंजरे हे खूप फायदेशीर आणि सोपे असतात, मॅनेजमेंटच्या दृष्टीने हाताळायला सोपे असतात, त्यामुळे हे पिंजरे तरंगणारे फार महत्वाचे आहेत. आता त्याचा आकार जर पाहिला तर साधारण 6x4x4 मीटर अशी त्याची साईज असते, आणि त्याच्या आपण बॅटरीज म्हणजे एक ओळ अशी त्याची एक बॅटरी आपण म्हणतो, अशा 6, 12, 24 अशा वेगवेगळ्या बॅटरीज आपण त्या जलाशयामध्ये ठेवू शकतो.
1: म्हणजे अशा प्रकारे केलं जातं. आणि त्यासाठी साहित्य सर काय लागतं साधारण?
0: आता पिंजरा बनवण्याचा जो विचार केला तर आपल्याला त्याला स्टील फ्रेम लागते, म्हणजे ते गॅल्वनाइज पाहिजे जेणेकरून ती गंजणार नाही, त्याचबरोबर जाळं असतं तेही म्हणजे नॉटलेस जाळी आज मिळतात, ती जाळी वापरणं गरजेचं आहे, आणि तो पिंजरा तरंगण्यासाठी बॅरल, ह्या सर्व गोष्टींची आज आपल्याला आवश्यकता आहे. पीव्हीसी बॅरल किंवा एचडीपी बॅरल्स आपण वापरू शकतो.
1: बरोबर. आता सर, जलाशयाची जी निवड आहे आणि आपण जेव्हा ही निवड करतो म्हणजे जी जागा आहे तर ही सुद्धा निवडताना काय काय नेमकी काळजी घ्यायला हवी?
0: शक्यतो 1000 हेक्टरच्या पुढची जी जलक्षेत्र आहेत अशा तलावांची निवड करणं गरजेचं आहे, जिथे कमीत कमी खोली 10 मीटर असावी, जेणेकरून पाण्याची पातळी कमी जरी झाली तरी तो पिंजरे खाली तळाशी जाणार नाहीत, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर खोल जलाशय असणं गरजेचं आहे, त्याची सरासरी खोली कमीत कमी आपण 10 मीटर ठेवणं गरजेचं आहे.
1: बरं.
0: आणि छोटी जी जलाशय आहेत याच्यामध्ये आपण पारंपरिक पद्धतीनेच मत्स्य संवर्धन करू शकतो.
1: बरोबर. आणि आता जेव्हा जागा आपण निवडणार आहे तर तेव्हा काय काळजी घ्यायची?
0: आपल्याला थोडा मेट्रोलॉजी सेंटरमधनं माहिती घेणं गरजेचं आहे की वादळ आणि ह्या काही गोष्टी पूर्वी कधी झालेल्या आहेत वगैरे, ह्याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. जर त्या ह्याच्यामध्ये मोठी धरणं असेल तर त्यात लाटाही तयार होतात, त्या मोठ्या कितपत होतात काय, ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
1: बरं.
0: त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये नैसर्गिक खाद्य किती उपलब्ध आहे, म्हणजे आपण जे वनस्पती प्लवंग आणि प्राणी प्लवंग म्हणतो याचीही तपासणी करणं गरजेचं आहे. जलाशयामध्ये कोणतं इफ्लुएंट म्हणजे आपण इंडस्ट्रीयल वेस्ट वगैरे असं पाणी येता कामा नये, जेणेकरून माशांची आपल्याला
1: पाणी दूषित नको,
0: दूषित पाणी नाही ह्याचीही तपासणी करणं गरजेचं
1: आहे. आता सर, पिंजऱ्याची जी देखभाल आहे तर ही नेमकी कशी करायला हवी?
0: ज्यावेळी आपण पिंजरा पद्धतीमध्ये मत्स्य संवर्धन करतो तर आपण जेवढे पिंजरे इन्स्टॉल केलेले आहेत किंवा तिथे ठेवलेले आहेत त्याच्यासाठी एक्स्ट्रा जाळी डबल ठेवणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, शेवाळ त्या पिंजऱ्यांवरती जमा होतं, मग ते पिंजरे ते जाळी चेंज करणं आपल्याला कालांतराने गरजेचं असतं. मग ते चेंज केल्यानंतर त्याला प्रॉपर स्क्रब करून घासून पाण्याने छान फवारा मारून ते स्वच्छ धुणं गरजेचं आहे आणि उन्हात सुकवणं गरजेचं आहे. ह्या गोष्टीचं पालन करणं फार महत्वाचं आहे जेणेकरून पाणी त्यात पिंजऱ्यांमधनं वाहत राहतं, नाहीतर तो पाण्याचा प्रवाह तो कमी होतो. आणि त्याचबरोबर ज्या फ्रेम्स आहेत त्याला अँटी करोझिव्ह पेंट्स वगैरे लावणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ह्या बाबी थोडं कटाक्षाने पाळणं गरजेचं आहे.
1: सर, आता पिंजऱ्यामध्ये फंगस माशाचं जे संवर्धन आहे तर हे नेमकं मग कसं होतं?
0: आपण जसं मत्स्य तलावांमध्ये मत्स्य संवर्धन करतो त्याच पद्धतीने इथे पिंजऱ्यामध्ये आपल्याला जर बीज संचयन करण्यापूर्वी त्याला साधारण 3 मिलीग्राम प्रति लिटर KMNO4 एक द्रावण तयार करणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये ते मासे बुडवून निर्जंतुक करून आपल्याला त्या तलावात सोडणं अपेक्षित आहे. याचा उद्देश असा की त्याच्यावरती काही नजरचुकीने म्हणा किंवा काय काय पॅरासाइट्स असतील म्हणजे परजीवी असतील वगैरे तर ते त्या जलाशयामध्ये एंटर होणार नाही म्हणून ही काळजी घेणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर साधारण मगाशी आपण सांगितलं की 5 सेंटीमीटरच्या पुढच्या आकाराची बीज सोडणं गरजेचं आहे. मग त्या पद्धतीने त्याची उपलब्धता पाहून घेणं तितकंच गरजेचं आहे. याच्यामध्ये पण साधारण बोटुकली 80 ते 100 नग प्रति घनमीटर सोडू शकतो. याच्यामध्ये संचयन दर हा जास्ती आहे.
1: बरोबर.
0: आणि यालाही आपल्याला नैसर्गिक खाद्यासोबत तलावात ते असतं त्यासोबतच कृत्रिम खाद्य जे तरंगत खाद्य आहे माशांचं ते देणं आवश्यक आहे. तेही आपल्याला 20 ते 30% प्रोटीन असलेलं देणं गरजेचं आहे आणि एकूण वजनाच्या 5% सुरुवात करून 1% संवर्धनाच्या शेवटी ते देणं गरजेचं आहे. असं साधारण 9 ते 10 महिन्याचं संवर्धन कालावधीत साधारण 1 ते 1.5 किलोचा मासा तलावातील संवर्धनात मिळतो आणि इथे 900 ते 1000 ग्रामचा पिंजरा पद्धतीमध्ये मासा मिळतो.
1: सर, एकंदरीत आपण बघितलं तर फंगस माशाचं संवर्धन तसं करायला खर तर सोपं आहे, फक्त त्याच्यातल्या ज्या महत्वाच्या बाबी आहेत तर या मत्स्य संवर्धन करताना बघणं आणि शेतकऱ्यांनी त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे पिंजरा पद्धत असेल किंवा तुम्ही अगदी तलावात करताय किंवा मोठ्या जलाशयामध्ये करताय तर या सगळ्या गोष्टी पाहणं आणि खाद्याचं व्यवस्थापन असेल किंवा संवर्धन करताना जी काळजी घ्यायची आहे व्यवस्थापन आहे या सगळ्या गोष्टी या संवर्धनाच्या दृष्टीने आणि नक्कीच तुम्हाला जे मिळणारं उत्पादन आहे त्यापासून चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं. तर सर, आज तुम्ही इथे आलात आणि या फंगस माशाचं संवर्धन कसं करायचं, काय काय महत्वपूर्ण गोष्टी यामध्ये बघणं आवश्यक आहे याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: मंडळी, आताच आपण फंगस माशांचं संवर्धन याविषयी प्राध्यापक माधव गीते यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

शैला चिखले आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि मंडळी याबरोबरच आजचा माझा वार माझं शिवार कार्यक्रम आता संपला. उद्या सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी. पावसाळ्यातील पोल्ट्री व्यवस्थापन याबद्दलची माहिती आपण ऐकणार आहोत. तेव्हा आता निरोप घेऊया. माझा वार माझं शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर 8:15 पुरी इथे होत असलेल्या श्री जगन्नाथ यात्रेवर आधारित आकाशवाणी वृत्तांत दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात यंदा प्रत्येकी 37 कोटी टनाहून अधिक अन्नधान्य आणि फळ पिकांचं उत्पादन। हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वे उद्यापासून सुरू होणार। राज्यातल्या नशामुक्ती केंद्रांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश। आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताची संथ फलंदाजी। हवामान बदलाचं आव्हान असूनही भारतानं यंदा 37 कोटी 60 लाख टन अन्नधान्य आणि 37 कोटी 70 लाख टन फलोत्पादनाची नोंद केल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली। खेत बचाव अभियानाअंतर्गत 1,657 वैज्ञानिक पथकांनी 728 जिल्ह्यांमध्ये सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला। याशिवाय 100 क्लायमेट स्मार्ट गावं विकसित केली जाणार असून ती वातावरण बदलाच्या समस्येवर मात करून शाश्वत शेतीची आदर्श मॉडेल ठरतील असं ते म्हणाले।
1: एक साल में 44 फसलों की 386 नई किस्में, जिनमें से 94 क्लाइमेट रिजिलिएंट है, 29 बायोफोर्टिफाइड है, ये विकसित की है। बागवानी की 117 किस्में हमने अलग अलग अलनीनो के प्रभाव के कारण और वैसे भी जो संवेदनशील जिले हैं उनके लिए आकस्मिक योजनाएं बनाई है।
0: हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे। हरियाणा जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील। हायड्रोजन फ्युएल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल। या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रूपांतर करून त्यावर गाडी चालते। परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं। ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेशी निर्मित आहे। ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे। सुधारित उडान योजनेचं लक्ष पुढच्या 10 वर्षात 120 नवीन शहरांना हवाई सेवेनं जोडणं आणि 4 कोटी प्रवाशांना प्रवासाची संधी देणं हे आहे, असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी आज सांगितलं। नवी दिल्ली इथं उडान योजनेच्या पुढच्या टप्प्यातल्या कार्यशाळेत ते बोलत होते। सरकारनं या पुढच्या टप्प्यासाठी 29,000 कोटी रुपयांची तरतूद केली असून याद्वारे आगामी दशकात 100 नवीन विमानतळ आणि 200 हेलिपोर्ट विकसित केले जातील अशी माहिती त्यांनी दिली। देशात विविध कल्याणकारी योजनांद्वारे सामाजिक सुरक्षा मिळालेल्यांची संख्या आता 1 अब्जापेक्षा जास्त झाली आहे अशी माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी दिली आहे। 2015 केवळ 19% लोकसंख्येला या योजनांचा लाभ मिळत होता, तो आता 2026 68.4% लोकसंख्येपर्यंत विस्तारला आहे। राज्याच्या विविध भागात नशामुक्ती केंद्र उघडावीत। सर्व मोठी रुग्णालयं आणि शासकीय रुग्णालयात नशामुक्ती केंद्र सुरू करावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत दिले। याशिवाय 7वी ते 10वीच्या अभ्यासक्रमात अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवरचा धडा समाविष्ट करण्याच्या सूचना त्यांनी केल्या। नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांचं उत्पादन, पुरवठा, खरेदी विक्री व्यवहार आणि कृत्रिमरित्या तयार करण्यात येणाऱ्या अंमली पदार्थांची निर्मिती, पुरवठा व्यवसायाच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। पोलिसांनी देखरेख वाढवावी, यासंदर्भातली माहिती देणाऱ्या सामान्य नागरिकांना बक्षीस आणि पोलिसांना आगाऊ वेतनवाढ देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या।

गेल्या 5 वर्षात 7,500 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे अंमली पदार्थ जप्त झाले आहेत. गेल्या वर्षभरात 17,500 प्रकरणात 56,000 किलोहून अधिक वजनाचे अंमली पदार्थ जप्त झाले. त्याची किंमत सुमारे 1,350 कोटी रुपये असून या प्रकरणात सुमारे 16,000 आरोपींना अटक झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. तृणमूल काँग्रेसच्या आणखी एक राज्यसभा सदस्य कोयल मल्लिक यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. त्या यावर्षी एप्रिलमध्ये राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. राजीनामा देणाऱ्या त्या तृणमूल काँग्रेसच्या 4थ्या राज्यसभा सदस्य आहेत. यापूर्वी सुखेंदू शेखर राय, सुष्मिता देव आणि प्रकाश चिकबारीक या 3 राज्यसभा सदस्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर ते भाजपात दाखल झाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओडिशामध्ये पुरी इथं आज भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी होत आहे. या यात्रेत विस्तृत धार्मिक विधी करण्यात येत आहेत. रथयात्रेच्या मुख्य मार्गावर भाविकांची गर्दी उसळली आहे. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा तसंच भगवान सुदर्शन रथयात्रेत हजारो लोक सहभागी झाले आहेत. दरम्यान यात्रेत उसळलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन एका भाविकाचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरातल्या रथयात्रेलाही आज सुरुवात झाली. बिहारमध्ये नालंदा जिल्ह्यात पोलीस दलाच्या एका वाहनाबरोबर झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर संतप्त जमावानं केलेल्या हल्ल्यात 8 पोलीस कर्मचारी जखमी झाले तर अनेक वाहनांचं नुकसान झालं. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असताना होर्मुझ समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर शक्यतो भारतीय खलाशांची नेमणूक करू नये असं नौवहन प्रशासन महासंचालनालयानं सांगितलं आहे. जहाज मालक, व्यवस्थापक तसंच खलाशांची भरती करणाऱ्या प्लेसमेंट संस्थांसाठी DGM एक पत्रक जारी केलं आहे. पर्शियन आखात आणि होर्मुझची समुद्रधुनी या परिसरातून प्रवास करताना सुरक्षाविषयक सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं असंही त्यात म्हटलं आहे. होर्मुझ पार करताना अल बाहिया आणि मोम्बासा या जहाजांवर हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना सरकारनं दिल्या आहेत. या जहाजांवर मिळून 30 भारतीय कर्मचारी होते. त्यातला एकाचा हल्ल्यात मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले होते. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावरच्या भारतीय कर्मचाऱ्यांची माहिती सातत्यानं प्रसिद्ध करावी असं नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी DGM सांगितलं. अमेरिकेनं इराणवर पुन्हा सुरू केलेल्या हल्ल्यात आत्तापर्यंत 35 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 300 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती इराणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. आज पहाटे इराणच्या उत्तर भागातल्या महत्त्वाच्या तळांवर अमेरिकेनं जोरदार बॉम्बवर्षाव केला. यासोबतच इराणची सागरी नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका जहाजावरही अमेरिकन नौदलानं गोळीबार केला. अमेरिकेच्या या कारवाईला इराणनं प्रत्युत्तर दिलं असून क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या सहाय्यानं अमेरिकेच्या आखातातल्या मित्रदेशांना लक्ष्य केलं आहे. अल्जेरियाची राजधानी अल्जियर्सजवळ अनाथालयाला लागलेल्या आगीत 11 मुलांचा मृत्यू झाला आणि 19 जण जखमी झाले. 5 मुलांना सुरक्षितरित्या वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं. क्रिकेट. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यातल्या 2र्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ संथ फलंदाजी करत आहे. कार्डिफमध्ये सुरू झालेल्या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 34 षटकात 5 बाद 188 धावा झाल्या होत्या. श्रेयस अय्यरनं नाबाद अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराट कोहली 65 धावा करून बाद झाला. इतर एकही फलंदाज अर्धशतक देखील करू शकला नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात यंदा प्रत्येकी 37 कोटी टनाहून अधिक अन्नधान्य आणि फळ पिकांचं उत्पादन. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वे उद्यापासून सुरू होणार. राज्यातल्या नशामुक्ती केंद्रांची संख्या वाढवण्याचे मुख्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताची संथ फलंदाजी। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।

0: विणुकांत नार्वेकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: श्रोतेहो, अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.

रात्रीचे 10 वाजले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ऐकूया, नाद ब्रह्म. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित विकास कशाळकर यांचं गायन, राग मालगुंजी. विलंबित ख्यालाची बंदिश तेलवाडा तालात, सय्या बोले ना. द्रुतख्याल 3 तालात, रैन करी डरावन. त्यांना तबला साथ विकास पुरंदरे यांची, संवादिनी

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित विकास कशाळकर यांनी गायलेला राग मालगुंजी आपण ऐकला. त्यांना तबला साथ विकास पुरंदरे यांची होती आणि संवादिनी साथ केली संजय गोगटे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूरवादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: नवनाट्य प्रसारित करत आहोत ज्ञ. लेखक रविशंकर झिंगरे. दिग्दर्शक पद्मनाभ पाठक. निर्मिती नाट्यवेद औरंगाबाद. संगीत प्रशांत राहतेकर. सादरकर्ते लक्ष्मीकांत थोरात.

0: पोहोचलो आपण शब्दाच्या महालापर्यंत.
1: कोण कोण आहे?
0: आम्ही आहोत. तुझ्या आरोग्याशिवाय तुझ्या महालात प्रवेश केल्याबद्दल आम्हाला क्षमा कर.
1: पण आपण कोण?
2: मी गतिक आणि हा प्रतीक.
1: माझ्या कवितेसाठी शब्द चालत आले की काय?
0: आम्ही अरण्यातून आलोत, खेचकाळत, भेलकांडत.
2: हे नगर आम्हाला नवीन आहे.
1: पण येण्याचं प्रयोजन?
0: ओढ उन्हाची, प्रकाशाची.
1: माझ्या महाला?
2: हो.
1: पण प्रवास कशासाठी?
0: गतिकच्या शोधयात्रेसाठी.
1: काय शोधतोयस भल्या माणसा?
2: उपाय.
1: कशावरचा?
2: एक जन्मांध मुलगी आहे योगिनी नावाची, तिच्या डोळ्यांवरचं औषध शोधतोय मी प्रतीक सोबत.
1: प्रतीकांसोबत जास्त राहू नये, त्यामुळे सत्याचा भास होतो.
2: त्यासाठी आम्ही अंधारलेल्या निबिड अरण्यातून इथे आलो आहोत, सव्वाशे योजनांची मजल पार करत.
0: विश्वासावर विश्वास ठेवून.
1: पण उपाय काय?
2: उपाय म्हणजे?
0: उपाय सांगण्यापेक्षा तो सापडणं जास्त महत्वाचं नाही का?
1: पण त्यासाठी आपण माझ्या महालात काय करत आहात?
2: तो उपाय सापडेल कदाचित या ठिकाणी म्हणून.
1: उपाय आणि इथे इथे सापडतील तुम्हाला फक्त शब्द, त्या शब्दांच्या राशी, काही समर्थ अर्थाचं ओझ पेलणारे, काही ताटकळलेले, काही अर्थाच्या ओझ्यानं वाकलेले. मी त्यांच्या सहवासात असते, रमते. मी प्रेम करते शब्दांवर आणि शब्द प्रेम करतात माझ्यावर. या अशा लेखणीच्या किंवा लिखाणाच्या महालात तुम्हाला उपाय कसा सापडणार?
0: पण सतत त्याच त्या विचारांनी आमचं मस्तक भणाणून फुटायची वेळ आलेली आहे. शरीरानं थकलेला प्रवासी एखाद्या मद्यालयात शिरावा तसे आम्ही मनाने खचलेले तसेच आलो आहोत तुझ्याकडे. आम्ही
2: आमच्या हातोत्साहित मनावर तू हलके शिंपडावेस तुझ्या कल्पनेत भिजलेले शब्द आणि त्या गुलाब पाण्यानं टवटवीत व्हावीत आमची अंतःकरणं पुढच्या प्रवासासाठी.
0: तुझ्या काव्य प्रतिभेचा सुगंध पसरलेला आहे कित्येक योजनांपर्यंत. तुझी कीर्ती ऐकूनच आम्ही इथे आलेलो आहोत.
1: पण माझ्या रचना मी स्वतःसाठीच करते.
2: त्यातील एक रचना, एखादी कविता ऐकव आम्हाला.
0: एवढ्या दूरवर चालल्याचं सार्थक होऊ दे.
1: तुमच्या प्रवासाच्या श्रमांवर माझी कविता फुंकर कशी असेल?
2: ते तुला प्रवास केल्याशिवाय नाही कळायचं.
0: तुझ्या कवितेनं कदाचित याला उपाय सापडेल आणि मला अरण्यातून बाहेर पडण्याची वाट.
1: माझ्या कवितेमुळे कुणाला काहीतरी सापडणार असेल तर सार्थक होईल या लेखणीचं, या लिखाणाचं आणि माझ्या जन्माचं देखील.
2: आणि तेच असेल आमच्या प्रवासाचं देखील सार्थक.
1: माझ्या कवितेची उणप उभ सारखी सारखी, शब्द सोडून या गेले अर्थ पालखी पालखी. घड्यातून पाझरावे पाणी पाण्यातच घडा, तसा फुल झाडावर पडे सुगंधाचा सडा. आवडली?
0: हो.
2: पण हे कसं झालं? म्हणजे कविता ऐकूच आली नाही तरी ती भावली, समजली, आवडली आणि हे काय ऊन माझ्या सर्वांगावर. ऊन प्रतीक, बघ आपला शोध संपला. प्रतीक, ऊन सापडलं. प्रतीक प्रतीक
0: कविता ऐकूच आली नाही तरी समजली कशी?
2: पण हे आश्म रत्न का होत नाहीये ऊन सापडू नाही?

0: का निघत नाहीये शुभ्र प्रकाश शलाका या संचिकेतून बाहेर?
1: आश्माचे रत्न करण्यासाठी ऊनच लागतं असं नाही.
2: मग
1: कधी कधी कधी कधी माझ्या जवळच्या एखाद्या आश्मावर मी रात्रभर आसव गाते, अज्ञानाची, पश्चातापाची. मग त्या आश्माची काजळी पाजरू लागते, लिखाणाची शाई होऊन सकाळी सकाळी आश्मा पूर्ण धुतल्या जातो आसवांनी. आणि त्याच होत रत्न. त्यातून पाजरलेल्या शाईमध्ये मोरपिसांची लेखणी बुडवून मी लिहिते नवी कविता.
0: पण मी रडू देखील शकत नाही रात्रभर.
1: किती दुर्दैवी आहेस.
3: आश्माचं रत्न नाही झालं हे खरं, पण उन्हाचा क्षणिक अनुभव मिळाला याचं समाधान आहे मला. माझ्यासारख्या अरण्यातल्या अंधार यात्रेला प्रकाश दिसला हेच खूप आहे.
0: पण मला हवंय रत्न या आश्माचं झालेलं.
1: कदाचित कदाचित या अर्थाच्या उरात सामर्थ्य नसेल आश्माला रत्न करण्याचं. कदाचित तुझा प्रवास संपलाच नसेल अजून.
0: मला तर प्रवास हेच जीवन वाटतंय आता. तो संपला तर मी देखील संपेल कदाचित.
3: बरं, येतो आम्ही.
4: सापडत हरवत हसवत रडवत, कधी शिराळ्याखाली कधी आभाळाच्या वर, कधी दाटलेले ढग तर कधी जाळणारी ढग, कधी हे कधी ते तर कधी ते कधी हे,
1: कधी हे कधी ते, कधी ते ही कधी हे. ही तळमळ अशीच वाढणार. ही तळमळ संपण्याची वाट पाहणं म्हणजे आयुष्य.
3: हताश व्हायचं नाही,
0: होणारही नाही.
3: मग एवढा अनुत्साही, एवढा पराभूत का दिसतोयस?
0: थकलो असेल कदाचित.
3: या कवितेच्या उन्हात नसेल खरंच सामर्थ्य तुझ्या आश्माला रत्न करण्याचं. पण ऊन आहे हा विश्वास मिळाला नाही ते. आता पुढे कुठेतरी ते ऊन त्या आश्माला रत्न करणार मिळणारच आहे. इथे सापडलं नाही म्हणून काय झालं?
0: सापडलं असतं तरी काय उपयोग होता म्हणा.
3: म्हणजे
0: सापडलं असतं हेच असतं ते ऊन, तरी ते मी नेणार कसा होतो योगिनी पर्यंत?
3: ते सोपं आहे.
0: हे बघ, माझी समजूत काढू नकोस.
3: अरे खरंच ते सोपं आहे.
0: असं समज आहे ऊन तेच आपल्याला हवं असलेलं आपल्या भोवती. त्याला न्यायचं कसं दृष्टी झाकणाऱ्या पापण्यांपर्यंत?
3: त्यासाठी तुला श्रम करावे लागतील.
0: ते संपणार नाहीतच. तू बोल.
3: तुझे तळहात दाखव.
0: काय?
3: तुझे तळहात दाखव.
0: हा
3: बघ, बघ तुझ्या प्राक्तनाच्या रेषा किती ठळक येते.
0: मग
3: हे प्राक्तन पुसलं गेलं पाहिजे तळहातावरून.
0: त्यामुळे ऊन कसं नेता येईल? पण
3: तुझे तळहात तू घासायचेच एकमेकांवर. डाव्या तळहातांवरच्या रेषांनी उजव्या हातावरच्या आणि उजव्या हातावरच्या रेषांनी डाव्या तळव्यावरच्या रेषा पुसून टाकायच्या. इतके घासायचे हात एकमेकांवर की स्फुल्लिंग पडली पाहिजेत आणि त्यात जळून गेलं पाहिजे तुझं प्राक्तन.
0: मग
3: जेव्हा रेषा पुसल्या जातील आणि तळवे स्वच्छ होतील तेव्हा त्या तळव्यांचे होतील आरसे. मग ते आरसे पसरायचे सापडलेल्या उन्हात आणि मग मिटून घ्यायची गोंजळ. ती तशीच धरून धावत सुटायचं योगिनीकडे, तिच्या डोळ्यांवर नेऊनच उघडायची आणि ओंजळीतलं ऊन टाकायचं तिच्या डोळ्यांवर.
0: मग उघडतील तिचे डोळे आणि ती पाहू शकेल स्वर्ग तिच्या भोवती पसरलेला.

0: त्या तुझ्या ओंजळीतून ठिबकणारे उन्हाचे थेंब, जागोजागी पेरतील प्रकाशाची झाडं, मग माझ्यासारखे अनेक जण त्या झाडाखाली विसावतील शेकोटी शिवाय।
1: हो हो, थकायचं नाही, पराजित व्हायचं नाही, ऋतू जाण्या एवढं तापायचं नाही, थांबायचं नाही, विसावायचं नाही, थकायचं नाही, पराजित व्हायचं नाही, ऋतू जाण्या एवढं तापायचं नाही, थांबायचं नाही, विसावायचं नाही, थकायचं नाही, पराजित व्हायचं नाही, ऋतू जाण्या एवढं तापायचं।

0: मला आज कळालं पाहिल्याशिवाय देखील कधी कधी सुंदर हे विशेषण वापरता येत.
1: चल चल त्या क्षितिजाकडे,
0: स्वरांकडे, सौंदर्याकडे,
1: त्याची तन्मयता बघ. आवाज करू नकोस, त्यांची समाधी भंगेल.
0: हे
2: काय झालं?
1: काही नाही, वाटेवरून जात होतो, तुमचा स्वर कानांवर पडला म्हणून थांबलो.
0: आपण आपण थांबू नका, गा गात राहा.
2: छे, स्वरांना अवकाश मोकळं लागतं.
1: तुमच्या भोवती जसे वृक्ष पक्षी खडक आहेत तसेच आम्ही.
2: नाही, ते पोकळ आहेत, तुम्ही गच्च भरलेले, मग स्वरांचा निनाद कसा व्हावा?
0: तुमच्या भोवती पसरलेला हा प्रकाश, हे ऊन.
2: ऊन? तो साक्षात स्वर आहे. स्वर कंठाच्या कोणत्याही आघाताशिवाय तयार झालेला, त्याला ऊन म्हणा हवं तर.
1: आम्ही आम्ही तेच शोधतोय.
2: खूप दूरवर आलात.
0: शोधायचं म्हणजे दूर जावंच लागतं.
2: कोणी सांगितलं
1: हे? हे ऊन हवंय आम्हाला.
2: तुमच आहे.
0: या उन्हात जर माझ्या या संचिकेतलं अश्म शुभ्र रत्नासारखं चमकू लागलं ना
2: तर. सुरेख, उन्हावर अटी लादण्यासाठी केवढं तेज हवं अंगात. तुम्ही धन्य आहात.
0: नाही, या स्वरांच्या उन्हात देखील नाही सामर्थ्य माझ्या या अश्माला रत्नात परावर्तित करण्याचं.
2: प्रकाशाचं सामर्थ्य अगाध आहे, मग ते निखळ स्वरांचं पसरलेलं चांदणं असो किंवा किंवा शब्देच्या कवितेतनं स्त्रवलेलं अर्थाचं ऊन असो.
1: आमचा प्रवास तुम्ही जाणता?
2: अरे, अर्थ आणि सूर वेगळे नसतातच, पण तरीही त्यांना स्वतःचं अवकाश असतं. ते अवकाश आपण पाहू शकत नाही म्हणून त्याला कोंडण्याचा प्रयत्न करतो, शब्दांमध्ये, कंठामध्ये, वाद्यांमध्ये. पण संकेतहीन अस्तित्व आहेच अर्थाला आणि स्वरांना देखील. तेच ऊन, तोच प्रकाश, तेच तत्व, तोच ईश्वर.
0: पण मग माझा अश्म.
2: दगडाचं रत्न करण्यासाठी बाहेर ऊन शोधतोयस भल्या माणसा?
1: पण आम्ही अरण्यातले आहोत, अंधारामध्ये वावरणारे.
2: अरे अरे, आयुष्याची पोतडी आत हात घालून उलटी करून तर पहा.
0: निष्फळ निष्फळ झालं सगळं आयुष्य, एवढी यातायात करून हातात फक्त अश्म. त्याचं रत्न झालंच नाही, ऊन सापडलंच नाही. योगिनीची दृष्टी तशीच राहणार आता, झाकलेली पापण्यांनी. ती नाही पाहू शकणार तिच्या भोवतीचा स्वर्ग.
2: एवढ्या कामना एवढ्या इच्छा असतील मनात तर ऊन सापडेल कस रे?
0: कामना विरल्यावर उन्हाचं काय करू हो मी?
2: कामना विरल्यानंतरच ऊन होतं आपोआप, संकेतहीन स्वरांसारखं, शब्दविहीन अर्थासारखं. अरे अरे, रिकाम होणं हेच चैतन्यानं भरून जाणं नाही का?

0: प्रतीक हे प्रतीक
1: होय
0: प्रतीक बघ माझ्या तळहातांवरचं प्राक्तन पुसल्या गेलं. स्वच्छ झालेत माझे तळहात. बघ बघ बघ कसे चकाकत आहेत आरशासारखे.
1: आता तुला ऊन नेता येईल योगिनीकडे. गतिक तुझे तळहात मला दाखवूच नकोस. तू डोकावून बघ त्यात काय दिसतंय.
0: मी स्वतः माझं प्रतिबिंब.
1: ते प्रतिबिंब पुसलं गेलं पाहिजे तळहाताच्या आरशातून.
0: ते कसं पुसलं जाईल पण जोवर मी आहे तोवर.
1: मग मीलाच पुसून टाकायचं.
2: असे संपू दे माझे मी पण, असे संपू दे माझे मी पण, असा जळू दे कापूर माझा.
3: सावकाश विरघळो दर्पणी

0: बिंबान सम प्रकाश माझा।
1: आता इथून पुढे मी तुझी सोबत करणार नाहीये।
2: का?
1: तू तुझ्या अरण्यात जातोय, मी येऊ शकत नाही तिकडे।
2: मग मी एकटाच जाऊ पराभूत? संचिकेतला अश्म घेऊन परत योगिनीकडे? तिला काय सांगू? हरलो म्हणून, उपाय सापडला नाही म्हणून?
1: तळहातांवरचं प्राक्तन पुसलंस तरी ललाट रेषा तशीच आहे।
2: मग ती देखील ओरबाडून फेकून देतो, सोनून काढतो स्वतःला, मग तरी संपेल ना माझी ही दुर्दशा?
1: मी पुसल्या गेल्याशिवाय नाहीच।
2: ठीक आहे ठीक आहे, पण मग तू काय करशील पुन्हा? ऊन तर तुलाही मिळालं नाही।
1: मी पुन्हा शोधेन एखादं डेरेदार झाड माझ्या अरण्यातलं आणि पेटवेन पुन्हा शेकोटी।
2: पुन्हा
1: फेरा चुकवता येतच नाही।
2: आपली आपली ही भेट म्हणजे
1: स्वतःचीच भेट, स्वतःशी उगीच सोबत असावी म्हणून।
2: मला आठवण येईल तुझी।
1: जीवन म्हणजे विसरण्याची रेंगाळलेली प्रक्रियाच नाही का?
2: पण परतीच्या प्रवासात ऊन सापडलं मला तर तुला कसं कळवू ते?
1: कळवूच नकोस, कारण मी शेकोटी जवळ असेन।
2: ठीक आहे, येऊ मग मी।
3: रिकामे हात, ओथंबलेलं मन, कुणीतरी भेटलेलं, तुटलं, संपलं, पुन्हा प्रवास एकटाच, प्रवासी।
0: आरशात प्रतिबिंबांचं चित्र, स्वतःचे तळहात पण शत्रू, असं विरघळावं आरशात की प्रतिबिंबच राहू नये।
3: पण त्यासाठी व्हायला हवं पारदर्शक, आर पार गेला पाहिजे प्रकाश,
0: किंवा प्रकाशच असला पाहिजे आत बाहेर फक्त प्रकाश।
4: ही गोष्ट आहे उन्हाची, गमावलेल्या क्षणाची, बरबटलेल्या स्वार्थाची आणि हरवलेल्या अर्थाची। ही गोष्ट आहे शोधाची, मिळालेल्या बोधाची। ही गोष्ट अश्माची, त्याच्या रत्न होण्यासाठी अभावितपणे चाललेल्या धडपडीची। ही गोष्ट आहे त्याची, जो आहे आणि म्हणूनच धावतो आहे

0: मी आलोय. तुम्ही दिलेली संचिका आणि त्यातला अश्म घेऊन जसाच्या तसा माझा शोध अपूर्ण राहिला. मला एक सांगा, या संचिकेत अश्म तरी आहे ना? काही पूर्णपणे फक्त आणि फक्त फसवणूक आहे की हे माझ्या शापातले उपशाप आहेत अगदी उशापासकट? तुम्ही जाणता हे सगळं कारण तुम्ही आहात ज्ञ, आणि ज्ञ या अक्षरानं तयार होणारा एकही शब्द ज्ञानाशिवाय दुसरं काहीच सांगत नाही. मग तुम्ही कसे अपवाद असाल त्याला?
1: कोण गतिक, तू परत आलास?
0: हो, संचिका आणि अश्म घेऊन उन्हाशिवाय.
1: तुझं येणं हेच ऊन माझ्यासाठी.
0: पण तुझी दृष्टी, तुझ्या डोळ्यांवरची आवरणं तशीच राहतील आता. माझ्या या अश्माला रत्न करण्याचं सामर्थ्य कोणत्याच उन्हात नाही ग.
1: कोणी मागितली दृष्टी? तूच उगाच हट्ट धरलास मला प्रकाश दाखवण्याचा आणि आरंभलीस यात्रा शेवट नसलेली.
0: पण ही यात्रा तुझ्यासाठी, तुझ्या दृष्टीसाठी योगिनी. त्यासाठी यांनी दिलेला उपाय म्हणजे एक सत्व परीक्षा. मी फिरलो अरण्यात, दऱ्यांमधून डोंगरावर, अनुभवली कित्येक संकट आणि झेलले पाऊस वेदनांचे उन्हासाठी. पण प्रत्येक वेळी मला सापडलेलं ऊन या संचिकेतल्या अश्माला रत्न करूच शकलं नाही. कदाचित कदाचित हे अश्म होणारच नसेल रत्नामध्ये परावर्तित. माझी फसवणूक झाली. मी हारलो नाही योगिनी, फसलो. यांनी फसवलं मला. ही संचिका म्हणजे फसवणूक आहे. मी या संचिकेतल्या अश्मासाठी वेडा होऊन फिरलो, पण हे अश्म झालंच नाही रत्न. यानं फेकलीच नाही शुभ्र प्रकाश शलाका बाहेर. हे सगळं मिथ्या. हा उपाय, ही संचिका, हे अश्म, सगळं ही संचिका तर फेकूनच दिली पाहिजे. योगिनी, ऊन सापडलं, प्रकाश सापडला. माझ्या अश्माला रत्न करणारा हा प्रकाश जो मी शोधत होतो रानोमाळ, अरण्यात, डोंगरांवर, तो प्रकाश, ते ऊन इथेच तर होत. आता मी हे चमकणारं ऊन परावर्तित करेल तुझ्या डोळ्यांवर. योगिनी, अगं मी माझं प्राक्तन पुसून माझ्या तळहातांचे केले आहेत आरसे. त्या आरशांवरून परावर्तित झालेलं ऊन पोहोचेल तुझ्या डोळ्यांवर. विरघळतील तुझे अंधाराचे बंध, उघडशील तू डोळे. आणि मग मी सांगू शकत नाही ते, पण घडणार आहे ते. मी वेड्यासारखा फिरलो याच उन्हाच्या शोधात, जे आहे इथेच तुझ्या भोवती योगिनी, माझ्या भोवती. दिसलं कसं नाही ग ते ऊन? इथेच तर होत. योगिनी, आता मी जातोय त्या उन्हात, त्या प्रकाशात, आणि माझ्या तळहातांच्या आरशांवरून परावर्तित करतोय आपल्या नियतीला तुझ्या डोळ्यांवर. तू तयार आहेस ना योगिनी? योगिनी, काय करतेस तू? अगं ऊन सापडलंय मला, ते येतंय तुझ्या डोळ्यांवरची अंधाराची साल सोडण्यासाठी, आणि तू डोळे झाकून घेतेस? हात काढ योगिनी. हे बघ, ही वेळ थट्टा करण्याची नाही. तीव्र आहे ऊन, जास्त वेळ हात ठेवले या उन्हात तर तडकतील माझ्या तळव्यांचे आरसे. हात काढ योगिनी, हात काढ.
2: तिला आग्रह करू नकोस गतिक हात काढण्यासाठी.
0: आता एक शब्दही ऐकणार नाही हा मी तुमचा. इथेच होत ऊन तर का पाठवलं मला दूरवर शोधण्यासाठी?
2: अरे ऊन इथं तिथं नसतं गतिक, ते सर्व ठिकाणी आहे, अगदी अंधारात सुद्धा. पण तू गेलास दूरवर, भरकटत राहिलास. तेच ऊन इथंही होत, तिथंही आहे. चराचरात भरून उरलेलं ऊन तुला दिसलंच नाही रे.
0: हो, पण मग अश्माचं रत्न इथे आत्ताच कसं झालं?
2: तू संचिका नीट पाहिलीस नाहीस. त्या संचिकेचं छिद्र मी तुझा ती दिल्यापासून झाकलेलं होतं मृत्तिकेनं. आता रागाने तू ती संचिका आदळलीस आणि छिद्र मोकळं झालं. ऊन होतच अश्माचं रत्न झालं. तुला ते बंद असलेलं छिद्र दिसलंच नाही रे.
0: अहो, पण आता या क्षणी मी उन्हात उभा आहे, मग योगिनी का डोळे झाकते? हात सरकव योगिनी, हात सरकव.
2: ती हात सरकवतास तू तिला दृष्टी देशील या परावर्तित प्रकाश किरणांनी. पण तिला या दृष्टीची काय आवश्यकता रे? कोणतं सौंदर्य, कोणता प्रकाश, कोणता स्वर्ग दाखवणार आहेस तू तिला? अरे ती बंद डोळ्यांच्या आत सदैव सचैल भिजते आहे त्याच उन्हात जे तू शोधत होतास रानोमाळ. पाहते आहे तोच स्वर्ग जो तुला हवा आहे उशापातून. स्वर्गातून बाहेर फेकण्याचा शाप दोघांचाही असला तरी जोवर ती स्वतःमधला प्रकाश अनुभवते आहे तोवर ती स्वर्गातच आहे रे गतिक. तुम्ही डोळे उघडताच ती पाहिल हा बाहेरचा प्रकाश, पण त्याच क्षणी तिचा स्वर्ग संपेल रे बेटा, त्या क्षणी ती खरी लोटली जाईल पृथ्वीवर। गतिक, अरे तुझा उशाप हाच तिचा शाप ठरणार आहे रे।
0: म्हणजे?
2: नको आग्रह करूस तिला हात दूर करण्याचा। आता तूही उन्हात उभा आहेस, तुझा अश्मही रत्न झाला आहे, तेव्हा हा स्वार्थी विचार सोड, राहू दे तिला तिच्या स्वर्गात। तुझ्या स्वर्गासाठी तिला या प्रकाशाच्या गुहेतून बाहेर काढू नकोस गतिक।
0: मी बाहेर ज्याचा शोध घेतला ते ऊन योगिनीच्या आतच आहे, मग ती तर स्वर्गातच आहे। माझा उशाप खरंच तिच्यासाठी शाप ठरणार असेल तर मी का उडू तिला या मायावी प्रकाशाच्या खेळात दिसण्याच्या आणि पाहण्याच्या देखील। पण मग मी काय करू?
2: तू देखील प्रयत्न कर आतमधला प्रकाश पाहण्याचा।

0: ही गोष्ट आहे उन्हाची, जाणवलेल्या क्षणाची. ही गोष्ट आहे साक्षात्काराची, आत्मानुभवाची, ज्ञानाची. ही गोष्ट आहे आतून उजाडण्याची. ही गोष्ट आहे उन्हाची, माझी, तुमची, सर्वांची.
1: हे नवनाट्य आपण ऐकलं. लेखक रविशंकर झिंगरे, दिग्दर्शक पद्मनाभ पाठक, निर्मिती नाट्यवेद औरंगाबाद, संगीत प्रशांत राहतेकर. यातील भूमिका आणि कलावंत: नटी निकिता मांजरमकर, सूत्रधार संकर्षण कराडे, योगी विश्वनाथ दाशरथे, प्रतीक अविनाश पटवर्धन, शब्दा आणि योगिनी सुजाता पाठक, गतिक पद्मनाभ पाठक. सादर करते लक्ष्मीकांत धोंड.
2: आता आपण ऐकलं नभोनाट्य. रात्री ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहोत हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र.

शोधेहो अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30 वाजता.

श्रोते हो, रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR

नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे 11:11 आणि 11:11 होत आहेत. जाणून घेऊया आजचं हवामान.

रात्रीचे 11 वाजून 11 मिनिटं होत आहेत. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज रात्री 10 वाजता नोंद झालेल्या वृत्तानुसार आज दिवसभरात मुंबई आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरींची नोंद झाली. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथं 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान कुलाबा इथं 27 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 28 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा आणि सांताक्रूज इथं 78% नोंदवण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश साधारणतः ढगाळलेलं असेल. पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. मुंबई आणि गोवा किनारपट्टीच्या पश्चिम मध्य आणि उत्तर अरबी समुद्रात 45 ते 55 किमी प्रतितास वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगामुळे 65 किमी प्रतितास एवढा असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी मच्छीमार बांधवांनी समुद्री क्षेत्रात जाऊ नये. आपण ऐकत होतात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे DTH उपग्रह वाहिनी. 11 वाजून 13 मिनिटं होत आहेत. आता ऐकूया भावधारा हा कार्यक्रम.

श्रोते हो, भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकत होतात राजा बढे यांची रचना, स्वरणी संगीत होतं पंडित कुमार गंधर्व यांचं.

0: Soldado gritando.
1: आता ऐकूया आशा भोसले आणि अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

लता मंगेशकरांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावगीतांचा भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे 11:31 होत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात विवेक नवरे यांचं सरोदवादन.

भुया राग मिया मल्हार। विलंबित गत तीन तालात आणि द्रुतगत एक तालात निबद्ध आहे। तबला साथ आहे भूषण परचुरे यांची। ऐकूया विवेक नवरे यांचं सरोदवादन राग मिया मल्हार।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विवेक नवरे यांचं सरोद वादन आपण ऐकलं. त्यांना तबला साथ केली होती भूषण परसुरे यांनी. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

0: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
1: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या अॅबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
0: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.

0: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आता ऐकूया कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सादर करीत आहोत नभोनाट्य मालिका पैठणी. लेखिका डॉक्टर विजया वाड. सादरकर्त्या उमा दीक्षित. आज आपण ऐकणार आहोत या मालिकेचा 13वा आणि अंतिम भाग. श्रोतेहो, आजचा भाग ऐकण्यापूर्वी मागच्या भागात काय घडलं त्याविषयी थोडक्यात.
2: रसिक श्रोतेहो, सुमतीच्या आयुष्याची पैठणी आज सजली आहे. पदरावरले बुट्टेदार जरतारी मोर मनाला मोह घालतायत. स्त्री शक्ती जेव्हा सर्व सामर्थ्यानिशी एकवटून जीवनातल्या समरप्रसंगांना तोंड देते तेव्हा एरवी गौरीच्या रूपातील तिची मोहक छवी दुर्गेचं दर्शन देते. सुमती, चित्राबाई, संगीता, मंजुषा, अक्षता अशाच आपापल्या जागी दुर्गा, अंबिका, चंडिका होऊन दुःखाला नामोहरम करीत आपापल्या जीवनात समर्थपणे उभ्या ठाकलेल्या आहेत. रसिको, तुम्ही गेले काही भाग सातत्य

सातत्यानं या साऱ्यांच्या सुखदुःखात मोठ्या तन्मयतेनं सहभागी झालात आणि या पैठणीवरले काही बुट्टेदार मोर आपल्या भावनांनी विणलेत. आपलं मनोबळ वाढवण्यात यातील एक जरी व्यक्तिरेखा उपयोगी पडली तरी आम्हाला परम आनंद वाटेल. ऐकूया पैठणीचा अखेरचा भाग, अवघा आनंदी आनंद.

0: आई, बाबा, मला आणि संगीताला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. एक महत्त्वाचा निर्णय तुमच्या संमतीनं घ्यायचा आहे.
1: काय रे
2: सुमती? हा, तो तुझा फोन आधी बंद करून ठेव जरा वेळ.
1: हो,
2: डिस्टर्बन्स नको आहे मध्ये.
1: हो हो, अगदी तसंच करते.
3: आज मी म्हणूनच दोन्ही बाळांना आईंजवळच ठेवून आली आहे.
1: अगं, पण चित्राताईंना कशी काय आवडणार ती दोघं दोघं?
3: नाही नाही मावशी, तुम्ही काळजी करू नका. ललितानं आज तिची धाकटी बहिणही बरोबर आणली आहे. उषासुद्धा चांगली विशीची आहे.
1: बर,
3: दोघी बघतील चंद्रिका आणि अर्जुनकडे, आणि आई नुसती नजर ठेवतील, तेवढी पुरेशी आहे.
1: मग हरकत नाही.
0: बाबा, बाबा, जे बोलायचं आहे ते आम्ही दोघांनी खूप विचारपूर्वक ठरवलंय, म्हणजे त्यात एकवाक्यता आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांच्या सुखाचाही विचार आम्ही दोघांनी केलाय.
2: बा,
3: होय मावशी.
0: आई,
1: हा,
0: माझ्या आणि संगीताच्या लग्नानं आम्ही दोघं जवळ आलो तरी मोठी जबाबदारीही बरोबर घेऊन येतोय.
3: मी तर त्या जबाबदारीच्या ओझ्यामुळेच शशांकला हो म्हणायला कचरत होते. खरंच सांगते मावशी, तुम्ही पाठीशी उभ्या आहात म्हणून मी हो म्हणायचा धीर केला.
0: आणि कसं आहे, आमच्या लग्नानं दोन बाळांना आई आणि बाबा या दोन्ही प्रेमाच्या नात्यांचा लाभ होणार आहे, याचा मला खूप आनंद वाटतो.
3: आणि चंद्रिका अर्जुनला तीन तीन आज्या आणि एक आजोबा मिळणार ही तर केवढी जमेची बाजू आहे.
0: हो, पण हे सगळं जरी खरं असलं तरी हे घर इतक्या माणसांना सामावून घेण्या इतकं मोठं नाही. म्हणजे आपला दोन बेडरूम हॉल आणि किचनचा फ्लॅट, यात आम्ही चौघं, तुम्ही दोघं, शिवाय संगीताची आई, चित्रा मावशी, ही एवढी माणसं कशी काय राहू शकतील?
3: खरे, त्यातून माझी आई मेंटल हॉस्पिटलमधून येणार म्हणून मीही तिला घरी आणायचं ठरवलं. अर्थात मावशी, तुम्ही हो म्हणालात, शशांकनं तिला आपलं म्हटलं म्हणूनच हे पाऊल मी उचलू शकली आहे.
1: अशी उपकारांची भाषा मुळीच करायची नाही.
2: ही म्हणते ते बरोबर आहे संगीता, तू काही आम्हाला अजिबात परकी वगैरे नाही आहेस.
0: आता एक म्हणजे अतिशय अशा नाजूक मुद्द्याकडे मी वळतोय.
2: काय?
0: आपल्या परंपरागत विचारांची ठेवणच अशी आहे की लग्न झाल्यावर नवऱ्याकडे वधू नये यायचं. पण माझ्या नियोजित वधूचा लवाजामाच इतका मोठा आहे, म्हणजे इफ यू डोंट माइंड आई बाबा, मी यांच्या घरी, आय मीन चित्रा मावशीच्या घरी राहायला जाणार
2: आहे.
0: एक मिनिट मला बोलू दे. त्यांच्या बंगल्यात 9 रूम्स आहेत. संगीताच्या आईला सगळ्यात सुरक्षित अशी मधली रूम द्यावी असं आम्ही ठरवतोय, शिवाय एक स्वतंत्र केअरटेकर सुद्धा. शिवाय या खोलीकडे आम्हा सगळ्यांचंच लक्ष राहील. हां, तुमची दोघांची एक स्वतंत्र रूम तिथे आम्ही ठेवू.
2: हे आम्ही मुळीच कोणाच्या घरी राहायला जाणार नाही. काही काय वाटेल ते झालं तरी तू सांग बरं सुमती, याला सांग बरं.
1: तुम्ही जरा शांत व्हा ना.
0: आई, मी बोलतो. बाबा,
2: हा,
0: प्लीज माझा ऐकून तर घ्या.
2: काय ऐकून काय घ्यायचं, खूप ऐकलं बे तितकं वेळ तुझे मी.
0: अहो, पण तुम्ही त्या बंगल्यात कायमचे थोडीच या म्हणतोय मी.
2: मग खोली कशाला हवी आमच्यासाठी?
0: अहो, जेव्हा याल तेव्हा म्हणतोय मी. हे बघा, अजून तुमची दोन्ही नातवंड लहान आहेत, पण त्यांना तोंड फुटलं की तुम्हा दोघांच्या कमरेला मिठी घालून ते आग्रह करतीलच ना. आजोबा

0: कोणाच्या घरी राहायला जाणार नाही, काही काय वाटेल ते झालं तरी. तू तू सांग बरं सुमती, याला सांग बरं.
1: तुम्ही जरा शांत व्हा ना.
2: आई मी बोलतो. बाबा हा प्लीज माझं ऐकून तर घ्या.
0: तर काय ऐकून काय घ्यायचं, खूप ऐकलं बे तितकं वेळ तुझे मी.
2: अहो पण तुम्ही त्या बंगल्यात कायमचे थोडीच या म्हणतोय मी.
0: मग खोली कशाला हवी आमच्यासाठी?
2: अहो जेव्हा याल तेव्हा म्हणतोय मी. हे बघा, अजून तुमची दोन्ही नातवंड लहान आहेत, पण त्यांना तोंड फुटलं की तुम्हा दोघांच्या कमरेला मिठी घालून ते आग्रह करतीलच ना. आजोबा आज बघतोय.
0: सुमती हे सगळं मला मला हे सगळं विचित्र वाटते रे.
2: वाटू दे वाटू दे, पण ते सगळ्यांच्या सोयीच आहे. आणि दर शनिवारी रविवारी संगीता मुलं आणि मी इथे येणारच आहोत, पण सध्या तरी चित्रा मावशी संगीताची आई यांना एकटं रहा असं सांगणं मला तरी प्रशस्त वाटत नाही बाबा. आणि हे बघा बाबा, तुम्हाला हा सुखाचा सोयीचा उपलब्ध जागेच्या दृष्टीनेही महत्वाचा पर्याय मान्य नसेल तर मग सगळा लवाजमा घेऊन आपण इथे या घरात राहू. हा पण मग तुम्हाला स्वतंत्र विचारांच्या चित्राबाईंशी जमवून घ्यावं लागेल, संगीताच्या आईशी खूप खूप जपून वागावं लागेल. जमेल जमेल का बोला.
0: मला विचार करायला वेळ देतोस की नाही थोडासा? एकदम आपले बॉम्ब गोळे टाकत सुटले असते.
1: हे बघनाथ, विचार काय करायचा हो त्यात? शशांक आणि संगीता विचार करूनच या निर्णयापर्यंत आलेले आहेत, आपल्याला मान देऊन विचारतायत.
0: ठीक आहे आता काय.
3: थँक्यू बाबा, खरंच थँक्स. मनावरचं ओझं उतरलं मोठं. माझी आई माझ्यापाशी अनेक वर्षांनी येणार, तिला सुख देण्याची संधी मला मिळणार, आणि हे सगळं फक्त तुमच्यामुळे शक्य होणार आहे. खरंच माझ्याजवळ शब्दच नाही आहेत तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला.
1: तुला कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते ना, मग मी थोडीशी संधी देऊ तुला?
3: हो आई सांगा ना.
1: मावशी म्हणत होतीस गेल्या क्षणापर्यंत, आई म्हणालीस, यातच सगळं आलं ग पुरी. मग आता आईच्या हक्कानं सांगते, आता तुम्ही सगळे चित्राताईंच्या बंगल्यात राहायला लागाल, मग अर्जुन आणि चंद्रिका यांच्याजवळ दोन दोन आज्या असतील, दोन केअरटेकर्स असतील, तेव्हा आता क्लासची मुख्य जबाबदारी तू अंगावर घे संगीता.
3: मी?
1: हो, बी द सुप्रीम बॉस.
3: मी पण आई?
1: हो हो तूच. अगं वैजनाथ विश्वासू सहकारी आहे, तो तुला सगळी मदत करत राहीलच, पण आता माझ्या खुर्चीत तू बसायचंस.
3: अहो पण आई तुम्ही
1: तुम्ही मला आता थोडा वेगळा जीवनरंग चाखू दे की काय ना, काम म्हटलं की झोकून देऊन करायची सवय आहे मला. मग माझ्या मनात दुसरं तिसरं काही उरतच नाही ग, पण आता मला थोडी सवड हवी आहे. माझ्या प्रिय पतीला वेळ देण्यासाठी थोडी सवड हवी आहे मला. हो, मला त्यांच्याबरोबर नाटक सिनेमे बघायचे, त्यांच्या आवडीचा रमीचा डाव मांडायचा आहे त्यांच्याबरोबर. मला
0: सुमती काय काय बोलतेस तू? तू खरंच तू माझ्यासाठी?
1: अहो तुमच्यासाठी नाही विश्वनाथ, माझ्यासाठी. सहजीवनाचा आनंद माझ्या पतीबरोबर मनसोक्त उपभोगण्यासाठी.
3: आई आई खरंच मला तुमचा किती अभिमान वाटतो म्हणून सांगू. तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवलाय तो मी नक्की सार्थ करून दाखवीन.
1: वा,
3: मला ही नवीन चॅलेंज स्वीकारल्याचा आनंद मिळेल.
1: हो ना.
3: थँक्यू थँक्यू आई.

0: तिकडे कुठे तिच्या क्षेत्रात काम करायला मिळालं, तशी संधी आली तर तू देशील ना परवानगी?
1: हो, का नाही देणार, नक्कीच देईन. खरं तर परवानगी देणारा मी कोण अक्षताची आई? या अशा परवानगी वगैरेच्या गोष्टी आपण न करणंच बरं. त्यातून स्वामित्वाची भावना जन्म घेते. म्हणजे मी कोणीतरी वरचढ, ती कोणीतरी सबऑर्डिनेट वगैरे, असं नातं थोडंच असतं नवरा आणि बायकोचं.
0: खरंच तुझे हे विचार ऐकून खूप समाधान वाटलं बघ
1: अक्षताची आई. माझ्याकडून आणि माझ्या आईकडून अक्षताच्या भावनांचा, आवडीनिवडींचा सन्मानच केला जाईल एवढं आश्वासन मी आज आपल्याला देऊ शकतो. माझी अपेक्षा एवढीच. मला ना सख्खा भाऊ ना बहीण, वडील गेलेत देवाघरी, एक आईच तेवढी आहे. तिचं मन मी फार सांभाळतो, तिला कुणी दुखवू नये अशी मी नेहमी अपेक्षा करतो.
0: हो, बरोबरच आहे तुझं, यात काहीच चूक नाही, अगदीच माफक अपेक्षा आहे तुझी. आणि ही तुझी अपेक्षा अक्षता नक्की पूर्ण करेल. तुझ्या आईला ती मुलीचं प्रेम देईल बरं, मला पूर्ण विश्वास आहे अक्षता माझा विश्वास नक्की सार्थ करेल.

0: नमस्कार, आपण मला बोलवलं अक्षताची आई?
1: हो मंदार, अक्षता म्हणजे माझ्या आणि यांच्या काळजातली ठेव आहे रे. थोडी जास्त हट्टी आहे, जरा आग्रही मनस्वी आहे पूर, पण खूप हळवी आहे. तू फार समंजस आहेस असं कळलं मला चित्राताईंकडून. माझ्या मुलीला तुला खूप सांभाळून घ्यावं लागेल हा. म्हणजे कसं आहे, कलाकाराच्या आयुष्यात खूप चमकधमक असते ना, आणि संसारी आयुष्य म्हणजे अगदीच नॉन ग्लॅमरस आयुष्य. पण तिला जर

0: बाबा रागावलायत माझ्यावर.
1: छे रे बाबा, तुझ्यावर रागवण्यासारखं तू केलंस तरी काय.
0: मग त्या दिवशी किती चिडला होता तुम्ही, मी चित्रा मावशीकडे राहायला जायचा निर्णय घेतला तेव्हा.
1: अरे बाबा, अरे शशांक, तेव्हा संगीता होती ना माझ्यासमोर, माझी परिस्थिती ना अशी अवघडल्यासारखी झाली होती. शशांक, मी आज खूप खरं म्हणजे स्पष्ट बोलतो तुझ्याशी, संगीताची आई आता पूर्ण बरी झाली आहे असं डॉक्टर म्हणतायत खरे, पण त्या नम्रता प्रकरणापासून मी तर बाबा अशा बायकांचा धसकाच घेतलाय
0: बाबा.
1: नाही रे बाबा, मला काळजी पडली होती की त्यांचं या घरात येणं आपण कसं काय सहन करणार.
0: मग त्या दिवशी ते असं एवढं तिरसटपणाने का वागलात, असा विरोध का केलात तुम्ही.
1: अरे तू आम्हाला सोडून जाणार म्हणजे काय रे, ही कल्पना कशी वाटते तुला. म्हणजे लग्न झालेला आमचा प्रेमळ मुलगा आणि गोड साजरी सून आमची, आमच्या घरात असणं, या आमच्या स्वप्नाच्या कमरेत लाथ मारलीस ना तू.
0: पण बाबा, तुमच्या प्रेमळ मुलानं जोडीदारी निवडली आहे ती उंटाच्या काफिल्याची.
1: तू असू दे, असू दे, असू दे, जातोयस ना, ही सोयीसाठी केलेली तडजोड आहे. पण शशांक, तू ते शनिवार रविवार एकत्र येण्याचं जे प्रपोजल ठेवलेस ना, ते तसंच असू दे, पण मी एक ॲडिशनल बोनस मागतो तुला, देशील.
0: दिला.
1: अरे मी काय मागणार आहे ते विचारल्याशिवायच दिलास.
0: त्यात काय विचारायचं, मी रोज एकदा तरी दिवसातून थोडा वेळ तुम्हाला दिसलो पाहिजे, हेच ना.
1: कसं काय रे, तू ओळखतोस ना माझ्या मनातलं अगदी.
0: बाबा अ, तुम्ही माझ्या अक्षताच्या इवन आईच्या बाबतीत किती पझेसिव्ह आहात ते काय मला ठाऊक नाही का. नाही नाही, मी वचन देतो तुम्हाला, रोज ऑफिसला जाताना सकाळी 15 मिनिटं तरी आपल्या घरी नक्की येईन. इज दॅट ओके? शिवाय शनिवार रविवार संगीता आणि बच्चे कंपनीसह मी आहेच इथे.
1: वंडरफुल, दे टाळी.
0: घ्या.
2: मंदा, एक विचारू.
3: अक्षता, एक काय, 10 प्रश्न विचार, 10.
2: जेनी आणि तू किती वर्ष एकत्र होता?
3: 2 वर्ष. हां, म्हणजे त्यातले भारतातले 2 अधिक 2 म्हणजे 4 महिने वजा कर, हां म्हणजे 20 महिने. आणि त्यातले दवाखान्याचे, हॉस्पिटलचे वर्किंग आवर्स वगैरे ते पण वजा कर, म्हणजे रोज 10 तास काम, म्हणजे किमान 365 दिवसापैकी 300 दिवस रोज 10 तास काम, म्हणजे अगदी रविवारी सुद्धा, म्हणजे किती बरं झाले कर हिशोब, म्हणजे माझ्या मते वर्षाचे 125 दिवस वगैरे.
2: बस पुरे पुरे, तू गणिताच्या परीक्षेत पास झालास कबूल करते मी.
3: बरोबर,
2: आपल्या सहवासाचा पण तू असाच हिशेब मांडणारस.
3: वेल, तुझे चांदण्याचे हात माझ्या गळ्यात पडले तर मी बेहिशेबी होईन ना एकदम. नाही पण अक्षदा, तू आणि मी दोघांना आपापल्या कामात जर योग्य स्पेस मिळाली तर मी तुझ्यावर नुसतंच प्रेम करणार नाही, तुझा आदरही करेन. आणि माझ्या आईला, स्वतःच्या आई इतकंच प्रेम आणि जिव्हाळा दिलास तर अक्षता देवी, मी तुमची पूजा करीन.
2: मंदार, तू खरंच खूप चांगला आहेस, खूप चांगला माणूस आहेस. आधी का नाही भेटलास तुम्हाला, इतकं पाप माझ्या हातून घडलंच नसतं.
3: अक्षता,
2: मोहन या नावाजलेल्या कलाकाराबद्दल तुला माहिती आहे ना मंदार.
3: रागवू नकोस, पण हिंदी मराठी मालिका चित्रपट वगैरे बघायचा काही योग तिकडे US मध्ये अजिबात येत नाही. तुझा विश्वास बसणार नाही कदाचित, पण तुला मी पहिल्यांदा कॉम्प्युटर स्क्रीनवर स्काईपवरच पाहिलं. तुझी ही लोकप्रियता वगैरे मला इकडे आल्यावरच कळलं.
2: त्याने काय फरक पडतो, मला तुझ्या घरी आल्यावर कोण ओळखणार आहे US मध्ये.
3: मी आणि मी युअर आर्डंट फॅन.
2: मंदार, पण मला माझं गिल्ट एकसारखं खातं आहे. त्या मोहन बरोबर राहिले आणि त्याची बायका मुलं, मंदार त्याची 2 मुलं आहेत, दीप आणि कळी, आणि मी कळीची जबाबदारी उचलावी असा निश्चय केलाय.
3: अक्षता,
2: हो,
3: इट्स अ गुड थॉट, पण मोहनची तयारी आहे का?
2: आपल्या बायको मुलांची काळजी असती तर तो त्यांना वाऱ्यावर सोडून माझ्याकडे राहिला असता का? माझा हात सोडून 12 वर्षांनी त्याच्यापेक्षा लहान असलेल्या शलाकाकडे गेलाच नसता तो. तो कुणाचाही नवरा नाही, कुणाचा बाप नाही, कुणाचा प्रियकर सुद्धा नाही, नुसता नर आहे नर. त्याच्या आठवणीने ना तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या.
3: ओके ओके, कूल डाऊन, रिलॅक्स हो, शांत हो. आपल्याला आपली गौरीच आवडते. अक्षता, जस्ट फॉरगेट युअर पास्ट अँड एन्जॉय द प्रेझेंट.
2: तू विसरलायस तुझं पास्ट?
3: ऑफकोर्स.
2: अच्छा, तुझ्या जेनीला विसरलायस तू?
3: जेनी, जेनी तिच्याबरोबरची कटुता विसरलंय, तिच्याबरोबरचं शीतयुद्ध आणि तिचे जीव घेणे अबोले विसरलोय. अक्षता, आपल्याकडे जशी झाकपाक आणि जन्मभराचे हेवेदावे असतात ना, त्यामुळे मनाला पीळ पडतो, मनावरचा ताण वाढतो. पण बाहेर देशात, आय मीन वेस्टर्न कंट्रीजमध्ये लोक खूप ओपन माइंडेड असतात. म्हणजे आपल्या माजी नवऱ्याचं थोबाडसुद्धा बघायचं नाही, त्याच्याबद्दल अवाक्षरही उच्चारायचं नाही वगैरे, असं काही आढळत नाही तिकडे.
2: आर यू फ्रेंड्स स्टील?
3: हां, सॉर्ट ऑफ. तिचा दुसरा ब्रेकअप झाला तेव्हा ती एक दिवस आमच्या घरी झाली होती, खूप डिप्रेस्ड होती. पण जेनी आता एका चित्रकाराबरोबर स्टडी झाली आहे, आनंदी आहे, खुश आहे. आता ती काय माझ्याकडे मदत मागायला सुद्धा येत नाही. सो डोंट यू वरी.
2: पण मंदार, मंजू, मंजू फार अडचणीत आहे. म्हणजे तिची कळीला माझ्याकडे सोपवण्याची तयारी आहे, बराच भार आहे तिच्या डोक्यावर. मुलीला चांगलं शिक्षण मिळावं अशीच तिची इच्छा आहे.
3: मी दोन पर्याय सुचवतो. एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे, आणि माझ्या आईबरोबर तुझं ट्युनिंग जुळणं हे सुद्धा महत्वाचं आहे. देश नवा, सगळं वातावरण वेगळं. सो आयुष्यात फार मोठे बदल होत असताना एक कोवळी मुलगी दत्तक घेऊन जाणं सोपं नाही आहे. 5 वर्षांच्या सुरक्षितपणे रोज आईच्या कुशीत झोपणाऱ्या आणि आपल्या भावाची सोबत असलेल्या, सवय असलेल्या मुलीला इथून उचलून एकदम तिकडे नेणं म्हणजे तिच्यावर इमोशनल अत्याचार आहे.
2: पण मी काय करू? मी तिला शब्द दिलाय.
3: ठीक आहे, आय मीन, पण ओके, त्या मुलीला भारतात तुझ्या घरी घेऊन चल. तिला तुझी सवय होऊ दे, लळा लागू दे, तुझ्याबरोबर जगाच्या पाठीवर कुठेही येण्याची तिची मानसिक तयारी असू दे, आणि मग आपण लग्न करू. मी पुढच्या वर्षी येईन ना तेव्हा.
2: नाही मंदार, या गोष्टीला माझी तयारी नाही आहे.
3: पण का? भीती वाटते? आपलं रिलेशन तुटेल असं वाटतं? डोंट वरी. हे बघ, मला सगळं अतिशय स्मूथली व्हायला हवंय. एकदा माझं लग्न तुटलंय, आता ताकही मी फुंकून पितो.
2: माझी स्थिती तुझ्यापेक्षा वेगळी नाही आहे मंदार, म्हणूनच भीती वाटते. तुझ्यासारखं माणूस पण मला शोधूनही सापडणार नाही आहे.
3: बास आता. बरं, ते जाऊ, मी अजून एक पर्याय सुचव.
2: सुचव, खरंच सुचव. मला काही करून त्या मंजूला मदत करायची. माझं अपराधी मन मला धुऊन स्वच्छ करायचं आहे. तुझ्याबरोबर खूप सुखाने संसार करायचा आहे. 2 गोजीरवाण्या मुलांना जन्म द्यायचा आहे मला. मंदार, आय वॉन्ट दिस टू हॅपन ॲज अर्ली ॲज पॉसिबल. खरंच सुचव पर्याय.
3: ओके, मग ऐक, आपण त्या मोहन आणि मंजूच्या दोन्ही मुलांना एज्युकेशनली अडॉप्ट करू, म्हणजे त्यांच्या नावाचा एज्युकेशन ट्रस्ट करू. म्हणजे मग मंजूला सूत्रामुळे काळजी राहणार नाही.
2: खरंच?

0: मुख्य म्हणजे मुलांना उत्तमातली उत्तम शाळा देऊ, शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आपली अगदी शेवटपर्यंत, आणि ट्रस्ट केला म्हणजे आपली बुद्धी फिरण्याचाही संभव नाही.
1: खरंच खूप छान. तू येशील मंजूकडे? ती हे सगळं ऐकून खूप खुश होईल खरंच.
0: मी आलो असतो ग, पण यु नो माझ्या येण्याने ती गोंधळून जाईल. म्हणजे मी उपकार करतोय वगैरे या भावनेने ओशाळी होईल, ते मला नकोय अक्षता.
1: किती विचार करतोस तू प्रत्येक गोष्टीचा मंदार. यू आर अ रेअर पर्सन. आय कन्सिडर माय सेल्फ व्हेरी लकी.
0: ओके ओके पास. आता तू मात्र मला अगदी एम्बरेसिंग सिच्युएशनमध्ये टाकतेस अक्षता. अगं मी विशेष असं काहीच केलं नाहीये तू माझं कौतुक करायला.
1: हेच तुझं साधेपण माझ्या मनाला मोह घालतं मंदार. मी तुझ्या इतकी चांगली नाही आहे, खरंच नाही आहे. खूप स्वार्थी होते मी आपल्या प्रेमासाठी. मंदार तू समजून घेशील ना रे मला? सोडणार नाहीस ना कधी? आपलं नातं टिकून राहील ना?
0: अक्षता, जे आत्ता जोडलं जात आहे त्या प्रेमाच्या विश्वासाच्या नात्याला जपण्याचा माझ्याकडून मी आटोकाट प्रयत्न करेन. आय विल नेव्हर लेट यू डाऊन. हेच प्रेम, हाच जिव्हाळा आणि विश्वास मला तुझ्याकडूनही अपेक्षित आहे. दोन्ही बाजूनी हे सारं एकवटलं ना की मग जगातलं सगळ्यात सुखी दाम्पत्य आपणच असू राणी.
1: थँक्स. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन मंदार. मलाही आयुष्यात आता स्थिरता हवी आहे मंदार. आय लव्ह यू.
0: आय लव्ह यू टू.

0: या विश्वनाथ,
1: सुमती, अगं लग्न कुठे कसं करायचं त्याबद्दल काही हालचालच दिसत नाही आहे घरात. मी तर गोंधळूनच गेलोय.
0: अहो विश्वनाथ, संगीता आणि शशांक दोघांनाही ताटमाट नकोय. शशांकनं तर पहिलं वहिलं लग्न सुद्धा कोर्ट मॅरेजच केलं होतं.
1: त्या पहिल्या लग्नाची आठवण सुद्धा काढू नकोस. काळ्या पाण्याची सजा परवडली असा अनुभव होता तो.
0: जाऊ दे. पण शशांक आणि संगीता दोघंही पोळलेले जीव.
1: पण सुमती, आकडेशास्त्राच्या माझ्या अभ्यासानुसार हे दोन्ही जीव आता पोळणार नाही, दुःखी होणार नाहीत. सुखांचा गुणाकारच करतील हे लोक.
0: हो ना, तुमचा अभ्यास हेच सांगतोय ना.
1: हो,
0: माझं मनही तेच सांगतंय. संगीता खरंच मोठी गुणाची पोर आहे हो. क्लास सुद्धा किती समर्थपणे सांभाळते ती. चित्रताईंच्या कलानी घेते, माझं मन राखते. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे शशांक, आपला शशांक आता परत आनंदी आणि समाधानी दिसायला लागलाय. यातच सगळं आलं ना विश्वनाथ.
1: मला सगळ्यात आनंद कशाचा झालाय माहितीये का तुला? ओळख बरं.
0: मला ठाऊक का नाही ते?
1: नाही सांग तरी.
0: माझी क्लास मधून सुट्टी करून घेणं हेच आहे तुमच्या आनंदाचं कारण.
1: बरोबर. बाईसाहेब, अगदी आसावलो होतो मी आपल्या सहवासासाठी.
0: तर आता आपण दोघच एकमेकांना. तुम्हाला सांगू विश्वनाथ, अक्षताने मंदार बरोबर लग्न करायचा निर्णय घेतला ना, म्हणून माझ्या जीवाला इतकी स्वस्थता आली आहे.
1: खरंय.
0: आणि संगीता आता क्लास सांभाळणार, म्हणजे माझ्या मागे क्लासचं काय होणार ही चिंताही मनाला उरली नाही ना.
1: करेक्ट. द नेक्स्ट लीडर इज इन मेकिंग. खरं सांगू का सुमती, राजकारण्यांनी तुझ्याकडून धडा शिकायला हवा.
0: चला, काहीतरीच तुमचं.
2: संगीता, तुझी आई काही बोलत का नाही ग?
3: अरे बावरली आहे ती खूप. शशांक, अरे इतकी वर्ष मेंटल हॉस्पिटलमध्ये काढल्यावर कसं वाटत असेल बाहेर मोकळ्या वातावरणात, तू कल्पना करू शकतोस. म्हणूनच तर दोन्ही नातवंडांना त्या खोलीत सोडलंय मी, ललिता आणि उषा बरोबर.
2: बरोबर आहे. आता त्यांनाही परत जगावं असं वाटेल नाही संगीता? अगं शेवटी मेंटल हॉस्पिटल म्हणजे एक प्रकारे हे वेड्यांचा तुरुंगच ना.
3: खरंय. आनंदची आई, माझी आई, आपली मुलं, आपले आई बाबा.

0: तू आणि मी या सगळ्यांचं एक सुंदर कुटुंब आता तयार होणार आहे शशू, अँड इट इज ऑल बिकॉज ऑफ यू.
1: चला चलायचं बाईसाहेब, आईचे 3 फोन येऊन गेले. गुरुजी आपल्या आधी हजर झाले तर काय शोभा राहिली. चला चला.
0: ए बाय द वे, तू पावती दिली नाही आहेस, कशी दिसती आहे मी?
1: पावती पावती, अच्छा अच्छा, छान दिसतेस. पण ते मंगळसूत्र,
0: ते काढून ठेवलं. आज आनंदला मी आठवणींच्या कुपीत बंद केलंय.
1: संगीता,
0: आता सारी भिस्त तुझ्यावर आहे शशू. तन मन सर्वस्व आता तुलाच अर्पण करते आणि परमेश्वराजवळ एकच मागणं मागते, माझंही आयुष्य माझ्या शशांकला लाभो. बस इतकंच, तुझ्या दीर्घायुष्याची कामना. मला आता आणखीन काहीच नकोय शशू.
1: ए वेडाबाई, काय अगं सहज विचारलं, अगदी सहज. ए ए हे बघ हे बघ, आज मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालीन, वर सौभाग्य अलंकारांनी तुला सजवीन, आणि हो त्याहीपेक्षा मोठा दागिना देईन, तो अक्षय सुखाचा. निघायचं?
0: हो.
2: अक्षता, झालं ना तुझ्या मनासारखं? तुझ्या इच्छेप्रमाणे मंजूच्या मुलांच्या ट्रस्टचं काम पार पडलं ना.
3: आई आई, खरंच तू मला ना नव्याने जगायला शिकवलंस.
2: खूप सुखी हो बाळा, मंदारला त्याच्या आईलाही सुख दे. अगं सुख देण्यानं वाढतं, ही जगातली एकमेव बँक अशी आहे जिथे आपण देतो त्याच्या दाम दुपटीनं परत मिळतं. माझे आणि तुझ्या बाबांचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत बरं.
3: हो आई,
2: मुक्तिनाथांचं कृपाछत्र ज्या घरावर आहे त्यांना संकट प्रतिकूल परिस्थिती यांचं भय नसतं, कारण मनोबलही मोठं असतं ना.
3: आई नमस्कार करते.

रसिक हो, माझी पैठणी मोठ्या विश्वासानं बुट्ट्या बुट्ट्यांची वीण दाखवत तुमच्यासाठी उलगडली. माझ्या परिवाराच्या सुखात दुःखात तुम्ही सगळे सामील झालात याचा केवढा आनंद होतोय म्हणून सांगू. दुःखाचा चिंधोळा आपण सारेच प्रयत्नपूर्वक मागे टाकूया आणि म्हणूया, आयुष्य पैठणी हे जरतार ही सुखाची, गाडून टाकू दुःखे समसाधु जीवनाची. सुखांचा गुणाकार करूया, दुसऱ्यांनाही आनंद देऊया आणि सुखी होऊया.

आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमातील पैठणी या मालिकेचा भाग 13वा आपण ऐकलात. यानंतर ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं हा खेळ सावल्यांचा चित्रपटातलं महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं सुधीर मोघे यांचं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं गीत. यानंतर ऐकूया एकटी चित्रपटातलं गायिका सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

आता ऐकूया रंगू बाजाराला जाते चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार वसंत निनावे, संगीतकार बाळ पळसुले.

0: करना कभी
1: सफर में सुना।
2: यानंतर ऐकूया आज झाले मुक्तमी या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं वंदना विटणकर यांचं अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत।

कार्यक्रमात यानंतर ऐकूया लपवा छपवई चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार प्रवीण दवणे, संगीतकार अनिल मोहिले.

यानंतर ऐकूया एक गाव बारा भानगडी या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, शांता शेळके यांचं, राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

हे गीत आपण झुंज या चित्रपटातलं होतं. लेक माझी लाडकी, स्वर होता शोभा जोशी यांचा, गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार राम कदम. याबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट गीताचा कार्यक्रम संपला. रात्रीचा 1 वाजला आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आता वेळ झाली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. या कार्यक्रमात ऐकूया साधना शिलेदार यांचं गायन. त्यांना तबला साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी आणि व्हायोलिन साथ आहे शिरीष भालेराव यांची. ऐकूया राग मालकंस.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात साधना शिलेदार यांचं गायन आपण ऐकलं. त्यांना तबला साथ लाभली होती संदेश पोपटकर यांची, तर व्हायोलिन साथ होती शिरीष भालेराव यांची. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्यरंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा आज 5वा भाग आपण ऐकूया। राम कदम यांनी चित्रमाऊली या बॅनरखाली यासिन एस फत्तेलाल यांच्याबरोबर केलेली एक उत्कृष्ट चित्रपट निर्मिती म्हणजेच सुगंधीगट्टा। या सुगंधीगट्टा चित्रपटाच्या लोकप्रियतेचा सुगंध 1974 साली संपूर्ण महाराष्ट्रभर दरवळत होता। 1975 सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं फिल्मफेअर अवॉर्ड सुगंधीगट्टा या चित्रपटाला मिळालं। आणि आणखीन एक याचं वैशिष्ट्य म्हणजे 12व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संगीत आणि इतर 9 असे 10 पुरस्कार प्राप्त झाले। उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट चित्रपट, कला दिग्दर्शन, पटकथा, संवाद लेखन, गीत लेखन, संगीत दिग्दर्शन, पार्श्वगायन, छायाचित्रण आणि ध्वनी या सर्वच बाबतीत हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला। या चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी ऐकून आपण पुढे जाऊया।

संगीतकार म्हणून ख्यातनाम असणाऱ्या राम कदमांचं चित्रपट निर्मिती क्षेत्रातलं पहिलं पाऊल एकदम यशस्वी ठरलं. हा चित्रपट राम कदम यांना खूप समाधान देऊन गेला. संगीत क्षेत्रातील घौडदौडीत लाभलेला हा मानाचा शिरपेच त्यांच्या दृष्टीनं जीवन कृतार्थ करणाराच होता. द का हसबनीस यांनी 1942 स्वातंत्र्य लढ्यात घडलेली एक सत्य घटना डोळ्यासमोर ठेवून या चित्रपटाची कथा लिहिली आणि या कथेवरून सुगंधी कट्टाचं कथानक तयार झालं. पटकथा संवाद आणि गीत जगदीश केबुडकरांनी लिहिली. तमाशातील नृत्यांगनेच्या मनातील देशप्रेम आणि पतीला वाचवण्यासाठी प्राणाची बाजी लावण्याची तिची वृत्ती असं या चित्रपटाचं कथासूत्र आहे. नृत्यांगनेची भूमिका जयश्री गडकर यांनी समजून उमजून साकारलेली आहे. या चित्रपटाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातली सातही गाणी जगदीश केबुडकर यांनी एकाच रात्रीत लिहून काढली. या चित्रपटातलं घुंगर आज कशी रुसली हे आशा भोसले यांनी गायलेलं गाणं रसिक मनाला खूपच भावलं. आणि या गाण्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे घुंगर आज कशी रुसली या शब्दांपाठोपाठ प्रेयसीचे व्याकुळ भाव स्पष्ट करणारी एक सुरावट झील आपल्याला ऐकायला मिळते. आता कुठं कुठं शोधू तुला राया, कशी येईना तुला रे हिची माया, दिलवरा प्रियकरा साजना सांगना. जगदीश केबुडकरांच्या शब्दातली, राम कदमांच्या सुरातली आणि आशा भोसले यांच्या स्वरातली जादू यातून रुसलेल्या घुंगराची भावार्थता रसिकांपर्यंत पोहोचते.

आली संक्रांत इश्काच्या घोड्यावरनं, जाई मिरवत सूर्याच्या वाड्यावरनं, आहो लाडीनं सांगते गोडीनं सांगते, मनात भाव हाय भोळा, मनात भाव हाय भोळा, आहो तिळगुळ घ्या हो गोडगोड बोला। सुगंधी गट्टा या चित्रपटातलं हे गाणं संक्रांतीची गोडी आणि इश्काची लाडी गोडी यांचा सुंदर मिलाफ दाखवणारीच आहे। या गाण्याला चाल बांधताना यातल्या काही शब्दांना राम कदम यांनी वेगळीच सुरावट दिलेली आहे। त्या शब्दांना वेगळंच वजन देताना गायकाच्या स्वरांना नव्हाळी प्राप्त करून त्यांनी दिलेली आहे आणि त्याचाच एका आगळ्या वेगळ्या शैलीचा प्रत्यय या सुगंधी कट्टा चित्रपटातल्या गाण्यातून आपल्याला अनुभवायला मिळतो। गोड बोला ना या शब्दोच्चारातून आशाजींच्या गळ्यातून जे लाडीक माधुर्य ओसंडलंय खरोखरच त्याला तोडच नाही। आपण ऐकूया सुगंधी कट्टा या 1974 साली आलेल्या चित्रपटातलं आगळं वेगळं गाणं।

सुगंधीगट्टा या चित्रपटाला लाभलेल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या 10 पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून जगदीश खेबडूकरांना, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले यांना आणि सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून राम कदम यांना विशेष पुरस्कार लाभले. सुगंधीगट्टा हे राम कदम यांचं चित्रपट निर्मिती क्षेत्रातलं पहिलं पाऊल होतं आणि या पहिल्याच पावलावरती सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळणं ही खरोखरच कौतुकाचीच गोष्ट आहे. या चित्रपटातली आणखीन एक लावणी ऐकूया.

श्रोते हो, राम कदम यांनी पिंजरा चित्रपटासाठी दिलेली काही गाणी आपण गेल्या कार्यक्रमात ऐकलेली आहेतच आणि पिंजरा चित्रपटाचं यश सर्वांना माहिती आहेच. पिंजरा या चित्रपटाला लाभलेल्या लोकप्रियतेचं आणखीन एक आणि निश्चितपणे महत्त्वाचं कारण म्हणजे राम कदमांनी मोठ्या खुबीनं संगीतबद्ध केलेली गाणी. या गाण्यांनी रसिकांच्या मनावर घातलेली मोहिनी आज एवढी वर्ष झाली तरी अजूनही उतरलेली नाही. पिंजरा या चित्रपटासाठी खरं तर 10 गाणी निश्चित झाली होती, पण प्रत्यक्षात 9 गाणी चित्रपटात घेतली गेली. उपकारासाठी दिलं त्याला दान म्हणू नये हेही गाणं या चित्रपटासाठी ध्वनिमुद्रित झालं होतं, पण ते चित्रपटात घेतलं गेलं नाही आणि त्याची ध्वनिमुद्रिकाही निघाली नाही. या चित्रपटातलं ग साजणी गाणं विष्णू वाघमारेंनी गायलंय, दे रे कान्हा लता मंगेशकरांनी गायलंय आणि कशी नशिबानं थट्टा आज मांडली हे सुधीर फडकेंनी गायलंय. ही 3 गाणी वगळता बाकीची सगळी गाणी उषा मंगेशकरांनी लावणीला साजेशा ठसक्यात गायलेली आहे.

राम कदम यांच्या वडिलांनी राम कदम यांना घरातून बाहेर ठेवा असं ज्योतिषांनी सांगितल्यामुळं जतला ठेवलं होतं. त्या काळामध्ये मिरजीचा बँड हा महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध होता. बँडचं ऑफिस राम कदम जिथं राहत होते तिथून जवळच होतं. तिथल्या सुरांनी राम कदमांना आकर्षित केलं. बँडचे मालक चांदलाल यांनी राम कदम यांचं संगीतप्रेम पाहिलं, त्यांचे अंगभूत गुण हेरले आणि किशोरवयीन राम कदम यांना क्लॅरोनेट वाजवायला शिकवलं. या वाद्यावरच शास्त्रीय संगीताचे धडेही राम कदम गिरवू लागले. क्लॅरोनेटमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी कडाक्याच्या थंडीतही पहाटे उठून अक्षरशः घाम येईपर्यंत ते रियाज करत असत. क्लॅरोनेट वाजवण्यासाठी दम सास वाढला पाहिजे म्हणून ते भरपूर व्यायामही करत असत. क्लॅरोनेटवर राग शिकता शिकता सूर, लय आणि ताल याविषयी त्यांची जाण वाढत गेली. चांदभाईंनी त्यांना बँडमध्ये ट्रँगल हे वाद्य वाजवायला दिलं, त्यामुळं त्यांचा ठेकाही पक्का झाला. राम कदम यांनी संगीतबद्ध केलेला चंदनाची चोळी अंगांग जाळी हा चित्रपट 1975 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये लोकगीताच्या चालीवरचं एक लोकप्रिय असलेलं गाणं म्हणजे नाचग घुमा कशी मी नाचू. गीतकार जगदीश खेबुडकरांनी पारंपरिक ग्रामीण स्त्रीजीवन बलुतेदार याचं चित्रण या गाण्यात केलेलं आहे. नाचग घुमा, झिम्मा, फुगडी, घागर फुंकणं, पिंगा घालणं हे सगळे खेळ या गीतातून शब्दबद्ध झालेले आहेत. चंदनाची चोळी अंगांग जाळी या चित्रपटातली सगळीच गाणी त्या काळामध्ये तुफान गाजली होती.

0: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्यांवर आधारित विशेष कार्यक्रमाचा 5वा भाग आपण ऐकला. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
2: मालिका विशेष हा कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. मध्यरात्रीचे 2 वाजत आहेत. यापुढील कार्यक्रम कामगार सभा.
3: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सापांची माहिती आणि पावसाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयी सर्पमित्र नितेश जाधव यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. कामगार बंधू भगिनींनो, पावसाळा सुरू झाला की मानवी वस्तीमध्ये साप आढळण्याचं प्रमाण वाढतं आणि त्यातूनच सापांना मारण्याच्या घटना आणि सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. पावसाळा सुरू झाला की सापांच्या बिळामध्ये पाणी साचतं आणि सुरक्षित जागेच्या शोधात साप मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात. म्हणून या काळात नागरिकांनी साप दिसला तर घाबरून न जाता ही आपत्कालीन परिस्थिती सुरक्षितपणे हाताळण्याची माहिती घ्यायला हवी. त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे सर्पमित्र नितेश जाधव यांना. नितेश जाधव हे NJ ॲनिमल रेस्क्यू सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 25 वर्षांपासून रेस्क्युअर म्हणून कार्यरत आहेत. नितेश जाधव, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
4: थँक्यू.
3: नितेश जाधव, आपण गेल्या 25 वर्षांपासून प्राणी मित्र म्हणून काम करत आहात, तर मला हे विचारायचं की हे एवढं धाडस तुमच्यामध्ये येण्याचं कारण काय, म्हणजे तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली?
4: ही प्रेरणा म्हणजे माझे जे वडिलांचे भाऊ होते मोठे, तर ते फॉरेस्ट मध्ये होते. ते आम्हाला घेऊन जायचे जंगलामध्ये फिरायला, किंवा बरेचसे काही ॲनिमल रेस्क्युअर जे लोक असायचे ते काही जखमी झालेले प्राण्यांना नीट करून सोडायचे किंवा साप वगैरे पकडून आणायचे ते सोडायचे. मग तिथून मला त्या प्राण्यांबद्दल एक लगाव झाला आणि प्रेम माझ्या मनामध्ये निर्माण झाला आणि तेव्हापासून मला ही त्याच्याबद्दल आवड निर्माण झाली. मी ठरवलं की बाबा नाही, मला पण सापांना वाचवायचं, जे जखमी झालेले प्राणी आहेत त्यांना वाचवायचं. तर मी तिथं हे काम करत गेलो. काम करत असताना तिथं संभाजीनगर मध्ये फॉरेस्टवाल्यांनी बोलवलं की बाबा तुमचं काम छान आहे, तर मला एक ओळखपत्र देण्यात आलं आणि ओळखपत्र देण्यात येऊन आम्ही तिथून पुढे हे कामाची सुरुवात केली.
3: तेव्हापासून
4: जॉईन झालो डिपार्टमेंटला.
3: आता पावसाळा सुरू झाला आहे, तेव्हा पावसाळा सुरू होतो तर अशा वेळेला आपल्याला साप मोठ्या प्रमाणात आढळून येतात, तर ह्याच्या मागचं कारण काय आहे? बरं,
4: कारण काय होते की ह्या पावसाळ्यामध्ये पहिला पाऊस आला की त्यांच्या नळ्यामध्ये पाणी शिरतं आणि ते पाण्यामुळे काय करतात, ते वरती येतात. बाहेर आल्याच्या नंतर त्यांना एक सुरक्षित जागा शोधण्यासाठी ते इकडे तिकडे फिरत असतात. त्या टायमाला काय करतात, एखाद्या माणसांच्या कोणाच्या तरी नजरेस पडतात आणि ते आम्हाला कॉल करतात.
3: तर साधारण सापाच्या किती जाती असतील अशा?
4: तशा जर पाहिलं तर 2000 जास्त जाती आहेत. तर विषारीमध्ये फक्त 4 ते 5 विषारी साप आढळतात. त्यामधून आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 प्रकारचे साप आढळतात विषारी. ते विषारी साप एक मनार आहे, घोणस आहे, फुरशे आहे आणि कोबरा नाग.
3: हे साधारण कुठल्या भागामध्ये आढळतात जास्त करून?
4: हे

0: सिटी एरियामध्ये जर म्हटलं तर एक कोब्रा आणि रसल्स हे आढळतात. फुरशे आणि मन्यार हे थोडेसे डोंगर भाग आढळून आलेले आहे.
1: जेव्हा तुम्हाला कॉल येतो त्याच्यानंतर ते साप तुम्हाला त्या ठिकाणी सापडतात का त्याच्यासाठी तुम्हाला?
0: नाही, त्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतात मॅम. की पूर्ण कधी कधी काय होते की बऱ्याचशा लोकांच्या आजूबाजूला घराच्या परिसराच्या आजूबाजूला स्क्रॅप पडलेलं असते, घाण असते. मग त्या घाणीमुळे काय होते की हे उंदीर येतात. मग उंदिरांना खाण्यासाठी हे साप येतात. हे साप आढळले की कुठेतरी लपून बसतात. तर मग त्याला शोधण्यामध्ये आम्हाला खूप वेळ जातो. कधी कधी तर ते असं होते की नळ्यामध्ये जाऊन बसतात. तर दोन दोन तीन तीन तास आम्हाला त्यांना वेट करून त्यांना ते काढावं लागते. पाणी वगैरे सोडून त्यांना काढावं लागतं. मग तेव्हा ते रेस्क्यू करतो. त्यावेळेस ते ज्यांच्या शेतात किंवा ज्यांच्या घरामध्ये निघाला त्यावेळेस ते असं सुकून महसूस करतात की नाही बाबा हा साप पकडला. नाही तर माणसाच्या मनामध्ये खूप सारी भीती आहे मॅम.
1: नितेश, मग तुम्ही आजपर्यंत किती साप म्हणा किंवा किती प्राणी त्यांची तुम्ही सुटका केलेली आहे? बरं,
0: आतापर्यंत जरी म्हटलं तरी आमचं ऑन रेकॉर्ड आहे की आम्ही 5,000 जास्त प्राण्यांना आणि स्नेकला वाचवलेलं आहे.
1: त्यात जास्त करून कोणकोणत्या प्राण्यांची सुटका तुम्ही केलेली आहे?
0: त्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही स्नेकला, त्यानंतर नीलगाय, हरिण, पक्ष्यांमध्ये घुबळ, त्यानंतर वटवाघूळ, बरेचसे काही पक्षी वगैरे, कोकिळा, हे यांना सगळ्यांना आम्ही रेस्क्यू करून त्यांना त्यांच्या आदिवासामध्ये सोडतो.
1: पण एकूणच महाराष्ट्रामध्ये कोणकोणते विषारी साप सापडतात? बरं,
0: ऑल महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर मॅम एक 5 प्रकारचे साप आढळतात. ते म्हणजे मन्यार, फुरशे, घोणस आणि नाग आणि एक चापळा. हे साप आढळून येतात. बिनविषारी भरपूर आहे मॅम. जसं धामीन आहे महाराष्ट्रामध्ये, आपण धामन म्हणतो, तस्कर म्हणतो, ट्रिंकेट, असे वेगवेगळे प्रजातीचे साप आहेत. कुकरी आहे, सैलाटी वगैरे, हे सगळे बिनविषारी सापामध्ये आढळून येतात.
1: जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये साप निघतो त्यावेळेला नक्की त्यांनी आधी काय करावं की तुम्ही येईपर्यंत त्यांनी काय करणं अपेक्षित असतं?
0: आमचं अपेक्षा एवढीच असते की बाबा त्याच्यावरती तुम्ही प्रॉपर लक्ष ठेवा. लक्ष जर ठेवलं स्नेक वरती तर आम्ही त्याला व्यवस्थित पकडून त्याला आम्ही घेऊन जाऊ शकतो. म्हणजे जास्त वेळ पण नाही लागत. आणि बऱ्याचशा वेळेस काय होते की न लक्ष ठेवलं तर तो कुठेतरी मिस होतो. म्हणजे तो कुठेतरी जाऊन बसतो आणि तो आपल्याला शोधल्याने सुद्धा सापडत नाही. त्यावेळेस सोडून द्यावं लागतं. तो पुन्हा येण्याची चान्सेस असतात आणि पुन्हा येण्याचं ते भीतीच निर्माण होते ना. बाय चान्स आम्ही गेलो घरी किंवा रात्रीच्या वेळेस निघाला, आपण बरेचसे मुलं बाळ खेळत असतात किंवा रात्रीच्या वेळेस जर म्हटलं निघाला तर झोपलेले असतात, त्यावेळेस जर काही स्नेक बाईट वगैरे झाला तर खूप परेशानी होऊ शकते.
1: आणि लोकांमध्ये पण ती एक प्रकारची भीती
0: कायम राहते की हा बाबा आता तो पकडल्याने गेला, कधी आम्हाला दिसल का चावून, कधी काय होईल सांगता येत नाही.
1: ह्याच्यामध्ये जर समजा एखाद्या व्यक्तीला साप दिसलाय तर त्यांनी तो कसा ओळखावा की हा विषारी आहे की बिनविषारी आहे?
0: त्यासाठी तर जे 4 प्रजातीचे साप असतात ना मॅम, तर त्यांची ओळख अशी आहे की जो कोबरा असतो तो फन काढतो आणि जो मन्यार असतो त्याच्यावरती पूर्ण ब्लॅक असून त्याच्यावरती व्हाईट कलरचे टिपके टिपके असतात, तो पण एक ओळखायला सोपा आहे. त्यानंतर घोणस हा साप जो आहे त्याच्या पाठीवरती रुद्राक्ष असलेल्या अशी माळासारखी अशी डिझाईन असते, तोही ओळखता येतो. आणि यांची स्वभाव पण त्यांचा थोडा वेगळा आहे. कोबरा जर असेल तर कोबरा लगेच आपली मान वरती करून फन काढतो आणि स्वतः आपल्या समोर उभा राहतो.
1: न घाबरता
0: हा हा हा आपल्याला समोरच्याला घाबरवायचे प्रयत्न करतो. आणि जो फुरशे साप असतो तो स्वतःचं शरीर स्वतःला घासून असा करवतीसारखा आवाज करतो आणि तो छोटा असतो, आपल्या अंगठ्यासारखा साईज असतो आणि 1 ते 1.5 फुटापर्यंत त्याची लंबाई असते. हा बिग साईजचा जर असला तर. आणि त्यानंतर आपला रसल वायफर असा आहे की रसल वायफर असा एळा मारून बसतो. जर त्याच्या जवळ कोणी गेला ना तर कुकरच्या शिट्टी सारखा आवाज करून असा स्प्रिंग सारखा स्पीड करून असा आपल्याला लगेच चावून बाजूला होऊन जातो, असा त्याचा स्वभाव आहे. तर हे चारही जे विषारी साप आहे हे ओळखणं खूप सोपं आहे. फक्त त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जरी घेतली आपण.
1: आणि जेव्हा बिनविषारी साप असतात तर त्यांचे साधारण काय आहेत म्हणजे ओळखण्याची त्यांची लक्षणं?
0: बिनविषारी म्हटलं तर सर्वसाधारण तर आपल्या इथं संभाजीनगरमध्ये धामणस आढळतात जास्तीत जास्त. त्यानंतर तस्कर आहेत, ते तस्करचा साप जो असतो तो स्लो चालतो. त्यानंतर एक मांडूळ नावाचा साप आहे ज्याला 2 तोंडाचा साप म्हणतात. बरेचसे लोक त्याची तस्करी करतात. आता एक मागच्या वेळेसच आपल्या इथं एक केस अशी आढळून आलेली, तर एका मुलाने मांडूळाची तस्करी करताना त्या डिपार्टमेंटनी खूप छान एक सापळा रचला आणि त्याला रंगे हात पकडून घेतलं. त्याच्यावरती कारवाई झाली आणि आता तो हर्सूलमध्ये आहे.
1: मग आता समजा एखादा साप घरात आलाच आहे तर त्यावेळेला त्या घरातल्या व्यक्तीने नेमकं आधी काय करावं?
0: जर घरात साप आलेलाच आहे तर त्यावेळेस तर सगळं प्रथम की सगळ्यांना घराच्या बाहेर काढायचं, जेणेकरून तो इकडे तिकडे जाऊन कोणाला बाईट करणार नाही. आणि त्याच्यावरती वॉश करायचं. जर अवेलेबल असेल तर जवळच्याच कोणाला तरी बोलून

0: प्राणीमित्राला किंवा सर्पमित्राला बोलवायला पाहिजे, नाही तर फायरवाले तर असतातच, फायरवालेची सुद्धा मदत घेतली तर ते मदत करतात. आणि लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे, म्हणजे तो मिस जर झाला तर
1: हो बरोबर नंतरच्या वेळेस तो पळून गेल्यानंतर तुम्ही सुद्धा त्याला शोधणं अवघड होऊन जातं.
0: बरोबर,
1: आपण बघतो की जेव्हा साप दिसतो तर लोक आधी घाबरूनच जातात आणि त्यांच्याकडनं काहीतरी चुका होतात, तर त्यांनी नेमक्या अशा काय चुका टाळाव्यात?
0: आता बरेचसे लोक काय करतात की कोणी शूटिंग घेण्यासाठी कोणी काठी घेऊन मारायला येतात, तर त्यावेळेस हे सगळं असं नाही केलं पाहिजे. बाय चान्स काय होते की तो एखाद्या कोपऱ्यामध्ये दडून बसला, त्याला एखादा फटका वगैरे लागला, म्हणजे तो जर इंजोर्ड झाला आणि तो जाऊन बसला नळ्यामध्ये, पुन्हा आपण शोधला तर नाही सापडला तर तो एक इंजोर्ड असतो. इंजोर्ड असल्यामुळं काय होतं की त्याला खूप त्रास होतो, त्रास झाल्यामुळं त्याच्या समोर जे भी काय आलं ना तो चावा घेतल्याशिवाय सोडणार नाही. तर तशावेळी तेच केलं पाहिजे की बाबा त्याला न मारता सुरक्षितपणे वाचवा आणि स्वतःचाही जीव वाचवावा आणि त्याचाही जीव वाचवावा.
1: समजा एखाद्याला साप चावलाच तर तत्काळ आधी त्यांनी काय प्रथम उपचार करणं गरजेचं?
0: तर त्यांनी प्रथम उपचार हेच करायला पाहिजे मॅम की ब्लेट वगैरे न मारता. ब्लेटनी काय होते की बऱ्याच वेळेस नसा वगैरे कट होतात, बऱ्याच वेळेस काय होते की शेतामध्ये किंवा कुठं काम करत असताना हे साप असे डायरेक्ट घेऊन तर काही चावा घेत नाहीत, हे कुठंतरी असे दळून बसलेले असतात. आपण काहीतरी वस्तू घेण्यासाठी किंवा ते त्यांच्या अंगावरचे जे कचरा वगैरे काही असेल ते काढण्यासाठी ज्यावेळेस जातो आपण हात टाकतो त्यावेळेस ते हाताला बाईट करू शकतात. शक्यतोवर तर पायाला किंवा हातालाच होतो. मग तशा वेळेस काय केलं पाहिजे, जर विषारी साप जर असेल तर तुम्हाला लगेच तो ओळखू येतो, आणि जर विषारी साप असलाच तर त्याचे सिम्पटम पण लगेच तुरंत एक दोन मिनिटात तुम्हाला लक्षात येतात.
1: की
0: ते सिम्पटम्स असे असतात मॅम की तुम्हाला बोबडी ओढणे, डोळ्यासमोर अंधारे येणे, आणि त्यामध्ये सापांचं जे विष असते ते पण वेगवेगळं असते. जसं जर नाग चावला तर हा नाग आपल्या माइंडवरती अटॅक करतो, त्याचं जे विष असते हे माइंडवरती अटॅक करते, आणि जो रसल वायफर असतो तो रसल वायफर आपल्या ब्लडवरती अटॅक करते, त्याचं जे विष आहे ते आपल्या रक्ताच्या जे गाठी वगैरे बनवायचं क्रिया करतात. तर अशा वेळेस तेच केलं पाहिजे की बाबा त्याला बाईट जर झाला, सर्वप्रथम उपचार म्हणजे त्याला वॉश करणं नाही जिथं बाईट झाला. म्हणजे काय होते की या स्नेकच्या तोंडामध्ये खूप सारे बॅक्टेरिया वगैरे असतात, तर ते जर वॉश करून जर आपण तिथं त्याच्या 1 ते 2 इंचाच्या पाठीमागे जर आपण आवडपट्टी जर बांधली तर ते विष कमी प्रमाणात आपल्या शरीरामध्ये जाते आणि आपण लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाण्याचे प्रयत्न करावे. अशा वेळेस काय होते की स्वतःला खूप कंट्रोल करावं लागते, घाबरायचं बिलकुल नाही. जर आपण घाबरलो ना मॅम तर ज्या ठिकाणी आपण समजा 1-2 ची मोटर लावली त्या ठिकाणी 4 ची मोटर लागल्यासारखं आपलं ब्लड आपल्या पूर्ण शरीरामध्ये पसरून जाते. मग ते जेवढा फास्ट आपल्या शरीरामध्ये पसरण हे तेवढा आपल्याला लवकर त्रास होतो आणि लवकर आपण कोमात जाण्याचे पण चान्सेस असतात. त्यासाठी मी तर सगळ्यांना हे सांगणार आहे की स्नेक बाईट जर झाला तर न घाबरता पटकन तुम्ही जवळच्याच हॉस्पिटलमध्ये जा आणि तिथे तुमचा उपचार 100% होतो. मृत्यू तर एवढा लवकर होत नाही, कारण त्याला कमीत कमी वेळ पूर्ण बॉडीमधून हे होण्यासाठी पूर्ण 3 तास लागतात मॅम. तर असं होत नाही, पण ताबडतोब जर म्हटलं तर जर तुम्ही हॉस्पिटलपर्यंत नाही गेले 1 तासाच्या आतमध्ये तर तुम्ही कोमात जाऊ शकता, ट्रीटमेंट वगैरे अवघड राहते. पण मी तर म्हणतो की सगळ्यांनी शुद्धीवर राहण्याचेच प्रयत्न कराव, स्वतःला कंट्रोल करूनच आपलं डोळे मिटू नये किंवा बोलत राहावं, कोणीतरी त्यांच्या सोबत असल्यावर त्यांना एक धीर द्यायचा की बाबा तुला काही होत नाही, तो बिनविषारी साप होता असं सांगून त्याला थोडस गोष्टींमध्ये गप्पांमध्ये त्याला हॉस्पिटलपर्यंत जर नेलं तर 100% तो बरा होतो. आणि मॅम असं मी याच्यामध्ये पण पाहिलेलं आहे बुकमध्ये, एका संशोधन करण्यासाठी एका जणाला ते स्नेक बाईट केला, तर ती स्नेक बाईट झाल्यानंतर बाबा आपल्या शरीरामध्ये काय चेंजेस होतात हे पाहण्यासाठी एक लॅबमध्ये त्यांनी एका व्यक्तीला शिक्षा झाली होती फाशीची. फाशीची शिक्षा झालेली असताना त्याला म्हटले की बाबा तुला आता फाशीची शिक्षा झाली, परंतु आम्ही तुला फाशी न देता तुला स्नेक बाईट करू, स्नेक बाईटनी तुझा मृत्यू 100% होतो. ऑलरेडी साप जर म्हटलं भीतात घाबरतात, आम्ही फाशी न देता तुला स्नेक बाईट करून किंवा साप चावूनच मारणार असं त्याला आदल्या दिवशी सांगितलं. दुसऱ्या दिवशी त्याला बोलवलं, त्याला स्ट्रेचर वरती झोपवलं, झोपवल्यानंतर एक साप आणला आणि त्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधून त्याला स्पर्श करायला लावलं की हे बघ हा साप आणलेला आहे, हा नाग आहे आणि आता हा नाग आम्ही तुला चावणार. त्यावेळेस काय केलं, झोपल्याच्या नंतर त्याला 2 टास्पिन लावल्या, 2 टास्पिन आणि त्याला महसूस केलं की बाबा आता तुला साप चावला. तशा केसेसमध्ये तो माणूस एक्सपायर तर झाला, पण त्याच्या पोस्टमॉर्टम मध्ये असं निघालं की त्याच्या शरीरामध्ये त्याच्या माइंडनी ते विष तयार केलं. भीती एवढी त्रासदायक आहे की म्हणजे माणसाने जे विचार केले ना ते तुमच्या समोर येतात आणि तसं तुमचा बदलाव होतो तुमच्या शरीरामध्ये. फक्त तुम्ही तुमचा विचार स्ट्रॉंग पाहिजे की नाही मला काही होणार नाही, मी 100% बरा होईन, तर तुम्ही 100% बरा होता. आणि हाच एक्सपिरियन्स स्वतः माझा आहे, कारण मला स्वतःला स्नेक

0: वाईट झाला होता. 2012 मधली गोष्ट आहे मॅम. चिकलठाणा MIDC मध्ये एक गट्टूची कंपनी होती. त्या गट्टूच्या कंपनीमध्ये मी कोबरा पकडला. कोबरा पकडल्याच्या नंतर त्याला मी बॅग मध्ये टाकलं. बॅग मध्ये टाकल्याच्या नंतर मी गोणी पकडतात ना जशी, ज्या ठिकाणी आपण त्याला बांधायचं आपल्याला, त्या ठिकाणी मी त्याने हाताने पकडलेलं होतं. आणि ती गोणी थोडीशी ट्रान्सफर होती म्हणजे त्याला दिसत होतं. तेवढ्या वेळात वरती येऊन कोबरा त्यांनी माझ्या हाताला बाईट केला. ज्या व्यक्तीने मला बोलवलं होतं तो अर्धा घाबरला. तो तिथंच त्याला घाम फुटायला लागला की आता या माणसाला साप चावला, आता सगळं माझ्यावर येणार. पण मी त्याला म्हटलं की बाबा मला काही होत नाही, तू टेन्शन घेऊ नको. लगेच मग मी त्या कोबराला बांधून, गोणीतच बांधून मी माझ्या डिक्कीमध्ये ठेवून दिलं सेफ. मी काय काय घाबरलो नाही काही नाही. आणि लगेच मला ते सिम्पटम चालू झाले की जसे माझ्या डोळ्यासमोर अंधार येणार, माझी बोबळी ओळाली आणि मला झोप येण्यासारखं होत होतं. तर त्यांनी त्यांच्या टू व्हीलर वरती बसवलं आणि तिथं मला ऍडमिट केलं. फर्स्ट ट्रीटमेंट जे काय मेडिसिन होतं ते त्यांनी आणून दिलं. त्याच्यानंतर मग माझ्या घरच्यांना त्यांनीच कळवलं आणि ते सगळे आले. मग तिथून पुढे माझी ट्रीटमेंट चालू केली मॅम. तर मग मी 2 दिवस कोमात होतो तर मी कोमातून बाहेर आलेला माणूस आहे. आणि हे सगळं प्राण्यांचाच आशीर्वाद मी समजतो. कोणाला तरी वाचवलं, कुठल्या तरी प्राण्यांना म्हणा म्हणून माझा सुद्धा जीव वाचला.
1: मग ते साप चावल्यानंतर प्रथमोपचार करणं तर गरजेचं आहे. काय गोष्टी अशा आहेत की ज्या करू नयेत?
0: साप चावल्यानंतर जसं टीव्हीवर दाखवतात की त्याला ज्या ठिकाणी साप चावला त्या ठिकाणी लोक तोंडाने ओळायचे प्रयत्न करतात किंवा ब्लेड जास्त मारायचे प्रयत्न करतात, जडीबुटी आणा किंवा हा पाला लावा ते लावा असं न काही करता तुम्ही जर हॉस्पिटल पर्यंत जाण्याचे प्रयत्न केले तर 100% त्या व्यक्तीचा जीव वाचतो.
1: पूर्वीच्या काळी हे सगळ्या गोष्टी घडत होत्या कारण त्यांना त्या सगळ्या झाडपाल्यांची
0: माहिती होती.
1: बरोबर, आपण ह्या गोष्टी
0: टाळणं गरजेचं आहे. आणि बरेचसे लोक काय करतात, या बाबा जोडण्या तो बाबा झाडपूस देतो आणि ते सापाचं विष उतरते, ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहे.
1: बरं नितेश, तुम्ही आतापर्यंत खूप प्राणी वाचवलेले आहात. तुमच्या रेस्क्यू मधले सगळ्यात आव्हानात्मक म्हणा असा रेस्क्यू तुमचा की जो खूप तुमच्या स्मरणात राहिलाय त्याच्याबद्दल काय सांगा?
0: आम्हाला तर तसं जर एक दोन कॉल होते. एक तर हरणीचा कॉल होता, विहिरीत पडलेली हरण होती. त्यावेळेस सिच्युएशन अशी होती की आमच्याकडे काही साधन वगैरे नव्हतं. बऱ्याच वेळेस असं होतं ना की आम्ही बाहेर असतो, कॉल आला तर आम्हाला जाणं गरजेचं असते. तर मग आमच्याकडे काही साधन नसल्यामुळं त्या ठिकाणी त्या हरणीला काढण्यासाठी खूप आम्हाला मेहनत करावी लागली. एक नीलगाय सुद्धा होती, फसलेली होती चिखलामध्ये. तर तिथं फक्त माणसालाच जाता येत होतं आणि ते पण एका साईडनं जाता येत होतं, दुसऱ्या साईडनं बिलकुल दलदल होती. तिथं अक्षरशः JCP सुद्धा जात नव्हता ना क्रेन जात होती. एवढं अवघड जागेवरून आम्हाला ते नीलगायला काढावं लागलं. आम्ही काढलं आणि तिला व्यवस्थितपणे रेस्क्यू करून आम्ही ट्रीटमेंट घेऊन तिला जंगलात तिच्या आदिवासामध्ये सोडून दिलं. तो एक एक्सपिरियन्स आम्हाला खूप जास्त हे होता. बाजूला उभे राहिलो आणि ते बघत होती. बघून आम्हाला म्हणजे असं म्हणत होती की बाबा तुमचा सगळ्यांचा धन्यवाद की मला सुखरूप त्या चिखलातून बाहेर काढलं आणि आता मला माझ्या आदिवासामध्ये आणून सोडलं. तर तशा वेळेस बरेचसे अॅग्रेसिव्ह सुद्धा ॲनिमल जे असतात ना मॅम की ते आपल्याला एक धन्यवाद करण्यासाठी थांबतात आणि बघतात सगळीकडे आणि नंतर मग त्यांचा प्रवास सुरुवात करतात.
1: ज्यांना तुम्ही वाचवले त्या प्राण्यांनी उलटा तुमच्या
0: कधी? नाही, आतापर्यंत तर माझ्यासोबत कधी असं झालेलं नाही.
1: त्यांच्यामध्ये सुद्धा
0: हे राहतात हो, प्रेमभाव 100% हो मॅम.
1: प्राणी निवासाच्या ठिकाणी सोडायचं असतं तर तुम्ही त्यांना नेमकं सोडतात कुठे?
0: सोडायचं तेच त्यांच्या आदिवासामध्ये, म्हणजे जसं फॉरेस्ट एरिया असतो की त्यांनी जसं सांगितलेलं असतं तुम्ही गौताळा अभयारण्य झालं, जसं की सारोळा झालं, त्या ठिकाणी आपण त्यांना रिलीज करतो. इथले जे कोणी RFO किंवा राऊंडर ऑफिसर असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला त्यांना ते रिलीज करावं लागतात. सापांना जसं की जंगलामध्ये ज्या ठिकाणी आजूबाजूला कोणी गाव वगैरे नाहीये त्या ठिकाणी त्यांना आपण रिलीज करतो, म्हणजे जेणेकरून त्यांचा पुढचा प्रवास सोपा जाईल. म्हणजे कोणी मारणार पण नाही आणि त्यांना खाद्य सुद्धा उपलब्ध होईल, पाणी उपलब्ध होईल, अशा जागेवर आपण त्यांना रिलीज करतो. साप असो किंवा इतर कोणतलाही अॅनिमल असो.
1: नितेश जाधव, तुम्ही आज 25 वर्षापासून हे काम करताय, वन्यजीव संरक्षणाचं महत्व तुमच्या दृष्टीने काय आहे, काय सांगाल त्याबद्दल?
0: आधी बरेचसे राजे महाराजे वाघाची शिकार करायचे, त्यांचे नख, त्यांची स्किन हे ते, तर त्याच्यावर कुठेतरी एक असा कंट्रोल झालं. करणारे लोक खूप तस्करी करतात. आता हत्तीचे दात सुद्धा विकले जातात, वाघाचे नख सुद्धा विकले जातात, मोराचे पंख. आता हे मोराचे पंख म्हणजे ओरिजिनलच आहे ना मॅम. जरी हे मार्केटमध्ये विकायला येतात तर कुठेतरी मोर पकडून त्यांची कत्तल करूनच हे मार्केटमध्ये आलेले असतात ना. काय होते की बऱ्याच वेळेस सगळं काही गव्हर्नमेंटच नाही करू शकत, त्यासाठी आपल्याला सुद्धा, जसे की आम्ही अॅनिमल रेस्क्यूअर आहे, आम्ही सुद्धा त्याला कुठेतरी मार्गदर्शन करतो की बाबा मोरांना न मारलं पाहिजे. प्राण्यांना वाचवलं पाहिजे, झाडं तोडले नाही पाहिजे, झाडं लावले पाहिजे, त्यापासून काय फायदे होतात, काय नुकसान होते हेही आम्ही त्यांना सांगत असतो. तर हे सगळी चांगली गोष्ट आहे की जे कायद्यामध्ये बसलेलं आहे त्याच्यावर थोडंसं आम्हाला हे करता येतं. आता मागच्या याच्यामध्ये पाहिलं तुम्ही उन्हाळा खूप जास्त टेम्परेचर होतं.

0: कशामुळे होते की आपली झाड तोंड हे थांबली पाहिजे, कुठेतरी झाड लावले पाहिजे. आता आज 100-100 वर्षाचे झाड तोड होते, कोणी लावत नाही झाड. वातावरण आहे हे चेंज होऊन जाते ना, की जसं पाऊस वेळेवर येत नाही, ऊन टेम्परेचर खूप जास्त होते, मग ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतात. जमीन कमी आणि कॉन्क्रेटिंग जास्त होऊ लागली, बरेचसे डोंगर भाग तोडायला लागले, बरेचशा अॅनिमलांना जागा शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरावं लागते, भटकावं लागते, त्यावेळेस पण ते अॅनिमल गावामध्ये हा येतात, ओळायला लागले.
1: आज तुम्ही सर्पमित्र म्हणा किंवा प्राणी मित्र म्हणून जेव्हा हे काम करताय, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची काळजी घेणं काय आहे आणि याच्यासाठी काय प्रशिक्षण घेणं आवश्यक असतं?
0: सर्पमित्र म्हणून खूप झालेले आहे, आणि सर्पमित्र म्हणजे तुमचा एक पहिला पाऊल आहे. ज्या ठिकाणी खूप तुम्हाला रिस्क वाटते त्या ठिकाणी रिस्क न घेता तुम्ही इन्स्ट्रुमेंटचा उपयोग केला पाहिजे. जसं की सर्पमित्र जर असेल तर त्यांनी टॉंग घेतली पाहिजे, हुक घेतली पाहिजे, हँड ग्लोव्ज वापरले पाहिजे, पायात शूज असला पाहिजे प्रॉपर, आणि तेव्हा स्नेक असो किंवा कुठलाही अॅनिमल असो त्याला रेस्क्यू केलं पाहिजे. नाहीतर काय होईल की तो साप पकडायला गेला, आता स्टन वगैरे करतात तर बऱ्याच वेळेस त्यांचा मृत्यू झालेला आहे. पण तशा वेळेस काय होते की तुम्ही स्वतः तर जीवाने जाणार, पण तुमच्या मागची जी फॅमिली आहे, जसे तुमचे मुलं झाले, आई वडील झाले, यांनी काय करायला पाहिजे, मग नंतर त्यांचा विचार सुद्धा करून तुम्ही ह्या क्षेत्रात उतरायला पाहिजे आणि प्रॉपर अभ्यास करूनच तुम्ही हे काम करायला पाहिजे.
1: भविष्यात याची जनजागृती करण्यासाठी तुमचं काही नियोजन आहे का?
0: भविष्यामध्ये जनजागृती करण्यासाठी हेच आम्ही प्रत्येक वेळेस मी ज्या ठिकाणी जातो, इतर राज्यामध्ये सुद्धा गेलो तर मी त्यांना सांगतो की बाबा झाडे वाचवा, झाडे लावा, प्राण्यांना वाचवा, प्राण्यांना जीव लावा. तर हे सगळं आम्ही करत असतो. निसर्ग वाचला म्हणजे आपण वाचणार. तर मग आमचा इथून पुढचा ही प्रवास तोच राहील की आम्ही आम्हाला जेवढं जास्त होईल तेवढं आम्ही प्राण्यांना वाचवणार आणि पर्यावरण वाचवणार.
1: तर मग ह्या क्षेत्रामध्ये आणखीन कोणी तरुण येऊ इच्छितील तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल?
0: या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर सर्वप्रथम मला हेच म्हणायचं की साप पकडायला जर यायचं असेल तर तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस काय होते की बिनविषारी साप म्हणून विषारी सापांना हाताळतो माणूस आणि त्याचा जीव गमावा लागतो. मग त्यामुळं मी सगळ्यांना हेच म्हणणार आहे की बाबा तुम्ही त्याच्याबद्दल पहिले अभ्यास करा, अभ्यास करूनच मग त्या स्नेकला तुम्ही पकडण्याचे प्रयत्न करा. इतर प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा ते मग लेपटला जरी तुम्हाला रेस्क्यूला जायचं असेल तर लेपटसाठी सुद्धा एक सेफ्टी ड्रेस येतो, शूज येतात, हेल्मेट, जॉकेट ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि हे डिपार्टमेंट तुम्हाला सपोर्ट करते त्याबद्दल. हे सपोर्ट घेऊनच तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही उतरायला पाहिजे, मला तरी हे सांगायचं आहे. प्राणी मित्र म्हणून मी हे सांगणार की बाबा आता झाडं लावा किंवा झाड तोडी थांबवा. एखादा प्राणी जर तुम्हाला आढळून आला तर तुम्हाला नाही वाचवता आलं तर कुठल्या तरी एखाद्या प्राण्यांना मित्रांना बोलवा आणि त्याला ते वाचवण्याची एक संधी द्या. आज गिद्ध संपलेले आहे, आज तर ते एक सफाई कामगार म्हणून होते. तर हे जे मेलेले जनावर असायचे हे ते खाऊन त्यांना पूर्ण नष्ट करून टाकायचे. पण आज तुम्ही बघताय की डॉग्स, कॅट, रानडुकर हे मरून पडलेले असतात, त्यांना साईडला सुद्धा कोणी करत नाही मॅम. आणि त्यांना सफाई कामगार आहेच नाही, पक्षी हे त्यांना घेऊन खायचे, त्यांचंही पोट भरायचं आणि आपल्या सृष्टीसाठी सुद्धा ते एक सफाई कामगार म्हणून होते, हे नष्ट झालेले. मग असं एक जर प्रजाती नष्ट होत गेली तर मग आपलं काय होईल, निसर्गाचं काय संतुलन बिघडून जाईल. तर त्यासाठी कुठेतरी सगळ्यांनी हे एक संकलन केलं पाहिजे, बचाव केला पाहिजे,
1: ही निसर्गाची साखळी आपण जपली पाहिजे.
0: हो मॅम.
1: रितेश जाधव, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना प्राणी मित्र म्हणून खूप छान प्राण्यांचं संरक्षण कसं करणं गरजेचं आहे याबद्दल माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: सापांची माहिती आणि पावसाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयी सर्पमित्र नितेश जाधव यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. बरं आहे तर कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: कामगार सभा हा कार्यक्रम इथे संपला. आता वेळ झाली आहे पुढील कार्यक्रमाची.
3: श्रोते हो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्ये.
4: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
3: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव, तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.

0: श्रोते हो, आता वेळ झाली आहे गीत बहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आबाळाची वारी चित्रपटातलं पद्मनाभ गायकवाड आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी

पद्मनाभ गायकवाड आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, रेखा गंधेवार यांचं, अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आपण ऐकलं. आता ऐकूया आई चित्रपटातलं, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, जगदीश खेबूडकर यांचं, विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

यानंतर गीत आहे सून लाडकी या घरची या चित्रपटातलं, आशा भोसले यांच्या स्वरातलं, पी सावळाराम यांचं, दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं.

आता ऐकूया धागा जुळला या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत. संगीतकार बहिणाबाई चौधरी, संगीतकार वसंत पवार.

ते माझे घर या चित्रपटातील गीता आपण ऐकत होता. सुमन कल्याणपूरांनी गायलेलं हे गीत होतं, रवींद्र भट यांची रचना, संगीत होतं सुधीर फडके यांचं. श्रोते आपण ऐकत आहे चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

देवमाणूस या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं ग. दि. माडगूळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते सुधीर फडके.

साधना सरगम आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं एक डाव संसाराचं या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. प्रवीण दवणे यांची ही रचना संगीतबद्ध केली होती अशोक पत्की यांनी.

श्रोते, आपण ऐकत होतात शापित या चित्रपटातील गीत, सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात. गीतकार सुधीर मोघे आणि संगीतकार होते सुधीर फडके. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 3:01 होत आहे. सादर करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोतेहो सादर करीत आहोत आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांच्या गीतांवर आधारित विशेष रूपक. लेखन आणि निवेदन मंगला खाडीलकर. आज ऐकूया या रूपकाचा भाग पहिला.

श्रोते हो नमस्कार. आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत राहणं आणि स्मरणरंजनात रंगून जाणं हा माणसाचा स्वभावच आहे. वर्तमानाचं भान सांभाळताना मनाचा आणि भावनांचा समतोल साधण्यासाठी ते आवश्यकही असतं. म्हणूनच आज हिंदी चित्रपटसृष्टीचं वैभव ठरलेल्या एका अष्टपैलू चिरतरुण अशा स्वराचा मागोवा आपण घेणार आहोत. हा स्वर म्हणजे भारतीय पार्श्वगायन कलेतला जणू दीपस्तंभच आहे. स्वर्गीय महम्मद रफी, त्यांना पैगंबरवासी होऊन 35 वर्षांचा काळ लोटला, पण त्यांनी गायलेल्या अप्रतिम अशा चित्रगीतांनी, भजन आणि गजलांनी आपल्या अंतःकरणाचा असा काही ठाव घेतला आहे की त्यांचा यत्किंचितही विसर पडलेला नाही. 31 जुलै हा त्यांचा स्मृतिदिन त्यांचे चाहते अतिशय उत्साहानं जगभर साजरा करत असतात. रसिक हो, त्यांच्या आठवणी आणि त्यांनी गायलेली सदाबहार गाणी यांचा एक उत्सवच या महिन्यात आपण अनुभवणार आहोत.

रफी साहेबांचं कुठलंही गाणं कधीही ऐकावं. किती आश्वासक गायन शैली. गाण्याचा कुठलाही प्रकार याच आश्वासक प्रसन्न शैलीत त्यांनी नेहमीच सादर केला. जवळजवळ 35 वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या अष्टपैलुत्वानं सर्व प्रकारच्या गीतांचा नजराणा त्यांनी बहाल केला. गझल, भजन, कव्वाली, शास्त्रीय संगीताधारित गीतं, पॉप संगीत, विरहगीत, प्रेमगीत, देशभक्तीपर गीत, गीताचा कुठलाही प्रकार त्यांना

श्रोते हो, रफी साहेबांचा जन्म 24 डिसेंबर 1924 अमृतसर जवळच्या कोटला सुलतान सिंग नावाच्या एका छोट्याशा गावातला. त्यांच्या वडिलांचं नाव हाजी अली मोहम्मद. त्यांना 6 अपत्य होती आणि त्यातले मोहम्मद रफी दुसरे. त्यांचं लाडाचं नाव होतं फिकू. त्यांना लहानपणीच गाण्याचं इतकं वेड होतं की त्यांच्या गावातून एक फकीर रोज गात गात जायचा आणि केवळ 10-12 वर्षांचा लहानगा फिकू या फकीरामागे भान हरपून गावाच्या वेशीपर्यंत जात असे आणि परत येऊन आपल्या गावकऱ्यांना तेच गाणं आपल्या सुरेल आवाजात ऐकवत असे. रफी साहेबांचं कुटुंब पुढे लाहोरला स्थायिक झालं. खरं तर त्यांच्या वडिलांना त्यांचं हे गाण्याचं वेड मुळीच पसंत नव्हतं, पण मुलाच्या हट्टाखातीर त्यांनी किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल वहीद खान, पंडित जीवनलाल भट्ट आणि फिरोज निजामी यांच्याकडे त्यांना संगीताची थोडीफार तालीम दिली. स्वर्गीय केएल सैगल हे रफी साहेबांचं अगदी लहानपणापासून दैवत होतं. वयाच्या 13-व्या वर्षी त्यांना अगदी योगायोगानं केएल सैगल यांच्या कार्यक्रमात गायची संधी मिळाली. साल होतं 1941. सैगल साहेबांच्या कार्यक्रमासाठी लोक अगदी आतुर झाले होते आणि अचानक वीज गेली, अंधार पसरला. आता वीज येईपर्यंत लोकांचं मनोरंजन कसं करायचं? म्हणून या 13 वर्षाच्या हरहुन्नरी मुलाला गाण्याची संधी दिली गेली आणि त्या मुलानं त्या संधीचं सोनं केलं. सैगल साहेबांनी त्या 13 वर्षाच्या मुलाची पाठ थोपटलीच, शिवाय आकाशवाणीकडे त्याची शिफारसही केली आणि 13-व्या वर्षीच या गुणी मुलाला लाहोर आकाशवाणीनं गाण्यासाठी बोलवलं. सैगलवर श्रद्धा असलेल्या रफीनं पुढे आपल्या या दैवतासोबत शहाजहा चित्रपटात मेरे सपनों की रानी रूही रूही या गीतामध्ये 2 ओळी गायल्या आणि त्याच गाण्यात पडद्यावर सुद्धा झळकला. रफी साहेबांबद्दल बोलत असतानाच त्यांचं एक नितांत सुंदर असं द्वंद्वगीत ऐकूया, स्वप्न झुल्यावर झुलवणारं, आणि त्यांच्याबरोबर आहेत सुमन कल्याणपूर.

0: रफी सुमन योगातून सजलेली अनेक अप्रतिम द्वंद्वगीतं मला या क्षणी आठवत आहेत. म्हणजे मिस बॉम्बे या चित्रपटातलं दिन हो या रात, हम रहे तेरे साथ, संगीतकार होते हंसराज बहल, किंवा राजकुमार चित्रपटातलं शंकर जयकिशन यांच्या संगीतात न्हायलेलं तुमने पुकारा और हम चले आए, किंवा जब जब फूल खिले या चित्रपटातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेलं नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे, ब्रह्मचारी या चित्रपटातलं पुन्हा एकदा शंकर जयकिशन यांच्या संगीतात न्हायलेलं आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर, या सुमन रफी योगाबद्दल दस्तूर खुद्द ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर काय म्हणतायत ऐकूया.
1: नमस्कार. सुप्रसिद्ध सुरेल गायक मोहम्मद रफी या व्यक्तींबद्दल बोलायचं म्हणजे शांत स्वभाव, सभ्यता, व्हेरी कोऑपरेटिव्ह, मनमिळाऊ, जरुरी पूर्त भाष्य असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आमची अनेक युगलगीतं झाली आहेत. त्या काळात सोलो गाण्यांना जास्त महत्त्व दिलं जात असे आणि आमचे आवाज एकमेकांना पूरक होते, त्यामुळे बरीच युगलगीतं मिळत गेली. ही सगळी डुएट्स उठावदार, परिणामकारक अशी सुश्राव्य बनत गेली. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या आवाजाची क्वालिटी विशेष होती. कुठल्याही बाजाच्या गाण्यांना त्यांच्या आवाजातून योग्य न्याय मिळत असे. त्यांच्या आवाजाची रेंजसुद्धा बरीच मोठी होती आणि सगळ्या सुरामधनं काव्यातल्या भावनासकट त्यांचा आवाज वजनदार, मार्दवी पण अगदी सहज फिरत असे. आम्ही अनेक शैलींची गाणी गायली आहेत, गंभीर, प्रेमळ, तर कधी खेळकर अशा विविध भावनांची गाणी गायली आहेत आणि सगळीच अगदी

मोहम्मद रफी या नावाचा चित्रपटसृष्टीत उदय झाला तो 1944 साली. संगीतकार श्याम सुंदर यांनी 1944 साली गुल बलोच या पंजाबी चित्रपटासाठी गाण्याची त्यांना संधी दिली. गाणं होतं सोनी यांनी हिरी यांनी तेरी याद ने सताया. गाव की गोरी या चित्रपटासाठीही श्याम सुंदर यांनी रफीना गायला बोलवलं आणि शब्द होते अजी दिल हो काबू में तो दिलदार की ऐसी तैसी. त्याच वर्षी त्यांचा भाऊ हमीद त्यांना घेऊन संगीतकार नौशाद यांना भेटला आणि आपल्या धाकट्या भावाला पार्श्वगायनाची संधी द्या अशी विनंती त्याने केली. नौशादजी त्यावेळेला पहिले आप या चित्रपटाला संगीत देत होते. सगळीच गाणी झाली होती, फक्त एक गाणं उरलं होतं, हिंदुस्तान के हम है हे समूहगीत. रफींना श्याम कुमार आणि अल्लाउद्दीन या गायकांसोबत हे गाणं गाण्याची संधी मिळाली. गाणं फौजी लोकांवर चित्रित करायचं होतं म्हणून नौशादजींनी चोर बाजारातून सैनिक वापरतात तसले बूट आणले होते आणि ते त्यांनी मोहम्मद रफी, श्याम कुमार आणि अल्लाउद्दीन यांना घालायला लावले. गाणं गाताना सारे गायक बोटांचे लयबद्ध आवाज करून गात होते. गाण्याचं रेकॉर्डिंग पूर्ण झालं तेव्हा कोवळ्या तरुण वयाच्या रफींच्या पायाला चांगलीच सूज आलेली होती, पण त्यांनी तोंडातून ब्र काढला नाही. नौशादजींनी त्यांना 50 रुपये मानधन दिलं तेव्हा तरुण रफी आपला आनंद लपवू शकले नाहीत. तुम्ही खर्जाच्या पट्टीत गात राहिलात तर तुमचे स्वर कधीच निखरून येणार नाहीत आणि गाण्यात खुलेपणाही येणार नाही. पट्टी बदललीत तर आवाजाची खुमारी वाढेल हा नौशादजींचा सल्ला रफीने मानला, ज्याची गोड फळं आपल्यासारख्या रसिकांना मिळाली.

1944 साली रफी मुंबईत आले. नायक गायकांच्या या जमान्यामध्ये केवळ गायक म्हणून स्थिरावण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले. त्या काळात श्यामसुंदर, पंडित गोविंदराम, एस एन त्रिपाठी, शंकरराव व्यास, हाफिज खां, अल्लार खां कुरेशी आणि अमीरबाई कर्नाटके अशा अनेक संगीतकारांकडे सुद्धा ते गायले. संगीतकार नौशाद यांनी रफींना पहिलं सोलो गाणं दिलं ते 1946 अनमोल घडी या चित्रपटात. शब्द होते तेरा खिलौना टूटा बालक. 1948 प्रदर्शित झालेल्या मेला या चित्रपटाचे संगीतकारही तेच होते. तेव्हा रफींचा आवाज फक्त शीर्षक गीतापुरताच त्यांनी वापरला होता. या चित्रपटातील नायकाची गाणी मुकेश गायले होते, पण ये जिंदगी के मेले या गाण्याद्वारे त्यांचा आवाज संगीतकारांच्या नजरेत भरला, घराघरात पोहोचला.

दुलारी या चित्रपटातलं सुहानी रात ढल चुकी हे गाणं, त्याचप्रमाणे दीदार आन या चित्रपटातली रफी साहेबांनी गायलेली गाणी लोकप्रिय तर झालीच, पण त्यांच्याविषयीची अपेक्षा सुद्धा वाढत गेली. त्यावेळी सी रामचंद्र, गुलाम हैदर, फिरोज निजामी असे संगीतकार त्यांच्याकडून गाऊन घेत होतेच. 1948 प्यार की जीत हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याचे संगीतकार होते हुस्नलाल भगतराम आणि गीतकार कमर जलालाबादी. रफी साहेबांनी गायलेलं ते प्रसिद्ध गाणं होतं एक दिल के टुकडे हजार हुए. या गीतामुळे मोहम्मद रफी या नावाचा बोलबाला झाला. नाजूक हळुवारपणे आवाज कसा वापरावा याचा आदर्शच पुढे रफी साहेबांनी ठेवला.

0: ताब हो।
1: बैजू बावरा या चित्रपटासाठी जेव्हा नौशाद जी गाणी करायला लागले तेव्हा या गुणी गायकाच्या पल्लेदार आवाजाचा आणि रागदारी संगीताच्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यायचं त्यांनी ठरवलं। शास्त्रीय रागाधारित चाली ही नौशादजींची ओळख होतीच। इन्सान बनो या बैजू बावऱ्यातल्या गाण्यासाठी तोडी, तू गंगा की मौज में यासाठी राग भैरवी, मन तडपत हरी दर्शन को आज या जगप्रसिद्ध गाण्यासाठी मालकंस आणि ओ दुनिया के रखवाले यासारख्या गाण्यासाठी दरबारी थाट, अशी शास्त्रीय रागधारी संगीताची उधळण नौशादजींनी केली। आपल्या आवाजाच्या विलक्षण पल्ल्यानं आणि मार्दवपूर्ण शैलीनं शब्दांची नजाकत सांभाळत स्वरांचं अहेवपण राखत रफींनी इतिहास घडवला।

लता दीदींनी गायलेलं अल्ला तेरो नाम हे गीत गाय, किंवा रफींनी गायलेलं मन तरपत हरिदर्शन को आज हे गीत गाय, संगीताला धर्म नसतो हे सिद्ध करणारीच ही अलौकिक गीतं आहेत. आपण बैजू बावरातलं आणखी एक गीत ऐकूया.

त्या काळात मंद्रसप्तकात गाण्याची शैली प्रचलित होती. पण नौशादजींनी मंद्रसप्तकाच्या या बेड्यांमधून रफींना बाहेर काढलं आणि तार सप्तकाची उंची साधता येईल अशा चाली त्यांच्याकडून गाऊन घेतल्या आणि संगीत दिग्दर्शन क्षेत्रात एक वेगळंच चैतन्य आलं. उदाहरणच द्यायचं झालं तर हमीर रागात बांधलेलं कोहिनूर चित्रपटातलं हे गीत रफी साहेबांनी काय कलात्मक नैपुण्यानं गायलं.

श्रोतेहो आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांच्या गीतांवर आधारित रूपकाचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. लेखन आणि निवेदन मंगला खाडीलकर, निर्मिती सहाय्य शुभांगी सावरकर आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

श्रोते आपण ऐकत होतात कार्यक्रम वनिता मंडळ. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. सादर करत आहोत मिश्र संगीत. मिश्र संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात आशालता वाबगावकर यांनी गायलेलं आहे विदूषक या नाटकातील हे नाट्यपद. कुसुमाग्रजांची ही रचना संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खळे यांनी.

अनुप जलोटा यांनी गायलेली संत सावतामाळ यांची ही रचना आपण ऐकली. संगीत होतं बाळ पळसुले यांचं. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 4 वाजत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात ऐकूया पंडित रत्नाकर गोखले यांचं व्हायोलिन वादन. आपण ऐकणार आहात राग भटियार. विलंबित गज जपतालात आणि द्रुतगात 3 तालात निबद्ध आहे. तबला साथ आहे अभिजित जडे यांची. ऐकूया पंडित रत्नाकर गोखले यांचं व्हायोलिन वादन राग भटियार.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम दादाब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात अनिल नाईक यांचं गायन. ऐकूया राग बैरागी. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून बोल आहेत हे दयाल दाता. दुतबंदिश तीन तालात निबद्ध असून बोल आहेत दर्शन देहो. तबला साथ आहे मिलिंद जोशी यांची, हार्मोनियम साथ केली आहे अतुल फडके यांनी. ऐकूया अनिल नाईक यांचं गायन राग बैरागी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात अनिल नाईक यांचं गायन. आपण ऐकत होतात राग बैरागी. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव, तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30 वाजता।

श्रोते हो, रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्य यांचा ललितबंध पाऊस वेळ. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR

श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 5 वाजत आहेत. सुप्रभात. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. संत बहिणाबाई या चित्रपट

नाते जडले दोन जीवांचे या चित्रपटातील कृष्णा कल्ले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकत होतात. संगीतकार होते राम कदम. श्रोते आपण ऐकत आहे चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. गीतबहार या कार्यक्रमात ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरात आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातील जगदीश खेपूडकर यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

शब्बा सुन बे या चित्रपटातील गीत आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात. सुधीर मोघ्यांचं हे गीत संगीतबद्ध केले आहे मीना मंगेशकर यांनी.